खुल्ला असणार आहे. मराठी सिनेमांचं एक युग ग्रामीण महाराष्ट्र आणि तमाशापटांनी गाजवलं. चंदनाची चोळी, अंग अंग जाळी या सिनेमातलं हे गाणं माहीत नाहीये असं आपल्याला शोधूनही सापडणार नाही. खेबूडकरांच्या लेखणीतून उतरलेलं हे गाणं अरुण सरनाईक आणि उषा मंगेशकरांनी काय ठसक्यात गायलंय की आता कुणीही आता आपल्याला का असं विचारलं तर बघत्यात असं उत्तर येणं साहजिक आहे. सध्याच्या मुलींना लाचता येतं का असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. आणि अर्थात काळ खूप बदललाय. त्या काळी प्रेम व्यक्त करण्याची पत्र पाठवणं सोडून फारशी काही साधनं पर्याय उपलब्धच नव्हते. त्यामुळे मग नजरेतूनच बोलणं, जेव्हा भेट होईल तेव्हा मन मोकळं करणं, एकमेकांवर कविता लिहिणं आणि पुन्हा भेटेपर्यंत असणारी ओढ, मनाची धडधड अनुभवणं हे सगळं ज्या ज्या लोकांनी त्या त्यावेळी त्यांच्या आयुष्यात अनुभवलंय ते विलक्षण असणार आहे. पुढचं गाणं येतंय तुमच्या भेटीला भिंगरी सिनेमातलं सजणी ग भुललो मी काय जादू झाली बघून तुला जीव मासा होई वर खाली. कुणाला तरी बघून सध्या तुमची अशी अवस्था होत असेल तर मग हे गाणं तुमच्यासाठी.

0: तुला नाही सखे तो मला जळवी तो हो
1: सोन्याची
0: हातामध्ये मग नटली गहिव्या चुड्या बिगर तेला शोभा कुठली क

मराठी पडद्याच्या आश्रय विषय आणि दर्जेदार सिनेविषयांच्या इतिहासाची आपण जर का उजळणी करायला बसलो तर त्यामध्ये या गाण्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. आजचा आपला कारवा क्लासिक्सचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. आवडणाऱ्या आणि खुपणाऱ्या गोष्टी लिहिण्यासाठी कमेंट सेक्शन आहेच. पुन्हा भेटूयात नव्या भागात, पण त्याआधी काही सांगायचं आणि सुचवायचं असेल तर sarigama_sanika हे आहे माझं इंस्टाग्राम हँडल आणि मी फेसबुकवरती सुद्धा आहे, त्यामुळे जरूर मेसेज करा. आणि हो, सारेगमा मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता जानकी या सिनेमातलं गाणं तुमच्या भेटीला येतं. तुम्हाला आचल सिनेमा आठवतो का? अशोक कुमार आणि निरुपा रॉय यांची ही गाजलेली जोडी होती आणि सी रामचंद्र यांचं म्युझिक होतं. हा सिनेमा आणि यातली गाणी सुद्धा बरीच गाजली आणि पुढे आचलच्या कथेवरूनच जानकी या मराठी सिनेमाची निर्मिती झाली. हा सिनेमा कितपत लोकांच्या लक्षात आहे माहिती नाही, मात्र यातली गाणी लता दिदींनी गायलेलं विसरू नको श्रीरामा मला हे गाणं अजरामर झालं. आणि याचबरोबर की घुंगरू तुटले रे, झुलतोबाई रास झुला ह्या गीतांचंही गारूड आजही मराठी रसिकांच्या मनावर कायम आहे. सुधीर मोघेंचे शब्द, पंडित हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत, लता दिदींचा हा आवाज आणि आपल्या आयुष्यातल्या श्रीरामासाठी हे गाणं.

0: गालू नको गालू नको घालू आ गई ये नशालू।
1: अरे दादा राजा अशा लाडी गुडीन तुझा अबरूचा वाजल बेंड बाजा बेंड बाजा बेंड बाजा।

आजच्या आपल्या शो मधली सगळी गाणी तुम्ही ऐकू शकता सारेगम कारवा मराठी मध्ये. सारेगम कारवा या गुलदस्त्यात आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी.

0: नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, स्मरण अहिल्या देवी हा कार्यक्रम आम्ही तुमच्यासमोर सादर करतोय आणि त्यानिमित्तानं विविध क्षेत्रातील म्हणजे शैक्षणिक असू दे, राजकीय असू दे, साहित्यिक असू दे, अशा सगळ्या क्षेत्रातील मान्यवर मंडळी आपण या कार्यक्रमात सहभागी करून घेतलेलं आहे. त्यांना त्यातल्याच आपल्या श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतनच्या ग्रंथपाल, लेखिका आणि समुपदेशक व्याख्यात्या पूनम राणे मॅडम आज आपल्यासोबत आहेत. पूनमताई, तुमचं मनपूर्वक स्वागत आपल्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये. आणि त्याही आपला लेख आपल्यासमोर सादर करणार आहेत. नारी शक्तीचं प्रेरणास्थान असणाऱ्या अहिल्यादेवींचं समग्र आयुष्य व्रतस्थ आणि लोककल्याणाला समर्पित होतं. वैयक्तिक आयुष्यात कोसळणाऱ्या संकटाच्या सरी स्वतः झेलत त्यांनी सामान्य जनांच्या डोक्यावर मायेचं छत्र धरलेलं होतं. शिवभक्तीतून मिळणारं मनोबळ ही त्यांची जीवनप्रेरणा होती. त्यांचं समग्र जीवन आज भारतीय जनतेची प्रेरणा झाली आहे. त्रिशताब्दी वर्ष आपण त्यांचं साजरं करतोय आणि त्यानिमित्तानं ह्या सगळ्या लेखांची माला श्रृंखला तुमच्यासमोर सादर करते. तर मी आता पूनमताईंना विनंती करेल, त्यांनी लिहिलेला लेख आपण आपल्यासमोर सादर करावा.
1: नमस्कार रसिका प्रेक्षक, सर्वप्रथम आचार्य 90 FM रेडिओ सेंटरने ह्या मालिकेमध्ये मला सहभाग नोंदवण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानते आणि अहिल्यादेवींच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून आज दया धर्म का मूल है पाप मूल अभिमान हा त्यांचा लेख मी आपल्यासमोर सादर करते. सेवा परमो धर्म असे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये म्हटलं जातं. अशा या भारतीय संस्कृतीचं पावन दर्शन लोकमाता अहिल्याबाईंच्या चरित्रात होते. त्यांचे मातृहृदय कोणाचंही दुःख पाहून कळवळत असे आणि ते दुःख दूर करण्यासाठी त्या तत्परतेने पुढे होत असत. पाणीपतच्या युद्धात पराभूत होऊन माघारी परतणाऱ्या, अन्न पाण्यावाचून तडफडणाऱ्या, युद्धात झालेल्या जखमाने विवळणाऱ्या सैनिकांची अहिल्याबाईंनी ताबडतोब सोय केली. होळकरांचे सरदारांचे वाडे रिकामे करून त्या जखमी सैनिकांना त्यांनी आसरा दिला. आसपासच्या सर्व वैद्यांना उपचारासाठीही त्यांनी बोलवून घेतलं. उपाशी सैनिकांसाठी ठिकठिकाणी त्या अन्न शिजवू लागल्या. स्वतः अहिल्याबाई जातीने सर्वत्र फिरून सैनिकांची विचारपूस करीत होत्या, त्यांना धीर देत होत्या. उपाशी सैनिकांसाठी ठिकठिकाणी अन्न शिजवत होत्या. त्यांच्या या मायेच्या पाखराखाली मृतपाय झालेल्या सैनिकांना नवसंजीवनी मिळू लागले होते. पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या कारकिर्दीतच पाणीपतची तिसरी लढाई झाली. तसेच त्यांचे पितृसमान ससुर मल्हारराव होळकर यांचाही या लढाईत सहभाग असल्यामुळे या लढाईची पार्श्वभूमी समजून घेणे अगत्याचे ठरते. पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी दिल्लीच्या मोहिमेत यशस्वी होऊन दिल्लीच्या बादशाहकडून चौथाही सरदेशमुखी सनद मिळवली होती. त्यानंतर पहिले बाजीराव पेशवे यांच्या काळात उत्तर हिंदुस्थानात मराठ्यांचे साम्राज्य चांगलेच विस्तारले. उज्जैनला शिंदे, इंदोरला होळकर, धारला पवार, तसेच झाशी, सागर, बांदा येथे मराठ्यांची संस्थाने स्थापन झाली. दिल्लीचा बादशहाशी तह करून मराठ्यांनी राजस्थान, रोहिलखंड व पंजाब या प्रांतातून चौथाही वसूल करण्याची सनद मिळवली होती. त्या बदल्यात स्वकीय तसेच परकीय आक्रमणापासून बादशहाचे मराठ्यांनी रक्षण करायचे असेही ठरले होते. मराठ्यांनी या काळात मोठमोठ्या मोहिमा काढून पाकिस्तानातील पार अटकेपर्यंत आपले साम्राज्य प्रस्थापित केले. या पराक्रमाच्या वेळी रघुनाथ रावणबरोबर मल्हारराव होळकरही होते. उत्तर हिंदुस्थानातील मराठ्यांचे हे वर्चस्व रजपूत जाट यांना पाहावले नाही, म्हणून मराठ्यांना जिंकण्यासाठी जयपूरचे माधवसिंग, मराठवाड्याचा विजयसिंग याचबरोबर नजीबाबादचा नजीब खान, अवधचा सुजा उल्लेदोला यांनी काबूलच्या मोहम्मद अब्दालीला बोलावले. हिंदुस्थानचे वैभव लुटायला मिळेल या विचाराने अब्दालीने हिंदुस्थानवर आक्रमण करण्यास सुरुवात केली. त्याने दिल्ली, आग्रा, मथुरा, वृंदावन लुटून अपार संपत्ती मिळवली. पंजाबात आपले अधिकारी नेमून तो परत फिरत नाही, तोच मराठ्यांनी त्याची पंजाबची ठाणे उठवली. अब्दाली परत मोठे सैन्य घेऊन पंजाबात आला आणि मराठ्यांनी जिंकलेली ठाणे त्याने पुन्हा हस्तगत केली. त्याच्या प्रतिकारासाठी मराठ्यांकडून दत्ताजी शिंदे लढाईला आले. अब्दालीच्या मदतीने मराठ्यांच्या नम्रतेच्या दक्षिणेकडे पळवून लावण्याचे षडयंत्र माधोसिंग राजपूत आणि नजीब खान यांनी रचले होते. दत्ताजी शिंदे यांच्या मदतीला मल्हारराव होळकर येत होते, पण त्यांना जयपूरच्या लढाईतच अडवले गेले. दत्ताजी शिंदे यांचे मल्हाररावांना तातडीने मदतीस या म्हणून पत्र आले. तेव्हा जयपूरची लढाई सोडून मल्हारला लगेच निघाले होते, पण वाटेतच त्यांना दत्ताजी शिंदे ठार झाल्याचं कळलं. ऐन आणीबेणीच्या वेळी दत्ताजीच्या मदतीला मल्हारला आली नाहीत अशा समजुतीमुळे शिंदे आणि होळकरांमध्ये काही काळ उत्कृष्ट निर्माण झाले. अब्दालीचा आता बंदोबस्त केलाच पाहिजे या निश्चयाने पेशव्याने आपल्या सर्व सरदारांना बोलावले. नानासाहेब पेशव्यांचे मोठे पुत्र विश्वासराव आणि चुलत बंधू सदाशिवराव भाऊ यांच्या नेतृत्वाखाली जंगी तोफखाना घेऊन मराठ्यांची मोठी फौज निघाली. वाटेत त्यांना शिंदे, होळकर, गायकवाड, बुंदेले यांच्या तुकड्या येऊन मिळाल्या. मात्र मराठ्यांच्या या सैन्यात न लढणारे बाजार बुणगे, स्त्रिया, यात्रेकरूही होते. ऐन युद्धात त्यांना सांभाळण्याचे काम सैनिकांवरच पडले. मराठी सैन्य सुरुवातीला फार जोमात होते. त्यांनी दिल्ली पण काबीज केली. अब्दालीची यावेळी यमुनेच्या पलीकडे कुंजपुरा येथे छावणी होती. पावसाळा असल्याने नदीला पूरही आलेला होता, त्यामुळे अब्दालीचे सैन्य नदी ओलांडेल असे मराठ्यांना वाटलेच नाही. पण अब्दालीच्या सैन्याने यमुना नदी ओलांडली. दोन्हीकडचे सैन्य पाणीपत येथे सामोरासमोर आले. अब्दालीवर सरळ चालू न जाता गमिनी काव्याने हल्ला करावा असे मल्हाररावांचे मत होते. पण सदाशिवभाऊंनी गोलाकार सैन्य रचना केली होती. गोलाईची लढाई म्हणजे पुढे तोफखाना पुढे ठेवून मागे घोडदळ, पायदळ यांचा गोल करून पुढे जाणे. अशा लढाईची मराठा फौजेला सवय नव्हती. मात्र मराठ्यांनी युद्धात शौर्याची शर्त केली. पण ऐन युद्धात विश्वासरावांना गोळी लागली, ते धारातीर्थी पडले. तेव्हा सदाशिवराव भाऊ हत्तीवरून अंबीर अंबारीतून खाली उतरून ते घोड्यावरून चढायला निघाले. पण अंबारी रिकामी दिसल्याने भाऊही पडले असे वाटून मराठी सैन्याने कच खाली आणि ते वाट पुठेल तिथे धावू लागले. काही इतिहासकारांच्या मते सदाशिवराव भाऊंनी त्या निर्वाणीच्या क्षणी आपली पत्नी पार्वतीबाई हिला सुरक्षित स्थळी नेण्याची जबाबदारी मल्हाररावावर सोपवली होती. त्यामुळे मल्हाररावांनाही युद्धभूमीवरून निघून जावे लागले. माघारी सैरावैरा परतणाऱ्या कित्येक मराठी सैनिकांची कत्तल झाली होती. न लढणारे बुणगे पण मारले गेले किंवा गुलाम झाले. बायकांना पळवून नेले होते. 50,000 लढाऊ सैनिकांपैकी 8,000 सैनिकच जीवानिशी सुटले. त्या समयी इंदूरच्या बाजूला पळत येणाऱ्या कितीतरी जखमी सैनिकांची सेवा अहिल्याबाईने अतिशय ममतेने केली. पाणीपत नंतर मराठेशाहीची बिघडलेली घडी पुन्हा बसवण्यात माधवराव पेशव्यांबरोबर मल्हारराव होळकरांनी पुढाकार घेतला. त्यांच्यासह महादजी शिंदेही होते. त्यांनी अनेक मोहिमा केल्या, बरेच जिंकल्याही. पण अशाच मोहिमेवर असताना मल्हाररावांचेही निधन झाले.
0: किती काय दुःख होत हे सगळं वाचतो आपण. त्या स्त्रीने आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात येणाऱ्या छोट्या छोट्या संकटांनी अगदी हतबल होऊन जातो. अहिल्याबाईंनी किती सोसलं असेल, म्हणजे आपल्याच घरातील जवळजवळ 23 जणांचे मृत्यू त्यांनी स्वतः पाहिले आणि स्वतःच्या मुलीला ते सती जाण्यापासून रोखू शकल्या नाहीत. समाजाची अशी परिस्थिती अशी होती की त्या तेव्हा काहीच करू शकल्या नाहीत आणि त्यांच्या मागे खरं तर सासू सासरे खंबीरपणे उभे होते, म्हणून त्या सती जाण्यापासून थांबू शकल्या.
1: त्याही काळात सासू सासरे पाठीमागे खंबीरपणे उभे राहणे ही खूप मोठी गर्वाची गोष्ट आहे
0: खरंच.
1: आणि म्हणून आजकालच्या या भारतीय स्त्रियांनी त्यांचा हा आदर्श नक्कीच अंगीकारला पाहिजे असं मला वाटतं. आणि आपण सुद्धा अशा प्रकारच्या ह्या मालिकांमार्फत समाज प्रबोधनाचं एक उत्तम कार्य करत आहात, त्यामुळे नक्कीच आपले वाचक, आपले रसिक श्रोते, प्रेक्षक यातून बोध घेतील
0: नक्कीच. आणि तुम्ही देखील पूनमताई खूप छान ग्रंथपाल म्हणून सगळ्या पुढच्या पिढीला वाचन कसं करावं आणि वाचनाकडे ओढा त्यांचा कसा असावा या दृष्टीने खूप प्रयत्नशील आहात. तुम्ही आमच्या स्मरण अहिल्यादेवी या मालिकेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. प्रेक्षक हो स्मरण अहिल्यादेवी यामध्ये आज आपण सहभागी करून घेतलं होतं श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतनच्या ग्रंथपाल, लेखिका, समुपदेशक आणि व्याख्यात्या पूनम राणे मॅडम यांना. पुन्हा एका नवीन वक्त्यासह भेटूया पुढील स्मरण अहिल्यादेवी या मालिकेमध्ये. तोवर मी आरजे तेजस्वी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत रहा आचार्य 90 FM यो ओन रेडिओ. धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: त्या प्रेक्षक हो आचार्य 90 FM योन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, बिझनेस मंत्र सेगमेंट मध्ये आज आपण वैजयंती पंडित मॅडम यांना आमंत्रित केलेलं आहे. वैजयंती मॅम, मनपूर्वक स्वागत तुमचं आचार्य 90 FM मध्ये. आणि अर्थातच बिझनेस मंत्र आहे आणि तुम्ही जवळजवळ बरीच वर्ष या क्षेत्रात आहात आणि थोडीशी ओळख करून देते. ऑटो एनर्जी आणि टेक्सटाईल कंपनीज मध्ये त्या इंडिपेंडेंट डायरेक्टर म्हणून काम पाहतात आणि कंपनीची लिस्ट तर खूप मोठी आहे, तरी त्यातले काही फ्यू मी मेन्शन करते. टाटा मोटर्स, आयजी पेट्रोल लिमिटेड, PNG कारगिल, फॉर्मर ऍडवायझर अँड वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड डेव्हलपमेंट अँड रिसर्च, आणि व्हाईस प्रेसिडेंट राहिलेले आहेत त्या पब्लिक अफेअर्स आणि सिनियर डायरेक्टर फिकी मध्ये त्या राहिलेल्या आहेत. असा त्यांचा सगळीकडचा बऱ्याच सिनियर एक्झिक्युटिव्ह इंडियन मर्चंट चेंबर्स मध्ये सुद्धा त्या चांगल्या मोठ्या पदावर होत्या. तर आज आपण त्यांच्याकडून सगळं ह्या सगळ्या कंपन्यांबद्दल तर कसं कामकाज चालतं हे जाणून घेणारच आहोत, पण एकंदरीतच ह्या कंपन्या कशा पद्धतीने काम करतात आणि नेमकं त्यातून सगळ्या सामान्य ग्राहकांना किंवा सामान्य माणसाला आपल्याला फक्त नावं माहिती असतात मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, पण नेमकं तिथे काय काम चालतं हे आपल्याला माहिती नसतं, ते आज सगळं मॅडम आपल्याला सांगणार आहेत, ज्याचा आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या प्रेक्षकांना नक्कीच फायदा होईल. तर अर्थातच मॅडम तुमचं स्वागत आहे आणि खूप अभिनंदन. आज तुम्ही एवढ्या मोठ्या शिखरावर आहे, म्हणजे आता गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण भेटतोय, म्हणजे गुढीपाडव्याला जशी गुढी उभारतो तशी तुमची यशाची गुढी ही अगदी आभाळाला गवसणी घातलेली अशी गुढी आहे तुमची, तर त्यासाठी आधी खूप खूप अभिनंदन. सुरुवात अगदी मी लहानपणापासून म्हणजे आपण बालपणातनं जे आपल्यावर संस्कार होतात त्यातनं आपण घडत जातो आणि नंतर मग एक अवधानं हे करत मग आपण प्रगतीपथावर पुढे चालत राहतो. तर घरात तुमचं एकंदरीत वातावरण पूर्वी कसं होतं?
1: घरातलं मी तू बरोबर सांगितलंस की आपलं लहानपणचं जे आपलं आपण ज्या घरात वाढतो तिथल्या सगळ्या म्हणजे इमिजिएट फॅमिलीचं आपलं खूप मोठं आपल्या म्हणजे त्यांच्याकडे बघूनच आपण त्यांचा आदर्श धरून पुढे जात असतो. तर वडील आमचे जे माझे आता नाही आहेत पण वडील होते गोविंद हर्षे, ते सोशल वेलफेअर डिपार्टमेंटमध्ये होते आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मधले ते पहिल्या बॅचचे ग्रॅज्युएट होते आणि त्यांना UN फेलो म्हणून अमेरिकेला पाठवलं गेलं होतं. त्यामुळे नंतर ते समाजसेवेच्या म्हणजे महाराष्ट्र धर्माच्या समाजसेवा क्षेत्रात काम केलं त्यांनी आणि कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचे फाउंडर होते, फाउंडर डायरेक्टर. म्हणजे त्यांनी अगदी भास्करराव कर्वेचे आपले अण्णासाहेब कर्वेंचे चिरंजीव यांच्याबरोबर अगदी खूप जवळ होती त्यांची आणि त्यांनी काम केलं पुष्कळ वर्ष. त्यांचं खूप सगळीकडे नाव झालं आणि त्यांचा खूप आमच्यावर मोठा पगडा म्हणता येईल किंवा हे म्हणता येईल, कारण त्यांचं दुसरं असं होतं की त्यांचा ज्ञानेश्वरीवर खूप गाढा अभ्यास होता आणि ते प्रवचन करायचे ज्ञानेश्वरीवर आणि घरात पण तसंच वातावरण होतं. म्हणजे आमचं एक डिनर टेबल कॉन्व्हर्सेशन म्हणून आमचं असायचं, म्हणजे मुद्दाम केलं नाही पण सगळेजण जमायचो तेव्हा तर कसं जॉईंट फॅमिली पण असायची, पाहुणे असायचे घरात. आणि माझे जे दोन भाऊ म्हणजे आईचं असं एक आमच्यावर इम्प्रेशन होतं की ती खूप डिसिप्लिनवाली होती, म्हणजे शिस्त म्हणजे शिस्त म्हणजे खाण्यापिण्याची शिस्त, वेळेची शिस्त, अभ्यासक्रमाची शिस्त. त्यामुळे तिने तो एक भाग पाहिला आणि वडिलांनी बाकी सगळं जे आपल्यावर जे आपल्या ज्या वाढत्या वयात आपल्यावर जे संस्कार व्हावे लागतात ते सगळे वडिलांमुळे खूप झाले. आणि आजोबा आमचे होते ते मिशनरी लोकांना मराठी शिकवायचे आणि माझे दोघेही भाऊ जे ते मराठी शाळेत होते, डॉक्टर रवींद्र हर्षे सातारच्या प्रख्यात हार्टचे स्पेशालिस्ट म्हणजे कार्डिओलॉजिस्ट, आणि दुसरा भाऊ म्हणजे डॉक्टर राजन हर्षे ते अलाहाबाद युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर झाले आणि आता पण त्यांची मराठीतनं पुस्तकं येत आहेत आणि त्यांच्या विषयात तर खूपच त्यांचं जगभर कीर्ती नाव आहे. तर आम्ही जेव्हा वाढत म्हणजे मोठे होत होतो तेव्हा हे डिनर टेबल कॉन्व्हर्सेशन जे मी म्हणते तेव्हा वडील अनेक विषय काढायचे आणि मग आम्ही त्याच्यावर बोलायचं, आम्ही त्याच्यावर आपली मतं मांडायचं, मग त्यामुळे आपलं जे आपली पर्सनॅलिटी घडत जाते असं मला वाटतं. आणि भाऊ माझा जो मोठा सगळ्यात भाऊ जो डॉक्टर मी म्हटलं तो त्यांनी 9वीत असताना विवेकानंदांवर खूप वाचलं होतं, म्हणजे त्यांची स्वभावाची घडण तशी होत गेली आणि त्यांनी आधीच ठरलं होतं की मी डॉक्टर होणार आणि त्याप्रमाणे त्यांनी मार्क मिळवले, हुशार होता खूप आणि मी मात्र शाळेत अजिबात अभ्यास नाही करायची. त्यामुळे अगदी शेवटची म्हणजे शेवटची परीक्षा आली, अन्युअल एक्झाम आली की सगळ्यांना घरात टेन्शन असायचं की आता हिचा अभ्यास कोण घेणार. आई आणि माझा भाऊ हे दोघं दोन माझे दोन प्रकारचे सब्जेक्ट वाटून घ्यायचे, म्हणजे सायन्स मॅथ्स वगैरे असेल ते भाऊ घ्यायचा आणि लँग्वेजेस वगैरे असेल ते आई घ्यायची. आणि एक दिवस 8-10 दिवस आधी अभ्यास केला की माझं गंगेत घोडं नाहीला समजायचं. आणि माझं एक मला चांगली संधी मिळाली म्हणजे माझ्या आजोबांनी मला, म्हणजे त्यांची त्यांना ते मराठी शिकवायचे मी म्हटलं, त्या मिशनरी होत्या, त्या स्कॉटिश होत्या, त्या मिस किंग म्हणून होत्या. तर त्या म्हणाल्या की तुमची दोन्ही मुलं मराठी शाळेत शिकली तर हिला तुम्ही कॉन्व्हेंट मध्ये घाला. आता ही गोष्ट म्हणजे माझं वय आता 72 आहे, तेव्हा ही गोष्ट नाही, माझा 1953 जन्म आणि 3 वर्षाची असतानाच मला मॉन्टेसरी इंग्लिश शाळेत घातलं, त्यामुळे म्हणजे इंग्लिश भाषाही शिकली गेली आणि एक वेगळं वातावरण, म्हणजे कॉन्व्हेंट स्कूलमध्ये एक वेगळं वातावरण असतं, त्या काळात कोणी एवढं इंग्लिश शाळेत जात नसे, त्यामुळे ते तो एक मला खूप फायदा झाला म्हणजे माझ्या सगळ्या करिअरमध्ये म्हणा किंवा बाकी सगळ्या याच्यामध्ये. तर असं असं आमची बॅकग्राऊंड, म्हणजे घरातली बॅकग्राऊंड अशी होती. आणि आईकडची भावंड बरीच होती, म्हणजे आईला म्हणजे जवळजवळ ती सगळी म्हणून 13 भावंड होती. सगळ्यांची लग्न कार्य मामा मावशा, त्यामुळे एक जॉईंट फॅमिलीचं जे एक हे असतं ना, म्हणजे खूप खेळीमेळीचं वातावरण असतं आणि सगळ्यांकडून आपण काहीतरी शिकत असतो, म्हणजे मामा म्हणा मावशा म्हणा आपली भावंड म्हणा मामे भाऊ मावस भाऊ येते. तर ते सगळं मला असं वाटतं त्या घडणीमुळे आपण जेव्हा मोठे होतो तेव्हा या सगळ्याचा खूप फायदा होतो, आपल्याला फायदा होतो आणि फरक पडतो आपल्या वागण्यात. आपण सगळ्यांची प्रेमाने वागतो, सगळ्यांची मिळून मिसळून राहतो, असं आपण एकल कोणी होत नाही. आताचं वातावरण पाहिलं आपण, म्हणजे न्यूक्लिअर फॅमिली आणि एक एकटी मुलं वाढतात वगैरे ते पाहिलं आणि सारखे मोबाईलवर सगळे आपल्या खोल्यात बंद वगैरे तसं, तर ते पाहिलं की असं वाटतं की आपलं बालपण आणि आम्ही राहायचो तिथे पण खूप मुलं असायची आणि मी बऱ्याच वेळ जास्ती मुलग्यांशी खेळायचे, कारण मुलींबरोबर खेळणं म्हणजे थोडंसं भातुकीचं खेळायचे, पण जास्ती टॉप बॉय सारखे असल्यामुळे मी विट्टी डू क्रिकेट पतंग जे म्हणशील ते सगळं खेळायचे आणि त्यामुळेच मग टेबल टेनिसची वगैरे आवड लागली. मग शाळेतनं कॉलेजमध्ये जेव्हा जात होते तेव्हा माझ्या आईने, म्हणजे मला आई म्हणाली तू ह्याला जा SNDT होम सायन्सला जा, तर म्हणलं मी काही करणार नाही घरातलं काम वगैरे, मला काय होम सायन्सला जायचं नाही, मला को एज्युकेशन कॉलेजमध्ये जायचंय. तर मग त्याप्रमाणे फर्ग्युसन कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली, तिथे आर्ट्सला घेतली. आई म्हणाली तुझं कॉन्व्हेंटचं शिक्षण असतं ते तू दिवसभर शाळेत असतेस, त्यापेक्षा जरा असा कोर्स घे जिथे तुला थोडा वेळ मिळेल. तर आर्ट्सचं माझं इन्क्लिनेशन असल्यामुळे आर्ट्सला मी गेले आणि फर्ग्युसन कॉलेज जे पुण्याचं आहे तिथे मला तिथे आमच्या खूप चांगले संस्कार झाले, खूप चांगलं शिक्षण मिळालं, अतिशय उत्कृष्ट टीचर होते सगळे आणि तिथे मला एक म्हणजे काय म्हणतात एक वेगळं होरायझन किंवा एक वेगळं क्षितिज ओपन झालं आता झालं. आणि माझं व्यक्तिमत्व किंवा पर्सनॅलिटी जी आहे ती मला असं वाटतं तिथे जास्त खुलली, कारण सगळ्या प्रकारचे स्टुडंट असायचे. म्हणतो किंवा पर्सनॅलिटी जी आहे ती मला असं वाटतं तिथे जास्त खुलली, कारण सगळ्या प्रकारचे स्टुडंट असायचे, बाहेरगावचे असायचे. एक मराठीचं पण मला खूप जास्त चांगलं जवळीक आली, कारण कॉन्व्हेंटमध्ये असल्यामुळे थोडंसं त्या काळात कॉन्व्हेंटमध्ये असल्यामुळे थोडं डिटॅच होतं माणूस, कारण बाकी सगळे मराठीत असतात आणि आपण इंग्लिशमध्ये म्हणजे थोडंसं आपल्याला त्या कल्चरशी, आपण घरी वातावरण वेगळं असतं आणि आपण जे शेक्सपियर शिकतो आणखीन काय काय शिकतो ते थोडंसं एलियन वाटतं आणि शिकायला चांगलं पण थोडंसं त्यात एक गॅप असते.
0: शाळेचा मुद्दा आपला राहिला, शाळा कुठली होती, नुमुबी
1: किंवा
0: कॉन्व्हेंट म्हणाल,
1: आणि ती आता केम्ब्रिज वगैरे झाली, आता नंतर आयबी वगैरे पण झाली असेल. पण मग ह्याच्यात कॉलेजमध्ये शिकत असताना वेगवेगळ्या प्रकारचे सगळे दोस्त मंडळी, मुली मुलं सगळे, आणि पॉलिटिकल सायन्स मी घेतलं आणि मग बी एला म्हणजे युनिव्हर्सिटी टॉप रँकिंग मिळवली. आणि मुख्य म्हणजे तेव्हा मला ना खूप टेबल पीटीची पण आवड होती, म्हणजे पीटी एक सकाळी आमची असायची ती आणि टेबल टेनिस. तर टेबल टेनिसची आवड लागली तेव्हा मी एक लेडीज क्लब तिथे होता PYCचा तिथे खेळायला जायची. तर त्या लेडीजना मी म्हणजे जवळजवळ 6 महिन्यात किंवा 8-1 महिन्यात तिथे जेवढ्या लेडीज होत्या त्या सगळ्यांना हरवलं आणि सिल्वर कप सगळे मलाच मिळायला लागले. तर मग एक आमचे कोच होते ते म्हणाले की नाही हिला आता तुम्ही जेंट्स क्लब मध्ये घाला, कारण तुमचा गेम इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे. तर म्हणजे नुसत्या लेडीज बरोबर खेळून ही तिथेच राहील, दरवेळेस जिंकते, त्यामुळे मग जेंट्स क्लब मध्ये जायचं ठरलं. पण त्या काळात काळ असा होता की तिथे मला जेंट्स म्हणजे एक मुलगा कोचिंग, एक सुभाष लोढा म्हणून आमच्याकडे शिकवायचे, ते खूप छान शिकवायचे, म्हणजे कोच होते ते वडील, तर त्यांच्या हाताखाली शिकावं असं सांगितल्यावर माझे वडील म्हणाले की नाही असं मी काही तुला परवानगी देणार नाही, कारण टेबल टेनिसची मी सगळी बंदिस्त असते आणि तू एकटी शिकणार एखाद्या मुलाकडून ते मला काही पटत नाही. बराच घरात वाद विवाद झाला, मग मुलांनी सांगितलं, भावांनी सांगितलं नाही नाही तिला जाऊ दे, तिचं गेम इम्प्रूव्ह नाही होणार. तर त्यामुळे मला जेंट्स क्लब मध्ये घातलं आणि मग तिथेही माझी चांगलीच म्हणजे पुष्कळच प्रगती झाली. मग इंटर कॉलेजेट खेळले, इंटर युनिव्हर्सिटी खेळले, तिथेही गोल्ड मेडल मिळाली. पण कुठेही जेव्हा बाहेर जायची वेळ यायची खेळायसाठी, हैदराबादला जायचंय किंवा टीम बरोबर आणखीन कुठे जायचंय, ते वडील म्हणायचे गोल्ड मेडल मिळाली. पण कुठेही जेव्हा बाहेर जायची वेळ यायची खेळायसाठी, हैदराबादला जायचंय किंवा टीम बरोबर आणखीन कुठे जायचंय, ते वडील म्हणायचे नाही रात्रीचं ओव्हरनाईट स्टे असेल तर मी तुला पाठवणार नाही. अच्छा, असे त्यावेळेचे संस्कार नाही होते. एका दृष्टीने आता त्यांच्या परिस्थितीत गेलं तर आता समजतं की मुलीला बाहेर पाठवणं नुसत्या अनोळखी लोकांबरोबर, आणि त्यांचं सोशल वर्क डिपार्टमेंट असं होतं की त्यांना सगळे प्रॉब्लेमॅटिकच केसेस त्यांच्याकडे यायच्या, म्हणजे प्रॉस्टिट्युशनच्या म्हणा किंवा चाइल्ड लेबर म्हणा किंवा क्रिमिनल सगळ्या अशा, त्यामुळे त्यांना ते पहिल्यांदा ते सगळं डोक्यात यायचं, मुलीचे प्रोटेक्शन म्हणून ते म्हणायचे. आणि मग लवकरच म्हणजे बीए झाल्यानंतर लगेचच ओळखी ओळखीतच म्हणजे आमच्या नात्यातच लग्न ठरलं आणि अजित पंडित माझे जे मिस्टर त्यांच्याशी माझं लग्न ठरलं त्यावेळेला. आणि आमचे सासरे म्हणजे जगन्नाथ पंडित ते टाटा इन्व्हेस्टर मशीन टूल मध्ये ते जनरल मॅनेजर होते त्यावेळी. आणि त्यावेळी म्हणजे अगोदर बरेच वर्ष म्हणजे टाटा ग्रुप बरोबर त्यांचा खूप चांगलं करिअर होतं आणि ते मुंबईमध्ये राहत होते तेव्हा. आणि नंतर मग ते पुण्याला शिफ्ट झाले, त्यांचा बंगला पुण्याला असल्यामुळे माझे मिस्टर प्रीमियर ऑटोमोबाईल्स मध्ये मेटलर्जी इंजिनियर होते आणि मग मी मुंबईला राहायला आले. तर 20 वर्षाचं असताना लग्न झालं लहान वयात
0: आणि
1: मग मला ते तो खूप एक म्हणजे माझ्या आयुष्यातलं मी म्हणू शकेल की खूप एकदम बदल घडला त्यामुळे, टर्निंग पॉईंट, ऍब्सोल्युटली टर्निंग पॉईंट. कारण बॉम्बे इज ऑफकोर्स अ सिटी ऑफ ड्रीम्स आणि माझ्यामध्ये एवढी पुणे म्हणजे विद्येचं माहेरघर, तर तिथे शिक्षणाचा वगैरे संस्कार ते सगळे चांगले झाले. पुणे खूप स्वच्छ चांगलं एक काय म्हणतात पांढरपेशा लोकांचं गाव असं समजलं जातं,
0: प्रोटेक्टेड
1: एज्युकेशनल म्हणजे बॉस्टन ऑफ इंडिया असं म्हणतात ना पुण्याला तसं. तर ते शिक्षणाच्या दृष्टीने ते छान होतं. पण मुंबईला आल्यानंतर मला खूप सगळं एक मोठं स्वप्न पुढे आल्यासारखं,
0: मोठा
1: कॅनव्हास. आणि अगदी सुरुवातीला म्हणजे मी काय सुरू केलं, घरातल्या घरात ट्युशन द्यायला सुरुवात केली. आमच्या ओळखीच्या एक जण होते, माझ्या मुलीला तू शिकवशील का, म्हटलं वा फार छान. आणि मग मी काहीतरी 75 रुपये महिन्याचे वगैरे
0: जॉब
1: तसं काही नव्हतं, कारण मी आधी सेटल होत होते मुंबईच्या शहराला.

0: होते घटकाम वगैरे काहीच सवय नव्हती कशाचीच. जरी कधीतरी आईने शिकवलं असेल की पोळी अशी करायची भाज्याची, तरी पण कधी केलेलं काहीच नव्हतं. त्यामुळे त्या सुरुवातीला जरा सगळीकडनं शिकून, आणि तेव्हा ते असं गुगल वगैरे काही नसायचं. लग्नात प्रेझेंट मिळालं एक रुची रावण पुस्तक होतं, सगळ्यांचा तर त्या बघून रेसिपी करायच्या. पण कधीच असं घर असं चालवलेलं नव्हतं, त्यामुळे तो थोडा अनुभव यायला किंवा ते एक्सपिरियन्स यायला वेळ लागला. पण मग त्यानंतर जेव्हा हे झालं, काय म्हणतात त्याला, ट्युशन घ्यायला लागली, तेव्हा एकानंतर असे खूप जण यायला लागले माझ्याकडे. जवळजवळ मी 25-27 वर्ष ट्युशन घेतल्या घरापासून, आणि जवळजवळ 25-1 मुलं, म्हणजे अगदी मुलं मुली, म्हणजे 5वी पासून ते अगदी ह्याच्यात कॉलेजमध्ये जाणारे सुद्धा माझे विद्यार्थी यायचे. आणि सगळे म्हणायचे की यांच्याकडे गेले की आमची मुलं पास
1: होतात.
0: त्यामुळे ते मला अगदी चांगलं वाटायचं की मुलांबरोबर बसून अभ्यास. तेव्हा त्याच काळात माझा मोठा मुलगा झाला अद्वैत पंडित, जो आता सिंगापूरला असतो, तो केमिकल इंजिनियर MBA. आणि दुसरा ज्ञानेश पंडित, तो पण अमेरिकेला त्यांनी MBA केलं, आणि तो आता एक प्रोटिव्हिटी नावाच्या एका कन्सल्टिंग फर्म मध्ये तो पण मॅनेजिंग डायरेक्टर आहे. तर ती मुलं तेव्हा लहान होती आणि मोठी होत होती, तेव्हा मला घर बसल्या ते करणं अगदी फायदेशीर. नंतर मग मला असं लक्षात आलं की आपण घरात बसून यांना शिकवतोय सगळ्यांना, आणि ही मुलं पास होत आहेत, पण आपली वाढ किंवा प्रगती काहीच होत नाही. त्यामुळे मग मी म्हटलं आपण नोकरी करावी कुठेतरी, तर शोधाशोध करायला लागले. तर कुठेतरी प्रोफेसर म्हणून किंवा कुठेतरी शिकायला म्हणून मग कोणी ओळखी तशी जायला लागले. तर सोफाया कॉलेजमध्ये बोलवलं, तर ते म्हणाले की ठीक आहे, आम्ही तुम्हाला एका लेक्चरचे 15 रुपये देऊ. ते पण विद्यार्थी जमले, तर तुमच्या विषयाला विद्यार्थी 15 अधिक जमले नाहीत तर त्या दिवशी लेक्चर होणार नाही. तर म्हटलं की हे काही खरं नाही, कारण आपण घरात बसून एवढे शिकवण्या करून किंवा ट्युशनमध्ये हे कशाला करायचं. तर तेव्हा एक परफेक्ट प्लेसमेंट म्हणून एक एजन्सी नवीनच निघाली होती, आणि ते आता कशा आपल्या एजन्सी असतात, जॉब देणाऱ्या एजन्सी असतात, तर तशी ती कॉन्सेप्ट तेव्हा एकदम नवीन होती. ही गोष्ट मी करते 1980 1979-80. तर मला कोणीतरी सांगितलं की तिथे तू जाऊन तुझं ऍप्लिकेशन दे, म्हणजे ते कुठे असेल तर तुला बोलवते. तर मग तिथे मला आपलं बायोडेटा कसं बनवायचं हेही माहित नव्हतं. त्यांनी मला विचारलं की तू काय शिकलीस काय वगैरे, तर मी काहीतरी एका कागदावर असं घेऊन गेले होते. पण असं नाही, हे छान असं मी तुम्हाला बनवून देत, म्हणून त्यांनी बायोडेटा वगैरे बनवला छान. आणि मग विदिन अ मंथ किंवा 1-2 महिन्यातच मला लगेच कॉल आला. मला असं वाटतं मार्च महिना होता, आणि ते म्हणाले की शरीव दफ्तरी म्हणून आहेत त्या इंडियन मर्चंट चेंबरच्या प्रेसिडेंट होणार आहेत, आणि त्या म्हणजे एक लेडी प्रेसिडेंट म्हणजे वालचंद नीराचंदच्या त्या पुतणी लागतात, तर त्या ग्रुपच्या त्या आहेत आणि त्या होणार आहेत. तर त्यांना तुला भेटावं लागेल, आणि त्यांना एक अशी यंग आणि डायनामिक अशी मुलगी हवी जी तिथल्या लेडीज विंग चालवेल तिथली. म्हणजे इंडियन मर्चंट चेंबर म्हणजे काय आहे ऍक्च्युली, की ते वेगवेगळ्या इंडस्ट्रीजचं एक संघटन आहे, म्हणजे असोसिएशन आहे. म्हणजे आपण जशी युनियन म्हणतो ती युनियन असते, ती वर्करची असते, तर तशा वेगवेगळ्या कंपन्यांची ही एक असोसिएशन आहे इंडियन मर्चंट चेंबर, आणि ती रिजनल लेवलला चालते. आणि तिथे कसं होतं की जेंट्स जे सगळे होते, म्हणजे पुरुष जे होते, त्यांच्या मिटिंग चालायच्या कायम, की सरकार बरोबर काही नेगोसिएशन असतील किंवा एक वेगवेगळ्या सेक्टरच्या, म्हणजे टेक्सटाईल म्हणा किंवा वेगवेगळे जे सेक्टर होते तिथे त्या मेंबरशिप मध्ये त्या लोकांचे, तर ते कोणी मशिनरी मध्ये असेल, कोणी काय स्कूटर बनवणारे असतील, कोणी मोटारी बनवणारे असतील, तसे. तर त्यांच्या लेडीजना वाटायचं की आपले नवरे हे सगळे त्या इंडियन मर्चंट चेंबरमध्ये दिवसभर काय करतात, तर आपण पण तिथे जावं. त्या शरीर दत्तर ताई मला म्हणाले की तू असं कर, सगळ्यांना आपण एकत्र करूया आणि आमची एक मेंबरशिप आपण चालू करूया, आणि या स्त्रियांसाठी आपण एक कोर्सेस ठेवूया, म्हणजे मॅनेजमेंटचे किंवा प्रोफेशनल कोर्सेस, असं आपण एक उभारू अशी एक लेडीज विंग, ज्याच्यातनं त्या स्त्रियांना म्हणजे त्या पुढे जातील, एक तर त्यांना काही करायचं असेल, स्वतःचा उद्योग करायचा असेल, तसं करता येईल असं. तर ते करत करत आम्ही, म्हणजे आधी सुरुवातीला काहीतरी 75 आमच्या मेंबर होत्या, आणि काहीतरी 50 रुपये फी होती. नंतर वाढता त्या 1500 पर्यंत गेले आमचे मेंबर्स, आणि आमच्या वर्षात जो एक दिवशी इव्हेंट व्हायला लागले, म्हणजे आम्ही सगळ्या प्रकारची माणसं बोलवायचो, म्हणजे MF हुसेन म्हणून, म्हणजे आर्टिस्ट म्हणा, कुठल्याही क्षेत्रातले, म्हणजे अगदी महत्वाचे RK लक्ष्मण येऊन गेलेले आहेत, कोण तू म्हणशील ते, अमिताभ बच्चन येऊन गेलेले आहेत, सगळे माधुरी दीक्षित, जे म्हणशील ते, म्हणजे सगळे सेलिब्रिटी वेगवेगळ्या, क्रिकेटर येऊन गेले, सुनील गावस्कर सारखे, झाकीर हुसेन सारखे, आणि सगळ्यांबरोबर माझे ते फोटो आहेत. आणि आता कधी काही असं असलं की मला लोक म्हणतात की तुझा फोटो असेल ना, तर तो पाठव. त्यामुळे मलाही अगदी असं बरं वाटतं की आपल्याला चांगल्या संधी मिळाल्या त्या इंडियन मर्चंट चेंबरमुळे, आणि खूप सगळ्या इंडस्ट्रियलिस्ट लोकांची ओळखी झाली. आणि कसं असायचं, आमचं काम म्हणजे असं असायचं की ते इव्हेंट तर करायचंच आम्ही, म्हणजे इव्हेंट ऑर्गनाईज करायचा आणि स्पीच बनवायचा. कारण मी तेव्हा जर्नालिझमचा पण कोर्स केला, म्हणजे मध्ये माझा जेव्हा दुसऱ्या मुलाच्या वेळेला मी प्रेग्नंट होते, त्यावेळेला आम्ही जॉईंट फॅमिली राहत होतो, आणि माझ्या जाऊबाई आणि आम्ही एकत्र राहत होतो तर त्या म्हणाले की आपण काम वाटून घेऊया. शलाका पंडित त्यांचं नाव आणि माझे दीप श्रीकांत पंडित, तर ते नाशिकला असतात आणि त्यांची पण एक इंडस्ट्री आहे आणि त्यांनी खूप मोठी नंतर ती झाली फॅक्टरी त्यांची आणि त्यानंतर तिकडे गेल्या. पण आम्ही एकत्र राहत होतो तेव्हा तर त्या म्हणाले की आपण कामं वाटून घेऊया, आपण पैशाचा खर्चही वाटून घेऊया आणि सकाळच्या वेळी तू बनवतो स्वयंपाक, संध्याकाळी मी बनवतो आणि तुला कुठला इव्हनिंग कोर्स वगैरे करायचा असेल तर तू कर, मी मुलं

0: होतो आहे, मी करत राहा. तर त्यामुळे आणि काही मदत हवी असली तर आम्ही करू. तर तो त्यावेळेला म्हणजे पहिल्या वेळी प्रेग्नंट असताना मी एम ए केलं आणि दोन्ही वर्षांचे पेपर एकदम दिले, म्हणजे 4+4 8 पेपर एकदम दिले आणि मुलगा फक्त 5 महिन्याचा होता. तेव्हा आईनी सगळं सांभाळलं त्याला वगैरे. आणि म्हणजे आपलं म्हणजे सांगण्याचा हेतू असा की घरच्यांचा आपल्या
1: सपोर्ट
0: खूप सगळा असतो. आणि सासरे जर तेव्हा तसं म्हणाले नसते तर कदाचित मी केलंही नसतं. मला असं म्हटलं असतं की आता लग्न झालं, मुलं झाली, मूल झालंय, आता कशाला आपण काही करायचं. त्यांनी खूप एनकरेज केलं. माझ्या सासूबाई पण खूप शिकलेल्या होत्या, त्या पण एम ए झालेल्या होत्या आणि त्या संगीत विशारद होत्या. त्यामुळे शिक्षणाचं एक वातावरण सासरी पण मिळालं आणि माहेर म्हणजे दोन्हीचा एक संगम म्हणतो तसा घडण माझी त्याप्रमाणे झाली. आणि नंतर म्हणजे काही काही गोष्टी आठवल्या की अगदी गंमत वाटते की जेव्हा मी माझी पीएचडी करत होते तेव्हा माझा मोठा मुलगा एमबीए करत होता आणि धाकटा मुलगा सीए करत होता आणि आम्ही तिघही एकत्र आणि मग आम्ही म्हणायचो मी त्याला म्हणायचे की तुमचं तर ठीक आहे तुम्ही तू 2 वर्षात एमबीए होशील पण त्याला म्हणायचे सीए ला चल तुला तू ठीक आहे ना तर 2-3 वर्षात पण पीएचडी म्हणजे माझं म्हणजे काही त्याचं काही लिमिट नाही किंवा होईन काय पण म्हणजे समाव बी आम्ही सगळ्यांनी ते तेव्हा मॅनेज केलं. आणि मुलं जेव्हा लहान होती तेव्हा पण सपोर्ट मिळाला. म्हणजे पाळणाघर असं नव्हतं पण आजूबाजूला माझ्या एक राहणाऱ्या होत्या त्या म्हणायच्या की तू ठेवून दे मुलं माझ्याकडे तू जा आणि मी सांभाळीन वगैरे. तर तसा सपोर्ट मिळाला चांगल्या प्रकारे कारण आता आता असतं तेवढं सगळं डेव्हलप नव्हतं. म्हणजे आता कशी पाळणाघर क्रेश असतं सगळीकडे तसं. आणि मग इंडियन मर्चंट चेंबरमधून काय झालं जेव्हा हे स्त्रियांचं आम्ही सुरू केलं लेडीज विंग सुरू केली तेव्हा काम करता करता इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनला एक तेव्हा नुकतंच 75 इंटरनॅशनल वुमेन्स इयर हे झालं होतं म्हणजे त्याचं अनाऊन्समेंट झालं. त्यामुळे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन जे युएनला अटॅच्ड आहे तर ते शोधत होते की कोणी आम्हाला या स्त्रियांच्या विषयामध्ये आम्हाला कोणीतरी पाहिजे की जे सगळीकडे सेमिनार करतील आणि चेंबर ऑफ कॉमर्सने कुठे कुठे लेडीजिंग आहे त्याचा स्टडी करतील असं आम्हाला कोणीतरी पाहिजे. तर माझ्याकडे ते त्याची इन्क्वायरी म्हणजे असं एकाने मला विचारलं त्या EFI म्हणून एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया. तर ती एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया ही आयलोला अफिलिएटेड आहे, नॅशनल बॉडी आहे. आणि मग तिथून मला फोन आला की 1 महिन्याची तुम्ही रजा घेऊन हे काम आमच्यासाठी करू शकाल का. तर म्हटलं ठीक आहे मी करू शकेन. 1 महिन्याचं रजा जरी नाही घेतली तरी माझ्या रोजच्या कामाच्या ह्याच्यात मी करू शकेन. आणि त्यांनी मला सांगितलं की तू असं सर्वे करायचा सगळ्या स्त्रिया म्हणजे अशा उद्योजक ज्या आहेत त्यांच्यावर स्टडी करायचा. नंतर वेगवेगळ्या चेंबर्स ऑफ कॉमर्समध्ये जायचं म्हणजे मेन शहर आपली जी आहेत ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ म्हणजे दिल्ली चेन्नई कलकत्ता अशा सगळ्या ठिकाणी जाऊन तू बघायचं की तुमच्या इंडियन मर्चंट चेंबर सारख्याच दुसरीकडे महिला शाखा आहेत की नाही आणि त्या असल्या तर त्या काय करतात कसं करतात वगैरे. तर मला तो इतका एक्साइटिंग म्हटला प्रोजेक्ट आणि इतका मला आनंद झाला की आणि एक तर वय पण असं होतं लहान होतं यंग होतं आणि एवढ्या मोठ्या संस्थेकडून आपल्याला नुसतं बोलावणं आलं ह्याचंच मला एवढा आवडतं. म्हणून मी काही विचारलं नाही की त्याच्यातनं मला काय मिळेल किंवा काही पैशाचा काही प्रश्नच नव्हता. मग त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मला साईन करायला दिलं. मग मी ऑलरेडी इंडियन मर्चंट चेंबरमध्ये नोकरी करत होते त्यामुळे त्यांची मला परमिशन घ्यावी लागली. तर ते म्हणले बाबा फार सुंदर हा इतका अभिमानाची गोष्ट आहे तर तू नक्कीच ते कर वगैरे. आणि मला डॉलर्समध्ये त्यांनी पेमेंट दिलं त्यामुळे तेव्हा डॉलर्समध्ये पेमेंट म्हणजे अगदी खूपच मोठी गोष्ट होती. पण त्यांना मुख्य म्हणजे माझा सर्वे घेतलेला आवडला कारण मी इतकी म्हणजे ग्राउंडेड होते त्या विषयामध्ये की इतक्या स्त्रियांशी माझा कॉन्टॅक्ट होता, इतक्या उद्योजक स्त्रियांशी कॉन्टॅक्ट होता, बाहेरच्या सगळ्या चेंबर ऑफ कॉमर्सशी आमचं लिंकेज होतं. त्यामुळे जिथे कुठे जाऊ तिथे मला खूप कोऑपरेशन मिळालं. आणि मी जो स्टडी पब्लिश केला तो आयएलओला एवढा आवडला की त्यांनी मला त्याच्यानंतर प्रोजेक्टवर मिळतच गेले. म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या स्त्रियांच्या रिलेटेड विषय जे होते त्याच्यातनं मला सगळ्यात इन्व्हॉल्व्ह केलं. मग मला तेव्हा असं जाणवलं की आपण एवढा अभ्यास आपण करतोय, इतका आपण स्टडी केलाय, सर्वे केलाय, आपण ह्याच क्षेत्रात काम करतोय. तर जेव्हा कॉन्फरन्समध्ये आपण जातो आणि जेव्हा आपण बोलायला उभं राहतो तेव्हा काहीतरी आपल्या मागे डिग्री असली त्या विषयातली तर लोक आपलं नीट म्हणणं ऐकून घेतात किंवा आपलं लोक वेगळ्या रिस्पेक्टने आपल्याकडे बघतात. त्यामुळे मग मला वाटायला की आपण माझे एक म्हणजे आम्ही जे आयएलओ मध्ये काम करायचो त्या हॅलो म्हणजे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन तर ती युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनचा एक अंग आहे. तर ते कसं ते त्यांचं काम कसं असतं की लेबर साठी जे किंवा वर्कर साठी जे हिताचं असतं त्यासाठी ती संस्था काम करते आणि ती जगभर काम करते. त्यामुळे इंडियातले वर्कर ते एशियन कंट्रीशी कम्पेअर करतात, युरोपच्या वर्करशी कम्पेअर करतात, मग स्त्रियांचं काय स्थान आहे ते कम्पेअर करतात. असे त्यात अनेक विषय असतात आणि त्यात स्त्रियांच्या विषयामध्ये जास्त म्हणजे मला इंटरनॅशनली ग्लोबल म्हणजे रेकॉग्निशन तेव्हा मिळाली की वुमन एम्पॉवरमेंट मधली काही नावं होती तेव्हा एक्सपर्ट लोकांची, त्यात माझं नाव त्यांच्या त्या रुस्टरमध्ये आलं, त्यामुळे मला अतिशय आनंद झाला तेव्हा आणि खूप अगदी आनंद

0: हवे ना म्हणतात तसं झालं आणि मग असं वाटलं की ह्या विषयात आपण आणखीन जास्त काम केलं पाहिजे. तर आम्ही जे एकत्र काम करत होतो त्यात डॉक्टर बी के सिंग म्हणून एक होते आणि डॉक्टर राजन मेहरोत्रा होते. तर ते दोन्ही माझ्या गाईड सारखे होते. तर ते म्हणाले तू असं कर, तू पीएचडी ला रजिस्टर कर जमनालाल बजाज मध्ये, आता त्यांचे ऍप्लिकेशन येतात तर तू रजिस्टर कर. त्यावेळेला माझं वय जवळजवळ 45 होतं. मी जसं म्हटलं मुलं शिकत होती, हायर एज्युकेशन मध्ये मुलं होती आणि मी म्हटलं आता मी कशी शिकणार. नाही म्हणे तू अप्लाय तर कर बघूया. आणि मग त्याच्यात कसं होतं 20-20 मिनिटाचे पेपर होते, एक 6 पेपर होते आणि ते 3 तासामध्ये ते संपवायचे होते. आणि ऑल इंडिया एक्झाम होती, बजाजची तर माहिती आहे आपल्याला किती टफ असते. आणि 20-20 मिनिटाचे पेपर होते, त्याच्यात माझी 13-14 मिनिटात माझी उत्तरं लिहून तयार व्हायची आणि मी बसायची बघायची तर सगळे बाकी सगळे लिहित असायचे. मग मला वाटायचं की आपलं काहीतरी नक्कीच चुकलंय म्हणून आपण आपलं लवकर संपलं आणि ते लोक अजून लिहित आहे. पण समभाव असं झाले की त्या सगळ्या परीक्षा मी पास झाले, चांगल्या मार्काने पास झाले. आणि मग ते म्हणाले की आता तुमची आम्ही वायवा घेणार, तुमची हे घेणार, ओरल एक्झाम घेणार आणि मग तुम्हाला आम्ही ऍडमिशनचं आपण ठरवूया. आणि मग जेव्हा ती वायवा घेतली तेव्हा त्यांनी मला विचारलं, डॉक्टर मणेरीकर म्हणून होत्या तेव्हा माझ्या डायरेक्ट होत्या बजाजच्या, तर त्या म्हणाल्या की तू इथून का तुला करायची आहे पीएचडी, तू एसएनडीटी मध्ये का नाही करत, कारण हा स्त्रियांचा विषय, तर तू इथून तुला काय करायचं. म्हटलं नाही, हे जगातल्या 15 मोठ्या बी स्कूलमध्ये याचं नाव आहे तर मला इथूनच करायचं आहे. तर त्यामुळे ठीक आहे, मग म्हटलं मी तुम्ही मला गाईड म्हणून तुम्ही राहा आणि मी तुमच्या
1: अंडर काम
0: करते. तर त्या म्हटलं नाही, ऑलरेडी माझ्याकडे 11 स्टुडंट आहेत तर मला तुला वेळ देता येणार नाही, तर तुझं तूच गाईड शोध. तर त्यांचं जे हे असतं म्हणजे प्रॉस्पेक्टस असतं त्यात गाईडची नावं असतात. तर त्यात म्हटलं आता कोण, मग त्याच्यात राजन मेहरोत्रा म्हणत होते. तर म्हणलं हा चला ह्यांच्याबरोबर आपण काम केलेलंच आहे. मग त्यांना मी विचारलं तर ते म्हणाले हा, कारण त्यांना कसं असतं गाईडना काही आपल्याकडून मिळत नाही, म्हणजे त्या स्टुडंट बरोबर त्यांना खूप वेळ द्यावा लागतो आणि खूप गायडन्स द्यावा लागतो. आणि पीएचडी म्हणजे खूप जिकिरीचं काम असतं, म्हणजे डेटा गोळा करणं, तो अनालाइज करणं खूप त्याचं. तर तरी ते हो म्हणल्यामुळे मला तो आनंद झाला. आणि मग प्रत्येक महिन्याच्या रविवारी मी त्यांना जाऊन भेटत असे. ते त्यांना, कारण ते पण ह्याच्यात काम करत होते 9:30 मध्ये, त्यामुळे त्यांना वेळ नसायचा, त्यामुळे रविवारी आम्ही दोघं भेटायचो रविवारच्या मंथली वन्स. आणि मग मी घरी गेले की त्यांची काहीतरी घरातली हे असायची, प्रोग्राम वगैरे असायचा आणि त्यांच्या मिसेसना वाटायचं की ही दर महिन्यातल्या एका रविवारी येऊन माझ्या दौऱ्याचं डोकं खाते. तिला काय म्हणजे थोडस त्यांच्या घरातल्या वातावरणात थोडंसं मला दिसायचं की, पण ते म्हणायचे नाही नाही मला ही आल्यानंतर मी कुठेही येणार आणि मी आम्ही पीएचडीचा अभ्यास आमचा चालू आहे. तर त्यामुळे त्यांनी इतकं चिकाटीने माझ्या बरोबरीने काम केलं आणि ते मग ते पास झालं, म्हणजे मी पीएचडी पास झाले त्याच्यानंतर. म्हणजे 1995 ला मी रजिस्टर केलं तर 2001 ला मला पीएचडी मिळालं. आणि आपल्या इथं रूल असे असतात की जेव्हा आपली पीएचडी सबमिट होते त्यानंतर ते जे जेव्हा भेटतात आपले जे एक्झामिनर असतात त्यांची मीटिंग काहीतरी वर्षात एकदाच होते. त्यामुळे ती मीटिंग होऊन गेल्यानंतर तुम्ही जर पीएचडीचा थीसिस दिला असेल तर तुम्हाला एक वर्ष थांबायला जेव्हा तुमचे, पण लकीली ते म्हणजे 6 महिन्यानंतरच माझी इंटरव्ह्यू वगैरे झाला आणि मी पास झाले. तर ते पीएचडी मिळाल्यानंतर म्हटलं सगळे पेपरमध्ये आलं, कारण जमनालाल बजाज मधली मी पहिली स्त्री आणि या उद्योजकतेवर करणारी ही पण पहिली स्त्री होती. आणि होम बेस्ड वुमन अंतप्रकाश असा विषय होता. आणि त्याच्यात कसं होतं की माझे केस स्टडी जवळजवळ म्हणजे 167 होत्या महिला आणि त्या घरून काम करणाऱ्या. आणि माझ्याकडे जी यादी होती त्याच्यात जर मी त्यांना फोन करून वगैरे विचारायला लागले तर कधी मला मिळायचं, माझं सॅम्पल बरोबर कधी नाही मिळायचं. पण जेव्हा मी एखाद्या स्त्रीचा इंटरव्ह्यू घेतला आणि तिला विचारलं की आणखीन तुला अशा माहिती आहेत का कोणी बायकाच्या घरून करतात, तर त्या मला बरोबर माहिती द्यायच्या की तुम्ही ह्या या पत्त्यावर जा, ही स्त्री असेल ही घरातल्या म्हणजे रेसिपीजचं करते, कोणी कपड्याचं करत होती, म्हणजे आपण म्हणतो ना रोटी कपडा मकान या रिलेटेड ज्या होत्या स्त्रिया, कारण त्यांना तेच सगळ्यात सोपं पडतं. म्हणजे पाककला तर येतच असते, वेगवेगळ्या रेसिपी छान बनवत असतात, तर त्या लाईनमध्ये करणाऱ्या बऱ्याच एक होत्या. म्हणजे आपण लोणची पापड कॅटेगरी म्हणतो त्या पण अगदी सुंदर काम करणाऱ्या. आणि मग कपड्याच्या उद्योगात होत्या, पण सगळं घरून म्हणजे घरातलं सगळं सांभाळून. तर हा सेगमेंट मी का घेतला तर आयएलओ कडे स्टडी होत्या, त्या सगळ्या महिला ज्या कारखाने चालवतात आणि ज्या पुरुषांच्या बरोबरीने कामं करतात अशांचं डेटा त्यांच्याकडे होता. पण या इन्फॉर्मल सेक्टर आपण ज्याला म्हणतो की ज्यांची कुठे नोंद नसते, की त्या बँकेकडे लोन घेत नाहीत किंवा ज्यांचं रजिस्ट्रेशन नसतं कंपनीचं, अशा या स्त्रिया होत्या, म्हणजे इन्फॉर्मल सेक्टर आपण म्हणतो. तर ते म्हणाले की तू अशा सेक्टरमध्ये काम केलंस तर आम्हाला ते फायद्याचं आहे, कारण त्यातला डेटा आम्हाला मिळू शकेल. आणि मग मी बऱ्याच वेळा जेव्हा स्त्रियांकडे या बायकांकडे जायचे तेव्हा बऱ्याच वेळा मला ते सासू सुनांच्या गाराणी ऐकायला लागायची, आणखीन घरातले प्रॉब्लेम ऐकायला लागायच्या, आणि मग मी सगळं ते ऐकून घ्यायचे कारण मला त्यांच्या पोटात शिरून त्यांची कार्योगाची माहिती पाहिजे असेल, आणि त्या इतकं सुंदर सगळ्या कामं करायच्या. तर मला जेव्हा म्हणजे आणि त्यांना मी जेव्हा हा प्रश्न विचारायचा की तुम्ही तुमचं किती टर्न ओव्हर आहे किंवा तुम्हाला किती पैसे मिळतात, तर त्याला भीती वाटायची. त्या म्हणायचे तुम्ही कुठल्या तरी इन्कम टॅक्सातून नाही लागला, टॅक्स नाही ना पडणार. मी म्हणायचे नाही नाही टॅक्स नाही पडणार, मी अशी स्टडी रिसर्च करायला आली. तर मग इनडायरेक्टली मी फाइंड आउट करायला लागले, म्हणजे जेव्हा सरळ प्रश्न विचारल्यावर उत्तर येत नाही तेव्हा मी इनडायरेक्ट विचारायचे की तुमचा खप किती होतो, तुमचं मार्जिन किती असतं असं. आणि मला असं दिसून आलं की फार उत्तम या सगळ्या कामं करत होत्या. आणि ते सगळं मग जेव्हा माझी पीएचडी झाली तेव्हा पेपरमध्ये मोठं बॉम्बे टाइम्स मध्ये एक मोठं कटिंग म्हणजे फ्रंट पेज मध्ये न्यूज आली की असं असं स्त्रियांत. त्यामुळे म्हटलं आता फारच सगळं मोठं झालं. आणि मग नंतर काय झालं, पब्लिशर यायला लागले माझ्याकडे, विकास पब्लिशिंग म्हणून एक आले, आणखीन एक दोघं आले, आणि ते म्हणाले आपण ना याचं पुस्तक छापूया तुमच्या पीएचडीचं. तर म्हटलं की पीएचडी ही 350 पानाची पीएचडी आहे, तर त्याचं पुस्तक म्हणजे अगदी बोरिंग होईल लोकांना की ते वाचण्यात काही तसं रस वाटणार नाही. तर ते म्हणाले हरकत नाही आपण काय करूया 40-50 तुम्ही आता त्यातल्या 40-45 केस स्टडीज निवडा ज्या सगळ्यात सक्सेसफुल आहेत, सगळ्यात यशस्वी ज्या झालेल्या स्त्रिया, आणि मग त्यांचं आपण त्यांचं मनोगत त्याच्यात टाकूया, त्याच्याप्रमाणे आपण ते पुस्तक डिझाईन करूया. तर ते करता करता मग ते बिझनेस ॲट होम म्हणून तयार झालं 2001 साली. 2001-2002 दरम्यान ते रिलीज झालं. आणि त्याच्यानंतर इतके मला फोन यायला लागले, इतक्या लोकांच्या इन्क्वायरी यायला लागल्या, आणि मग कॉन्फरन्सला वगैरे कुठेही गेले उभे राहिले बोलायले की सगळे म्हणायचे त्यातल्या तुम्ही गोष्टी सांगा कशा कशा
1: वाटतात.
0: तर त्यातली एक गमतीची गोष्ट म्हणजे एक स्त्री एक जी होती ती म्हणायची की मी तिच्या घरी जेव्हा गेले तर ते म्हणाले मी साडी नेसायला शिकवते लेडीजना. तर म्हटलं साडी नेसायला तर आपण सगळ्या साड्या नेसतो, त्याच्यात काय शिकवतो. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या मी साड्या नेसायला शिकवतो. त्यामुळे जेव्हा कॉन्झर्वेटिव्ह मारवाडी फॅमिलीतल्या बायका असतात आणि त्यांना येत नसते नीट साडी नेसायला, तेव्हा ते जेव्हा सासरी जातात तर त्यांच्याकडे लोक बघतात की अशी काय नेसली साडी, म्हणून त्यांना शिकायचं असतं साडी नेसायला. तर मी त्यांना त्यांचे कोर्स घेते आणि मग ते काहीतरी 2000 रुपये वगैरे फी होती तिची, आणि मग ते कोर्समध्ये ती शिकवायची 32 प्रकारे साडी नेसणं वगैरे. तर मी म्हटलं ठीक आहे मला तुझ्या कोर्सला जॉईन व्हायचं तर तू मला जॉईन करून घे. तर ती म्हणाली सॉरी मी तुम्हाला घेऊ शकत नाही कारण 6 महिन्यासाठी माझा क्लास फुल
1: आहे,
0: मला अजिबात तुम्हाला आता घेता येणार नाही. तर ते ऐकून मला एवढा आनंद झाला की इतकं छोटस स्किल आहे की नुसतं साडी कशी ठीक ठाक नेसवायची हे, आणि त्याच्यातनं ही इतकी म्हणजे इतका ही मोठा उद्योग निर्माण केला. आणि अजून पण मी बघते ती सोशल मीडियावर तिचं सगळीकडे पोस्ट असतात रील असतात की साड्या कशा ठेवाव्या, साड्या कशा नेसाव्या, कसं सुंदर दिसावं, त्याच्याबरोबर ज्वेलरी कुठली मॅच करावी वगैरे. म्हणजे असं आहे की कुठलंही छोटंसं जरी आपल्यामध्ये एक अंगी कला असली किंवा काहीतरी गुण असेल तर त्याच्यातनं उद्योग हा निर्माण होतो हे मला तेव्हा लक्षात आलं.
1: नक्कीच आपण तुमच्या इंडियन मर्चंट ऑफ चेंबर्स बद्दल जाणून घेतलं, पण तिथून मी तुम्हाला ब्रेकच्या नंतर येणाऱ्या टाटाचा सगळा एक्सपिरियन्स जाणून घ्यायचा आहे. आणि अर्थातच पब्लिक अफेअर्स मध्ये तुम्ही कामाला होतात, जवळजवळ 40 देश तुम्ही फिरलेला आहात, ते 40 देशांची थोडक्यात आम्हाला सफर तुम्ही थोडीशी घडवा अशी मी तुम्हाला विनंती करते. प्रेक्षक एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि बिझनेस मंत्र सेगमेंटमध्ये भेटूया डॉक्टर वैजयंती पंडित यांना. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ.

0: तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही एकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण बिझनेस मंत्र सेगमेंट मध्ये डॉक्टर वैजयंती पंडित मॅडम यांना आमंत्रित केलेलं आहे. मॅडम, ब्रेकपूर्वी मी म्हटलं तुम्ही 40 देश फिरलात, म्हणजे काय कोणाचं असं स्वप्न असतं एवढ्या सगळीकडे फिरायचं, म्हणजे आवड म्हणून. पण तुम्ही कामाच्या निमित्तानं 40 देशांना भेट दिल्या, तर त्यातले मोजके अनुभव आणि तुमच्या अगदी स्मरणात राहिलेले मोजके अनुभव मला जाणून घ्यायला आवडते.
1: तर कसं होतं, इंडियन कौन्सिल चेंबरच्या लेडीज विंग मध्ये पहिलं डेलिगेशन आमचं जे गेलं ते 88 साली गेलं, तायवान, हॉंगकॉंग आणि थायलंड. तेव्हा तायवान बरोबर आपली डिप्लोमॅटिक रिलेशन नव्हती, त्यामुळे आपल्याला हॉंगकॉंगहून विजा काढायचा होता. आणि त्या सगळ्या ऑल वुमन बिझनेस डेलिगेशन हे म्हणून तो पहिलंच त्यावेळेला गेला. आम्ही 25 स्त्रियांना घेऊन गेलो एकत्र आणि तिथे बिझनेस करण्याकरता घेऊन गेलो. आणि त्यावेळेला खूप आम्हाला म्हणजे दीपूक तू म्हणतेस क्षितिज एकदम मोठं झालं, कारण पहिलीच वेळ फॉरेनला जाण्याची आणि ते पण चायनीज वातावरण असलेले किंवा चायनीज कल्चर असलेले देश होते, त्यामुळे तिथे खूप शिकायला मिळालं. आणि आमच्याबरोबर एक तरला दलाल म्हणून तेव्हा होत्या, त्या प्रख्यात अगदी त्यांच्या म्हणजे रेसिपी बनवणाऱ्या आणि त्या क्षेत्रातल्या खूप मोठ्या मोठं नाव आहे ते. आणि त्यांचं तिथे इंटरव्ह्यू म्हणजे नेक्स्ट डेलिगेशन आमचं जेव्हा ऑस्ट्रेलियाला गेलं तेव्हा त्यांचे रेडिओवर आणि टीव्हीवर एवढे इंटरव्ह्यू झाले, कारण तिथे NRI इंडियन लोक बरेच होते आणि त्यांना त्यांच्याकडून रेसिपी आणि सगळं शिकायचं होतं. तेव्हा काही एवढं इंटरनेटचा नव्हता, प्रभाव नव्हता सगळीकडे, त्यामुळे ते ती एक मला आठवण आहे. आणि खूप लोक आम्हाला विचारायचे की सगळ्या स्त्रिया एकदम कशा आल्या, तुमच्याकडे कोणी जेंट्स नाही आणि तुम्ही कसं ट्रॅव्हल करताय. तर तेव्हा हे खूप जाणवलं की आपल्याला भारतामध्ये आपल्या इथल्या स्त्रियांना खूप
0: प्रोटेक्टेड,
1: कोणी जेंट्स नाही आणि तुम्ही कसं ट्रॅव्हल करताय. तर तेव्हा हे खूप जाणवलं की आपल्याला भारतामध्ये आपल्या इथल्या स्त्रियांना खूप
0: प्रोटेक्टेड ठेवलं
1: पण आपल्याकडे फ्रीडम पण खूप आहे. म्हणजे आपण जर काही करू इच्छित असेल आणि आपल्याला जर सहकार्य दिलं आपल्या फॅमिलीने आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांनी, तर आपण किती झेप मोठी मारू शकतो हे लक्षात आलं. आणि जेव्हा जपानला त्याच ओघात जेव्हा जपानला मी दरवर्षी डेलिगेशन जायची, एक किंवा दोन जायची, जपानला जेव्हा मी गेले तेव्हा मला खूप तो वेगळा देश आणि फार सुंदर असा वाटला. त्याचं कारण तिथलं जे कल्चर आणि तिथली जी लोक इतकी मदत करणारी आणि त्यांचं जे म्हणजे काय म्हणतात त्याला एक प्रामाणिकतेचं जे त्यांचं एक कल्चर आहे किंवा देशप्रेमाचं जे आहे ते मला खूप जाणवलं. मला एके ठिकाणी जायचं होतं जेव्हा ट्रेननी जायचं होतं आणि सगळी येनमध्ये ट्रान्झॅक्शन चालायची आणि मला जेव्हा तिकीट काढायचं होतं तेव्हा मला काही समजत नव्हतं की कुठल्या स्टेशनला आपल्याला उतरायचं आणि किती पैसे आपण त्यात द्यायचे. तर मी एका जपानी मुलाला विचारलं की तू मला मदत कर तिकीट काढायला, मला त्या इंडियन एम्बसीमध्ये जायचंय. तर तो म्हणाला काय हरकत नाही, मी तुम्हाला करतो मदत. आणि त्यांनी तिकीट काढून दिली आणि मग तो म्हणाला की ही ट्रेन तुम्ही घ्या, या प्लॅटफॉर्मवर येईल, त्याला तोडकं मोडकं इंग्लिश येतं, तो म्हणाला तुम्ही जा. तर म्हणलं ठीक आहे. मी जेव्हा त्या ट्रेनमध्ये शिरले तेव्हा मला असं दिसलं की तो माझ्या पाठीमागून माझ्या ट्रेनमध्ये शिरला. तर म्हटलं की हा कशाला आपल्या मागून येतोय. तर मी त्याला विचारलं तू, तर तो म्हणला मी तिथेच जाणार आहे, त्याच साईडला जाणार आपण बरोबर, की हा कशाला आपल्या मागून येतोय. तर मी त्याला विचारलं तू, तर तो म्हणला मी तिथेच जाणार आहे, त्याच साईडला जाणार आपण बरोबरच जाऊया. म्हणून मग आम्ही तोडकं मोडकं बोलत गेलो आणि मग जेव्हा उतरलो तिथे तेव्हा तो म्हणाला हे बघा ती तुमची एम्बसी आहे. तर म्हटलं आता मी जाते, तुला कुठे जायचं असेल तू जा. तर म्हणला नाही मी तुम्हाला तिथे सोडणार आणि मग मी
0: काय
1: कामाला जाणार. आणि मग तो तिथे गेला, त्यांनी ते जपानीज मध्ये त्या लोकांना सांगितलं की या इंडियाहून आलेले आहेत आणि यांना तुम्ही असं असं चांगलं वागणूक द्या असं वगैरे त्याच्या भाषेतून सांगितलं. नंतर म्हणलं आता मी जातो. तर म्हणलं आता तू कुठे चाललाय. तर त्याला कम्प्लिटली वेगळ्या दिशेला जायचं, पण केवळ मी बाहेरच्या देशात नाही म्हणून त्यानं मला मदत केली. म्हणजे मला इतकं त्याचा आनंद झाला. दुसरी गोष्ट, एकदा मी बाथरूम मध्ये गेले रेल्वेच्याच ह्याच्यामध्ये म्हणजे लोकलच्या ट्रेनच्या ह्याच्यात, तिथे मला जायचं होतं वॉशरूमला मी गेले आणि मग तिथे ना एक लाल असं बटन सारखं होतं, तिथे असं काहीतरी इमर्जन्सी सारखं त्या जपानीज भाषेत दिलं होतं. तर म्हणलं आपण हे दाबून बघूया, तेव्हा जरा खोडकर वृत्ती होती, मला एक दाबून बघूया काय होतंय. मी ते दाबलं, दाबलं म्हणल्यावर 2 मिनिटात सगळीकडनं इतकी माणसं आली सगळी, म्हणजे सिक्युरिटी आली सगळी की आर यू ओके, व्हॉट इज हॅपन्ड, व्हॉट इज युअर ओके. त्यांना वाटलं मला काहीतरी आत्मधे झालं नाही असं झालं किंवा काहीतरी. तर ते मला एवढं आश्चर्यकारक वाटलं की म्हटलं 2 मिनिटं पण नाही लागली, विदिन फ्यू सेकंड्स अँब्युलन्स सारखं असं येऊन वगैरे सगळी लोक आली आणि असं मदतीला वगैरे. बापरे म्हटलं काय हा देश आहे सुंदर,
0: अगदी प्रगत देश,
1: प्रगत प्रगत. हे खूप वर्षापूर्वी मी 3-4 वेळेला मी गेले, एकदा मला ट्रेनिंगसाठी पण पाठवलं होतं. तर तेव्हा 18 देशात जे आणखीन होते लोक आलेले होते.
0: म्हणजे रिसर्चच्या उद्देशाने तुम्ही गेला?
1: हे रिसर्चच्या उद्देशाने नाही, IMC ला म्हणजे इंडियन मर्चंट चेंबरला कसं होतं, एक नॉमिनी दरवर्षी पाठवायचा असं होतं. तिथे जपानीचा AOTS म्हणून एक संस्था आहे ओसाकामध्ये, तर तिथे वेगवेगळ्या देशांच्या लोकांना बोलवून ते ट्रेनिंग देतात. त्याच्यात मला मार्केटिंगचं इंटरनॅशनल मार्केटिंगचं ट्रेनिंग घ्यायला पाठवलं, त्यामुळे तिथे मी गेले आणि वेगवेगळ्या देशांच्या लोकांमध्ये मिक्स होऊन मला इतकं शिकायला मिळालं. आणि जपानीज लोकांचं दुसरं एक असतं की ते सगळं जपानीमध्येच चालायचं आणि मग ते नंतर इंटरप्रिट करायचे. तर मी आणि ते बाहेर आले की आमच्याशी चांगले इंग्लिश बोलायचे. तर मी म्हणाले की तुम्ही असं का करता, जपानीज मध्ये का बोलता, तुम्ही इंग्लिश मध्ये जर बोलला तर आम्हाला कळायचं. तर म्हणले नाही, जपानीज इंटरप्रिटर जे असतात त्यांना पण रोजगार मिळाला पाहिजे म्हणून आम्ही असं करतो.
0: तुम्हाला जपानीजची भाषा येत होती?
1: मला थोडं थोडं शिकले होते मी, जे काम चालू आपल्याला लागतं ते सगळं शिकले होते. तर ते थोडे थोडे वर्ड येत होते, त्यामुळे खुश ते सगळे खुश असायचे. मी थोडं जरी जपानीज बोलले तरी ते खुश व्हायचे, म्हणजे तुम्ही इंडियन यू कॅन स्पीक जपानीज असं म्हणायचं मला. आणि तेव्हा ईमेल वगैरे नुकतेच आपण करायला लागलो. तुम्ही आपण करायला त्यांना अजिबात येत नव्हतं, कारण त्यांचा इंग्लिशचा प्रॉब्लेम असतो. त्यामुळे ते बरेचसे जपानीज मध्ये शिकतात ना, त्यामुळे त्यांना ते पण मोठं वाटायचं की यु नो इंटरनेट, यू कॅन राईट ईमेल, यू कॅन राईट टू युअर फॅमिली, असं. म्हणजे त्यांना खूप गंमत वाटायची ती. तर तसे काही काही अनुभव आहेत. अमेरिकेला आम्ही जेव्हा गेलो डेलिगेशन घेऊन, तेव्हा ते सगळे म्हणाले की इंडिया म्हणजे थोडासा बॅकवर्ड देश असं मानतो. तर तुम्ही या सगळ्या लेडीजना घेऊन तुम्ही आलात आणि तुमचं आता घर कोण सांभाळतं? तुम्ही इथे आलात तर तुमच्या घरातलं स्वयंपाक पाणी हे ते करतो. आम्ही म्हणालो आम्हाला मदत असते घरात, एक बाई असते स्वयंपाक करणारी, दुसरे कोण? तर म्हणे ड्रायव्हर अँड कुक आणि सगळं तुम्ही ठेवू शकता वगैरे असं. तर तेव्हा असं जाणवलं की आपण किती भाग्यवान आहोत की आपल्याला सगळं घरातली मदत पण मिळते. आपण इतके 15 दिवस जरी गेलो बाहेर गावी तरी आपलं घर नीट व्यवस्थित चालतं. मुलांना जेवण खाण, नवऱ्याला जेवण खाण, सगळं व्यवस्थित चालतं घरातलं. आपण म्हणतो तसं झाडू पोता, कपडे धुणं हे ते सगळं आपल्याकडे माणसं मिळतात. तर ती खूप गंमत वाटायची. तर ते इंटरनॅशनल एक्सपिरियन्सेस तेव्हा मला खूप असे जाणवले की आपल्याला खूप त्यातनं शिकायला मिळालं, खूप एक्सपोजर मोठं मिळालं. आणि नंतर मग इंडियन मर्चंट जिम नंतर मी फिकीमध्ये जॉईन झाले, कारण फिकीची खूप मोठी संस्था आहे, फिकी नॅशनल बॉडी आहे. आणि

0: दिल्लीला हेड ऑफिस असल्यामुळे तिथे मला हेड नेमलं गेलं. कारण इतका अनुभव होता म्हणजे 26 वर्षाचा अनुभव इंडियन मर्चंट चेंबरचा होता. त्यामुळे त्यांनी सांगितलं की तुम्ही अशा सेक्टरमध्ये काम करा जिथे दिल्ली काम नाही करत आहे.
1: तिथे कधी जॉईन झाला होता तुम्ही?
0: तिथे मी 2006 ला एमसी सोडली आणि लगेचच मी फिक्कीमध्ये जॉईन झाली. सो 2006 to 2012 मी फिक्कीत होते म्हणजे वेस्टर्न रिजनची हेड होते. आणि आमच्या अंडर मध्य प्रदेश, गोवा, राजस्थान सगळं येत होतं त्यावेळेला वेस्टर्न रिजन पूर्ण. आणि मग तेव्हा आम्ही नवीन नवीन क्षेत्रात काम केलं म्हणजे टेक्निकल टेक्सटाईल्स म्हणा किंवा न्यूट्रॉसिटिकल्स म्हणा किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या काही पॉलिसी होतं त्याचं प्रमोशन करणं म्हणा. म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंट बरोबर खूप जवळीक आम्ही काम केलं. म्हणजे 7 जे आपले इंडस्ट्रीयल हे आहेत म्हणजे एमआयडीसी आहेत सगळीकडे महाराष्ट्रात, सगळीकडे भेट देऊन त्या लोकांच्या काय अडचणी आहेत त्या समजून घेतल्या, त्याच्यावर कॉन्फरन्सेस केल्या. जेम अँड ज्युवेलरीमध्ये आम्ही खूप काम केलं कारण तो सेक्टर आपल्या इथेच म्हणजे डायमंडचा आणि ज्युवेलरीचा सेक्टर जो आहे तो इतका म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रातच मोठा आहे. सुरत ऑफकोर्स इज नोन फॉर डायमंड पण आपल्याकडे खूप तो मोठा असल्यामुळे म्हटलं ह्याच्यात तर काम आपण करायचं ते. आणि टेक्निकल टेक्सटाईल्स खूप तेव्हा नवीन होतं म्हणजे 12 त्याच्यात सेगमेंट्स आहेत. ऑटो टेक्सटाईल, जिओ टेक्सटाईल असे सगळे वेगवेगळे सेगमेंट आहेत. साधं टेक्सटाईल तर होतंच आपल्याला तशा प्रकारे. तर ते त्या वेगळ्या सेगमेंटमध्ये काम करताना पण खूप चांगला अनुभव आला. आणि फिक्कीची संस्था मी हेड केल्यामुळे म्हणजे काय म्हणतात आपण एकदम टॉपला तिथे असल्यामुळे मला जसं हवं तसं करता आलं. आणखीन माझी खूप ग्रोथ झाली. देशोदेशी गेले दिल्लीच्या माझ्या म्हणजे जी आमची नॅशनल हेड ऑफिस होतं त्यांच्याशी माझं चांगलं संगनमत झाल्यामुळे खूप आम्ही एक फिक्की फ्रेम्स म्हणून तो कॉन्फरन्स करायचो. जे तू मीडियामध्ये असल्यामुळे माहित असेल तिथे 2500 डेलिगेट ऑल ओव्हर द वर्ल्ड यायचे. आणि त्याच्यातनं पण दरवर्षी एक स्टडी पब्लिश व्हायचा KPMG ENY किंवा कोणीतरी एक जण करायचा स्टडी आणि त्याच्यात सगळी आकडेवारी यायची. आम्ही वेलनेस सेक्टरवर खूप काम केलं म्हणजे वेलनेस किंवा काही कोणाला माहिती नसायचं की फिटनेस म्हणजे काय, वेलनेस म्हणजे काय असं
1: आणि त्याची गरज काय
0: हो. आणि त्याच्यातून मग माझं ते पुस्तक निर्माण झालं एव्हरीडे योगा. आणि मी शिकत पण होते. मी अयंगार योगात शिकले, मी नवाज मोदीकडे अॅरोबिक शिकले आणि दुसरं एक प्रेमपुरी आश्रम म्हणजे तिथे पण शिकले योगा वेगवेगळं. तर मी राजेश बिर्लांबरोबर काम करायचे तर त्या मला म्हणाले की तू एकदा मला दाखव तू काय करतेस, कुठला प्रकारचा योगा करतेस मला दाखव. तर मी एक तयार केलं कसं पॉवर पॉईंट सारखं तयार केलं आणि मग ते घेऊन जायला मला मनात विचारावं की एवढ्या मोठ्या ह्या आहेत राजेश्री बिर्ला यांच्याकडे मी नुसतं एक पॉवर पॉईंट घेऊन काय जाऊन करू, मी जरा आणखीन डीपमध्ये अभ्यास करते. असं करून मी जे काय करत होते ते मी लिहित गेले आणि जसं लिहित गेले तसं ते पुस्तक तयार झालं. आणि ते पुस्तक म्हणजे एव्हरीडे योगा त्या राजेश्री बिर्लांनी त्याचं फॉरवर्ड लिहिलंय आणि नीता अंबानीने एन्डॉर्स केलंय ते. आणि खूप त्याचं म्हणजे खप झाला. त्याचा जो 4 ते 5 एडिशन त्याचा झाला. आणि त्या कसं त्याच्यात कसं आहे की मी असंही म्हटलंय की जे बिझी लोक असतात नेहमी आपण एक्सक्यूज काय देतो की मला एक्सरसाइज करायला वेळ नाही असं आपण म्हणतो. तर 12 सूर्यनमस्कार जर तुम्ही दिवसात घातले सकाळी उठून तर त्याच्या इतका एक्सरसाइज चांगला दुसरा कुठलाच
1: कुठलाच.
0: प्राणायाम करा, मेडिटेशन करा आणि वेळ ठेवा तुमच्या. जर तुम्हाला आज अर्धा तास वेळ असेल तर तेवढा अर्धा तासच करा योगासनं. पण तेवढी करा म्हणजे करा म्हणजे अगदी काहीही झालं तरी. म्हणजे आमचे सर आम्हाला म्हणायचे की तुम्ही संडेला सुट्टी का घेता, तर आम्ही म्हणायचो एक दिवस सर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक नेहमी लक्षात येतं आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आपल्याला आजी आपली आई वगैरे म्हणत असते की आरोग्यम धनसंपदा. म्हणजे सगळ्यात मोठं धन जे असतं आयुष्यात ते आरोग्य असतं. आणि आरोग्य जर तुमच्या तुम्ही त्याच्यावर म्हणजे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करून आत्मसात केलं तर तुमची मग एनर्जी लेवल आपल्या आता पंतप्रधान आहेत त्याप्रमाणे नरेंद्र मोदी जे ते कधी अमिताभ बच्चन बघा म्हणजे 82 वर्षाचे ते आत्ता आहेत आणि ज्या प्रकारे ते काम करतात आणि ज्या प्रकारे तो आपली
1: त्यांची उदाहरणं कशाला. तुम्ही आता 72 आहात आणि एवढं कंटिन्यू बोलताय आणि एवढं आणि इतकी तुमची एनर्जी लेवल हाय आहे आणि इतकं म्हणजे तुम्हाला लॅटसअप केलं पाहिजे.
0: आय थिंक इट ऑल कम्स विथ डिसिप्लिन. थोडस डिसिप्लिन खाण्यापिण्यावर म्हणजे आईची शिकवण होती तसं की आपली आई आजी वगैरे जे खात होते दूध पिणं म्हणा किंवा अंड एक खाणं हेल्थसाठी किंवा आपली जी डिसिप्लिन असते वेळेची की आज ह्या वेळेला जेवलं तर त्या उद्या पण त्याच वेळेला जेवायचं किंवा साधारण ती वेळ चुकवायची नाही. तर हे जे फार महत्वाचं असतं कारण आता रिसर्च मधून असं दिसतंय की तुम्ही जर वेगवेगळ्या प्रकारची फॅट डाएट केली आणि आज एक वेगळं डाएट, आज फक्त फ्रूट डाएट, उद्या फक्त इंटरमिटंट डाएट असं तुम्ही वेगवेगळं जर करत गेलात तर त्या बॉडीला कन्फ्युज व्हायला होतं. ती बॉडी म्हणते की आज आता हे कसं काय आपण ऍडजस्ट करायचं. त्यामुळे जर डिसिप्लिन ठेवलं खाण्याची पद्धत किंवा खाण्याच्या वेळा आणि जे काय तुम्ही खाता ते न्यूट्रिशन व्यवस्थित ठेवलं तर न्यूट्रिशन एक्सरसाइज आणि रात्रीची झोप तर ती रात्रीची झोप चांगली येण्याकरता मन शांत हो. त्यासाठी तुम्हाला मेडिटेशन हे थोडं केलंच पाहिजे. तुम्ही जप करा, तुम्ही जे कुठले तुमचे जे दैवत असेल त्यांची प्रार्थना करा किंवा प्रेयरचं पण खूप मोठं याच्यात एक सहभाग असतो. म्हणजे आमचे वडील ख्राईस्ट बद्दल खूप वाचायचे आणि आमच्या आजोबांनी तर ख्रिश्चन धर्म स्वीकारलाच होता, त्यामुळे मला ख्राईस्टची पण शिकवण खूप मिळाली, ज्ञानेश्वरी बरोबर ख्राईस्टची शिकवण, भगवद्गीतेची शिकवण. त्यामुळे मी मला असं वाटतं की स्पिरिच्युअल जो आपला एक असतो म्हणजे आध्यात्मिक बेस असतो, त्यामुळे आपण ग्राउंडेड राहतो की आपल्याला कळतं की आपलं पण एक शेल्फ लाईफ आहे, आपण एक इतके काळ आपण आहोत या जगात तर आपण चांगलंच काम करून जायचं आणि त्यानंतर मग जे काय असेल ते परमेश्वराची इच्छा, आपण जे काय असेल ते पण हसतमुख राहायचं, पॉझिटिव्ह राहायचं, आपण जे आधीपासून जे शिकले लोकांना मदत करणं, अगदी छोट्या छोट्या गोष्टीत मदत करणं हे फार महत्वाचं आहे. कारण खूप वेळा मला लोक म्हणतात तुम्ही एवढे पीएचडी झाल्या तुम्ही सगळ्यांशी बोलता तुम्ही, तर म्हटलं सगळे म्हणजे प्रत्येकाच्या अंतकरणात. आपण एक म्हणतो भगवद्गीतेने पण म्हटलंय की आपल्यामध्ये जो आत्मा आहे तो दुसऱ्या जीवात पण आहे आणि आपल्याला आनंद का होतो, म्हणजे आपण एखाद्या समारंभात जातो किंवा एखाद्याला खूप वर्षांनी भेटतो आपण म्हणतो अरे किती बरं वाटलं तुला भेटतो,
1: व्यक्तिमत्व आहे की तुम्हाला भेटून असं पॉझिटिव्ह वाईज किंवा प्रसन्न वाटतं आणि स्वतःला पण एक एनर्जी येते असं तुमचं व्यक्तिमत्व आहे. आता थोडासा आपण फिकीचा अनुभव तुमच्याकडून जाणून घेऊया. फिकी नेमकं काय आहे, कसं त्याचे प्रोसेस असतो?
0: फिकी म्हणजे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि त्याचं मेन थीम म्हणजे इंडस्ट्रीज व्हॉइस फॉर पॉलिसी चेंज असं आहे. म्हणजे इंडस्ट्रीला जे काय वाटतं, म्हणजे इंडस्ट्रीच्या ज्या काय अडचणी असतात, इंडस्ट्रीला पुढे जाण्याकरता जे काय बाधामध्ये येतात, तर त्या घेऊन आपण गव्हर्नमेंटकडे जायचं आणि त्यांना सांगायचं की ह्या अडचणी आहेत, ह्या तुम्ही दूर करा. तर जेव्हा मी इंडियन मर्चंट चेंबरमध्ये होते आणि फिकीत पण होते तेव्हा लोकांनी विचारलं की तुम्ही कुठे काम करता, तर जेव्हा मी या संस्थेचं नाव सांगितलं तर लोकांना पटकन कळायचं नाही म्हणजे तुम्ही काय करता एक्झॅक्टली असं होतं. तर ते नुसते इव्हेंट्स केलेले दिसतात, म्हणजे कॉन्फरन्सेस लोकांना दिसतात, पण त्याच्यामध्ये बराच काही अभ्यास असतो, बराच काही स्टडी असतो. आणि इंडस्ट्रीच्या म्हणजे आम्ही एक एक इंडस्ट्री अशी घेऊन मग समजा आपण आता बजेटचं उदाहरण घेतलं, युनियन बजेटचं असतं, तर त्याच्या मीटिंग ऑक्टोबर पासून सुरुवात होते आणि फायनान्स मिनिस्टरकडे सगळेजण रिप्रेझेंटेशन घेऊन जातात की आमच्या इंडस्ट्रीचे ही अडचणी आहे, हे तुम्ही चेंज करा. किंवा आपण जीएसटीचं बघतो, बरीच डिस्क्रेपन्सी आहे, नंतर आपण आणखीन कितीतरी टॅक्सच्या याच्यात बघतो, कितीतरी टेक्सटाईलचे म्हणजे तुम्हाला हे मिळतात, इन्सेंटिव्ह मिळतात, सबसिडीज मिळतात, तर त्या काही इंडस्ट्रीला मिळतात, काही इंडस्ट्रीला मिळतात. ते म्हणतात की त्यांना देत आहे आम्हाला नाही देत, किंवा बाहेरचे टॅक्स जास्त पडतात, एक्सपोर्ट इम्पोर्टची ड्युटी पडते. तर ह्या सगळ्या जास्त म्हणजे बिझनेस रिलेटेड ज्या काही गोष्टी असतात त्या आपण गव्हर्नमेंटकडे जाऊन आपण आणि त्यामुळे पॉलिसी चेंज होतो. तर आम्हाला फिकीमध्ये कसं असायचं, केआरए म्हणजे तुमचे की रिझल्ट एरियाज जे असतात आपल्या, तर त्या कशा मोजल्या जायच्या, तर किती कॉन्फरन्स केली, त्याला किती माणसं आली ते नाही, पण गव्हर्नमेंटने तुमच्या सांगण्यामुळे किती पॉलिसी चेंज केली हे आमचं निकष असायचं आमच्या परफॉर्मन्सला मोजण्याचं. तर एक अभिमानाची गोष्ट म्हणजे फ्रेम्स, फिकी फ्रेम्स जेव्हा आम्ही करायचो जे मीडियावर असतं, मीडिया आणि सिनेमाची इंडस्ट्री म्हणजे जी सेल्युलॉइड आपण म्हणतो बॉलिवूड वगैरे, तर तेव्हा काय झालं, आमिर खान एका त्याच्या पिक्चरसाठी त्याला लोन हवं होतं, तर तो बँकेकडे गेला, तर बँकेने सांगितलं की तुमची ही काही इंडस्ट्रीमध्ये मोडत नाही, तुमची जी सिनेमा एंटरटेनमेंट मोडत नाही, त्या इंडस्ट्रीमध्ये येत नाही, तर आम्ही तुम्हाला लोन काही देऊ शकत नाही. तर तेव्हा सगळ्यांचं म्हणजे आय ओपनर सारखं डोळे उघडले आणि तेव्हा वाटतं सुषमा स्वराज तेव्हा ह्या होत्या इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर होते आणि डॉक्टर अमित मित्र आमचे हेड होते फिकीचे, तर त्या दोघांनी मिळून आम्ही त्यांना ऑफकोर्स सहकार्य केलं सगळं रिसर्च करण्यात आणि त्या दोघांनी मिळून इतका मस्त सर्वे आणि रिसर्च केला, त्यामुळे गव्हर्नमेंटने पॉलिसी आणली की एंटरटेनमेंट इज ऑल्सो एन इंडस्ट्री, मीडिया इज ऑल्सो एन इंडस्ट्री, सो इट शुड बी ट्रीटेड लाईक एन इंडस्ट्री असं झालं आणि त्यावेळेस तो एक मोठा चेंज घडून आला आणि हे आम्ही अभिमानाने झाला आणि आम्ही त्याच्यातले छोटेसे काय म्हणतात त्याला सोल्जर्स होतो करणारे, पण म्हणजे हा मोठा बदल घडून आला. तसं स्त्रियांच्या बाबतीत पण बऱ्याच वेळा घडून आलं, स्त्रियांबद्दल पॉलिसी झाल्या आणि मला असं वाटतं मध्ये तुम्ही विनल त्यांचा जेव्हा इंटरव्ह्यू घेतले तर तेव्हा सगळं काय छान सांगितलं. तर तसं पॉलिसी चेंज घडून आणणं हे आमचं मेन तेव्हा काम होतं आणि ऑफकोर्स मोठे मोठे कॉन्फरन्स आम्ही घ्यायचं, मोठे मोठ्या म्हणजे कंपन्या छोट्या मोठ्या सगळ्या आमचे मेंबर असायचे. तर जे मेंबर्सना जे जरुरी असतं किंवा मेंबरना जिथे आपण म्हणतो ना जिथे शू पिंच होतो त्या गोष्टी आम्ही घेऊन त्यांच्या अडचणी घेऊन त्या आम्ही गव्हर्नमेंटकडे रिप्रेझेंट करण्याचं काम करत असो. तर फिकीमध्ये असं अशा टाईपचं काम होतं
1: आणि आपण एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपण पुढे बोलूया ते म्हणजे तुमच्या पुस्तकांबद्दल आणि थोडंसं योगा असं थोडंसं तुम्ही सांगा आणि अर्थातच बोर्ड असाइनमेंट ज्या काही होतं त्याबद्दल एक छोटीशी विश्रांती घेऊया प्रेक्षक आणि पुन्हा भेटूया. आज आपण बिझनेस मंत्र सेगमेंटमध्ये बातचीत करत आहोत डॉक्टर वैजयंती पंडित यांच्याशी.

0: हॅलो, आता तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही एकत आहात आचार्य 90 FM ओन रेडिओ, आणि आज आपण बिझनेस मधल्या सेगमेंट मध्ये बातचीत करत आहोत आपल्या सिनियर एक्झिक्युटिव्ह इंडियन मर्चंट चेंबर्सच्या आणि तसंच सिनियर डायरेक्टर फिक्कीला असणाऱ्या डॉक्टर वैजयंती पंडित मॅडम यांच्याशी. मॅडम, म्हणजे खरंच हे म्हणजे अप्रूप वाटतं, कारण आम्ही फक्त आमच्या कधी कॉलेजमध्ये असताना मर्चंट ऑफ चेंबर ऑफ कॉमर्स असतं आणि हे सगळे म्हणजे फिक्की असते, हे सगळं आम्हाला कॉलेजच्या म्हणजे मॅनेजमेंट स्टडीजमध्ये होतं की यांचं हे कार्य चालतं ते चालत. आता तुम्ही बोर्ड ऑफ डायरेक्टर्स म्हणून बऱ्याच संस्थांवर आहात, आणि मग अशी मी उल्लेख केला तसं तुम्ही टाटा मोटर्सला होता, आयजी पेट्रोल लिमिटेडला होतात, वेलिंगकरच्या इन्स्टिट्यूटमध्ये होतात, तर असं लोकांना असं वाटतं अरे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मध्ये आहे, त्याला काय फक्त त्यांच्या मिटिंग होतात तेव्हा सह्या करायच्या, अजेंडा ठरवायचे, आणि अगदी सोपं काम असतं, आणि एवढ्या वर्षांचा एक्सपिरियन्स आहे म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टर आरामात होऊ शकतात, पण ते आरामात नसतं, त्याच्यामागे पूर्ण तपश्चर्या असते. तर ते जाणून घ्यायचं की बोर्ड ऑफ डायरेक्टर असणं त्याचा रोल काय असतो, आणि तुम्ही ज्या ज्या कंपन्यांमध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर्स म्हणून आतापर्यंत रुजू आहात त्याविषयी थोडस जाणून घ्यायचं.
1: कसं आहे, 2013 साली जेव्हा कायदा आला की प्रत्येक लिस्टेड कंपनीच्या बोर्डवर एक तरी स्त्री हवी असा जेव्हा कायदा आला, तेव्हा थोडस कंपन्यांना पण असं थोडस विचित्र वाटलं की आता कुठल्या आपण कुठल्या स्त्रियांना इन्वॉल्व्ह करावं, आपण लॉयर बायका घ्याव्या की आपण सीए घ्याव्या का आपण, म्हणजे एकदम थोडस काय म्हणतात त्याला कन्फ्युजन झाल्यासारखं झालं. पण माझा संबंध हा मोठमोठ्या इंडस्ट्रीजशी पहिल्यापासून असल्यामुळे, म्हणजे आयएमसीच्या कारकिर्दीपासून, म्हणजे अगदी आनंद महिंद्रापासून, दीपक पारेख पासून, कोटक, उदय कोटक, जे तुम्ही म्हणाल ते सगळे आम्ही त्यांना ओळखत होतो, पण आम्ही सगळ्यांसाठी स्पीचेस लिहिणं म्हणा किंवा मी जवळचे संबंध आले होते त्यांच्याबरोबर काम करण्याबद्दल, त्या काम करण्यामध्ये. त्यामुळे काय झालं की पटकन त्यांना ऍट द फर्स्ट म्हणजे रिकॉल जे असतं, आपण एक रिकॉल म्हणतो की आपण एखादा विचार करायला लागलो की ह्या क्षेत्रात आपल्याला कोण माहितीये, तर त्या रिकॉलमध्ये पटकन पहिलं नाव माझं येतं, त्यामुळे कारण खूप वर्ष एकत्र काम केलं होतं. दुसरं एक मला असं नेहमी वाटतं की एक विश्वास या पर्सनवर किंवा या लेडीवर आपण विश्वास ठेवू शकतो, हे एक जे असतं ते फार महत्वाचं असतं. म्हणजे आजकालची जी जनरेशन आहे त्यांना क्विक मनी पाहिजे असतो, फास्ट राईस पाहिजे असतो, ते सगळ्याची कम्पॅरिझन करतात, म्हणजे जिमला गेले ना तरी कम्पेअर करतात की मी 60,000 वर्षाची फी दिली तर माझं 6 किलो तरी वजन वर्षासाठी कमी झालं पाहिजे. तर असा तुम्ही जर बिझनेस केला प्रत्येक गोष्टीचा तर तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. तर आपण जे काम करतो त्यात झोकून द्यायचं आपल्या स्वतःला, जे काय आपल्याला मिळतं त्याचा मोबदला मिळतो, त्याची अगदी इतकी बिझनेससाठी मोजमाप नाही करायची. कारण तुम्ही जर चांगलं काम केलं तर आपोआप तुम्हाला पैसा मिळतो, आपोआप तुम्हाला कीर्ती मिळते, आपोआप तुमचं सगळं नाव होतं, तुम्ही फेमस होता, त्याच्यात काहीच प्रश्न नाही. त्यामुळे जेव्हा त्या इंडस्ट्री मधल्या जे लीडर होते तेव्हा त्यांनी मला पहिल्या वेळी जेव्हा सांगितलं, इंडोकाउंटला मी पहिल्यांदा जॉईन झाले, ती टेक्सटाईल कंपनी कागलला त्यांचा प्लांट आहे, आणि ते 90% त्यांचं सगळं एक्सपोर्ट व्हायचं, आणि ते बनवतात ते बेड लिनन बनवतात, म्हणजे आपण चादरी किंवा ब्लँक हे घेतात, बेड लिनन, तर तसं त्यांचं उत्पादन चालायचं. आणि त्यावेळेला त्यांनी मला बोलवलं, त्यांचं कागलचं जेव्हा उद्घाटन करायचं होतं तेव्हा बोलवलं की आम्हाला मराठी अँकर पाहिजे जी मराठीत बोलू शकेल, कारण कोल्हापूर आहे मराठी, त्यामुळे त्यांनी मला म्हणजे बोलवलं की तुम्ही याल का आणि कराल का, तर म्हटलं ठीक आहे मी करीन. तेव्हा मी त्यांना असं काही विचारलं नाही की मला तुम्ही त्याच्याबद्दल किती पैसे देणार, अजिबात विचारलं नाही. आणि त्यांची माझी रिलेशन चांगली होती, अनिल कुमार जैन त्यांचं नाव, चेअरमन. तर नंतर मग काही वर्षांनी त्यांनी मला फोन केला, मला तुमची आठवण झाली कारण तुम्ही तेव्हा आपण भेटलो होतो, तर तुम्ही माझ्या बोर्डवर काम कराल का. तर म्हटलं ही पहिलीच संधी आहे, मला ऍक्च्युली माहित नाही काय, मला टेक्सटाईलमध्ये मी काही एक्सपर्ट नाही. तर म्हणजे नाही, टेक्सटाईलची एक्सपर्ट आम्हाला नकोच आहे, आम्हाला एक स्त्री हवी आणि आम्हाला जिच्यावर विश्वास ठेवता येईल, जिची इंटेग्रिटी आम्ही गॅरंटी करू शकू की जी आपली इन्फॉर्मेशन असते, जी कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन असते, ती लोकांशी शेअर करणार नाही, शेअर मार्केटमध्ये ट्रेड करणार नाही, अशी आम्हाला पाहिजे. म्हणजे जे इन्साइडर ट्रेडिंग म्हणतात ते सगळ्यात डेंजरस कन्सिडर क्रिमिनल ऍक्ट. तुम्ही जर आपली शेअर बद्दलची माहिती बाहेर कळवली आणि तुमचं शेअरचं ट्रेडिंग केलं आणि त्याच्यात तुम्ही जर कमवत राहिला तर ते अगदी म्हणजे मोठा गुन्हा आहे. तर त्या दृष्टीने त्यांनी माझ्याकडे बघितलं, त्यांनी इतकं एक्सप्लिसिटली मला सांगितलं नाही की आम्ही त्या दृष्टीने तुमच्याकडे पाहतोय, पण त्यामुळे आपली इतक्या वर्षांची ओळख आहे म्हणून तुम्ही या. तेव्हा मला ते सगळं नवीन होतं, मी पहिल्यांदा सगळे ऐकायचे त्यांचे डिस्कशन चाललेलं वगैरे, तेव्हा मला एवढं कॉन्ट्रीब्युट करता यायचं नाही. पण नंतर मला असं लक्षात आलं की त्यांच्या सीएसआर मध्ये मी खूप कॉन्ट्रीब्युट करू शकते, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. प्रत्येक कंपनीला 2% प्रॉफिट मधला एव्हरेज प्रॉफिट 3 वर्षांचा असतो, त्यातला 2% हा डोनेट करावा लागतो, आणि ते हेल्थ, एज्युकेशन, स्त्रियांचं सक्षमीकरण, ESG या सगळ्या गोष्टींना त्यांना विभागून ते पैसे द्यावे लागतात. तर ते मी इतकं हिरिरीने त्यांचं काम केलं तिथे की आम्ही भोकाट बरोबर काम केलं. तिथे मोबाईल व्हॅन्स ठेवल्या आणि कागलच्या खेडोपाड्यात, आजूबाजूच्या खेडोपाड्यात मोबाईल व्हॅन्स देऊन लोकांचं हेल्थचं आम्ही संरक्षण केलं. आम्ही जवळजवळ 20,000 स्टुडंटना स्मार्ट क्लासरूम दिल्या. आम्ही इव्हन तुला सांगते कोल्हापूरमध्ये स्मशान पण नीट सोलापूर बासवाडा म्हणून एक प्लेस आहे, म्हणजे जे हे पण टेक्सटाईलची कंपनी आहे, ती मी दुसरी जॉईन केलेली. आणि तिथे असं दिसून आलं की स्मशान आहे तिथे पण काही सोयी नव्हत्या, म्हणजे साधी शेड नाही, बसायचा बाक नाही, काही नाही. तर अशा ठिकाणी पण आम्ही मदत करून तिथे CSR आम्ही केलं. करता करता लिंक्डइनवर माझी प्रोफाईल पाहून मला टाटाकडून कॉल आला, टाटाच्या ऑफिसमधून, की तुम्हाला असं असं इंटरव्ह्यूला बोलवलं वगैरे. म्हणून गेले इंटरव्ह्यूला, म्हटलं भरपूर बायका असतील, आणखीन बरीच कॉम्पिटिशन असेल, एखादा आपलं पण त्याच्यात असू दे, म्हणून गेले. तर ते जे मेन त्यांचे होते ते मला म्हणाले की पिशा रोडे त्यांचं नाव. तर ते मला म्हणाले की मला तुझ्याबद्दल काहीच माहिती नाहीये, मला ते CV दिला तो आत्ता दिला 10 मिनिटांपूर्वी, तर ते वाचत बसण्यापेक्षा तुम्हीच मला सांगा काय काय. दोन एक मिनिटं 2.5 मिनिटं मी बोलले की मी आज शेती घेत होते असं बोलतो. तर ते म्हणाले हा बस बस बस, आता काही मला आणखी माहिती नको. तर मला वाटलं आपण आता रिजेक्ट झालो, आता दुसरी कोण असेल तिला आत बोलवतील, आपल्याला रिजेक्ट करतील. तर ते म्हणे नाही, मला तुला एकच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की मी जर तुम्हाला एकाच्या ऐवजी 3 कंपन्यांवर घेतलं तर तुम्ही तयार आहात का. तर मला एवढं आश्चर्य वाटलं, मला म्हणजे अक्षरशः ते म्हणतो ना अंधळा मागतो एकदा, मला तिसराही डोळा दिला गेला. म्हटलं काही हरकत नाही, म्हटलं मला ह्या विषयातली म्हणजे मोटर्स किंवा माझे म्हटलं मिस्टर मेटलर्जी इंजिनियर आहे, त्यांनी प्रीमियर ऑटोमोबाईल मध्ये काम केलंय, पण त्यांना माहिती आहे मोटरचं काय असतं, म्हणजे मेकॅनिकल, मला काहीच माहिती नाही. ते म्हणजे आम्हाला तसं माणूस नकोच आहे, आम्हाला तुमच्यासारखा थर्ड व्ह्यू आणणारा, म्हणजे डायव्हर्सिटी वाढवण्याकरता मी तुम्हाला घेतोय, तर तुम्ही प्लीज ऍक्सेप्ट करा वगैरे. तर तिथून मग माझी वाटचाल पुढे जात राहिली. मग मी लक्ष्मी मित्तल आणि यांची जी एक मर्ज्ड कंपनी आहे, HPCL आणि लक्ष्मी मित्तल, त्यांची एक कंपनी HMEL म्हणून आहे, ती रिफायनरीज मध्ये आहे आणि त्यांचं भटिंडामध्ये प्लांट आहे.
0: बर,
1: तर तिथे 2 वर्ष मी काम केलं, त्याच्यानंतर मला 2 वर्ष वाढवून मिळाली, म्हणजे 4 वर्ष काम केलं. तर ती फारच मोठी कंपनी होती, म्हणजे $4 बिलियन त्यांची नुसती इन्व्हेस्टमेंट होती आणि CSR बजेट आमचं 66 कोटी होतं. तर ते बघून मला वाटायचं की आपण हे कसं, म्हणजे एक असं म्हटलं जातं की पैसे मिळवणं सोपं असतं पण ते चांगल्या कारणी लागणं कठीण असतं. जेव्हा तुम्ही CSR साठी स्पेंड करता किंवा खर्च करता तेव्हा तुम्हाला आत्मविश्वास हवा की आपण जे देतो, आपल्या कॉन्शियसला पटलं पाहिजे की आपण खरोखर गरीब विद्यार्थ्यांना देतोय, आपण खरोखर गरीब महिलांना देतोय, हे जे पैसे आपण खर्चतोय ते कारणी लागतात, हे म्हणजे सपात्र दान म्हणतो तसं झालं पाहिजे. तर आम्ही तेव्हा जवळजवळ 20 विलेजेस तिकडची आजूबाजूची आम्ही अडॉप्ट केली आणि तिथे सगळीकडे खूप काम केलं, म्हणजे स्त्रियांना मदत केली, छोट्या छोट्या मुलांना मदत केली, म्हणजे अगदी काही काही खेडोपाड्यात जाऊन इतकं रडू यायचं की मुलं अशी चिखलांना शाळेत जायची, त्यांच्या पायात चप्पल नसायची, स्लिपर नसायची साधी. तर सगळीकडे आम्ही म्हणजे घडवून आणला इतका मोठा बदल, तर त्याचं जे समाधान आहे ते खूप मला म्हणजे अजून दरवेळेला आठवलं की वाटतं की हे काम मला म्हणजे परमेश्वराने अशी संधी मला परमेश्वराने दिली आहे, किती मोठं काम आपण केलं. आणि अजून पण सगळे जण आठवण काढतात आणि अजून पण माझं हे काम चालू आहे. त्यासाठी मला झी मीडियानी CSR साठी अवॉर्ड दिलं, म्हणजे उंच माझा
0: झोका
1: त्याच्यामध्ये अवॉर्ड दिलं. त्या ते म्हणजे एक छोटस रेकॉग्निशन होतं आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटने पण गौरव पुरस्कार दिला होता मला माझ्या रिसर्च साठी, विमेन एंटरप्रेन्योरच्या रिसर्च साठी, कारण त्यावेळेला महिला उद्योजकांवर काही
0: फारसं काम झालं नव्हतं,
1: त्यामुळे सगळ्या गोष्टी तसं सुरुवात केल्यामुळे खूप अभिमान वाटतो आणि खूप मागे बघितल्यावर असं वाटतं की ठीक आहे आपण काहीतरी समाजासाठी थोडं काहीतरी
0: आणि त्यातनंही पुस्तकं लिहिली आहेत, म्हणजे योगावर पुस्तक लिहिणं, त्याच्यानंतर तुम्ही बिझनेस ऍट होमचा सुद्धा उल्लेख केला. आता आय थिंक हे नवीन पुस्तक अगदी न्यूली पब्लिश्ड आहे, न्यू बॉर्न बेबी आहे, लाईफ लॉस ब्लूम्स ऍट 70, तर ह्याविषयी थोडस सांगूया.
1: हो, तर मला असं दिसून आलं की माणसं म्हणजे काय करतात, वय जेव्हा VRS यायला लागलं तेव्हा स्त्रिया म्हणायला लागल्या की VRS आलं की आम्ही पहिलं VRS घेणार आणि आम्ही आम्हाला जे हवं ते करणार. मग आम्ही म्हणायचं हवं ते करणार ते तुम्ही आत्ताच का नाही करू शकत, VRS का घेता, तुम्ही जे काम करताय ते करत राहा ना. कारण कसं असतं, थोडंसं एक फायनान्शियल आपल्याला एक हेल्प मिळाली किंवा फायनान्शियल आपल्याकडे रेव्हेन्यू स्ट्रीम चालू असली तर आपलं घर नीट चालतं, आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो आणि आपण खर्च करू शकतो. तुम्हाला हवं तर तुम्ही डोनेट करा, तुम्हाला वाटलं की आपल्याकडे जास्त पैसे आहेत आणि आपण काहीतरी समाजकार्य करू शकतो, शकतो, बाहेर पैसे देऊ शकतो, तर तुम्ही करा, पण तुम्ही काम थांबवू नका, काम करत राहा. तर असं आहे की वय हे लोकांना काउंट करू देत आपलं, आपण किती वर्षाचं झालोय लोकांना काउंट करू देत, पण आपण आपलं काम करत राहायचं आणि आपण जितक्या कुठल्या फील्डमध्ये आपल्याला काम करतील ते करत राहायचं. असं एक मनात ठेवून मी म्हटलं एक पॉझिटिव्ह आपण त्याच्यात हे ठेवूया. आणि माझी नातवंड आणि माझी मुलं वगैरे सगळ्यांनी पुढाकार घेतला आणि म्हणाले की तुझ्या 70 वाढदिवसाला आपण हे
2: छापूया.
1: आणि मग त्याच्यात अजय पिरामल आहे, त्याच्यात सुरेश
2: प्रस्तावना मिळाली
1: आणि आदित्य मित्तल म्हणून आहेत, त्यांनी तो पहिलाच लिहिलं, मला पहिलाच ईमेल त्यांनीच लिहिला म्हणून तेव्हापासून मला एकदम असं हुरूप आला की काहीतरी प्रत्येक जण आपल्याबद्दल काहीतरी मैत्रिणी आहेत, माझे रिलेटिव्ह आहेत, आणखीन आहेत. तर म्हटलं ह्याच्यातनं आणखीन काहीतरी आपण लिहूया म्हणून 70 मागे मी टेकअवेज दिले की जे फॉलो करता येतील. म्हणजे आता जी एचआर मध्ये गेलेली मुलं आहेत किंवा एमबीए करणारी मुलं आहेत त्यांना इन्स्टंट सक्सेस पाहिजे असतो, त्याच्यात म्हणतात इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन पाहिजे असतं की मी माझ्याकडे यायची, मी जेव्हा फिकीत होते तरुण मुलं मुली यायच्या, माझ्या मॅडम आम्ही 2 वर्ष काम केलंय आता आम्हाला इन्क्रीमेंट किती देणार तुम्ही, आता आम्हाला काय इन्सेंटिव्ह देणार. मी तेव्हा त्यांना म्हणायचे अरे 2 वर्ष म्हणजे काहीच नाही, तुम्ही अजून शिकताय अजून करताय काम. तर हा म्हणजे एक फरक आहे सगळ्या वातावरणात आणि सगळ्या आताच्या पिढी त्यांना इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन पाहिजे असतं, म्हणजे लगेच हवं असतं सगळी गोष्ट. तर त्यांना थोडस की तुम्ही पेशंटली काम करा, तुम्ही लोकांना तुमची नोंद घेऊ दे तुमच्या कामाची, अशी एक वेळ आणा. तुम्ही असं म्हणू नका दरवेळेला कम्पेअर करू नका की आमच्या माणसाला दुसऱ्या कलिगला जास्त दिलं मला कमी वगैरे असं कम्पेअर न करता आपोआप तुमच्या कामाची रेकॉग्निशन तुम्हाला मिळणार. त्यामुळे झोकून अगदी पूर्ण आपलं सर्वस्व त्याच्यात झोकून तुम्ही काम करत राहिलं तर यश हे तुमच्या अगदी नक्की तुमच्या पायाशीच येणार.
2: याचा तुमचा बैठक दिसते ती अध्यात्माची आणि योगा साधनेची, थोडस आपण त्याबद्दलही बोलूया.
1: तर योगाबद्दल म्हणजे त्या पुस्तकातच मी लिहिलंय, जे काय आम्ही शिकलो तेच मी लिहिलंय. तर त्याच्यात एक अशी मॉड्यूल आहे की त्याच्यात आपण प्राणायाम करतो, आसनं करतो, सूर्यनमस्कार करतो आणि त्याच्यात एक थोडस मेडिटेटिव्ह आस्पेक्ट पण आहे आणि थोडस ओंकारचा मंत्र करतो. तर ओंकारच्या मंत्राला खूप आपल्याकडे महत्व आहे, म्हणजे एकतर एन्शंट सायन्स आपलं 5000 वर्षापूर्वीचं आहे सायन्स ते. आणि तुम्ही नुसते जरी डोळे मिटून जरी ओंकार केला तरी तुमचं मन अतिशय शांत होतं आणि मन शांत होणं हे अगदी महत्वाचं आहे. आपण जे सगळे रोग म्हणतो, म्हणजे माझा भाऊ नेहमी म्हणायचा जो डॉक्टर रवींद्र अशेन म्हणते तो कुठल्याही रोगाचं कनेक्शन नेहमी मनाकडे लावायचा. आणि तुम्हाला जर मनाने तुम्ही अस्थिर असलात, मनाने तुम्ही जर अस्वस्थ असलात आणि तुम्हाला जर ईर्ष्या असते, निगेटिव्ह इमोशन असल्या, तर तुम्हाला कुठलाही रोग तुमच्याकडे पटकन धावत येतो. त्यामुळे तुम्ही मन शांत ठेवा, तुम्ही पॉझिटिव्ह अॅटिट्यूड ठेवा आणि तुम्ही योग साधना करत राहा, तुम्ही मेडिटेशन करा, तुम्ही प्रार्थना करा, जे काय तुम्हाला आवडेल कुठल्याही देवाचं किंवा कुठल्याही प्रकारे तुम्हाला ती साधना करता येत असेल करा. त्यामुळे तुमचं मनावरही कंट्रोल राहील, तुमचं मन शांत राहील, झोप चांगली लागेल, अन्न चांगलं खा, म्हणजे ताजं अन्न आणि आपण जे म्हणतो फ्रेश फ्रूट फ्रेश व्हेजिटेबल असं खा आणि तुम्ही योग साधना करा. रोजच्या रोज ती करा आणि काही थोडा वेळ आपल्यासाठी ठेवा आणि तो नेहमी हेही म्हणायचा की इंट्रोस्पेक्शन करा की आपल्या स्वतःसाठी, म्हणजे टेक अपॉइंटमेंट विथ युअर सेल्फ. तर एक 10 मिनिटं रात्री झोपताना आपण स्वतःला विचारावं की आज मी काम केलं ते ठीक होतं का, आणखीन मी काय करू शकते का, आणखीन मी लोकांची मदत कशी करू शकेन, आणखीन मी काय करू शकेन, असं एक आपलाच मनाचा आपण एक रिव्ह्यू घेतला तर आपल्याला पुढची वाटचाल करणं सोपं.
2: आता ही 70 किंवा 72 वर्ष ही अगदी दैदिप्यमान झाली सगळी कारकीर्द, म्हणजे असं वाटलंही नव्हतं पुण्यात मुंबईत आपण म्हणजे लग्न करून येऊ आणि एवढं यश आपल्याला आणि नोकरीचं आणि काही कुठल्या व्यवसायाचं आपण ध्यानीमनी ठरवलं पण नव्हतं, पण एवढ्या उच्च पदस्थ तुमच्याकडे नोकऱ्या चालू झाल्या आणि उत्तम अशी पद तुम्ही उच्च विभूषित भूषवली. आता थोडस आता अजूनही म्हणजे बराच काळ आहे आणि त्या निमित्तानं आपल्याला तुम्हाला काय करायचंय, म्हणजे 75 नंतर तुम्ही काय योजलेलं आहे तुमच्या आयुष्यात ते जाणून घ्यायचं.
1: असं मला दिसत नाही कुठे की मी काम कधी थांबवीन, पण असं मला दिसतं की 75 ला तर कसं आहे की गव्हर्नमेंटचं रिस्ट्रिक्शन की बोर्डवर तुम्ही राहू शकत नाही. तर माझ्या मनात असं आहे की एक रिप्रेझेंटेशन करायचं सरकारला की ज्या स्त्रिया किंवा जी माणसं स्पेशली स्त्रिया, एकीकडे आपण स्त्रियांना महत्व देतोय, त्यांना सगळीकडे इन्वॉल्व्ह करतोय, इन्क्लुझिव्ह आपण म्हणतोय, इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणतोय, बरोबर आहे, इम्पॅक्ट इन्स्पिरेशन इन्क्लुझिव्ह ग्रोथ आणि इम्पॅक्ट बायकांच्या कामाचा हे म्हणतोय. तर मग 75च्या पुढे एखाद्या स्त्रीला जर करायची इच्छा असेल, जर इंडस्ट्रीला किंवा लोकांना याविषयी वाटत असेल आणि जर फिजिकली फिट असेल तर सरकारने अशी लिमिट का ठेवावी. म्हणजे जर अमेरिकेत तुम्ही पाहिलं तर अमेरिकेत रिटायरमेंट एज नाही, ते कितीही वर्ष जेव्हा संघर्ष करू शकतो करू शकतो. तर तसं एक मला वाटतं की तशा प्रकारे म्हणजे मी कधी थांबेन असं मला वाटत नाही कामाच्या बाबतीत. पण एक करायची इच्छा म्हणजे अशी जास्त सीएसआर किंवा एक लोकांसाठी करावं काम आपण की आपण आपण आपल्याला जे इतकं सगळं मिळालं आणि आपण इतके जे काय म्हणतात त्याला आपण स्वतःला इतक्या संधी आपल्याला परमेश्वराने दिल्या मिळत गेल्या तर ते थोडस आपण काहीतरी आणखीन रिटर्न करू शकतो. म्हणजे गरीब मुली पाहिल्या किंवा गरीब विद्यार्थी पाहिले तर त्यांच्याकडे जाऊन शिकवावं, त्यांच्या मनावर संस्कार करावे, त्यांना काहीतरी आणखीन चांगलं आपण सांगावं. आणि ज्या रफ्तारनी आपण आता वाढतोय म्हणजे ती चांगली आहे रफ्तार, म्हणजे डेव्हलपमेंटच्या दृष्टीने चांगली आहे. पण जे भौतिक सुखाच्या मागे आपण सगळे लागलोय म्हणजे स्पेशली तरुण पिढी जी लागली थोडासा आळस त्यांच्या अंगात येतोय, थोडंसं रात्री काम करणं, दिवसा झोपणं किंवा हे जे म्हणजे स्क्रीन टाइम कंटिन्यू करता येणं, सारखं त्या सोशल मीडियावर राहणं, तर हे सगळं ह्याच्यात काहीतरी अवेअरनेस करावा. एक ईएसजी म्हणून म्हणतात म्हणजे एन्व्हायरमेंट अँड सोशल गव्हर्नन्स म्हणतात ह्याच्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये, तर त्याला तुम्ही जर डोनेशन दिलं किंवा पैसे दिले तर तुम्हाला त्याच्यात टॅक्स म्हणजे ज्या 2% जे आपल्याला द्यायला लागतं इंडस्ट्रीमधून द्यायला लागतं तर ते त्याच्यात मोडतं. आणि ह्याच्यात कसं आहे ईएसजी मध्ये म्हणजे प्लॅनेटसाठी आपण काहीतरी करतो म्हणजे पीपल प्लॅनेट्स अँड प्रॉफिट्स ह्याचं लिंकेज हवं. तर तुम्ही प्लास्टिकचा युज कसा कमी करू शकाल, तुम्ही हवा जी प्रदूषित आहे ती कशी चांगली करू शकाल, तुम्ही चांगली झाडं कशी उगवू शकाल, निसर्गाच्या सान्निध्यात कसं राहू शकाल, तर ते मला खूप आवडेल. म्हणजे निसर्ग बघितला की मला अक्षरशः परमेश्वर भेटल्यासारखा वाटतो. समुद्र असो, डोंगर असो, नद्या असो, हिरवीगार झाडी बघून तर मला इतका आनंद होतो की मला त्यातच परमेश्वर दिसतो. फुलं खूप आवडतात, या छोट्या छोट्या गोष्टी आवडतात, तर त्या अनुषंगाने काहीतरी काम करावं.
2: मनीषा आहे नक्कीच आणि तुमची ती मनीषा पूर्ण हो असंच सिद्धिविनायकाच्या मी प्रार्थना करते. मॅडम तुम्ही आज आलात आणि तुमचा मर्चंट ऑफ चेंबर ऑफचा प्रवास, विकीचा प्रवास सगळा उलगडून दाखवला. नक्कीच आपल्या तरुण पिढीला, महिलांना फार काय म्हणतात ते उद्बोधनपर ही मुलाखत झालेली आहे आणि प्रेक्षक तुम्हाला ही मुलाखत आवडली असेल तर आम्हाला नक्की कळवा आमच्या कमेंटच्या माध्यमातून. आपण युट्यूबवर सुद्धा अवेलेबल आहोत, आचार्य 90 FM युट्यूब पेजला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अर्थात मॅम तुम्ही इथे आलात आमच्या आचार्य 90 FM मध्ये, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार.
1: नमस्कार, थँक्यू.
2: प्रेक्षक पुन्हा भेटूया नवीन व्यक्तींसह बिझनेस मंत्र या सेगमेंटमध्ये. आज आपण भेटलो आहोत डॉक्टर वैजयंती पंडित मॅमना आणि मी तेजस्वी आपला निरोप घेते. धन्यवाद.

हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची आवडती आर जे ज्योती आचार्य 90 FM ओल्ड रेडिओवरून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये आपण यापूर्वी महाराजांचे ऐतिहासिक किल्ले याविषयी माहिती घेतली. आता आपण जवळणार आहोत आपले ऐतिहासिक देवस्थानं. पहिल्या प्रथम मी घेते आपले ज्योतिबा देवाचं कोल्हापूरमध्ये वास्तव्य असलेलं मंदिर. ज्योतिबाच्या नावाने सांग बघ. ज्योतिबा मंदिर हे महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील आपले हे मंदिर आहे. ज्योतिबा या देवतेला ज्योतिर्लिंग, केदारलिंग, रवळनाथ, सौदागर अशा विविध नावांनीही उल्लेखले जाते. ज्योतिबा हे ब्रह्मा, विष्णू, महेश, जमदग्नी ऋषी आणि 12 सूर्य यांचा तेजपुंज अवतार आहे. कोल्हापूरच्या वायव्येस 14.48 किलोमीटर अंतरावर ज्योतिबाचा डोंगर आहे. या डोंगरावर ज्योतिबाचे मंदिर आहे. ज्योतिबाला केदारेश्वर, केदारलिंग असेही म्हणतात. सपाट प्रदेशात 1000 फूट उंचीवर शंकाकृती हत्तीच्या सोंडेसारखा पसरलेल्या ज्योतिबाच्या डोंगराला वाडी रत्नागिरी असे म्हणतात. हा डोंगर पन्हाळ्यापासून कृष्णेकडे गेलेल्या सह्याद्रीच्या फाट्याचाच एक भाग आहे. या डोंगरावरील पठारी भागात ज्योतिबा हे मंदिर व गाव आहे. ज्योतिबा किंवा केदार या दैवतेचा उल्लेख यादवपूर्व काळातही आढळतो. महानुभावाच्या पोथ्यांमध्ये पैठण व जळगाव येथील केदारेश्वर मंदिराचा उल्लेख आहे. खोलेश्वराच्या शिलालेखातही केदारेश्वराचा उल्लेख आहे. अग्नी, तेज व ज्ञानाचे प्रतीक असलेल्या ज्योतिबा भक्तांना आपलाच वाटतो. ग्रामीण भागातील लोकगीतांमधून व ओव्यांमधून ज्योतिबाला मानाचे स्थान प्राप्त झालेले आहे. देवांमध्ये देव ज्योतिबा ले मोठा चैत्याच्या महिन्यात त्याच्या फुल्या चारी वाटा. ज्योतिबा डोंगरावर 3 प्रमुख देवळे आहेत. हे ज्योतिबाचा अवतार असलेले केदारलिंग, केदारेश्वर व रामलिंगाचे आहेत. श्री ज्योतिबा अथवा केदारेश्वर ही बद्री केदारचे रूप आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि जमदग्नी या सर्वांचा मिळून एक तेजपुंज अवतार म्हणजे ज्योतिबा किंवा केदारनाथ. ज्योतिबा या नावाची उत्पत्ती ज्योत या शब्दापासून झाली. ज्योत म्हणजे तेज, प्रकाश, वायू, तेज, आप, आप म्हणजे पाणी, आकाश व पृथ्वी या पंचमहाभूतांपैकी तेजाचे शक्तिदैवत म्हणजेच वाडी रत्नागिरीचा ज्योतिबा. पौगंड ऋषी वंशाला दिवा नव्हता. त्यांनी तपश्चर्या करून बद्रीनाथाला संतुष्ट केले. बद्रीनाथांनी ऋषी व त्यांची पत्नी विमला गुंजा यांच्या पोटी जन्माला येण्याचे वचन दिले. त्याप्रमाणे चैत्र शुद्ध षष्टीच्या मुहूर्तावर स्वतः 8 वर्षाची बालमूर्ती घेऊन बद्रीनाथ हे ऋषी दापंत्यासमोर अवतरले. ही बालमूर्ती जी होती ती बद्रीनाथांची प्राणज्योती, म्हणूनच त्याचे नाव ज्योतिबा असे ठेवले. आपला पुत्र हा जगाचा तारणकर्ता व गरिबांचा कैवारी असावा अशी विमलाभुजांची तीव्र इच्छा होती. त्याप्रमाणे तिच्या उंजळीत केदारनाथांची प्राणज्योत प्रकट झाली. ते ज्योतिबाचे रूप होय. श्री ज्योतिबाला गुलाल, दवणा, खोबरे व खारका अत्यंत प्रिय आहेत. त्याच्या दवण्याला गंध हा सत्व, रज, तम गुणयुक्त आहे. आजच्या ज्योतिबा मोठ्या मंदिराची जागी एक लहान मंदिर होतं. ज्योतिबा मंदिर समुद्र सपाटीपासून 3124 फूट उंचीवर आहे आणि ते ज्योतिबाला समर्पित आहे. हे मंदिर कोल्हापूरच्या वायव्येस 18 किलोमीटर अंतरावर आहे. परंपरेनुसार मूळ केदारेश्वर मंदिर कराडजवळील किवल गावातील नवजी सयाजी, ज्यांना केदारबाबा म्हणूनही ओळखले जाते, यांनी बांधले होते. 1730 मध्ये राणूजी शिंदे यांनी त्या जागी सध्याचे ज्योतिबा मंदिर बांधले. हे मंदिर केदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कारागिरांनी बांधले होते, जे त्यांच्या शिल्पासाठी प्रसिद्ध होते. शास्त्रानुसार बारीक काळ्या बेसाळ दगडाचा वापर करण्यात आला होता. केदार कारागीर हे आचार्यांचे वंश असल्याचे मानले जात होते. त्यांनी 8व्या शतकात आदि शंकराचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली केदारनाथ मंदिराची पुनर्बांधणी केली. नंतर त्यांनी केदारांचे म्हणून ओळखले जाऊ लागलेले केदार कारागिरांनी मार्तंड भैर, जेजुरी खंडोबा मंदिर,
तुळजापुराचे तुळजाभवानी मंदिर आणि हरिश्चंद्रगडाचे केदारेश्वर मंदिर देखील बांधले. ज्योतिबा येथील मंदिर 57 फूट 37 फूट आणि 77 फूट उंच आहे, ज्यामध्ये शिखरांचा समावेश आहे. हे मंदिर 1808 मध्ये दौलतराव शिंदे यांनी बांधले होते. 1780 च्या सुमारास मालजी नीलम पनाळकर यांनी हे पुन्हा बांधले. मंदिराचा आतील भाग प्राचीन आहे. परिसरात इतर मंदिरे आणि प्रकाश बुरुज देखील आहेत. ज्योतिबा संदर्भात एक कथा आहे. प्राचीन काळात कोल्हापूर परिसरात दैत्यांनी हाहाकार माजवला होता. येथील जनता त्यांच्या छळाला कंटाळून गेली होती. कोल्हापूरच्या करवीर निवासनी महालक्ष्मी अंबाबाईलाही या दैत्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. या राक्षसाच्या छळापासून लोकांची मुक्तता करण्यासाठी महालक्ष्मी अंबाबाईंनी तपश्चर्या केली. केदारेश्वराला या दैत्यांचा संहार करण्याची विनंती केली. केदारेश्वराने राक्षसांशी युद्ध करून प्रमुख राक्षस रत्नासुराचा वध या डोंगरावर केला, म्हणून ह्या डोंगराचे नाव वाडी रत्नागिरी असे पडले. रत्नासुराच्या वधानंतर महालक्ष्मी

या देवळा शेजारी केदारेश्वराचे देवालय आहे. या देवालयाचे बांधकाम 1808 मध्ये दौलतराव शिंदे यांनी केलेले आहे. या देवळाची लांबी 48 फूट असून रुंदी 22 फूट आहे. शिखर 89 फूट उंच आहे. केदारेश्वर देवळासमोर 2 पाषाणांचे नंदी आहेत. येथे असलेल्या रामलिंग मंदिराचे बांधकाम 1780 मध्ये मालजी निकम पणाळकर यांनी केलेले आहे. या मंदिराची लांबी 13 फूट रुंदी 13 फूट असून शिखर 40 फूट आहे. या देवळाजवळ चोपडाई देवीचे मंदिर देखील आहे. या मंदिराचे बांधकाम 1750 मध्ये प्रीतिराव चव्हाण हिम्मत बहादूर यांनी केले. या देवळापासून थोड्या अंतरावर यमाई देवीचे मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम 1750 मध्ये राणोजीराव शिंदे यांनी केले. या मंदिरासमोर पाण्याची 2 तीर्थे असून जवळजवळ 6 कुंड व 2 विहिरी देखील. कोल्हापूर परिसरातील मंदिराच्या शिखराप्रमाणेच येथील मंदिराची शिखराची रचना आहे. यादवकालीन वास्तुशैलीत थोडा फरक करून मराठी कारागिरांनी या शिखराचे बांधकाम केले. या शिखरांना तळापासून वरपर्यंत रथपट्ट पद्धतीची साधी अशी नक्षी आहे. येथील मंदिर हेमाडपंथी पद्धतीचे असून तत्कालीन मराठा वास्तुशैलीचा प्रभाव येथे आढळतो. या मंदिराच्या बांधकामाकरिता याच डोंगरात सापडणारा काळा बेसॉल्ट दगडाचा वापर करण्यात आला. या देवालयाच्या प्रांगणात पारंपरिक दगडी दीपमाळ देखील आहे. आपण आता आपल्या ज्योतिबा देवाच्या देवस्थानाची अजून माहिती घेऊया. त्यापूर्वी घेऊया एक छोटासा

सद्यवा कीर्ति तुझी भारी डंक तुझा ऐकून निघालो तुझ्या दारी अरे कृपा करी माझ्यावरी हा केला तू धावर

विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते आचार्य 90 FM युअर ओन रेडिओवरती. ज्योतिबाची मूर्ती ही काळ्या खोटीव पाषाणात घडवलेली चतुर्भुज मूर्तीच्या हातात खडक, पाणपात्र, डमरू व त्रिशूळ असे आहे. शेजारी ज्योतिबाची उपवाहन शेष आहे. ज्योतिबाचा शरीर रक्षक काळभैरव बाहेरच्या बाजूस असून तेथे मूळ ज्योत तेवत आहे. ज्योतिबाचे दर्शन घेण्याअगोदर काळभैरव व ज्योतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. चंपकवनातील यमाई देवी हिची मूर्ती दगडाची असून या मूर्तीला शेंदूर लेपलेला असतो. येथील वाडील रत्नागिरी या गावात पुजारी व दुकानदारांची घरे देखील आहेत. मूळ माया यमाई देवीच्या पदस्पर्शाने ज्योतिबा परिसर पावन झाला. पूर्वी दक्षिण दिशेला मोहिमेत केदारनाथ व औदासुर राक्षसांची समोरासमोर भेट झाली. तब्बल 7 दिवस 7 रात्री त्यांचे निकराचे युद्ध झाले. परंतु पूर्ण शक्तीपणास लावून सुद्धा औदासुर तसुवर देखील मागे हटत नव्हता. दिव्य स्मरण करताच औदासुराचा वध यमाई देवीच्या हस्ते असल्याचे नाथास उमगल्यावर त्यांनी तिला ये माई अशी आर्त साथ घातली. तेव्हापासून तिचे नाव यमाई असे रूढ झाले. ज्योतिबांनी घातलेली साथ ऐकताच शिवशक्ती स्वरूपिणी पार्वती अर्थातच आदिमाया आदिशक्ता आदिशक्ती रेणुका मातेने यमाई देवीचा अवतार धारण केला. श्री यमाई देवीने औदासुराचा वध करून केदारनाथांच्या दक्षिणेकडील मार्ग निष्कलंक केला. हे सर्व सातारा जिल्ह्यातील औंध या गावी घडले. औंधच्या कंठगिरी या डोंगरावर मूळ माया यमाई देवी औदासुराचा निपात करण्यासाठी या ठिकाणी प्रगट झाले. म्हणूनच या कंठगिरीचे नाव मूळगिरी झाले. पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री देवीने महाभयंकर दानवाचा वध केला. या विजयाचे आनंदित होऊन सर्व देवगण आणि भक्तगणांनी देवीचा विजयोत्सव साजरा केला. आजही औंधगावी यमाई देवीचे विजयाप्रत्यर्थ पौष पौर्णिमेला भव्य यात्रेचे आयोजन केले जाते. देवीच्या या अलौकिक पराक्रमावर प्रसन्न होऊन केदारनाथांनी औंध श्रेमी यमाई देवीचा पट्टाभिषेक करून देवींना औंधच्या गादीवर बसवले. केदारनाथांची दक्षिण मोहीम पार पडल्यानंतर ते परत हिमालयाकडे जाण्यास निघाले. त्यावेळी अंबाबाई महालक्ष्मीने विनवणी करून वाडी रत्नागिरी डोंगरावर गादी स्थापन करून त्यांचा राज्याभिषेक केला. परंतु या भव्य दिव्य सोहळ्याच्या गडबडीत महालक्ष्मी अंबाबाई यमाई देवींना राज्याभिषेक आमंत्रणास देण्यास विसरल्या याची जाणीव चोपडाई देवींनी केदारनाथांना करून दिली. त्वरित केदारनाथांनी औंधगावी प्रस्थान करून यमाई देवीचा रुसवा काढला. देवीच्या भेटीसाठी केदारनाथ दरवर्षी वाडी रत्नागिरी ते औंध असा भक्तगणांसोबत पायी प्रवास करायचे. काही वर्ष उलटल्यानंतर यमाई देवीस वाईट वाटले. त्या केदारनाथांना म्हणाला, तुम्ही आता औंधकडे येऊ नका, मीच वाडी रत्नागिरी येथे चाफे वनात प्रगट होईल. त्याप्रमाणे यमाई देवीचे चैत्र महिन्यात वसंत ऋतूत या डोंगरावरील उत्तरेकडील चंपक वनात प्रकट झाल्या. यमाई चाफे वनात प्रकट झाल्याची वार्ता ऐकताच आनंदित झालेल्या केदारनाथांनी देवीच्या आगमनाप्रित्यर्थ गुरुमाता रेणुका अर्थात आई यमाई आणि ऋषी जमदग्नी यांचा भव्य असा विवाह सोहळा आयोजित केला, जो आज चैत्र यात्रेचा सोहळा म्हणून जगभरात सुप्रसिद्ध आहे. पुढे केदारनाथ चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या यात्रेत नित्याप्रमाणे लवाजमासह यमाई देवीस भेटण्यात गेले. कृतयुगात जमदग्नीच्या हातून रेणुका देवीचा वाढ झाला. त्यावेळी जमदग्नीने पूर्ण ब्रह्म सनातन ज्योती स्वरूपाकडे रेणुका व आपले मिलन घडवण्याची इच्छा मागून घेतली. ते नाथांना आठवून आपल्या स्वरूपातील जमदग्नीस वेगळा करून त्या जमदग्नीचा व पूर्वजन्मीची रेणुका म्हणजे श्री यमाई देवी या दोघांचा विवाह नाथांनी लावला. त्याप्रमाणे जमदग्नी व यमाईचे पुनर्मिलन घडून आले. आजही चैत्र यात्रेच्या दिवशी सासनकाठी व पालखी सोहळा मिरवणूक सर्व लवाजमासह यमाई देवीच्या भेटीस जाते. विवाहाचा मानाचा आहे यमाईस अर्पण करून केदारनाथ सदरीवर बसतात आणि यमाई देवी अर्थात माता रेणुका आणि देवांच्या शिक्के कटारी वास असलेल्या क्रोधांशरूपी ऋषी जमदग्नीचा विवाह सोहळा दरवर्षी थाटात पार पडतो. यमाई देवीचे मूळ स्थान सातारा जिल्ह्यातील औंध येथे आहे. ज्योतिबाच्या आग्रहाखातर चैत्र महिन्यात देवीचे वास्तव्य ज्योतिबाच्या डोंगरावर होते.
चैत्र यात्रेच्या मुख्य दिवशी यमाई ज्योतिबा भेट दरवर्षी थाटात पार पाडला जातो. चैत्र यात्रेच्या दिवशी सासनकाठी व पालखी सोहळा सर्व लवाजमा यमाई देवीच्या भेटीत जातो. देवीस मीठ पीठ वाहण्याची पूर्वापार परंपरा आहे. नवीन लग्न झालेले दापंत्य मंदिरासमोर दगडाच्या व खापराच्या उतरंडी लावतात. ही उतरंड म्हणजे 14 चौक कड्या व 7 समुद्र रूपी विश्वाची प्रतीक आहे. आम्ही नवजीवनाची सुरुवात करतो, तुझ्या दारातूनच होऊ दे, तेव्हा आमचा संसार सुखी कर असे साकडे घालून भाविक देवीस मीठ आणि पीठ अर्पण करतात. यमाई देवीच्या मंदिरावरील मूळ भिंतीवर काही आकर्षक शिल्पे आहेत. ही शिल्पे माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे हे शिकवण देतात. बहीण भावाचे अर्धपशूचे कृष्ण व दुधाचे मान घेऊन जाणाऱ्या गवळण रामायणातील वनवासाचा एक प्रसंग अशी ही शिल्पे आहेत. श्री ज्योतिबाचे दर्शन घेतल्यानंतर चाफेवनातील यमाई देवीचे दर्शन करण्याचा दंडकच येथे आहे. यमाईच्या दर्शनाविना ज्योतिबाची वारी पूर्ण होत नाही अशी मान्यता भाविकांमध्ये प्रामुख्याने दिसून येते. आता घेऊया एक छोटासा ब्रेक, त्याच्यानंतर आपण आपल्या ज्योतिबा देवस्थानाची पूर्ण माहिती घेऊया.

तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आपण ज्योतिबा देवस्थानाची माहिती घेत आहोत आचार्य 90 FM युअर ओन रेडिओवरनं. श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर प्रमुख 4 यात्रा पार पडतात. त्यातील मुख्य आणि सर्वाधिक लोकप्रिय असलेली म्हणजे चैत्र यात्रा. ही श्री रमाई देवी समर्पित केलेली आहे. ही यात्रा यमाई म्हणजेच रेणुका आणि कट्या स्वरूपी ऋषी जमदग्नी यांच्या विवाह प्रत्यर्थ भरवली जाते. चैत्र पौर्णिमेस दरवर्षी एप्रिलमध्ये ज्योतिबा डोंगरावर विराट जत्रा भरते. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून व परप्रांतातून सुमारे 6-7 लाख भाविक या यात्रेसाठी येतात. यावेळी भक्तांचा विराट जनसागर आपले संपूर्ण देहवाण हरपून चांग बलच्या एक जयघोषात ज्योतिबाच्या नावाचा गजर करतात आणि अवघा डोंगर या एका जयघोषाने दुमदुमून जातो. गुलालाची उधळण, खोबऱ्याची पाखरण, पालखीवर फेकली जाणारी बंदी नाणी हे सारे उत्सव दृश्य अगदीच अनोखे असते. या दिवशी श्रीचा शासकीय महाभिषेक पहाटे 5 ते 6 या वेळेत होतो व महावस्त्रासह महापूजा 7 ते 8 या वेळेत होते. तसेच सकाळी 10 ते 12 या वेळेत धूपारतीसह पंचारती होते. दुपारी 1 च्या सुमारास मान्यवरांच्या हस्ते सासनकाठी मिरवणुकीस प्रारंभ होतो. यावेळी सासनकाठ्या हलगी पिपाणी सनईच्या सुरावर नाचवली जाते. सासनकाठी म्हणजे शेंड्याला तुरा व ध्वजपताका असलेली सुमारे 30 ते 50 फूट उंचीचा वजनदार वेळू. त्यावर तळामध्ये ज्योतिबाचे वाहन घोडा बसवलेला असतो. ज्योतिबाच्या मनाच्या 96 सासनकाठ्या असून त्या यात्रेच्या आदल्या दिवशी डोंगरावर येतात. सासनकाठ्यांशिवाय हत्ती उंट तोफा गाडी व भालदार चोपदारांचा लवाजमा हे या यात्रेच्या वैभवात मोलाची भर घालतात. त्यानंतर पाठोपाठ सायंकाळी 5 च्या सुमारास विधीपूर्वक पूजाविधी झाल्यावर श्री ज्योतिबांची उत्सवमूर्ती पालखीत बसून यमाई मंदिराकडे मार्गस्थ होते. यमाई देवी ही ज्योतिबाची गुरुमाता अर्थात आई. याच वर्षी सूर्यास्तानंतर यमाई ही देवी शिक्के कट्यारशी म्हणजे जमदग्नीशी विवाहबद्ध होते. हा विवाह समारंभ यमाई मंदिरातच पार पडतो. यानिमित्त श्री ज्योतिबा पालखीतून यमाईसाठी आहेर घेऊन जातात व विवाहानंतर माघारी परत येतात. यावेळी विविध धार्मिक विधी होतात व नयनरम्य असे आतिषबाजी सुद्धा करण्यात येते. चैत्र पौर्णिमेची यात्रा ही सुमारे महिनाभर म्हणजे पाखाणीपर्यंत चालते. चैत्र यात्रेनंतर 5 रविवार ही यात्रा भरते. या यात्रेस पाखाणी असे म्हणतात. ज्यांना चैत्र यात्रेस येण्यास मिळत नाही ते पाखाणीस येऊन पालखी व शिखरावर गुलाल खोबरे टाकून दर्शन घेतात. दुसरी आहे श्रावण षष्ठी यात्रा. श्रावण षष्ठी यात्रा ही श्री चोपडाई देवी समर्पित असून श्रावण शुद्ध षष्ठीला चरपट अंबाने रत्नासुर राक्षसाचा वध केला. असुराच्या रक्तातील तामसिक गुणांमुळे देवीच्या अंगाचा दाह झाला होता. त्यामुळे केदारनाथासह सर्व देवांनी लिंबू दुर्वा बेल आणि वल यांनी देवीची पूजा केली. तेव्हापासून श्रावण शुद्ध षष्ठीला रात्री लिंबू बेल आणि फुलांची विशेष पूजा केली जाते. या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे पावसाळ्यात लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. या उत्सवात फक्त धूपारती होते आणि रात्रीचा उत्सव असतो. संपूर्ण रात्र देवीचा जागर असतो. दुसऱ्या दिवशी पहाटे धूपारतीने उत्सव संपतो. खेटे यात्रा. माघ महिन्यात 5 रविवारी जी यात्रा भरते त्या यात्रेत ज्योतिबाची खेटे असे म्हणतात. ही यात्रा करवीर निवासनी श्री महालक्ष्मी समर्पित आहे. देवीनी यात्रेला प्रघात पाडला. या खेट्याचे वैशिष्ट्य असे आहे की फक्त कोल्हापूरचे भाविक हे खेटे घालतात. या बाबतीत आख्यायिका अशी आहे की पूर्वी केदारनाथ आपले दक्षिणेकडील मोहिम संपवून हिमालयाकडे परत चालले होते. हे करवीर निवासनी श्री महालक्ष्मीला कळताच ती कोल्हापूरहून अनवाणी पायाने पळत आली व केदारनाथाला न जाण्याविषयी विनवणी केली. तेव्हा केदारनाथाने ज्योतिबावर आणायचे मान्य केले. तेव्हापासून कोल्हापूर ते ज्योतिबा डोंगराकडे पायी चालत खेटे घालण्याची प्रथा आजपर्यंत सुरू आहे. ज्योतिबाच्या जन्मदिवशी रविवारी म्हणजे श्रावण शुद्ध षष्ठीला येथे भाविकांची मोठी गर्दी होते. रत्नासुरावर मिळवलेला विजया प्रत्यर्थ चैत्री पौर्णिमेस असलेली भव्य जत्रा भरते. कर्नाटक मध्य प्रदेश महाराष्ट्र व देशाच्या इतर भागातून लाखो भाविक इथे गोळा होतात. ज्योतिबाच्या डोंगर माणसांनी अक्षरशः फुलून जातं.
येथे धान्य, कापड, तांब्या पितळेची भांडी, पूजा साहित्य, मेवा मिठाई इत्यादी साहित्याची दुकाने थाटली जातात. चैत्री पौर्णिमेच्या दिवशी ज्योतिबाच्या मूर्तीची प्रदक्षिणा देवळाभोवती घातली जाते. नंतर ज्योतिबाच्या चांदीची मूर्तीची मिरवणूक पालखीतून वाजत गाजत यमाई देवीच्या मंदिराकडे निघते. या मिरवणुकीत अनेक सासनकाट्या नाचवल्या जातात. ज्योतिबाच्या यात्रेस 50 अधिक छोट्या मोठ्या अशा सासनकाट्या असतात. पहिल्या सासनकाठीचा मान सातारा तालुक्यातील तीर्थक्षेत्र पाडळी गावचा आहे. छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर यांनी 1896 साली हा मान पाडळी या गावाला दिला. गडद गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचे उच्च रेशमी वस्त्र, धवळ रंगाचे गंगवान, सुती तोरण्या आणि बसण्यावर सुवर्ण पादुका असा हा साज असतो. या सासनकाठीला 18 सेवक आहेत. तीर्थक्षेत्र पाडळी गावच्या गावाचे भक्त 120 किलोमीटरहून जास्त अंतर म्हणजे वाडी रत्नागिरी येथे 4 दिवसांमध्ये सासनकाठी पायी उचलून नेतात. परतीचा प्रवास मिळून हा प्रवास एकूण 8 दिवसांचा असतो. सासनकाठीचा प्रवास सुरू असताना सासनकाठीचे वजन 300 किलोहून जास्त असते. सासनकाठी आणि श्रीफळाची तोरणे, धन, हारतुरे इत्यादी. सासनकाठी म्हणजे 45 ते 50 फूट उंचीच्या वेळीला पांढरी व तांबडी पागोटी एका आड एक तिरपी गुंडाळलेली असते. काठीच्या टोकाला गंगावणाचे काळे आणि पांढरे झुपके बांधतात. त्या बांबूच्या तळापासून 4 ते 5 फूट उंचीवर आडवी फळी घट्ट बांधलेली असते. ही फळी खांद्यावर घेऊन भक्तगण काठी नाचवतात. या काठीचा तोल जाऊ नये म्हणून काठीला बांधलेले दोर ताणून लोक उभे असतात. या फळीवर घोड्याची व देवाची प्रतिमा ठेवलेली असते. यातील काही काट्या पूर्वापार मानाच्या असतात. ढोलताशाच्या तालावर भक्तगण देहभान विसरून काठ्या नाचवत असतात. निळसर आणि गुलाबी गुलालाच्या धुराळ्यात या रंगीबेरंगी काठ्यांची शोभा अगदी अवर्णनीय असते. यावेळी भाविक चांगभलेचा गजर करत इतर काही महत्वाच्या मानाच्या शासनकाठ्यामध्ये मौजे, विहे, नवाजी बाप किवळ, हिम्मत बहादूर चव्हाण, वाळवा तालुक्यातील करंजवडे गावातून येणारी ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांची सासनकाठी, कोल्हापूरच्या छत्रपती या काठ्यांचा समावेश असतो. मानाच्या 18 व एकूण 96 शासनकाठ्या उत्सवात सहभागी होतात. पूर्वी ज्योतिबा देवस्थानात शिंदे सरकारांकडून अनुदान मिळत असे. सध्या इनामी गावांच्या उत्पन्नातून देवस्थानाचा खर्च भागवला जातो. श्री ज्योतिबा मंदिर गिरजवडे तालुका शिराळा जिल्हा सांगली येथे ज्योतिबाचे प्रसिद्ध ठिकाण असून याला थोरला ज्योतिबा असे म्हणतात. प्रतिवर्षी चैत्र पौर्णिमेला इथे सुद्धा मोठी यात्रा भरते. तीर्थक्षेत्र पाडळी तालुका जिल्हा सातारा, विहे तालुका पाटण, किवळ तालुका कराड, श्री ज्योतिबा मंदिर कासेगाव तालुका वाळवा, श्री क्षेत्र निनाम तालुका जिल्हा सातारा, श्री क्षेत्र कुसवडे ज्योतिबा मंदिर तालुका जिल्हा इथेही सातारा, रेटरे बुद्रुक तालुका कराड, कुंठे कोरेगाव मुळगाव तालुका पाटण, येथे यमाई आणि ज्योतिबा दोन्हीही मंदिरे आहेत. तसेच संपूर्ण महाराष्ट्रभर गावोगावी श्री ज्योतिबांची अनेक मंदिरे आहेत. असे आपले ज्योतिबाचे मंदिर, ऐतिहासिक देवस्थान. बोला ज्योतिबाच्या नावाने चांग बल. जय महाराष्ट्र.

सारेगामा कावा डिजिटल ऑडिओ प्लेअर यामध्ये आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी।

sonho, seja sonho. Sabe por quê?

हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची आवडती आर जे ज्योती आचार्य 90 FM ओल्ड रेडिओवरून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये आपण यापूर्वी महाराजांचे ऐतिहासिक किल्ले याविषयी माहिती घेतली. आता आपण जवळणार आहोत आपले ऐतिहासिक देवस्थानं. पहिल्या प्रथम मी घेते आपले ज्योतिबा देवाचं कोल्हापूरमध्ये वास्तव्य असलेलं मंदिर. ज्योतिबाच्या नावाने सांग बघ. ज्योतिबा मंदिर हे महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील आपले हे मंदिर आहे. ज्योतिबा या देवतेला ज्योतिर्लिंग, केदारलिंग, रवळनाथ, सौदागर अशा विविध नावांनीही उल्लेखले जाते. ज्योतिबा हे ब्रह्मा, विष्णू, महेश, जमदग्नी ऋषी आणि 12 सूर्य यांचा तेजपुंज अवतार आहे. कोल्हापूरच्या वायव्येस 14.48 किलोमीटर अंतरावर ज्योतिबाचा डोंगर आहे. या डोंगरावर ज्योतिबाचे मंदिर आहे. ज्योतिबाला केदारेश्वर, केदारलिंग असेही म्हणतात. सपाट प्रदेशात 1000 फूट उंचीवर शंकाकृती हत्तीच्या सोंडेसारखा पसरलेल्या ज्योतिबाच्या डोंगराला वाडी रत्नागिरी असे म्हणतात. हा डोंगर पन्हाळ्यापासून कृष्णेकडे गेलेल्या सह्याद्रीच्या फाट्याचाच एक भाग आहे. या डोंगरावरील पठारी भागात ज्योतिबा हे मंदिर व गाव आहे. ज्योतिबा किंवा केदार या दैवतेचा उल्लेख यादवपूर्व काळातही आढळतो. महानुभावाच्या पोथ्यांमध्ये पैठण व जळगाव येथील केदारेश्वर मंदिराचा उल्लेख आहे. खोलेश्वराच्या शिलालेखातही केदारेश्वराचा उल्लेख आहे. अग्नी, तेज व ज्ञानाचे प्रतीक असलेल्या ज्योतिबा भक्तांना आपलाच वाटतो. ग्रामीण भागातील लोकगीतांमधून व ओव्यांमधून ज्योतिबाला मानाचे स्थान प्राप्त झालेले आहे. देवांमध्ये देव ज्योतिबा लय मोठा, चैत्याच्या महिन्यात त्याच्या फुल्या चारी वाटा. ज्योतिबा डोंगरावर 3 प्रमुख देवळे आहेत. हे ज्योतिबाचा अवतार असलेले केदारलिंग, केदारेश्वर व रामलिंगाची आहेत. श्री ज्योतिबा अथवा केदारेश्वर ही बद्री केदारचे रूप आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि जमदग्नी या सर्वांचा मिळून एक तेजपुंज अवतार म्हणजे ज्योतिबा किंवा केदारनाथ. ज्योतिबा या नावाची उत्पत्ती ज्योत या शब्दापासून झाली. ज्योत म्हणजे तेज, प्रकाश, वायू, तेज, आप, आप म्हणजे पाणी, आकाश व पृथ्वी या पंचमहाभूतांपैकी तेजाचे शक्तिदैवत म्हणजेच वाडी रत्नागिरीचा ज्योतिबा. पौगंड ऋषी वंशाला दिवा नव्हता. त्यांनी तपश्चर्या करून बद्रीनाथाला संतुष्ट केले. बद्रीनाथांनी ऋषी व त्यांची पत्नी विमला गुंजा यांच्या पोटी जन्माला येण्याचे वचन दिले. त्याप्रमाणे चैत्र शुद्ध षष्टीच्या मुहूर्तावर स्वतः 8 वर्षाची बालमूर्ती घेऊन बद्रीनाथ हे ऋषी दापंत्यासमोर अवतरले. ही बालमूर्ती जी होती ती बद्रीनाथांची प्राणज्योती, म्हणूनच त्याचे नाव ज्योतिबा असे ठेवले. आपला पुत्र हा जगाचा तारण करता व गरिबांचा कैवारी असावा अशी विमला भुजांची तीव्र इच्छा होती. त्याप्रमाणे तिच्या उंजळीत केदारनाथांची प्राणज्योत प्रकट झाली. ते ज्योतिबाचे रूप होय. श्री ज्योतिबाला गुलाल, दवणा, खोबरे व खारका अत्यंत प्रिय आहेत. त्याच्या दवण्याला गंध हा सत्व, रज, तम गुणयुक्त आहे. आजच्या ज्योतिबा मोठ्या मंदिराची जागी एक लहान मंदिर होतं. ज्योतिबा मंदिर समुद्र सपाटीपासून 3124 फूट उंचीवर आहे आणि ते ज्योतिबाला समर्पित आहे. हे मंदिर कोल्हापूरच्या वायव्येस 18 किलोमीटर अंतरावर आहे. परंपरेनुसार मूळ केदारेश्वर मंदिर कराडजवळील किवल गावातील नवजी सयाजी, ज्यांना केदारबाबा म्हणूनही ओळखले जाते, यांनी बांधले होते. 1730 मध्ये राणूजी शिंदे यांनी त्या जागी सध्याचे ज्योतिबा मंदिर बांधले. हे मंदिर केदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कारागिरांनी बांधले होते, जे त्यांच्या शिल्पासाठी प्रसिद्ध होते. शास्त्रानुसार बारीक काळ्या बेसाळ दगडाचा वापर करण्यात आला होता. केदार कारागीर हे आचार्यांचे वंशज असल्याचे मानले जात होते. त्यांनी 8व्या शतकात आदिशंकराचार्यांच्या मार्गदर्शनाखाली केदारनाथ मंदिराची पुनर्बांधणी केली. नंतर त्यांनी केदारांचे म्हणून ओळखले जाऊ लागलेले केदार कारागिरांनी मार्तंड भैर, जेजुरी खंडोबा मंदिर,
तुळजापुराचे तुळजाभवानी मंदिर आणि हरिश्चंद्रगडाचे केदारेश्वर मंदिर देखील बांधले. ज्योतिबा येथील मंदिर 57 फूट 37 फूट आणि 77 फूट उंच आहे, ज्यामध्ये शिखरांचा समावेश आहे. हे मंदिर 1808 मध्ये दौलतराव शिंदे यांनी बांधले होते. 1780 सुमारास मालजी नीलम पनालकर यांनी हे पुन्हा बांधले. मंदिराचा आतील भाग प्राचीन आहे. परिसरात इतर मंदिरे आणि प्रकाश बुरुज देखील आहेत. ज्योतिबा संदर्भात एक कथा आहे. प्राचीन काळात कोल्हापूर परिसरात दैत्यांनी हाहाकार माजवला होता. येथील जनता त्यांच्या छळाला कंटाळून गेली होती. कोल्हापूरच्या करवीर निवासने महालक्ष्मी अंबाबाईलाही या दैत्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. या राक्षसाच्या छळापासून लोकांची मुक्तता करण्यासाठी महालक्ष्मी अंबाबाईंनी तपश्चर्या केली. केदारेश्वराला या दैत्यांचा संहार करण्याची विनंती केली. केदारेश्वराने राक्षसांशी युद्ध करून प्रमुख राक्षस रत्नासुराचा वध या डोंगरावर केला, म्हणून ह्या डोंगराचे नाव वाडी रत्नागिरी असे पडले. रत्नासुराच्या वधानंतर महालक्ष्मी अंबाबाईंनी अशी प्रार्थना केली की पुन्हा असे संकट येऊ नये म्हणून तुझी दृष्टी सदोदित माझ्यावर असू दे, म्हणून महालक्ष्मी अंबाबाईच्या रक्षणाकरता ज्योतिबाचे मंदिर कोल्हापूरच्या दिशेला दक्षिणाभिमुख आहे. देवळाकडे जाताना प्रथम मराठा शैलीतील भव्य दगडी प्रवेशद्वार लागते. या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर पायऱ्या उतरताच 3 देवळांचा समूह दृष्टीस पडतो. या 3 देवळांच्या मध्यभागी केदारलिंगाचे मुख्य देवालय आहे. या मूळ देवालयाचे बांधकाम ज्योतिबा भक्त किवळगावच्या नावजी साळुंखे पाटलांडी म्हणजे संत नावजीनाथ यांनी केलेले आहे असे म्हणतात. 1730 मध्ये राणोजीराव शिंदे यांनी या जागी हल्लीचे देवालय बांधले. हे देऊळ 57 फूट लांब 37 फूट रुंद असून त्याच्या शिखराची उंची 77 फूट आहे. या देवळा शेजारी केदारेश्वराचे देवालय आहे. या देवालयाचे बांधकाम 1808 मध्ये दौलतराव शिंदे यांनी केलेले आहे. या देवळाची लांबी 48 फूट असून रुंदी 22 फूट आहे. शिखर 89 फूट उंच आहे. केदारेश्वर देवळासमोर 2 पाषाणांचे नंदी आहेत. येथे असलेल्या रामलिंग मंदिराचे बांधकाम 1780 मध्ये मालजी निकम पनाळकर यांनी केलेले आहे. या मंदिराची लांबी 13 फूट रुंदी 13 फूट असून शिखर 40 फूट आहे. या देवळाजवळ

पर्यंत रथपट्ट पद्धतीची जी साधी अशी नक्षी आहे. येथील मंदिर हेमाडपंथी पद्धतीचे असून तत्कालीन मराठा वास्तुशैलीचा प्रभाव येथे आढळतो. या मंदिराच्या बांधकामाकरिता याच डोंगरात सापडणारा काळा बेसॉल दगडाचा वापर करण्यात आला. या देवालयाच्या प्रांगणात पारंपरिक दगडी दीपमाळ देखील आहे. आपण आता आपल्या ज्योतिबा देवाच्या देवस्थानाची अजून माहिती घेऊया. त्यापूर्वी घेऊया एक छोटासा

0: देवा कीर्ति तुझी भारी, डंक तुझाई कु निकालो तुझा दारी, अरे कृपा करी माझ्यावरी हकेला तू धावर।
1: दोन दिवस धावा

विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते आचार्य 90 FM युअर ओन रेडिओवरती. ज्योतिबाची मूर्ती ही काळ्या खोटीव पाषाणात घडवलेली चतुर्भुज मूर्तीच्या हातात खडक, पाणपात्र, डमरू व त्रिशूळ असे आहे. शेजारी ज्योतिबाची उपवाहन शेष आहे. ज्योतिबाचा शरीर रक्षक काळभैरव बाहेरच्या बाजूस असून तेथे मूळ ज्योत तेवत आहे. ज्योतिबाचे दर्शन घेण्याअगोदर काळभैरव व ज्योतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. चंपक वनातील यमाई देवी हिची मूर्ती दगडाची असून या मूर्तीला शेंदूर लेपलेला असतो. येथील वाडील रत्नागिरी या गावात पुजारी व दुकानदारांची घरे देखील आहेत. मूळ माया यमाई देवीच्या पदस्पर्शाने ज्योतिबा परिसर पावन झाला. पूर्वी दक्षिण दिशेला मोहिमेत केदारनाथ व अवधासूर राक्षसांची समोरासमोर भेट झाली. तब्बल 7 दिवस 7 रात्री त्यांचे निकराचे युद्ध झाले. परंतु पूर्ण शक्तीपणास लावून सुद्धा औंधासूर तसुभर देखील मागे हटत नव्हता. दिव्य स्मरण करताच औंधासुराचा वध यमाई देवीच्या हस्ते

असल्याची नाथास उमगल्यावर त्यांनी तिला ये माई अशी आर्त साथ घातली. तेव्हापासून तिचे नाव यमाई असे रूढ झाले. ज्योतिबांनी घातलेली साथ ऐकताच शिवशक्ती स्वरूपिणी पार्वती अर्थातच आदिमाया आदिशक्ता आदिशक्ती रेणुका मातेने यमाई देवीचा अवतार धारण केला. श्री यमाई देवीनी औंधासुराचा वध करून केदारनाथांच्या दक्षिणेकडील मार्ग निष्कलंक केला. हे सर्व सातारा जिल्ह्यातील औंध या गावी घडले. औंधच्या कंठगिरी या डोंगरावर मूळ माया यमाई देवी औंधासुराचा निपात करण्यासाठी या ठिकाणी प्रगट झाले. म्हणूनच या कंठगिरीचे नाव मूळगिरी झाले. पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री देवीने महाभयंकर दानवाचा वध केला. या विजयाचे आनंदित होऊन सर्व देवगण आणि भक्तगणांनी देवीचा विजयोत्सव साजरा केला. आजही औंधगावी यमाई देवीचे विजयाप्रत्यर्थ पौष पौर्णिमेला भव्य यात्रेचे आयोजन केले जाते. देवीच्या या अलौकिक पराक्रमावर प्रसन्न होऊन केदारनाथांनी औंधश्रेमी यमाई देवीचा पट्टाभिषेक करून देवींना औंधच्या गादीवर बसवले. केदारनाथांची दक्षिण मोहीम पार पडल्यानंतर ते परत हिमालयाकडे जाण्यास निघाले. त्यावेळी अंबाबाई महालक्ष्मीने विनवणी करून वाडी रत्नागिरी डोंगरावर गादी स्थापन करून त्यांचा राज्याभिषेक केला. परंतु या भव्य दिव्य सोहळ्याच्या गडबडीत महालक्ष्मी अंबाबाई यमाई देवींना राज्याभिषेक आमंत्रणास देण्यास विसरल्या याची जाणीव चोपडाई देवीनी केदारनाथांना करून दिली. त्वरित केदारनाथांनी औंधगावी प्रस्थान करून यमाई देवीचा रुसवा काढला. देवीच्या भेटीसाठी केदारनाथ दरवर्षी वाडी रत्नागिरी ते औंध असा भक्तगणांसोबत पायी प्रवास करायचे. काही वर्ष उलटल्यानंतर यमाई देवीस वाईट वाटले. त्या केदारनाथांना म्हणाला, तुम्ही आता औंधकडे येऊ नका, मीच वाडी रत्नागिरी येथे चाफेवनात प्रगट होईल. त्याप्रमाणे यमाई देवीचे चैत्र महिन्यात वसंत ऋतूत या डोंगरावरील उत्तरेकडील चंपकवनात प्रकट झाल्या. यमाई चाफेवनात प्रकट झाल्याची वार्ता ऐकताच आनंदित झालेल्या केदारनाथांनी देवीच्या आगमना प्रत्यर्थ गुरुमाता रेणुका अर्थात आई यमाई आणि ऋषी जमदग्नी यांचा भव्य असा विवाह सोहळा आयोजित केला, जो आज चैत्र यात्रेचा सोहळा म्हणून जगभरात सुप्रसिद्ध आहे. पुढे केदारनाथ चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या यात्रेत नित्याप्रमाणे लवाजमासह यमाई देवीस भेटण्यात गेले. कृतयुगात जमदग्नीच्या हातून रेणुका देवीचा वाढ झाला. त्यावेळी जमदग्नीने पूर्ण ब्रह्म सनातन ज्योती स्वरूपाकडे रेणुका व आपले मिलन घडवण्याची इच्छा मागून घेतली. ते नाथांना आठवून आपल्या स्वरूपातील जमदग्नीस वेगळा करून त्या जमदग्नीचा व पूर्वजन्मीची रेणुका म्हणजे श्री यमाई देवी या दोघांचा विवाह नाथांनी लावला. त्याप्रमाणे जमदग्नी व यमाईचे पुनर्मिलन घडून आले. आजही चैत्र यात्रेच्या दिवशी सासनकाठी व पालखी सोहळा मिरवणूक सर्व लवाजमासह यमाई देवीच्या भेटीस जाते. विवाहाचा मानाचा आहे यमाईस अर्पण करून केदारनाथ सदरीवर बसतात आणि यमाई देवी अर्थात माता रेणुका आणि देवांच्या शिक्के कटारी वास असलेल्या क्रोधांशरूपी ऋषी जमदग्नीचा विवाह सोहळा दरवर्षी थाटात पार पडतो. यमाई देवीचे मूळ स्थान सातारा जिल्ह्यातील औंध येथे आहे. ज्योतिबाच्या आग्रहाखातर चैत्र महिन्यात देवीचे वास्तव्य ज्योतिबाच्या डोंगरावर होते. चैत्र यात्रेच्या मुख्य दिवशी यमाई ज्योतिबा भेट दरवर्षी थाटात पार पाडला जातो. चैत्र यात्रेच्या दिवशी सासनकाठी व पालखी सोहळा सर्व लवाजमा यमाई देवीच्या भेटीस जातो. देवीस मीठ पीठ वाहण्याची पूर्वापार परंपरा आहे. नवीन लग्न झालेले दापंत्य मंदिरासमोर दगडाच्या व खापराच्या उतरंडी लावतात. ही उतरंड म्हणजे 14 चौक कड्या व 7 समुद्र रूपी विश्वाची प्रतीक आहे. आम्ही नवजीवनाची सुरुवात करतो, तुझ्या दारातूनच होऊ दे, तेव्हा आमचा संसार सुखी कर असे साकडे घालून भाविक देवीस मीठ आणि पीठ अर्पण करतात. यमाई देवीच्या मंदिरावरील मूळ भिंतीवर काही आकर्षक शिल्पे आहेत. ही शिल्पे माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे हे शिकवण देतात. बहीण भावाचे अर्ध पशूचे कृष्ण व दुधाचे मान घेऊन जाणाऱ्या गवळणी रामायणातील वनवासाचा एक प्रसंग अशी ही शिल्पे आहेत. श्री ज्योतिबाचे दर्शन घेतल्यानंतर चाफेवनातील यमाई देवीचे दर्शन करण्याचा दंडकच येथे आहे. यमाईच्या दर्शनाविना ज्योतिबाची वारी पूर्ण होत नाही अशी मान्यता
भाविकांमध्ये प्रामुख्याने दिसून येते. आता घेऊया एक छोटासा ब्रेक, त्याच्यानंतर आपण आपल्या ज्योतिबा देवस्थानाची पूर्ण माहिती घेऊया.

तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आपण ज्योतिबा देवस्थानाची माहिती घेत आहोत आचार 90 FM युअर ओन रेडिओवरनं. श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर प्रमुख 4 यात्रा पार पडतात. त्यातील मुख्य आणि सर्वाधिक लोकप्रिय असलेली म्हणजे चैत्र यात्रा. ही श्री रमाई देवी समर्पित केलेली आहे. ही यात्रा यमाई म्हणजेच रेणुका आणि कट्यास्वरूपी ऋषी जमदग्नी यांच्या विवाह प्रत्यर्थ भरवली जाते. चैत्र पौर्णिमेस दरवर्षी एप्रिलमध्ये ज्योतिबा डोंगरावर विराट जत्रा भरते. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून व परप्रांतातून सुमारे 6-7 लाख भाविक या यात्रेसाठी येतात. यावेळी भक्तांचा विराट जनसागर आपले संपूर्ण देहवाण हरपून चांग बलच्या एक जयघोषात ज्योतिबाच्या नावाचा गजर करतात आणि अवघा डोंगर या एका जयघोषाने दुमदुमून जातो. गुलालाची उधळण, खोबऱ्याची पाखरण, पालखीवर फेकली जाणारी बंदी नाणी हे सारे उत्सव दृश्य अगदीच अनोखे असते. या दिवशी श्रीचा शासकीय महाभिषेक पहाटे 5 ते 6 या वेळेत होतो व महावस्त्रासह महापूजा 7 ते 8 या वेळेत होते. तसेच सकाळी 10 ते 12 या वेळेत धूपारतीसह पंचारती होते. दुपारी 1 च्या सुमारास मान्यवरांच्या हस्ते सासनकाठी मिरवणुकीस प्रारंभ होतो. यावेळी सासनकाठ्या हलगी, पिपाणी, सनईच्या सुरावर नाचवली जाते. सासनकाठी म्हणजे शेंड्याला तुरा व ध्वजपताका असलेली सुमारे 30 ते 50 फूट उंचीचा वजनदार वेळू. त्यावर तळामध्ये ज्योतिबाचे वाहन घोडा बसवलेला असतो. ज्योतिबाच्या मनाच्या 96 सासनकाठ्या असून त्या यात्रेच्या आदल्या दिवशी डोंगरावर येतात. सासनकाठ्यांशिवाय हत्ती, उंट, तोफा गाडी व भालदार चोपदारांचा लवाजमा हे या यात्रेच्या वैभवात मोलाची भर घालतात. त्यानंतर पाठोपाठ सायंकाळी 5 च्या सुमारास विधीपूर्वक पूजाविधी झाल्यावर श्री ज्योतिबांची उत्सव मूर्ती पालखीत बसून यमाई मंदिराकडे मार्गस्थ होते. यमाई देवी ही ज्योतिबाची गुरुमाता अर्थात आई. याच वर्षी सूर्यास्तानंतर यमाई ही देवी शिक्के कट्यारशी म्हणजे जमदग्नीशी विवाहबद्ध होते. हा विवाह समारंभ यमाई मंदिरातच पार पडतो. यानिमित्त श्री ज्योतिबा पालखीतून यमाईसाठी आहेर घेऊन जातात व विवाहानंतर माघारी परत येतात. यावेळी विविध धार्मिक विधी होतात व नयनरम्य असे आतिषबाजी सुद्धा करण्यात येते. चैत्र पौर्णिमेची यात्रा ही सुमारे महिनाभर म्हणजे पाखाणीपर्यंत चालते. चैत्र यात्रेनंतर 5 रविवार ही यात्रा भरते. या यात्रेस पाखाणी असे म्हणतात. ज्यांना चैत्र यात्रेस येण्यास मिळत नाही ते पाखाणीस येऊन पालखी व शिखरावर गुलाल खोबरे टाकून दर्शन घेतात. दुसरी आहे श्रावण षष्ठी यात्रा. श्रावण षष्ठी यात्रा ही श्री चोपडाई देवी समर्पित असून श्रावण शुद्ध षष्ठीला चरपट अंबाने रत्नासुर राक्षसाचा वध केला. असुराच्या रक्तातील तामसिक गुणांमुळे देवीच्या अंगाचा दाह झाला होता. त्यामुळे केदारनाथासह सर्व देवांनी लिंबू, दुर्वा, बेल आणि वल यांनी देवीची पूजा केली. तेव्हापासून श्रावण शुद्ध षष्ठीला रात्री लिंबू, बेल आणि फुलांची विशेष पूजा केली जाते. या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे पावसाळ्यात लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. या उत्सवात फक्त धूपारती होते आणि रात्रीचा उत्सव असतो. संपूर्ण रात्र देवीचा जागर असतो. दुसऱ्या दिवशी पहाटे धूपारतीने उत्सव संपतो. खेटे यात्रा. माघ महिन्यात 5 रविवारी जी यात्रा भरते त्या यात्रेत ज्योतिबाची खेटे असे म्हणतात. ही यात्रा करवीर निवासनी श्री महालक्ष्मी समर्पित आहे. देवीनी यात्रेला प्रघात पाडला. या खेट्याचे वैशिष्ट्य असे आहे की फक्त कोल्हापूरचे भाविक हे खेटे घालतात. या बाबतीत आख्यायिका अशी आहे की पूर्वी केदारनाथ आपले दक्षिणेकडील मोहिम संपवून हिमालयाकडे परत चालले होते. हे करवीर निवासनी श्री महालक्ष्मीला कळताच ती कोल्हापूरहून अनवाणी पायाने पळत आली व केदारनाथाला न जाण्याविषयी विनवणी केली. तेव्हा केदारनाथाने ज्योतिबावर आणायचे मान्य केले. तेव्हापासून कोल्हापूर ते ज्योतिबा डोंगराकडे पायी चालत खेटे घालण्याची प्रथा आजपर्यंत सुरू आहे. ज्योतिबाच्या जन्मदिवशी रविवारी म्हणजे श्रावण शुद्ध षष्ठीला येथे भाविकांची मोठी गर्दी होते. रत्नासुरावर मिळवलेला विजया प्रत्यर्थ चैत्री पौर्णिमेस असलेली भव्य जत्रा भरते. कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र व देशाच्या इतर भागातून लाखो भाविक इथे गोळा होतात. ज्योतिबाच्या डोंगर माणसांनी अक्षरशः खुलून जातं.
येथे धान्य, कापड, तांब्या पितळेची भांडी, पूजा साहित्य, मेवा मिठाई इत्यादी साहित्याची दुकाने थाटली जातात. चैत्री पौर्णिमेच्या दिवशी ज्योतिबाच्या मूर्तीची प्रदक्षिणा देवळापुरती घातली जाते. नंतर ज्योतिबाच्या चांदीची मूर्तीची मिरवणूक पालखीतून वाजत गाजत यमाई देवीच्या मंदिराकडे निघते. या मिरवणुकीत अनेक सासनकाट्या नाचवल्या जातात. ज्योतिबाच्या यात्रेस 50 अधिक छोट्या मोठ्या अशा सासनकाट्या असतात. पहिल्या सासनकाठीचा मान सातारा तालुक्यातील तीर्थक्षेत्र पाडळी गावचा आहे. छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर यांनी 1896 साली हा मान पाडळी या गावाला दिला. गडद गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचे उच्च रेशमी वस्त्र, धवळ रंगाचे गंगवान, सुती तोरण्या आणि बसण्यावर सुवर्ण पादुका असा हा साज असतो. या सासनकाठीला 18 सेवक आहेत. तीर्थक्षेत्र पाडळी गावच्या गावाचे भक्त 120 किलोमीटरहून जास्त अंतर म्हणजे वाडी रत्नागिरी येथे 4 दिवसांमध्ये सासनकाठी पायी उचलून नेतात. परतीचा प्रवास मिळून हा प्रवास एकूण 8 दिवसांचा असतो. सासनकाठीचा प्रवास सुरू असताना सासनकाठीचे वजन 300 किलोहून जास्त असते. सासनकाठी आणि श्रीफळाची तोरणे, धन, हारतुरे इत्यादी. सासनकाठी म्हणजे 45 ते 50 फूट उंचीच्या वेळीला पांढरी व तांबडी पागोटी एका आड एक तिरपी गुंडाळलेली असते. काठीच्या टोकाला गंगावणाचे काळे आणि पांढरे झुपके बांधतात. त्या बांबूच्या तळापासून 4 ते 5 फूट उंचीवर आडवी फळी घट्ट बांधलेली असते. ही फळी खांद्यावर घेऊन भक्तगण काठी नाचवतात. या काठीचा तोल जाऊ नये म्हणून काठीला बांधलेले दोर ताणून लोक उभे असतात. या फळीवर घोड्याची व देवाची प्रतिमा ठेवलेली असते. यातील काही काट्या पूर्वापार मानाच्या असतात. ढोलताशाच्या तालावर भक्तगण देहभान विसरून काठ्या नाचवत असतात. निळसर आणि गुलाबी गुलालाच्या धुराळ्यात या रंगीबेरंगी काठ्यांची शोभा अगदी अवर्णनीय असते. यावेळी भाविक चांगभलेचा गजर करत इतर काही महत्वाच्या मानाच्या शासन काठ्यामध्ये मौजे विहे, नवाजी बाप किबळ, हिम्मत बहादूर चव्हाण, वाळवा तालुक्यातील करंजवडे गावातून येणारी ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांची सासनकाठी, कोल्हापूरच्या छत्रपती या काठ्यांचा समावेश असतो. मानाच्या 18 व एकूण 96 शासनकाठ्या उत्सवात सहभागी होतात. पूर्वी ज्योतिबा देवस्थानात शिंदे सरकारांकडनं अनुदान मिळत असे. सध्या इनामी गावांच्या उत्पन्नातून देवस्थानाचा खर्च भागवला जातो. श्री ज्योतिबा मंदिर गिरजवडे तालुका शिराळा जिल्हा सांगली येथे ज्योतिबाचे प्रसिद्ध ठिकाण असून याला थोरला ज्योतिबा असे म्हणतात. प्रतिवर्षी चैत्र पौर्णिमेला इथे सुद्धा मोठी यात्रा भरते. तीर्थक्षेत्र पाडळी तालुका जिल्हा सातारा, विहे तालुका पाटण, किवळ तालुका कराड, श्री ज्योतिबा मंदिर कासेगाव तालुका वाळवा, श्री क्षेत्र निनाम तालुका जिल्हा सातारा, श्री क्षेत्र कुसवडे ज्योतिबा मंदिर तालुका जिल्हा इथेही सातारा, रेटरे बुद्रुक तालुका कराड, कुंठे कोरेगाव, मुळगाव तालुका पाटण, येथे यमाई आणि ज्योतिबा दोन्हीही मंदिरे आहेत. तसेच संपूर्ण महाराष्ट्रभर गावोगावी श्री ज्योतिबांची अनेक मंदिरे आहेत. असे आपले ज्योतिबाचे मंदिर, ऐतिहासिक देवस्थान. बोला ज्योतिबाच्या नावाने चांगभल. जय महाराष्ट्र.

नमस्कार श्रोते हो, आजच्या या भागामध्ये आपण एक नवीन सदर सुरू करणार आहोत, पुस्तक आपल्या भेटीला. मी मंगेश जनार्दन गोडके, ग्रंथपाल, एनजी आचार्य आणि डी के मराठे कॉलेज आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स. आज आपण जे पुस्तक परीक्षण करणार आहोत, म्हणजे जे पुस्तक आपल्या भेटीला आणलेलं आहे, ते खूप महत्वाचं पुस्तक आहे. हे पुस्तक गेली 20 वर्ष मी स्वतः वापरत आहे. या पुस्तकाबाबत सांगताना बऱ्याच गोष्टी आहेत. या पुस्तकाची जी समीक्षा आहे ती पुढील प्रमाणे मी सांगत आहे. आपण या सदरामध्ये, म्हणजे पुस्तक आपल्या भेटीला या सदरामध्ये, दरवेळेला 2 पुस्तकांबद्दल आपण समीक्षा करणार आहोत. त्या पुस्तकांची माहिती, त्या पुस्तकांच्या लेखकांची माहिती, त्या पुस्तकातला आशय, त्या पुस्तकात देणाऱ्या विविध गोष्टी, या आपण इथे सादर करणार आहोत, जेणेकरून आजच्या पिढीला तसेच काही वाचक वर्गांना या पुस्तकाबद्दल अधिक माहिती मिळेल. त्या माहितीचा उपयोग करून त्या पुस्तकाबद्दल त्या उत्सुकता वाढेल, ते पुस्तक वाचण्यासाठी घेतलं जाईल. यातली सर्व पुस्तकं ही आमच्या ग्रंथालयात उपलब्ध आहेत. तर आपण सुरू करूया. आजचं पहिलं पुस्तक जे आहे ते आहे हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल. याची मराठी आवृत्ती सुद्धा उपलब्ध आहे. हे पुस्तक लिहिलेलं आहे डेल कार्नेजी यांनी. डेल कार्नेजी यांचं एक अजरामर कार्य जे आहे, म्हणजेच हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल, अर्थात मित्र कसे मिळवावे आणि लोकांना कसे प्रभावित करावे. आज आपण या पुस्तकातील मुख्य विचार, त्यातील पात्र विश्लेषण आणि या पुस्तकाचं आपल्या जीवनातील महत्व यावर सखोल चर्चा करणार आहोत. या ठिकाणी जर का तुम्ही पुस्तक पाहाल तर हे अगदी छोटेखानी पुस्तक आहे, आणि त्यामुळे हे पुस्तक जर का तुमच्या संग्रहालयात ठेवलं, त्याचबरोबर ह्याचं नियमित वाचन केलं, किंवा ज्या वेळेला तुम्हाला गरज लागेल त्यावेळेला या पुस्तकाचं वाचन केलं, तर तुम्हाला नक्कीच तुमच्या आयुष्यात विविध निर्णय घेताना त्याचा फायदा होईल. तर या पुस्तकाचा परिचय देताना थोडस ऐतिहासिक महत्व मी सांगून देतो. हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल हे पुस्तक केवळ एक बेस्टसेलर नाही, तर ते मानवी संबंधावरील अभ्यासातील एक महत्वाचा टप्पा आहे. 1936 मध्ये असलेल्या पुस्तकाने लोकांचा विचार करण्याच्या पद्धतीत आणि इतरांशी संवाद साधण्याच्या दृष्टिकोनात क्रांती घडून आणली आहे. आजही पुस्तक तितकंच महत्वाचं आहे, कारण यात दिलेली मूलभूत तत्वे आजही लागू होतात. त्याचबरोबर या पुस्तकाचे लेखक आहे, त्यांची थोडीशी पार्श्वभूमी अशी आहे. डेल कार्नेगी हे केवळ एक लेखक नव्हते, तर ते एक प्रभावी वक्ते होते आणि शिक्षकही होते. त्यांनी अनेक वर्ष लोकांना प्रभावी संवाद आणि नेतृत्व कौशल्य शिकवले. त्यांचे अनुभव आणि निरीक्षणातूनच या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. यांच्या व्याख्यानांना हजारो लोक उपस्थित राहत असत आणि त्यांच्या शिकवणीचा अनेकांना फायदा झालेला आहे. त्यामुळे त्यांनी हे जे लिहिलेलं पुस्तक आहे त्याचा एक उद्देश जो आहे, तो या पुस्तकाचा मुख्य उद्देश हा वाचकांना असे प्रभावी आणि सकारात्मक संवाद कौशल्य शिकवणे आहे, त्यामुळे जे मित्र बनू शकतील, लोकांवर सकारात्मक प्रभाव टाकू शकतील आणि त्यांच्या व्यवसायात तसेच वैयक्तिक जीवनामध्ये एक प्रभाव निर्माण करू शकतील. कार्नेगी हे लोकांना हाताळायचे नव्हते, तर त्यांच्याशी प्रामाणिक आणि सहानुभूतीपूर्वक संबंध कसे प्रस्थापित करावे हे शिकवतात. त्यामुळे या कथानकाचा जो सारांश आहे, म्हणजे या पुस्तकाची जी मांडणी आहे, ती पुस्तकात कोणतीही एकसंध कथा नसलेली आहे. म्हणजे कोणतीही अशी स्टोरी लाईन नाहीये, हे काही नॉवेल नाहीये किंवा कथा कादंबरी नाहीये. ते काही मूलभूत तत्वांच्या आधारावर विभागलेले आहे. उदाहरणार्थ, टीका करू नका, निंदा करू नका किंवा तक्रार करू नका, हे एक त्याचं महत्वाचं तत्व आहे. हे सकारात्मक संबंधावर जोर देतं. दुसरं तत्व आहे प्रामाणिक आणि मनापासून प्रशंसा करा, जे लोकांना महत्व देण्याचे महत्व सांगतं. म्हणजे आपण ज्यावेळेला काही लोकांबरोबर संवाद साधतो किंवा काही देवाणघेवाण करतो, तर नक्कीच त्या गोष्टीचा प्रशंसा करा, त्याबाबत धन्यवाद व्यक्त करा, जेणेकरून समोरच्याला आपण किती महत्वाचे आहोत तुमच्या आयुष्यात हे जाणीव होईल. या पुस्तकात काही विभाग आहेत, तर त्या विभागांवर बाबतची माहिती अशी आहे की पुस्तकांचे मुख्य भाग लोकांमध्ये मित्रत्व कसे वाढवायचे, लोकांना तुमच्या विचारांशी कसे सहमत करायचे आणि टीका न करता लोकांमध्ये बदल कसा घडवायचा यावा, यावर आधारित आहे. प्रत्येक भागात अनेक सत्यकथा आणि उदाहरणे दिली आहेत जी या तत्वांना अधिक स्पष्ट करतात. उदाहरणाचे महत्व म्हणजे काय होतं की पुस्तकात अनेक प्रभावी व्यक्तींच्या जीवनातील उदाहरणांचा समावेश आहे. जसे की एका व्यवस्थापकाने कर्मचाऱ्याचे मनोबल कसे वाढवले किंवा एका सेल्समनने अवघड क्लायंटला कसे जिंकले, ही उदाहरणं पुस्तकातील तत्वांना अधिक विश्वसनीय आणि समजायला सोपी बनवतात. आजच्या परिस्थितीत या पुस्तकाचं फार महत्व आहे. आजच्या सोशल मीडिया आणि ऑनलाईन जगातही या पुस्तकातील तत्व तितकीच महत्वाची आहे.
प्रभावी ऑनलाईन संवाद किंवा सकारात्मक नातेसंबंधासाठी हे पुस्तक आजही मार्गदर्शक ठरू शकतं. यामध्ये काही व्यक्तिरेखा दिलेल्या आहेत, त्याच्याबद्दल थोडंसं आपण विश्लेषण करूया. पुस्तकात काल्पनिक पात्रे नसली तरी ज्या व्यक्तींच्या कथा कार्नेजी यांनी सांगितलेल्या आहेत त्या खऱ्या आयुष्यातील आहेत. अब्राहम लिंकन यांच्या सहनशीलतेचं उदाहरण असो किंवा थिओडोर रूझवेल्ट यांच्या इतरांना महत्व देण्याच्या सवयीचं, या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून कार्नेगी मानवी स्वभावाच्या विविध पैलूंचं विश्लेषण करतात. या पुस्तकामध्ये प्रत्येक उदाहरण मानवी स्वभावाच्या एक वैशिष्ट पैलूचं प्रतिनिधित्व करतं. काही कथांमध्ये लोकांची प्रशंसा करण्याची गरज दाखवली आहे, तर काही कथांमध्ये लोकांच्या भावनांची कदर करण्याचं महत्व सांगितलं आहे. या व्यक्तिरेखा आपल्याला स्वतःच्या आणि इतरांच्या वर्णनाकडे अधिक चांगल्या प्रकारे पाहण्यास मदत करतात. त्यामुळे या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून कार्नेगी हे शिकवतात की यशस्वी संबंधासाठी केवळ बोलणं पुरेसं नाही, तर समोरच्या व्यक्तीला समजून घेणं, त्याच्या भावनांचा आदर करणं आणि त्याला महत्व देणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. यामध्ये ज्या काही विषयांचा उलगडा होतो त्याबाबत थोडंसं आपण जाणून घेऊ. पुस्तकातील एक महत्वाचा विषय म्हणजे इतरांप्रती सहानुभूती आणि समजूतदारपण दाखवणं. कार्नेगी जोर देतात की लोकांना समजून घेण्यासाठी त्यांच्या दृष्टिकोनातून जगाकडे पाहणं आवश्यक आहे. त्याचबरोबर नकारात्मक विचार किंवा टीका टाळण्यावर पुस्तकावर भर दिलेला आहे. म्हणजे काय होतं की सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आणि लोकांच्या चांगल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करून चांगले संबंध कसे निर्माण करता येतील हे यात शिकवलेले आहे. पुस्तकाचा आणखी एक महत्वाचा विषय म्हणजे प्रभावी संवाद साधणे. यात लोकांना लक्षपूर्वक ऐकणे, स्पष्टपणे बोलणे आणि आपल्या विचारांना प्रभावीपणे मांडणे यावर मार्गदर्शन केलेलं आहे. हे पुस्तक केवळ मैत्री आणि संबंधावरच नाही तर नेतृत्वासाठी सुद्धा उपयुक्त आहे. म्हणजे लोकांवर सकारात्मक प्रभाव कसा टाकायचा आणि त्यांना प्रेरित कसे करायचे याबाबतही यात मौल्यवान सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर या पुस्तकाची काही जी जीवनशैली आहे किंवा आपण एक लेखनशैली आहे किंवा एखादा सूर आहे त्या पुस्तकाचा, तो कशा पद्धतीने आहे ते थोडंसं जाणून घेऊया. या पुस्तकामध्ये कार्नेगी यांची भाषा अतिशय सोपी आणि थेट आहे. ते गुंतागुंतीचे विचार सहजपणे वाचकाला समजतील अशा पद्धतीने मांडलेले आहेत. त्याचबरोबर पुस्तकाचा सूर नेहमी सकारात्मक आणि प्रेरणा देणारा असतो. ते वाचकाला कृती करण्यासाठी आणि आपल्या जीवनात बदल घडवण्यासाठी प्रोत्साहित करत असतात. जरी हे नॉन फिक्शन असलं तरी कार्नेगी अनेक कथा आणि उदाहरणांचा वापर करतात ज्यामुळे वाचकाला विषय अधिक चांगल्या प्रकारे समजतो आणि तो कंटाळा येऊ देत नाही. मुळात असं होतं की बऱ्याचदा आपण नातेसंबंध असतो, घरातले नातेसंबंध असतील, आपल्या ऑफिसमधले नातेसंबंध असतील, आपण एखाद्या शिक्षण संस्थेमध्ये असतो, एखाद्या शाळा कॉलेजमध्ये असू, त्याचबरोबर घरातल्या नातेसंबंधामध्ये मित्र मैत्रीण असेल किंवा भाऊ बहीण असेल, आई वडील असतील, काका मामा यांच्यातले जे संवाद असतील आणि यांच्यातले जो काही रिलेशनशिप आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे या रिलेशनशिपमध्ये आपल्याला डील करायचं असतं, त्या ते करत असताना कशा पद्धतीने आपण लोकांना सकारात्मकता दाखवून आपण कशा पद्धतीने त्यांना प्रेरित करू शकू, त्याचबरोबर आपले नातेसंबंध तसेच आपली मैत्रीपूर्ण व्यवहार हा कसा सकस राहू शकू याबद्दल या पुस्तकामध्ये बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत. माझी प्रतिक्रिया विचाराल तर आजच्या काळात जिथे सोशल मीडिया आणि डिजिटल संवाद वाढलाय तिथे प्रत्यक्ष मानवी संबंधाचे महत्व कमी होताना दिसतंय. सो अशा वेळी हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल हे पुस्तक आपल्याला आठवण करून देते की प्रभावी आणि अर्थपूर्ण संबंध आजही किती महत्वाचे आहेत. मी स्वतः या पुस्तकातील अनेक तत्व माझ्या जीवनात वापरली आहे आणि मला त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागलेले आहेत. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की गेले 20 वर्ष हे पुस्तक माझ्या संग्रहात आहे आणि बऱ्याचदा हे पुस्तक मी कधीतरी ज्या ज्या वेळेला मला काही गोष्टींबद्दल विचार करायचा असेल तर त्याच्यापूर्वी मी हे पुस्तक वाचतो, जेणेकरून आपल्याला बऱ्याचदा म्हणजे लोकांची मनं जिंकण्यासाठी किंवा प्रामाणिक एखाद्याची प्रशंसा करायची असेल किंवा त्या दृष्टिकोनातून विचार करायचा असेल, समोरच्याला आपल्याला इम्प्रेस करायचं असेल किंवा त्यातून आपली जी काही इमेज आहे ती क्रिएट करायची असेल, पर्सनल डेव्हलपमेंट करायची असेल, तर त्यासाठी हे पुस्तक फारच महत्वाचं आहे. जवळपास 90 वर्षे होऊनही हे पुस्तक आजही लोकप्रिय आहे यावरून यातील शिकवण किती कालातीत आणि सार्वत्रिक आहे हे सिद्ध होतं. हे जे पुस्तक आहे हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल याचं मराठी सुद्धा आवृत्ती आलेली आहे, त्यामुळे ज्या कोणाला इंग्लिशमध्ये काही अडचण येत असेल तर त्यांना मराठी आवृत्ती सुद्धा वापरता येईल. तसंच या पुस्तकाचे काही स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत, काही बलस्थान आहेत की या पुस्तकात सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे यात दिलेले अत्यंत व्यावहारिक मुद्दे किंवा उपाय त्यांनी दिले आहेत.
तुम्ही त्यांना लगेच तुमच्या दैनंदिन जीवनात लागू करू शकता. म्हणजे अगदी छोट्या छोट्या उदाहरणापासून ते छोट्या छोट्या उपायापर्यंत त्यांनी या गोष्टी दिलेल्या आहेत. तसेच कार्नेगी मानवी स्वभावाचं सखोल विश्लेषण करतात आणि आपल्याला लोकांच्या प्रेरणा आणि गरजा समजून घेण्यास मदत करतात. त्यामुळे आपण कोणत्याही वयाचे असू, अगदी 10-12 वर्षाचे एक विद्यार्थी दशेतले असू किंवा एखादा सिनियर सिटीजन असेल किंवा मध्यमवर्गीय व्यक्ती असेल, तर त्यांना सुद्धा हे जे पुस्तक आहे हे एक गाईड म्हणून वापरता येईल. मी म्हणेन की हे पुस्तक किशोरवयीन मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपासून ते मोठ्या उद्योजकांपर्यंत सर्वांसाठीच उपयुक्त आहे. ज्या कोणालाही आपल्या सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात सुधारणा करायची आहे त्यांनी हे पुस्तक नक्की वाचलं पाहिजे. सो जाता जाता मी एवढंच म्हणेन की हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल हे पुस्तक आपल्याला प्रभावी संवाद साधण्याचं, मित्र मिळवण्याचे आणि लोकांवर सकारात्मक प्रभाव टाकण्याचे महत्वपूर्ण नियम शिकवते. या सहानुभूती, प्रशंसा ऐकणे, मित्रांना महत्व देणे याबाबत मूलभूत मानवी मूल्यावर जोर दिलेला आहे. हे पुस्तक अनेक वर्षापासून लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवत आहे आणि आजही त्याची प्रासंगिक कायम आहे. मानवी संबंधांना अधिक चांगले बनवण्यासाठी हे एक उत्कृष्ट मार्गदर्शक आहे. त्यामुळे श्रोतेहो, जर आपल्यालाही आपले मानवी संबंध अधिक दृढ करायचे असतील, प्रभावी बनवायचे असेल, आपली पर्सनॅलिटी डेव्हलप करायची असेल, तर डेल कार्नेजी यांचं हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल हे नक्की वाचा. त्याची किंमत साधारण 150 रुपये आहे, 150 रुपये आहे. त्याचबरोबर बऱ्याचशा ग्रंथालयामध्ये ते उपलब्ध सुद्धा आहे. हे पुस्तक तुम्हाला केवळ मित्र म्हणून मिळवून देणार नाही, तर यशस्वी आणि आनंदी जीवन जगण्यासाठीच सुद्धा मदत करेल. पुढच्या वेळी आपण एका नवीन माहितीपूर्ण पुस्तकावर चर्चा करू. तोवर मी आपली रजा घेतो. धन्यवाद.

0: नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते। प्रेक्षक हो, स्मरण अहिल्या देवी हा कार्यक्रम आम्ही तुमच्यासमोर सादर करतोय आणि त्यानिमित्तानं विविध क्षेत्रातील म्हणजे शैक्षणिक असू दे, राजकीय असू दे, साहित्यिक असू दे, अशा सगळ्या क्षेत्रातील मान्यवर मंडळी आपण या कार्यक्रमात सहभागी करून घेतलेला आहे। त्यांना त्यातल्याच आपल्या श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतनच्या ग्रंथपाल, लेखिका आणि समुपदेशक व्याख्यात्या पूनम राणे मॅडम आज आपल्यासोबत आहेत। पूनमताई, तुमचं मनपूर्वक स्वागत आपल्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये, आणि त्याही आपला लेख आपल्यासमोर सादर करणार आहेत। नारी शक्तीचं प्रेरणास्थान असणाऱ्या अहिल्यादेवींचं समग्र आयुष्य व्रतस्थ आणि लोककल्याणाला समर्पित होतं। वैयक्तिक आयुष्यात कोसळणाऱ्या संकटाच्या सरी स्वतः झेलत त्यांनी सामान्य जनांच्या डोक्यावर मायेचं छत्र धरलेलं होतं। शिवभक्तीतून मिळणारं मनोबळ ही त्यांची जीवन प्रेरणा होती। त्यांचं समग्र जीवन आज भारतीय जनतेची प्रेरणा झाली आहे। त्रिशताब्दी वर्ष आपण त्यांचं साजरं करतोय आणि त्यानिमित्तानं ह्या सगळ्या लेखांची माला श्रृंखला तुमच्यासमोर सादर करते। तर मी आता पूनमताईंना विनंती करेल, त्यांनी लिहिलेला लेख आपण आपल्यासमोर सादर करावा।
1: नमस्कार रसिका प्रेक्षक, सर्वप्रथम आचार्य 90 FM रेडिओ सेंटरने या मालिकेमध्ये मला सहभाग नोंदवण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानते आणि अहिल्यादेवींच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून आज दया धर्म का मूल है पाप मूल अभिमान हा त्यांचा लेख मी आपल्यासमोर सादर करते। सेवा परमो धर्म असे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये म्हटलं जातं। अशा या भारतीय संस्कृतीचं पावन दर्शन लोकमाता अहिल्याबाईंच्या चरित्रात होते। त्यांचे मातृहृदय कुणाचंही दुःख पाहून कळवळत असे आणि ते दुःख दूर करण्यासाठी त्या तत्परतेने पुढे होत असत। पाणीपतच्या युद्धात पराभूत होऊन माघारी परतणाऱ्या, अन्न पाण्यावाचून तडफडणाऱ्या, युद्धात झालेल्या जखमांनी विवळणाऱ्या सैनिकांची अहिल्याबाईंनी ताबडतोब सोय केली। होळकरांचे सरदारांचे वाडे रिकामे करून त्या जखमी सैनिकांना त्यांनी आसरा दिला। आसपासच्या सर्व वैद्यांना उपचारासाठीही त्यांनी बोलवून घेतलं। उपाशी सैनिकांसाठी ठिकठिकाणी त्या अन्न शिजवू लागल्या। स्वतः अहिल्याबाई जातीने सर्वत्र फिरून सैनिकांची विचारपूस करीत होत्या, त्यांना धीर देत होत्या, उपाशी सैनिकांसाठी ठिकठिकाणी अन्न शिजवत होत्या। त्यांच्या या मायेच्या पाखराखाली मृतपाय झालेल्या सैनिकांना नवसंजीवनी मिळू लागले होते। पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या कारकिर्दीतच पाणीपतची तिसरी लढाई झाली। तसेच त्यांचे पितृसमान ससुर मल्हारराव होळकर यांचाही या लढाईत सहभाग असल्यामुळे या लढाईची पार्श्वभूमी समजून घेणे अगत्याचे ठरते। पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी दिल्लीच्या मोहिमेत यशस्वी होऊन दिल्लीच्या बादशाहकडून चौथाही सरदेशमुखी सनद मिळवली होती। त्यानंतर पहिले बाजीराव पेशवे यांच्या काळात उत्तर हिंदुस्थानात मराठ्यांचे साम्राज्य चांगलेच विस्तारले। उज्जैनला शिंदे, इंदोरला होळकर, धारला पवार, तसेच झाशी, सागर, बांदा येथे मराठ्यांची संस्थाने स्थापन झाली। दिल्लीचा बादशहाशी तह करून मराठ्यांनी राजस्थान, रोहिलखंड व पंजाब या प्रांतातून चौथाही वसूल करण्याची सनद मिळवली होती। त्या बदल्यात स्वकीय तसेच परकीय आक्रमणापासून बादशहाचे मराठ्यांनी रक्षण करायचे असेही ठरले होते। मराठ्यांनी या काळात मोठमोठ्या मोहिमा काढून पाकिस्तानातील पार अटकेपर्यंत आपले साम्राज्य प्रस्थापित केले। या पराक्रमाच्या वेळी रघुनाथ रावणबरोबर मल्हारराव होळकरही होते। उत्तर हिंदुस्थानातील मराठ्यांचे हे वर्चस्व रजपूत जाट यांना पाहावले नाही, म्हणून मराठ्यांना जिंकण्यासाठी जयपूरचे माधवसिंग, मराठवाड्याचा विजयसिंग याचबरोबर नजीबाबादचा नजीब खान, अवधचा सुजा उल्लद्दोला यांनी काबूलच्या मोहम्मद अब्दालीला बोलावले। हिंदुस्थानचे वैभव लुटायला मिळेल या विचाराने अब्दालीने हिंदुस्थानवर आक्रमण करण्यास सुरुवात केली। त्याने दिल्ली, आग्रा, मथुरा, वृंदावन लुटून अपार संपत्ती मिळवली। पंजाबात आपले अधिकारी नेमून तो परत फिरत नाही तोच मराठ्यांनी त्याची पंजाबची ठाणी उठवली। अब्दाली परत मोठे सैन्य घेऊन पंजाबात आला आणि मराठ्यांनी जिंकलेली ठाणी त्यांनी पुन्हा हस्तगत केली। त्याच्या प्रतिकारासाठी मराठ्यांकडून दत्ताजी शिंदे लढाईला आले। अब्दालीच्या मदतीने मराठ्यांच्या नम्रतेच्या दक्षिणेकडे पळवून लावण्याचे षडयंत्र माधवसिंग राजपूत आणि नजीब खान यांनी रचले होते। दत्ताजी शिंदे यांच्या मदतीला मल्हारराव होळकर येत होते, पण त्यांना जयपूरच्या लढाईतच अडवले गेले। दत्ताजी शिंदे यांचे मल्हाररावांना तातडीने मदतीस या म्हणून पत्र आले. तेव्हा जयपूरची लढाई सोडून मल्हारराव लगेच निघाले होते, पण वाटेतच त्यांना दत्ताजी शिंदे ठार झाल्याचं कळलं. ऐन आणीबेणीच्या वेळी दत्ताजीच्या मदतीला मल्हारराव आले नाहीत अशा समजुतीमुळे शिंदे आणि होळकरांमध्ये काही काळ अस्वितुष्ट निर्माण झाले. अब्दालीचा आता बंदोबस्त केलाच पाहिजे या निश्चयाने पेशव्याने आपल्या सर्व सरदारांना बोलावले. नानासाहेब पेशव्यांचे मोठे पुत्र विश्वासराव आणि चुलत बंधू सदाशिवराव भाऊ यांच्या नेतृत्वाखाली जंगी तोफखाना घेऊन मराठ्यांची मोठी फौज निघाली. वाटेत त्यांना शिंदे, होळकर, गायकवाड, बुंदेले यांच्या तुकड्या येऊन मिळाल्या. मात्र मराठ्यांच्या या सैन्यात न लढणारे बाजार बुणगे, स्त्रिया, यात्रेकरूही होते. ऐन युद्धात त्यांना सांभाळण्याचे काम सैनिकांवरच पडले. मराठी सैन्य सुरुवातीला फार जोमात होते. त्यांनी दिल्ली पण काबीज केली. अब्दालीची यावेळी यमुनेच्या पलीकडे कुंजपुरा येथे छावणी होती. पावसाळा असल्याने नदीला पूरही आलेला होता, त्यामुळे अब्दालीचे सैन्य नदी ओलांडेल असे मराठ्यांना वाटलेच नाही. पण अब्दालीच्या सैन्याने यमुना नदी ओलांडली. दोन्हीकडचे सैन्य पाणीपत येथे सामोरासमोर आले. अब्दालीवर सरळ चालू न जाता गमिनी काव्याने हल्ला करावा असे मल्हाररावांचे मत होते. पण सदाशिव भाऊंनी गोलाकार सैन्य रचना केली होती. गोलाईची लढाई म्हणजे पुढे तोफखाना पुढे ठेवून मागे घोडदळ, पायदळ यांचा गोल करून पुढे जाणे. अशा लढाईची मराठा फौजेला सवय नव्हती. मात्र मराठ्यांनी युद्धात शौर्याची शर्त केली. पण ऐन युद्धात विश्वासरावांना गोळी लागली, ते धारातीर्थी पडले. तेव्हा सदाशिवराव भाऊ हत्तीवरून अंबारीतून खाली उतरून ते घोड्यावरून चढायला निघाले. पण अंबारी रिकामी दिसल्याने भाऊही पडले असे वाटून मराठी सैन्याने कच घाली आणि ते वाट पुठेल तिथे धावू लागले. काही इतिहासकारांच्या मते सदाशिवराव भाऊंनी त्या निर्वाणीच्या क्षणी आपली पत्नी पार्वतीबाई हिला सुरक्षित स्थळी नेण्याची जबाबदारी मल्हाररावावर सोपवली होती. त्यामुळे मल्हाररावांनाही युद्धभूमीवरून निघून जावे लागले. माघारी सैरावैरा परतणाऱ्या कित्येक मराठी सैनिकांची कत्तल झाली होती. न लढणारे बुणगे पण मारले गेले किंवा गुलाम झाले. बायकांना पळवून नेले होते. 50,000 लढाऊ सैनिकांपैकी 8,000 सैनिक जीवानिशी सुटले. त्या समयी इंदूरच्या बाजूला पळत येणाऱ्या कितीतरी जखमी सैनिकांची सेवा अहिल्याबाईने अतिशय ममतेने केली. पाणीपत नंतर मराठेशाहीची बिघडलेली घडी पुन्हा बसवण्यात माधवराव पेशव्यांबरोबर मल्हारराव होळकरांनी पुढाकार घेतला. त्यांच्यासह महादजी शिंदेही होते. त्यांनी अनेक मोहिमा केल्या, बरेच जिंकल्याही. पण अशाच मोहिमेवर असताना मल्हाररावांचेही निधन झाले.
0: किती काय दुःख होत हे सगळं वाचतो आपण. त्या स्त्रीने आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात येणाऱ्या छोट्या छोट्या संकटांनी अगदी हतबल होऊन जातो. अहिल्याबाईंनी किती सोसलं असेल, म्हणजे आपल्याच घरातील जवळजवळ 23 जणांचे मृत्यू त्यांनी स्वतः पाहिले आणि स्वतःच्या मुलीला ते सती जाण्यापासून रोखू शकल्या नाहीत. समाजाची अशी परिस्थिती अशी होती की त्या तेव्हा काहीच करू शकल्या नाहीत आणि त्यांच्या मागे खरं तर

0: करावं आणि वाचनाकडे ओढा त्यांचा कसा असावा या दृष्टीने खूप प्रयत्नशील आहात. तुम्ही आमच्या स्मरण अहिल्या देवी या मालिकेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. प्रेक्षक हो स्मरण अहिल्या देवी यामध्ये आज आपण सहभागी करून घेतलं होतं श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतनच्या ग्रंथपाल, लेखिका, समुपदेशक आणि व्याख्यात्या पूनम राणे मॅडम यांना. पुन्हा एका नवीन वक्त्यासह भेटूया पुढील स्मरण अहिल्या देवी या मालिकेमध्ये. तोवर मी आरजे तेजस्वनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत रहा आचार्य 90 FM ओन रेडिओ. धन्यवाद.
1: धन्यवाद.

हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची आवडती आर जे ज्योती आचार्य 90 FM ओन रेडिओवरून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये आपण यापूर्वी महाराजांचे ऐतिहासिक किल्ले याविषयी माहिती घेतली. आता आपण जवळणार आहोत आपले ऐतिहासिक देवस्थान. पहिल्या प्रथम मी घेते आपले ज्योतिबा देवाचं कोल्हापूरमध्ये वास्तव्य असलेलं मंदिर. ज्योतिबाच्या नावाने सांग बल. ज्योतिबा मंदिर हे महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील आपले हे मंदिर आहे. ज्योतिबा या देवतेला ज्योतिर्लिंग, केदारलिंग, रवळनाथ, सौदागर अशा विविध नावांनीही उल्लेखले जाते. ज्योतिबा हे ब्रह्मा, विष्णू, महेश, जमदग्नी ऋषी आणि 12 सूर्य यांचा तेजपुंज अवतार आहे. कोल्हापुराच्या वायव्येस 14.48 किलोमीटर अंतरावर ज्योतिबाचा डोंगर आहे. या डोंगरावर ज्योतिबाचे मंदिर आहे. ज्योतिबाला केदारेश्वर, केदारलिंग असेही म्हणतात. सपाट प्रदेशात 1000 फूट उंचीवर शंकाकृती हत्तीच्या सोंडेसारखा पसरलेल्या ज्योतिबाच्या डोंगराला वाडी रत्नागिरी असे म्हणतात. हा डोंगर पन्हाळ्यापासून कृष्णेकडे गेलेल्या सह्याद्रीच्या फाट्याचाच एक भाग आहे. या डोंगरावरील पठारी भागात ज्योतिबा हे मंदिर व गाव आहे. ज्योतिबा किंवा केदार या दैवतेचा उल्लेख यादवपूर्व काळातही आढळतो. महानुभावाच्या पोथ्यांमध्ये पैठण व जळगाव येथील केदारेश्वर मंदिराचा उल्लेख आहे. खोलेश्वराच्या शिलालेखातही केदारेश्वराचा उल्लेख आहे. अग्नी, तेज व ज्ञानाचे प्रतीक असलेल्या ज्योतिबा भक्तांना आपलाच वाटतो. ग्रामीण भागातील लोकगीतांमधून व ओव्यांमधून ज्योतिबाला मानाचे स्थान प्राप्त झालेले आहे. देवांमधील देव ज्योतिबा लय मोठा चैत्याच्या महिन्यात त्याच्या फुल्या चारी वाटा. ज्योतिबा डोंगरावर 3 प्रमुख देवळे आहेत. हे ज्योतिबाचा अवतार असलेले केदारलिंग, केदारेश्वर व रामलिंगाची आहेत. श्री ज्योतिबा अथवा केदारेश्वर हे बद्री केदारचे रूप आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि जमदग्नी या सर्वांचा मिळून एक तेजपुंज अवतार म्हणजे ज्योतिबा किंवा केदारनाथ. ज्योतिबा या नावाची उत्पत्ती ज्योत या शब्दापासून झाली. ज्योत म्हणजे तेज, प्रकाश, वायू, तेज, आप, आप म्हणजे पाणी, आकाश व पृथ्वी या पंचमहाभूतांपैकी तेजाचे शक्तिदैवत म्हणजेच वाडी रत्नागिरीचा ज्योतिबा. पौगंड ऋषी वंशाला दिवा नव्हता. त्यांनी तपश्चर्या करून बद्रीनाथाला संतुष्ट केले. बद्रीनाथांनी ऋषी व त्यांची पत्नी विमला गुंजा यांच्या पोटी जन्माला येण्याचे वचन दिले. त्याप्रमाणे चैत्र शुद्ध षष्टीच्या मुहूर्तावर स्वतः 8 वर्षाची बालमूर्ती घेऊन बद्रीनाथ हे ऋषी दापंत्यासमोर अवतरले. ही बालमूर्ती जी होती ती बद्रीनाथांची प्राणज्योती, म्हणूनच त्याचे नाव ज्योतिबा असे ठेवले. आपला पुत्र हा जगाचा तारण करता व गरिबांचा कैवारी असावा अशी विमला भुजांची तीव्र इच्छा होती. त्याप्रमाणे तिच्या ओंजळीत केदारनाथांची प्राणज्योत प्रकट झाली. ते ज्योतिबाचे रूप होय. श्री ज्योतिबाला गुलाल, दवणा, खोबरे व खारखा अत्यंत प्रिय आहेत. त्याच्या दवण्याला गंध हा सत्व, रज, तम गुणयुक्त आहे. आजच्या ज्योतिबा मोठ्या मंदिराची जागी एक लहान मंदिर होतं. ज्योतिबा मंदिर समुद्र सपाटीपासून 3124 फूट उंचीवर आहे आणि ते ज्योतिबाला समर्पित आहे. हे मंदिर कोल्हापुराच्या वायव्येस 18 किलोमीटर अंतरावर आहे. परंपरेनुसार मूळ केदारेश्वर मंदिर कराडजवळील हिवल गावातील नवजी सयाजी, ज्यांना केदारबाबा म्हणूनही ओळखले जाते, यांनी बांधले होते. 1730 मध्ये राणूजी शिंदे यांनी त्या जागी सध्याचे ज्योतिबा मंदिर बांधले. हे मंदिर केदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कारागिरांनी बांधले होते, जे त्यांच्या शिल्पासाठी प्रसिद्ध होते. शास्त्रानुसार बारीक काळ्या बेसाळ दगडाचा वापर करण्यात आला होता. केदार कारागीर हे आचार्यांचे वंश असल्याचे मानले जात होते. त्यांनी 8व्या शतकात आदि शंकराचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली केदारनाथ मंदिराची पुनर्बांधणी केली. नंतर त्यांनी केदारांचे म्हणून ओळखले जाऊ लागलेले केदार कारागिरांनी मार्तंड भैर, जेजुरी खंडोबा मंदिर,
तुळजापुराचे तुळजाभवानी मंदिर आणि हरिश्चंद्रगडाचे केदारेश्वर मंदिर देखील बांधले. ज्योतिबा येथील मंदिर 57 फूट 37 फूट आणि 77 फूट उंच आहे, ज्यामध्ये शिखरांचा समावेश आहे. हे मंदिर 1808 मध्ये दौलतराव शिंदे यांनी बांधले होते. 1780 च्या सुमारास मालजी नीलम पन्हाळकर यांनी हे पुन्हा बांधले. मंदिराचा आतील भाग प्राचीन आहे. परिसरात इतर मंदिरे आणि प्रकाश बुरुज देखील आहेत. ज्योतिबा संदर्भात एक कथा आहे. प्राचीन काळात कोल्हापूर परिसरात दैत्यांनी हाहाकार माजवला होता. येथील जनता त्यांच्या छळाला कंटाळून गेली होती. कोल्हापूरच्या करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईलाही या दैत्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. या राक्षसाच्या छळापासून लोकांची मुक्तता करण्यासाठी महालक्ष्मी अंबाबाईंनी तपश्चर्या केली. केदारेश्वराला या दैत्यांचा संहार करण्याची विनंती केली. केदारेश्वराने राक्षसांशी युद्ध करून प्रमुख राक्षस रत्नासुराचा वध या डोंगरावर केला. म्हणून ह्या डोंगराचे नाव वाडी रत्नागिरी असे पडले. रत्नासुराच्या वधानंतर महालक्ष्मी अंबाबाईंनी अशी प्रार्थना केली की पुन्हा असे संकट येऊ नये म्हणून तुझी दृष्टी सदोदित माझ्यावर असू दे. म्हणून महालक्ष्मी अंबाबाईच्या रक्षणाकरता ज्योतिबाचे मंदिर कोल्हापूरच्या दिशेला दक्षिणाभिमुख आहे. देवळाकडे जाताना प्रथम मराठा शैलीतील भव्य दगडी प्रवेशद्वार लागते. या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर पायऱ्या उतरताच 3 देवळांचा समूह दृष्टीस पडतो. या 3 देवळांच्या मध्यभागी केदारलिंगाचे मुख्य देवालय आहे. या मूळ देवालयाचे बांधकाम ज्योतिबा भक्त किवळगावच्या नावजी साळुंखे पाटलांनी म्हणजे संत नावजीनाथ यांनी केलेले आहे असे म्हणतात. 1730 मध्ये राणोजीराव शिंदे यांनी या जागी हल्लीचे देवालय बांधले. हे देऊळ 57 फूट लांब 37 फूट रुंद असून त्याच्या शिखराची उंची 77 फूट आहे. या देवळा शेजारी केदारेश्वराचे देवालय आहे. या देवालयाचे बांधकाम 1808 मध्ये दौलतराव शिंदे यांनी केलेले आहे. या देवळाची लांबी 48 फूट असून रुंदी 22 फूट आहे. शिखर 89 फूट उंच आहे. केदारेश्वर देवळासमोर 2 पाषाणांचे नंदी आहेत. येथे असलेल्या रामलिंग मंदिराचे बांधकाम 1780 मध्ये मालजी निकम पन्हाळकर यांनी केलेले आहे. या मंदिराची लांबी 13 फूट रुंदी 13 फूट असून शिखर 40 फूट आहे. या देवळाजवळ चोपडाई देवीचे मंदिर देखील आहे. या मंदिराचे बांधकाम 1750 मध्ये प्रीतिराव चव्हाण हिम्मत बहादूर यांनी केले. या देवळापासून थोड्या अंतरावर यमाई देवीचे मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम 1750 मध्ये राणोजीराव शिंदे यांनी केले. या मंदिरासमोर पाण्याची 2 तीर्थे असून जवळजवळ 6 कुंड व 2 विहिरी देखील आहेत. कोल्हापूर परिसरातील मंदिराच्या शिखराप्रमाणेच येथील मंदिराची शिखराची रचना आहे. यादवकालीन वास्तुशैलीत थोडा फरक करून मराठी कारागिरांनी या शिखराचे बांधकाम केले. या शिखरांना तळापासून वरपर्यंत रथपट्ट पद्धतीची साधी अशी नक्षी आहे. येथील मंदिर हेमाडपंथी पद्धतीचे असून तत्कालीन मराठा वास्तुशैलीचा प्रभाव येथे आढळतो. या मंदिराच्या बांधकामाकरिता याच डोंगरात सापडणारा काळा बेसॉल दगडाचा वापर करण्यात आला. या देवालयाच्या प्रांगणात पारंपरिक दगडी दीपमाळ देखील आहे. आपण आता आपल्या ज्योतिबा देवाच्या देवस्थानाची अजून माहिती घेऊया. त्यापूर्वी घेऊया एक छोटासा

का देवा कीर्ति तुझे भारी डंक तुझाई कु निकालो तुझा दारी अरे कृपा करी माझ्यावरी हकेला तू धावर

विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते आचार्य 90 FM युअर ओल्ड रेडिओवरती. ज्योतिबाची मूर्ती ही काळ्या खोटीव पाषाणात घडवलेली चतुर्भुज मूर्तीच्या हातात खडक, पानपात्र, डमरू व त्रिशूळ असे आहे. शेजारी ज्योतिबाची उपवाहन शेष आहे. ज्योतिबाचा शरीर रक्षक काळभैरव बाहेरच्या बाजूस असून तेथे मूळ ज्योत तेवत आहे. ज्योतिबाचे दर्शन घेण्या अगोदर काळभैरव व ज्योतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. चंपकवनातील यमाई देवी हिची मूर्ती दगडाची असून या मूर्तीला शेंदूर लेपलेला असतो. येथील वाडील रत्नागिरी या गावात पुजारी व दुकानदारांची घरे देखील आहेत. मूळ माया यमाई देवीच्या पदस्पर्शाने ज्योतिबा परिसर पावन झाला. पूर्वी दक्षिण दिशेला मोहिमेत केदारनाथ व औदासू राक्षसांची समोरासमोर भेट झाली. तब्बल 7 दिवस 7 रात्री त्यांचे निकराचे युद्ध झाले. परंतु पूर्ण शक्तीपणास लावून सुद्धा औदासूर तसुवर देखील मागे हटत नव्हता. दिव्य स्मरण करताच औदासुराचा वध यमाई देवीच्या हस्ते असल्याचे नाथास उमगल्यावर त्यांनी तिला ये माई अशी आर्त साध घातली. तेव्हापासून तिचे नाव यमाई असे रूढ झाले. ज्योतिबांनी घातलेली साथ ऐकताच शिवशक्ती स्वरूपिणी पार्वती अर्थातच आदिमाया आदिशक्ता आदिशक्ती रेणुका मातेने यमाई देवीचा अवतार धारण केला. श्री यमाई देवीने औदासुराचा वध करून केदारनाथांच्या दक्षिणेकडील मार्ग निष्कलंक केला. हे सर्व सातारा जिल्ह्यातील औंध या गावी घडले. औंधच्या कंठगिरी या डोंगरावर मूळ माया यमाई देवी औदासुराचा निपात करण्यासाठी या ठिकाणी प्रगट झाले. म्हणूनच या कंठगिरीचे नाव मूळगिरी झाले. पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री देवीने महाभयंकर दानवाचा वध केला. या विजयाचे आनंदित होऊन सर्व देवगण आणि भक्तगणांनी देवीचा विजयोत्सव साजरा केला. आजही औंधगावी यमाई देवीचे विजयाप्रत्यर्थ पौष पौर्णिमेला भव्य यात्रेचे आयोजन केले जाते. देवीच्या या अलौकिक पराक्रमावर प्रसन्न होऊन केदारनाथांनी औंध श्रेमी यमाई देवीचा पट्टाभिषेक करून देवींना औंधच्या गादीवर बसवले. केदारनाथांची दक्षिण मोहीम पार पडल्यानंतर ते परत हिमालयाकडे जाण्यास निघाले. त्यावेळी अंबाबाई महालक्ष्मीने विनवणी करून वाडी रत्नागिरी डोंगरावर गादी स्थापन करून त्यांचा राज्याभिषेक केला. परंतु या भव्य दिव्य सोहळ्याच्या गडबडीत महालक्ष्मी अंबाबाई यमाई देवींना राज्याभिषेक आमंत्रणास देण्यास विसरल्या याची जाणीव चोपडाई देवींनी केदारनाथांना करून दिली. त्वरित केदारनाथांनी औंधगावी प्रस्थान करून यमाई देवीचा रुसवा काढला. देवीच्या भेटीसाठी केदारनाथ दरवर्षी वाडी रत्नागिरी ते औंध असा भक्तगणांसोबत पायी प्रवास करायचे. काही वर्ष उलटल्यानंतर यमाई देवीस वाईट वाटले. त्या केदारनाथांना म्हणाला, तुम्ही आता औंधकडे येऊ नका, मीच वाडी रत्नागिरी येथे चाफेवनात प्रगट होईल. त्याप्रमाणे यमाई देवीचे चैत्र महिन्यात वसंत ऋतूत या डोंगरावरील उत्तरेकडील चंपकवनात प्रकट झाल्या. यमाई चाफेवनात प्रकट झाल्याची वार्ता ऐकताच आनंदित झालेल्या केदारनाथांनी देवीच्या आगमनाप्रित्यर्थ गुरुमाता रेणुका अर्थात आई यमाई आणि ऋषी जमदग्नी यांचा भव्य असा विवाह सोहळा आयोजित केला, जो आज चैत्र यात्रेचा सोहळा म्हणून जगभरात सुप्रसिद्ध आहे. पुढे केदारनाथ चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या यात्रेत नित्याप्रमाणे लवाजमासह यमाई देवीस भेटण्यात गेले. कृतयुगात जमदग्नीच्या हातून रेणुका देवीचा वाढ झाला. त्यावेळी जमदग्नीने पूर्ण ब्रह्म सनातन ज्योती स्वरूपाकडे रेणुका व आपले मिलन घडवण्याची इच्छा मागून घेतली. ते नाथांना आठवून आपल्या स्वरूपातील जमदग्नीस वेगळा करून त्या जमदग्नीचा व पूर्वजन्मीची रेणुका म्हणजे श्री यमाई देवी या दोघांचा विवाह नाथांनी लावला. त्याप्रमाणे जमदग्नी व यमाईचे पुनर्मिलन घडून आले. आजही चैत्र यात्रेच्या दिवशी सासनकाठी व पालखी सोहळा मिरवणूक सर्व लवाजमासह यमाई देवीच्या भेटीस जाते. विवाहाचा मानाचा आहे यमाईस अर्पण करून केदारनाथ सदरीवर बसतात आणि यमाई देवी अर्थात माता रेणुका आणि देवांच्या शिक्के कट्यारीत वास असलेल्या क्रोधांशरूपी ऋषी जमदग्नीचा विवाह सोहळा दरवर्षी थाटात पार पडतो. यमाई देवीचे मूळ स्थान सातारा जिल्ह्यातील औंध येथे आहे. ज्योतिबाच्या आग्रहाखातर चैत्र

महिन्यात देवीचे वास्तव्य ज्योतिबाच्या डोंगरावर होते. चैत्र यात्रेच्या मुख्य दिवशी यमाई ज्योतिबा भेट दरवर्षी थाटात पार पाडला जातो. चैत्र यात्रेच्या दिवशी सासनकाठी व पालखी सोहळा सर्व लवाजमा यमाई देवीच्या भेटीत जातो. देवीस मीठ पीठ वाहण्याची पूर्वापार परंपरा आहे. नवीन लग्न झालेले दापंत्य मंदिरासमोर दगडाच्या व खापराच्या उतरंडी लावतात. ही उतरंड म्हणजे 14 चौक कड्या व 7 समुद्र रूपी विश्वाची प्रतीक आहे. आम्ही नवजीवनाची सुरुवात करतो. तुझ्या दारातूनच होऊ दे, तेव्हा आमचा संसार सुखी कर, असे साकडे घालून भाविक देवीस मीठ आणि पीठ अर्पण करतात. यमाई देवीच्या मंदिरावरील मूळ भिंतीवर काही आकर्षक शिल्पे आहेत. ही शिल्पे माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे हे शिकवण देतात. बहीण भावाचे अर्ध पशूचे कृष्ण व दुधाची मांड घेऊन जाणाऱ्या गवळण रामायणातील वनवासाचा एक प्रसंग अशी ही शिल्पे आहेत. श्री ज्योतिबाचे दर्शन घेतल्यानंतर चाफेवनातील यमाई देवीचे दर्शन करण्याचा दंडकच येथे आहे. यमाईच्या दर्शनाविना ज्योतिबाची वारी पूर्ण होत नाही अशी मान्यता भाविकांमध्ये प्रामुख्याने दिसून येते. आता घेऊया एक छोटासा ब्रेक, त्याच्यानंतर आपण आपल्या ज्योतिबा देवस्थानाची पूर्ण माहिती घेऊया.

तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आपण ज्योतिबा देवस्थानाची माहिती घेत आहोत आचार्य 90 FM युअर ओन रेडिओवरनं. श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर प्रमुख 4 यात्रा पार पडतात. त्यातील मुख्य आणि सर्वाधिक लोकप्रिय असलेली म्हणजे चैत्र यात्रा. ही श्री रमाई देवी समर्पित केलेली आहे. ही यात्रा यमाई म्हणजेच रेणुका आणि कटास्वरूपी ऋषी जमदग्नी यांच्या विवाह प्रत्यर्थ भरवली जाते. चैत्र पौर्णिमेस दरवर्षी एप्रिलमध्ये ज्योतिबा डोंगरावर विराट जत्रा भरते. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून व परप्रांतातून सुमारे 6-7 लाख भाविक या यात्रेसाठी येतात. यावेळी भक्तांचा विराट जनसागर आपले संपूर्ण देहवाण हरपून चांगभलच्या एक जयघोषात ज्योतिबाच्या नावाचा गजर करतात आणि अवघा डोंगर या एका जयघोषाने दुमदुमून जातो. गुलालाची उधळण, खोबऱ्याची पाखरण, पालखीवर फेकली जाणारी बंदी नाणी हे सारे उत्सव दृश्य अगदीच अनोखे असते. या दिवशी श्रीचा शासकीय महाभिषेक पहाटे 5 ते 6 या वेळेत होतो व महावस्त्रासह महापूजा 7 ते 8 या वेळेत होते. तसेच सकाळी 10 ते 12 या वेळेत धूपारतीसह पंचारती होते. दुपारी 1 च्या सुमारास मान्यवरांच्या हस्ते सासनकाठी मिरवणुकीस प्रारंभ होतो. यावेळी सासनकाठ्या हलगी पिपाळी सनईच्या सुरावर नाचवली जाते. सासनकाठी म्हणजे शेंड्याला तुरा व ध्वजपताका असलेली सुमारे 30 ते 50 फूट उंचीचा वजनदार वेळू. त्यावर तळामध्ये ज्योतिबाचे वाहन घोडा बसवलेला असतो. ज्योतिबाच्या मनाच्या 96 सासनकाठ्या असून त्या यात्रेच्या आदल्या दिवशी डोंगरावर येतात. सासनकाठ्यांशिवाय हत्ती उंट तोफा गाडी व भालदार चोपदारांचा लवाजमा हे या यात्रेच्या वैभवात मोलाची भर घालतात. त्यानंतर पाठोपाठ सायंकाळी 5 च्या सुमारास विधीपूर्वक पूजाविधी झाल्यावर श्री ज्योतिबांची उत्सवमूर्ती पालखीत बसून यमाई मंदिराकडे मार्गस्थ होते. यमाई देवी ही ज्योतिबाची गुरुमाता अर्थात आई. याच वर्षी सूर्यास्तानंतर यमाई ही देवी शिक्के कट्यारशी म्हणजे जमदग्नीशी विवाहबद्ध होते. हा विवाह समारंभ यमाई मंदिरातच पार पडतो. यानिमित्त श्री ज्योतिबा पालखीतून यमाईसाठी आहेर घेऊन जातात व विवाहानंतर माघारी परत येतात. यावेळी विविध धार्मिक विधी होतात व नयनरम्य असे आतिषबाजी सुद्धा करण्यात येते. चैत्र पौर्णिमेची यात्रा ही सुमारे महिनाभर म्हणजे पाखाणीपर्यंत चालते. चैत्र यात्रेनंतर 5 रविवार ही यात्रा भरते. या यात्रेस पाखाणी असे म्हणतात. ज्यांना चैत्र यात्रेस येण्यास मिळत नाही ते पाखाणीस येऊन पालखी व शिखरावर गुलाल खोबरे टाकून दर्शन घेतात. दुसरी आहे श्रावण षष्ठी यात्रा. श्रावण षष्ठी यात्रा ही श्री चोपडाई देवी समर्पित असून श्रावण शुद्ध षष्ठीला चरपट अंबाने रत्नासुर राक्षसाचा वध केला. असुराच्या रक्तातील तामसिक गुणांमुळे देवीच्या अंगाचा दाह झाला होता. त्यामुळे केदारनाथासह सर्व देवांनी लिंबू दुर्वा बेल आणि वल यांनी देवीची पूजा केली. तेव्हापासून श्रावण शुद्ध षष्ठीला रात्री लिंबू बेल आणि फुलांची विशेष पूजा केली जाते. या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे पावसाळ्यात लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. या उत्सवात फक्त धूपारती होते आणि रात्रीचा उत्सव असतो. संपूर्ण रात्र देवीचा जागर असतो. दुसऱ्या दिवशी पहाटे धूपारतीने उत्सव संपतो. खेटे यात्रा. माघ महिन्यात 5 रविवारी जी यात्रा भरते त्या यात्रेत ज्योतिबाची खेटे असे म्हणतात. ही यात्रा करवीर निवासनी श्री महालक्ष्मी समर्पित आहे. देवीने यात्रेला प्रघात पाडला. या खेट्याचे वैशिष्ट्य असे आहे की फक्त कोल्हापूरचे भाविक हे खेटे घालतात. या बाबतीत आख्यायिका अशी आहे की पूर्वी केदारनाथ आपले दक्षिणेकडील मोहीम संपवून हिमालयाकडे परत चालले होते. हे करवीर निवासनी श्री महालक्ष्मीला कळताच ती कोल्हापूरहून अनवाणी पायाने पळत आली व केदारनाथाला न जाण्याविषयी विनवणी केली. तेव्हा केदारनाथाने ज्योतिबावर राहण्याचे मान्य केले. तेव्हापासून कोल्हापूर ते ज्योतिबा डोंगराकडे पायी चालत खेटे घालण्याची प्रथा आजपर्यंत सुरू आहे. ज्योतिबाच्या जन्मदिवशी रविवारी म्हणजे श्रावण शुद्ध षष्ठीला येथे भाविकांची मोठी गर्दी होते. रत्नासुरावर मिळवलेला विजया प्रत्यर्थ चैत्री पौर्णिमेस असलेली भव्य जत्रा भरते. कर्नाटक मध्य प्रदेश महाराष्ट्र व देशाच्या इतर भागातून लाखो भाविक इथे गोळा होतात. ज्योतिबाच्या डोंगर माणसांनी अक्षरशः फुलून जातं.
येथे धान्य, कापड, तांब्या पितळीची भांडी, पूजा साहित्य, मेवा मिठाई इत्यादी साहित्याची दुकाने थाटली जातात. चैत्री पौर्णिमेच्या दिवशी ज्योतिबाच्या मूर्तीची प्रदक्षिणा देवळाभोवती घातली जाते. नंतर ज्योतिबाच्या चांदीची मूर्तीची मिरवणूक पालखीतून वाजत गाजत यमाई देवीच्या मंदिराकडे निघते. या मिरवणुकीत अनेक सासनकाट्या नाचवल्या जातात. ज्योतिबाच्या यात्रेस 50 हून अधिक छोट्या मोठ्या अशा सासनकाट्या असतात. पहिल्या सासनकाठीचा मान सातारा तालुक्यातील तीर्थक्षेत्र पाडळी गावचा आहे. छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर यांनी 1896 साली हा मान पाडळी या गावाला दिला. गडद उलक गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचे उच्च रेशमी वस्त्र, धवळ रंगाचे गंगवान, सुती तोरण्या आणि बसण्यावर सुवर्ण पादुका असा हा साज असतो. या सासनकाठीला 18 सेवक आहेत. तीर्थक्षेत्र पाडळी गावच्या गावाचे भक्त 120 किलोमीटरहून जास्त अंतर म्हणजे वाडी रत्नागिरी येथे 4 दिवसांमध्ये सासनकाठी पायी उचलून नेतात. परतीचा प्रवास मिळून हा प्रवास एकूण 8 दिवसांचा असतो. सासनकाठीचा प्रवास सुरू असताना सासनकाठीचे वजन 300 किलोहून जास्त असते. सासनकाठी आणि श्रीफळाची तोरणे, धन, हारतुरे इत्यादी. सासनकाठी म्हणजे 45 ते 50 फूट उंचीच्या वेळीला पांढरी व तांबडी पागोटी एका आड एक तिरपी गुंडाळलेली असते. काठीच्या टोकाला गंगावणाचे काळी आणि पांढरे झुपके बांधतात. त्या बांबूच्या तळापासून 4 ते 5 फूट उंचीवर आडवी फळी घट्ट बांधलेली असते. ही फळी खांद्यावर घेऊन भक्तगण काठी नाचवतात. या काठीचा तोल जाऊ नये म्हणून काठीला बांधलेले दोर ताणून लोक उभे असतात. या फळीवर घोड्याची व देवाची प्रतिमा ठेवलेली असते. यातील काही काट्या पूर्वापार मानाच्या असतात. ढोलताशाच्या तालावर भक्तगण देहभान विसरून काठ्या नाचवत असतात. निळसर आणि गुलाबी गुलालाच्या धुराळ्यात या रंगीबेरंगी काठ्यांची शोभा अगदी अवर्णनीय असते. यावेळी भाविक चांगभलेचा गजर करत इतर काही महत्वाच्या मानाच्या शासन काठ्यामध्ये मौजे विहे, नवाजी बाप किवळ, हिम्मत बहादूर चव्हाण, वाळवा तालुक्यातील करंजवडे गावातून येणारी ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांची सासनकाठी, कोल्हापूरच्या छत्रपती या काठ्यांचा समावेश असतो. मानाच्या 18 व एकूण 96 शासनकाठ्या उत्सवात सहभागी होतात. पूर्वी ज्योतिबा देवस्थानास शिंदे सरकारांकडून अनुदान मिळत असे. सध्या इनामी गावांच्या उत्पन्नातून देवस्थानाचा खर्च भागवला जातो. श्री ज्योतिबा मंदिर बिरजवडे तालुका शिराळा जिल्हा सांगली येथे ज्योतिबाचे प्रसिद्ध ठिकाण असून याला थोरला ज्योतिबा असे म्हणतात. प्रतिवर्षी चैत्र पौर्णिमेला इथे सुद्धा मोठी यात्रा भरते. तीर्थक्षेत्र पाडळी तालुका जिल्हा सातारा, विहे तालुका पाटण, किवळ तालुका कराड, श्री ज्योतिबा मंदिर कासेगाव तालुका वाळवा, श्री क्षेत्र निनाम तालुका जिल्हा सातारा, श्री क्षेत्र कुसवडे ज्योतिबा मंदिर तालुका जिल्हा इथेही सातारा, रेटरे बुद्रुक तालुका कराड, कुमठे कोरेगाव मुळगाव तालुका पाटण, येथे यमाई आणि ज्योतिबा दोन्हीही मंदिरे आहेत. तसेच संपूर्ण महाराष्ट्रभर गावोगावी श्री ज्योतिबांची अनेक मंदिरे आहेत. असे आपले ज्योतिबाचे मंदिर, ऐतिहासिक देवस्थान. बोला ज्योतिबाच्या नावाने चांग बल. जय महाराष्ट्र.

0: त्या प्रेक्षक हो आचार्य 90 FM योन रेडिओ मध्ये मी तेजस्वी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, बिझनेस मंत्र सेगमेंट मध्ये आज आपण वैजयंती पंडित मॅडम यांना आमंत्रित केलेलं आहे. वैजयंती मॅम, मनपूर्वक स्वागत तुमचं आचार्य 90 FM मध्ये. आणि अर्थातच बिझनेस मंत्र आहे आणि तुम्ही जवळजवळ बरीच वर्ष या क्षेत्रात आहात आणि थोडीशी ओळख करून देते. ऑटो एनर्जी आणि टेक्सटाईल कंपनीज मध्ये त्या इंडिपेंडेंट डायरेक्टर म्हणून काम पाहतात आणि कंपनीची लिस्ट तर खूप मोठी आहे, तरी त्यातले काही फ्यू मी मेन्शन करते. टाटा मोटर्स, आयजी पेट्रोल लिमिटेड, PNG कारगिल, फॉर्मर ऍडवायझर अँड वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड डेव्हलपमेंट अँड रिसर्च, आणि व्हाईस प्रेसिडेंट राहिलेल्या आहेत त्या पब्लिक अफेअर्स आणि सिनियर डायरेक्टर फिकी मध्ये त्या राहिलेल्या आहेत. असा त्यांचा सगळीकडचा बऱ्याच सिनियर एक्झिक्युटिव्ह इंडियन मर्चंट चेंबर्स मध्ये सुद्धा त्या चांगल्या मोठ्या पदावर होत्या. तर आज आपण त्यांच्याकडून सगळं ह्या सगळ्या कंपन्यांबद्दल तर कसं कामकाज चालतं हे जाणून घेणारच आहोत, पण एकंदरीतच ह्या कंपन्या कशा पद्धतीने काम करतात आणि नेमकं त्यातून सगळ्या सामान्य ग्राहकांना किंवा सामान्य माणसाला आपल्याला फक्त नावं माहिती असतात मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, पण नेमकं तिथे काय काम चालतं हे आपल्याला माहिती नसतं, ते आज सगळं मॅडम आपल्याला सांगणार आहे, ज्याचा आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या प्रेक्षकांना नक्कीच फायदा होईल. तर अर्थातच मॅडम तुमचं स्वागत आहे आणि खूप अभिनंदन. आज तुम्ही एवढ्या मोठ्या शिखरावर आहे, म्हणजे आता गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण भेटतोय, म्हणजे गुढीपाडव्याला जशी गुढी उभारतो तशी तुमची यशाची गुढी ही अगदी आभाळाला गवसणी घातलेली अशी गुढी आहे तुमची, तर त्यासाठी आधी खूप खूप अभिनंदन. सुरुवात अगदी मी लहानपणापासून म्हणजे आपण बालपणातनं जे आपल्यावर संस्कार होतात त्यातनं आपण घडत जातो आणि नंतर मग एक एक अवधानं हे करत मग आपण प्रगतीपथावर पुढे चालत राहतो. तर घरात तुमचं एकंदरीत वातावरण पूर्वी कसं होतं?
1: घरातलं मी तू बरोबर सांगितलंस की आपलं लहानपणचं जे आपलं आपण ज्या घरात वाढतो तिथल्या सगळ्या म्हणजे इमिजिएट फॅमिलीचं आपलं खूप मोठं आपल्या म्हणजे त्यांच्याकडे बघूनच आपण त्यांचा आदर्श धरून पुढे जात असतो. तर वडील आमचे जे माझे आता नाही आहेत पण वडील होते गोविंद हर्षे, ते सोशल वेलफेअर डिपार्टमेंटमध्ये होते आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मधले ते पहिल्या बॅचचे ग्रॅज्युएट होते आणि त्यांना UN फेलो म्हणून अमेरिकेला पाठवलं गेलं होतं.
0: अरे वा.
1: त्यामुळे नंतर ते समाजसेवेच्या म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या समाजसेवा क्षेत्रात काम केलं त्यांनी आणि कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचे फाउंडर होते, फाउंडर डायरेक्टर. आणि त्यांनी अगदी भास्करराव कर्वेचे आपले अण्णासाहेब कर्वेंचे चिरंजीव यांच्याबरोबर अगदी खूप जवळ एक होती त्यांची आणि त्यांनी काम केलं पुष्कळ वर्ष. त्यांचं खूप सगळीकडे नाव झालं आणि त्यांचा खूप आमच्यावर मोठा पगडा म्हणता येईल किंवा हे म्हणता येईल, कारण त्यांचं दुसरं असं होतं की त्यांचा ज्ञानेश्वरीवर खूप गाढा अभ्यास होता आणि ते प्रवचन करायचे ज्ञानेश्वरीवर आणि घरात पण तसंच वातावरण होतं. म्हणजे आमचं एक डिनर टेबल कॉन्व्हर्सेशन म्हणून आमचं असायचं, म्हणजे मुद्दाम केलं नाही पण सगळेजण जमायचं तेव्हा तर कसं जॉईंट फॅमिली पण असायची, पाहुणे असायचे घरात. आणि माझे जे दोन भाऊ म्हणजे आईचं असं एक आमच्यावर इम्प्रेशन होतं की ती खूप डिसिप्लिनवाली होती, म्हणजे शिस्त म्हणजे शिस्त म्हणजे खाण्यापिण्याची शिस्त, वेळेची शिस्त, अभ्यासक्रमाची शिस्त, त्यामुळे तिने तो एक भाग पाहिला आणि वडिलांनी बाकी सगळं जे आपल्यावर जे आपल्या ज्या वाढत्या वयात आपल्यावर आपल्याला जे संस्कार व्हावे लागतात ते सगळे वडिलांमुळे खूप झाले. आणि आजोबा आमचे होते ते मिशनरी लोकांना मराठी शिकवायचे आणि माझे दोघेही भाऊ जे ते मराठी शाळेत होते, डॉक्टर रवींद्र हर्षे सातारच्या अगदी प्रख्यात हार्टचे स्पेशालिस्ट म्हणजे कार्डिओलॉजिस्ट, आणि दुसरा भाऊ म्हणजे डॉक्टर राजन हर्षे ते अलाहाबाद युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर झाले आणि आता पण त्यांची मराठीतनं पुस्तकं येत आहेत आणि त्यांच्या विषयात खूपच त्यांचं जगभर फिरते नाव आहे. तर आम्ही जेव्हा वाढत म्हणजे मोठे होत होतो तेव्हा हे डिनर टेबल कॉन्व्हर्सेशन जे मी म्हणते तेव्हा वडील अनेक विषय काढायचे आणि मग आम्ही त्याच्यावर बोलायचं, आम्ही त्याच्यावर आपली मतं मांडायचं, मग त्यामुळे आपलं जे आपली पर्सनॅलिटी घडत जाते असं मला वाटतं. आणि भाऊ माझा जो मोठा सगळ्यात भाऊ जो डॉक्टर मी म्हटलं तो त्यांनी 9वीत असताना विवेकानंदांवर खूप वाचलं होतं, म्हणजे त्यांची स्वभावाची घडण तशी होत गेली आणि त्यांनी आधीच ठरलं होतं की मी डॉक्टर होणार आणि त्याप्रमाणे त्यांनी मार्क मिळवले, हुशार होता खूप आणि मी मात्र शाळेत अजिबात अभ्यास नाही करायची त्यामुळे अगदी शेवटची म्हणजे शेवटची परीक्षा आली, अन्युअल एक्झाम आली की सगळ्यांना घरात टेन्शन असायचं की आता हिचा अभ्यास कोण घेणार. मग आई आणि माझा भाऊ हे दोघं दोन माझे दोन प्रकारचे सब्जेक्ट वाटून घ्यायचे, म्हणजे सायन्स मॅथ्स वगैरे असेल ते भाऊ घ्यायचा आणि लँग्वेजेस वगैरे असेल ते आई घ्यायची. आणि मी एक दिवस 8-10 दिवस आधी अभ्यास केला की माझं गंगेत घोडं नाहीला समजायचं. आणि माझं एक मला चांगली संधी मिळाली म्हणजे माझ्या आजोबांनी मला, म्हणजे त्यांची त्यांना ते मराठी शिकवायचे मी म्हटलं, त्या मिशनरी होत्या, त्या स्कॉटिश होत्या, त्या मिस किंग म्हणून होत्या. तर त्या म्हणाल्या की तुमची दोन्ही मुलं मराठी शाळेत शिकली तर हिला तुम्ही कॉन्व्हेंट मध्ये घाला. आता ही गोष्ट म्हणजे

0: आणि सगळ्यांकडून आपण काहीतरी शिकत असतो, म्हणजे मामा म्हणा, मावशा म्हणा, आपली भावंड म्हणा, मामे भाऊ, मावस भाऊ, हे ते सगळं. तर ते सगळं मला असं वाटतं त्या घडणीमुळे आपण जेव्हा मोठे होतो तेव्हा या सगळ्याचा खूप फायदा होतो, आपल्याला फायदा होतो आणि फरक पडतो आपल्या वागण्यात. आपण सगळ्यांची प्रेमाने वागतो, सगळ्यांची मिळून मिसळून राहतो, असं आपण एकल कोणते होत नाही. आताचं वातावरण पाहिलं आपण, म्हणजे न्यूक्लिअर फॅमिलीज आणि एक एकटी मुलं वाढतात वगैरे पाहिलं, आणि सारखे मोबाईल वर सगळे आपल्या खोल्यात बंद वगैरे तसं, तर ते पाहिलं की असं वाटतं की आपलं बालपण आणि आम्ही राहायचो तिथे पण खूप मुलं असायची. आणि मी बऱ्याच वेळ जास्ती मुलग्यांशी खेळायचे, कारण मुलींबरोबर खेळणं म्हणजे थोडस भातुकीचं खेळायचे, पण जास्ती टॉमबॉय सारखे असल्यामुळे मी विट्टी क्रिकेट पतंग जे म्हणशील ते सगळं खेळायचे. आणि त्यामुळेच मग टेबल टेनिसची वगैरे आवड लागली. मग शाळेतनं कॉलेजमध्ये जेव्हा जात होते तेव्हा माझ्या आईने, म्हणजे मला आई म्हणाली तू ह्याला जा SNDT च्या होम सायन्सला जा. तर म्हणलं मी काही करणार नाही घरातलं काम वगैरे, मला काय होम सायन्सला जायचं नाही, मला को एज्युकेशन कॉलेजमध्ये जायचंय. तर मग त्याप्रमाणे फर्ग्युसन कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली, तिथे आर्ट्सला घेतली. आई म्हणे तुझं कॉन्व्हेंटचं शिक्षण असतं ते तू दिवसभर शाळेत असतेस, त्यापेक्षा जरा असा कोर्स घे जिथे तुला थोडा वेळ मिळेल. तर आर्ट्सचं माझं इन्क्लिनेशन असल्यामुळे आर्ट्सला मी गेले. आणि फर्ग्युसन कॉलेज जे पुण्याचं आहे तिथे मला, तिथे आमच्या खूप चांगले संस्कार झाले, खूप चांगलं शिक्षण मिळालं, अतिशय उत्कृष्ट टीचर होते सगळे. आणि तिथे मला एक, म्हणजे काय म्हणतात, एक वेगळं होरायझन किंवा एक वेगळं क्षितिज ओपन झाल्यासारखं झालं. आणि माझं व्यक्तिमत्व किंवा पर्सनॅलिटी जी आहे ती मला असं वाटतं तिथे जास्त खुलली.
1: अच्छा.
0: कारण सगळ्या प्रकारचे स्टुडंट असायचे, बाहेरगावचे असायचे, एक मराठीचं पण मला खूप जास्त चांगलं जवळीक आली. कारण कॉन्व्हेंटमध्ये असल्यामुळे थोडंसं, त्या काळात कॉन्व्हेंटमध्ये असल्यामुळे एक थोडं डिटॅच होतं माणूस, कारण बाकी सगळे मराठीत असतात आणि आपण इंग्लिशमध्ये, म्हणजे थोडंसं आपल्याला त्या कल्चरशी, आपण घरी वातावरण वेगळं असतं आणि आपण जे शेक्सपियर शिकतो आणखीन काय काय शिकतो ते थोडंसं एलियन वाटतं. म्हणजे शिकायला चांगलं पण थोडंसं त्यात एक गॅप असते.
1: शाळेचा मुद्दा आपला राहिला, शाळा कुठली होती, लुमुबी
0: किंवा
1: कॉन्व्हेंट म्हणाल,
0: आणि ती आता केम्ब्रिज वगैरे झाली, आता नंतर आयबी वगैरे पण झाली असेल. पण मग ह्याच्यात कॉलेजमध्ये शिकत असताना वेगवेगळ्या प्रकारचे सगळे दोस्त मंडळी, मुली मुलं सगळे. आणि पॉलिटिकल सायन्स मी घेतलं आणि मग बी एला, म्हणजे युनिव्हर्सिटी टॉप रँकिंग मिळवली. आणि मुख्य म्हणजे तेव्हा मला ना खूप टेबल पीटीची पण आवड होती, म्हणजे पीटी एक सकाळी आमची असायची ती, आणि टेबल टेनिस. तर टेबल टेनिसची आवड लागली तेव्हा मी एक लेडीज क्लब तिथे होता PYC चा, तिथे खेळायला जायची. तर त्या लेडीजना मी, म्हणजे जवळजवळ 6 महिन्यात किंवा 8-1 महिन्यात तिथे जेवढ्या लेडीज होत्या त्या सगळ्यांना हरवलं आणि सिल्वर कप सगळे मलाच मिळायला लागले. तर मग एक आमचे कोच होते ते म्हणाले की नाही, हिला आता तुम्ही जेंट्स क्लब मध्ये घाला, कारण तुमचा गेम इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे. तर म्हणजे नुसत्या लेडीज बरोबर खेळून ही तिथेच राहील, दरवेळेस जिंकते. त्यामुळे मग जेंट्स क्लब मध्ये जायचं ठरलं. पण त्या काळात काळ असा होता की तिथे मला जेंट्स, म्हणजे एक मुलगा कोचिंग, एक सुभाष लोढा म्हणून आमच्या इथे शिकवायचे, ते खूप छान शिकवायचे, म्हणजे कोच होते ते वडील. तर त्यांच्या हाताखाली शिकावं असं सांगितल्यावर माझे वडील म्हणाले की नाही, असं मी काही तुला परवानगी देणार नाही, कारण टेबल टेनिसची रूम ही सगळी बंदिस्त असते आणि तू एकटी शिकणार एखाद्या मुलाकडून ते मला काही पटत नाही. बराच घरात वादविवाद झाला, मग मुलांनी सांगितलं, भावांनी सांगितलं, नाही तिला जाऊ दे, तिचा गेम इम्प्रूव्ह नाही होणार. तर त्यामुळे मला मग जेंट्स क्लब मध्ये घातलं आणि मग तिथेही माझी चांगलीच, म्हणजे पुष्कळच प्रगती झाली. मग इंटर कॉलेजेत खेळले, इंटर युनिव्हर्सिटी खेळले, तिथेही गोल्ड मेडल मिळाली. पण कुठेही जेव्हा बाहेर जायची वेळ यायची खेळायसाठी, की हैदराबादला जायचंय किंवा टीम बरोबर आणखीन कुठे जायचंय, ते वडील म्हणायचे नाही, रात्रीचं ओव्हरनाईट स्टे असेल तर मी तुला पाठवणार नाही. अशा असे त्यावेळेचे संस्कार होते. एका दृष्टीने आता त्यांच्या परिस्थितीत गेलं तर आता समजतं की मुलीला बाहेर पाठवणं नुसत्या अनोळखी लोकांबरोबर. आणि त्यांचं सोशल वर्क डिपार्टमेंट असं होतं की त्यांना सगळे प्रॉब्लेमॅटिकच केसेस त्यांच्याकडे यायच्या, म्हणजे प्रॉस्टिट्युशनच्या म्हणा किंवा चाइल्ड लेबर म्हणा किंवा क्रिमिनल सगळ्या अशा. त्यामुळे त्यांना ते पहिल्यांदा ते सगळं डोक्यात यायचं, मुलीचे प्रोटेक्शन म्हणून ते म्हणायचे. आणि मग लवकरच, म्हणजे बीए झाल्यानंतर लगेचच ओळखी ओळखीतच, म्हणजे आमच्या नात्यातच लग्न ठरलं. आणि अजित पंडित माझे जे मिस्टर, त्यांच्याशी माझं लग्न ठरलं त्यावेळेला. आणि आमचे सासरे म्हणजे जगन्नाथ पंडित, ते टाटा इन्व्हेस्टर मशीन टूल मध्ये ते जनरल मॅनेजर होते त्यावेळी. आणि त्यावेळी म्हणजे अगोदर बरेच वर्ष, म्हणजे टाटा ग्रुप बरोबर त्यांचा खूप चांगलं करिअर होतं आणि ते मुंबईमध्ये राहत होते तेव्हा. आणि नंतर मग ते पुण्याला शिफ्ट झाले, त्यांचा बंगला पुण्याला असल्यामुळे. माझे मिस्टर प्रीमियर ऑटोमोबाईल्समध्ये मेटलर्जी इंजिनियर होते आणि मग मी मुंबईला राहायला आले. तर 20 वर्षाचं असताना लग्न झालं,
1: अगदी
0: लहान वयात. आणि

0: आणि
1: मग मला ते तो खूप एक म्हणजे माझ्या आयुष्यातलं मी म्हणू शकेल की खूप एकदम बदल घडला
0: त्यामुळे
1: टर्निंग पॉईंट ऍब्सोल्युटली टर्निंग पॉईंट कारण बॉम्बे इज ऑफकोर्स अ सिटी ऑफ ड्रीम्स आणि माझ्यामध्ये एवढी पुणे म्हणजे विद्येचं माहेर तर तिथे शिक्षणाचा वगैरे संस्कार ते सगळे चांगले झाले पुणे खूप स्वच्छ चांगलं आणि एक काय म्हणतात पांढरपेशा लोकांचं गाव असं समजलं
0: जातं असं प्रोटेक्टेड
1: एज्युकेशनल म्हणजे बॉस्टन ऑफ इंडिया असं म्हणतात ना पुण्याला तसं तर ते शिक्षणाच्या दृष्टीने ते छान होतं पण मुंबईला आल्यानंतर मला खूप सगळं एक मोठं स्वप्न पुढे आल्यासारखं
0: मोठा
1: कॅनव्हास आणि अगदी सुरुवातीला म्हणजे मी मग काय सुरू केलं घरातल्या घरात ट्युशन द्यायला सुरुवात केली आमच्या ओळखीच्या एक जण होते म्हणजे माझ्या मुलीला तू शिकवशील का म्हटलं वा फार छान आणि मग मी काहीतरी 75 रुपये महिन्याचे वगैरे तसं काही नव्हतं कारण मी आधी सेटल होत होते मुंबईच्या शहराला सेटल होते घरकाम वगैरे काहीच सवय नव्हती कशाचीच
0: आणि
1: जरी कधीतरी आईने शिकवलं असेल की पोळी अशी करायची भाज्याची तरी पण कधी केलेलं काहीच नव्हतं त्यामुळे त्या सुरुवातीला जरा सगळीकडनं शिकून आणि तेव्हा ते असं गुगल वगैरे काही नसायचं त्यामुळे लग्नात प्रेझेंट मिळाले एक रुची रावण पुस्तक होतं तर त्या बघून रेसिपी करायच्या पण कधीच असं घर असं चालवलेलं नव्हतं त्यामुळे तो थोडा अनुभव यायला किंवा ते एक्सपिरियन्स यायला वेळ लागला पण मग त्यानंतर जेव्हा हे झालं काय म्हणतात त्याला ट्युशन घ्यायला लागली तेव्हा एकानंतर एक एकानंतर असे खूप जण यायला लागले माझ्याकडे जवळजवळ मी 25 नाही 7 वर्ष ट्युशन घेतल्या घरापासून आणि जवळजवळ 25 एक मुलं म्हणजे अगदी मुलं मुली म्हणजे 5वीपासून ते अगदी ह्याच्यात कॉलेजमध्ये जाणारे सुद्धा माझ्या विद्यार्थ्यांचे आणि सगळे म्हणायचे की यांच्याकडे गेले की आमची मुलं पास
0: होतात
1: त्यामुळे ते मला अगदी चांगलं वाटायचं की मुलांबरोबर बसून अभ्यास तेव्हा त्याच काळात माझा मोठा मुलगा झाला अद्वैत पंडित जो आता सिंगापूरला असतो तो केमिकल इंजिनियर MBA आणि दुसरा ज्ञानेश पंडित तो पण अमेरिकेला त्यांनी MBA केलं आणि तो आता एक प्रोटिव्हिटी नावाच्या एका कन्सल्टिंग फर्म मध्ये तो पण मॅनेजिंग डायरेक्टर तर ती मुलं तेव्हा लहान होती आणि मोठी होत होती तेव्हा मला घर बसल्या ते करणं अगदी फायदेशीर नंतर मग मला असं लक्षात आलं की आपण घरात बसून यांना शिकवतोय सगळ्यांना आणि ही मुलं पास होत आहेत पण आपली वाढ किंवा आपली
0: ग्रोथ काहीच होत नाही
1: त्यामुळे मग मी म्हटलं आपण नोकरी करावी कुठेतरी तर शोधाशोध करायला लागले तर कुठेतरी प्रोफेसर म्हणून किंवा कुठेतरी शिकायला म्हणून मग कोणी ओळखी तशी जायला लागले तर सोफा या कॉलेजमध्ये बोलवलं तर ते म्हणाले की ठीक आहे आम्ही तुम्हाला एका लेक्चरचे 15 रुपये देऊ ते पण विद्यार्थी जमले तर जर तुमच्या विषयाला विद्यार्थी 15 हून अधिक जमले नाहीत तर त्या दिवशी लेक्चर होणार नाही तर म्हटलं की हे काही खरं नाही कारण आपण घरात बसून एवढे शिकवण्या करून किंवा ट्युशनमध्ये हे कशाला करायचं तर तेव्हा एक परफेक्ट प्लेसमेंट म्हणून एक एजन्सी नवीनच निघाली होती आणि ते आता कशा आपल्या एजन्सी असतात जॉब देणाऱ्या एजन्सी
0: असतात
1: तर तशी ती कॉन्सेप्ट तेव्हा एकदम नवीन होती ही गोष्ट मी करते 1979-80 तर मला कोणीतरी सांगितलं की तिथे तू जाऊन तुझं ऍप्लिकेशन दे म्हणजे ते कुठे असेल तर तुला बोलवतील तर मग तिथे मला आपलं बायोडेटा कसं बनवायचं हेही माहित नव्हतं त्यांनी मला विचारलं की तू काय शिकलीस काय वगैरे तर मी काहीतरी एका कागदावर असं घेऊन गेले होते म्हणजे असं नाही हे छान असं मी तुम्हाला बनवून देत म्हणून त्यांनी बायोडेटा वगैरे बनवला छान आणि मग विदिन अ मंथ किंवा 1-2 महिन्यातच मला लगेच कॉल आला मला असं वाटतं मार्च महिना होता आणि ते म्हणाले की शरीव दफ्तरी म्हणून आहेत त्या इंडियन मर्चंट चेंबरच्या प्रेसिडेंट होणार
0: आहेत
1: आणि त्या म्हणजे एक लेडी प्रेसिडेंट म्हणजे वालचंद नीराजनच्या त्या पोतणी लागतात तर त्या ग्रुपच्या त्या आहेत आणि त्या होणार आहेत तर त्यांना तुला भेटावं लागेल आणि त्यांना एक अशी यंग आणि डायनामिक अशी
0: पाहिजे
1: जी तिथल्या लेडीज विंग चालवेल तिथली म्हणजे इंडियन मर्चंट चेंबर म्हणजे काय ऍक्च्युली की ते वेगवेगळ्या इंडस्ट्रीजचं एक संघटन आहे म्हणजे असोसिएशन आहे म्हणजे आपण जशी युनियन म्हणतो ती युनियन असते ती वर्कर्सची असते तर तशा वेगवेगळ्या कंपन्यांची ही एक असोसिएशन आहे इंडियन मर्चंट चेंबर आणि ती रिजनल लेवलला चालते आणि त्या तिथे कसं होतं की जेंट्स जे सगळे होते म्हणजे पुरुष जे होते त्यांच्या मिटिंग चालायच्या कायम की सरकार बरोबर काही नेगोसिएशन असतील किंवा एक वेगवेगळ्या सेक्टरच्या म्हणजे टेक्सटाईल म्हणा किंवा वेगवेगळे जे सेक्टर होते तिथे त्या मेंबरशिप मध्ये त्या लोकांचे तर ते कोणी मशिनरी मध्ये असेल कोणी काय स्कूटर बनवणारे असतील कोणी मोटारी बनवणारे असतील तसे तर त्यांच्या लेडीज ना वाटायचं की आपले नवरे हे सगळे त्या इंडियन मर्चंट चेंबरमध्ये दिवसभर काय करतात तर आपण पण तिथे जावं त्या शरीर दत्तरी ताई मला म्हणाल्या की तू असं कर, सगळ्यांना आपण एकत्र करूया आणि आमची एक मेंबरशिप आपण चालू करूया आणि या स्त्रियांसाठी आपण एक कोर्सेस ठेवूया, म्हणजे हे मॅनेजमेंटचे किंवा प्रोफेशनल कोर्सेस असं आपण एक उभारू अशी एक लेडीज विंग, ज्याच्यातनं त्या स्त्रियांना म्हणजे त्या पुढे जातील, एक तर त्यांना काही करायचं असेल, स्वतःचा उद्योग करायचा असेल तर तसं करता येईल असं. तर ते करत करत आम्ही म्हणजे आधी सुरुवातीला काहीतरी 75 आमच्या मेंबर होते आणि काहीतरी 50 रुपये फी होती. नंतर वाढता वाढता त्या 1500 पर्यंत गेले आमचे मेंबर्स आणि आमच्या वर्षात जो जो 150 इव्हेंट व्हायला लागले, म्हणजे आम्ही सगळ्या प्रकारची माणसं बोलवायचो, म्हणजे एम एफ हुसेन म्हणून म्हणजे आर्टिस्ट म्हणा कुठल्याही क्षेत्रात, म्हणजे अगदी महत्वाचे आर के लक्ष्मण येऊन गेलेले आहेत, कोण तू म्हणशील ते अमिताभ बच्चन येऊन गेलेले आहेत, सगळे माधुरी दीक्षित जे म्हणशील ते, म्हणजे सगळे सेलिब्रिटी वेगवेगळ्या क्रिकेटर येऊन गेले, सुनील गावस्कर सारखे, झाकीर हुसेन सारखे, आणि सगळ्यांबरोबर माझे ते फोटो आहेत. आणि आता कधीही काही असं असलं की मला लोक म्हणतात की तुझा फोटो असेल ना तर तो पाठव, त्यामुळे मलाही अगदी असं बरं वाटतं की आपल्याला चांगल्या संधी मिळाल्या त्या इंडियन मर्चंटमुळे आणि खूप सगळ्या इंडस्ट्रियलिस्ट लोकांची ओळखी झाली. आणि कसं असायचं आमचं काम, म्हणजे असं असायचं की ते इव्हेंट तर करायचंच आम्ही, म्हणजे इव्हेंट ऑर्गनाईज करायचा आणि स्पीच बनवायचा, कारण मी तेव्हा जर्नालिझमचा पण कोर्स केला, म्हणजे मध्ये माझा जेव्हा दुसऱ्या मुलाच्या वेळेला मी प्रेग्नंट होते त्यावेळेला आम्ही जॉईंट फॅमिलीत राहत होतो आणि माझ्या जाऊबाई आणि आम्ही एकत्र राहत होतो. तर त्या म्हणाले की आपण काम वाटून घेऊया, शलाका पंडित त्यांचं नाव आणि माझे दीप श्रीकांत पंडित, तर ते नाशिकला असतात आणि त्यांची पण एक इंडस्ट्री आहे आणि त्यांनी खूप मोठी नंतर ती झाली फॅक्टरी त्यांची आणि त्या नंतर तिकडे गेल्या, पण आम्ही एकत्र राहत होतो तेव्हा. तर त्या म्हणाले की आपण कामं वाटून घेऊया, आपण पैशाचा खर्चही वाटून घेऊया आणि सकाळच्या वेळी तू बनवचा स्वयंपाक, संध्याकाळी मी बनवते आणि तुला कुठला इव्हनिंग कोर्स वगैरे करायचा असेल तर तू कर, मी मुलं सांभाळीन आणि सगळं करीन. त्यामुळे त्यावेळेला मी जर्नालिझमचा कोर्स केला आणि तेव्हा पण मला इतकं असं तू म्हणतेस तसं म्हणजे अक्षरशः मोठं क्षितिज झाल्यास वाटलं, कारण मीडियाचं हे पॉवरही वेगळीच असतं आणि जर्नालिझम मध्ये पण मला मग सिल्वर मेडल मिळाली रायटिंग आणि रिपोर्टिंग मध्ये आणि ते ती न्यूज मला जेव्हा मी 32 झाले त्याच्यानंतर माझ्या एका मिस्टर त्यांच्या मित्रांनी मला येऊन सांगितलं की तू तुमचं असं असं नाही तुम्हाला मेडल मिळालं वगैरे, तर सगळ्यांना खूप आनंद झाला की तू केव्हा करतेस सगळं. सांगायची गोष्ट म्हणजे एम ए पण मी जेव्हा केलं तेव्हा बी ए झाल्यानंतर माझे सासरे म्हणले की तू काही जगन्नाथ पंडित ज्यांचा मी उल्लेख केला ते म्हणाले की तू शिक्षण सोडावं असं मला वाटत नाही, मला असं वाटतं तू शिक्षण कंटिन्यूच करावं, कारण तुला म्हणजे एक तर शिकलेल्या स्त्रिया ह्या म्हणजे आपल्या घराण्यात सगळेजण शिकले आणि तू एम ए सोडू नको, तू एम ए करत राहा, तर त्यामुळे आणि काही मदत हवी असली तर आम्ही करू. तर तो त्यावेळेला म्हणजे पहिल्या वेळी प्रेग्नंट असताना मी एम ए केलं आणि दोन्ही वर्षांचे पेपर एकदम दिले, म्हणजे 4+4 8 पेपर एकदम दिले आणि मुलगा फक्त 5 महिन्याचा होता तेव्हा आईनी सगळं सांभाळलं त्याला वगैरे. आणि म्हणजे आपलं म्हणजे सांगण्याचा हेतू असा की घरच्यांचा आपला सपोर्ट खूप सगळा असतो आणि सासरे जर तेव्हा तसं म्हणाले नसते तर कदाचित मी केलंही नसतं, मला असं म्हटलं असतं की आता लग्न झालं, मुलं झाली, मूल झालंय, आता कशाला आपण काही करायचं. त्यांनी खूप एनकरेज केलं, माझ्या सासूबाई पण खूप शिकलेल्या होत्या, त्या पण एम ए झालेल्या होत्या आणि त्या संगीत विशारद होत्या, त्यामुळे शिक्षणाचं एक वातावरण सासरी पण मिळालं आणि माहेर म्हणजे दोन्हीचा एक संगम म्हणतो तसं घडण माझी त्याप्रमाणे झाली. आणि नंतर म्हणजे काही काही गोष्टी आठवल्या की अगदी गंमत वाटते की जेव्हा मी माझी पीएचडी करत होते तेव्हा माझा मोठा मुलगा एमबीए करत होता आणि धाकटा मुलगा सीए करत होता आणि आम्ही तिघही एकत्र आणि मग आम्ही म्हणायचो मी त्याला म्हणायचे की तुमचं तर ठीक आहे तुम्ही तू 2 वर्षात एमबीए होशील, पण त्याला म्हणायचे सीए ला चल तुला तू ठीक आहे ना 2-3 वर्षात, पण पीएचडी म्हणजे माझं म्हणजे काही त्याचं काही लिमिट नाही किंवा होईन का, पण म्हणजे समाव आम्ही सगळ्यांनी तेव्हा मॅनेज केलं आणि मुलं जेव्हा लहान होती तेव्हा पण सपोर्ट मिळाला, म्हणजे पाळणाघर असं नव्हतं पण आजूबाजूला माझ्या एक राहणाऱ्या होत्या त्या म्हणायच्या की तू ठेवून दे मुलं माझ्याकडे तू जा आणि मी सांभाळीन वगैरे, तर तसा सपोर्ट मिळाला चांगल्या प्रकारे, कारण आता आता असतं तेवढं सगळं डेव्हलप नव्हतं, म्हणजे आता कशी पाळणाघर क्रेश असतात सगळीकडे तसं. आणि मग इंडियन मर्चंट चेंबर मधून काय झालं, जेव्हा हे स्त्रियांचं आम्ही सुरू केलं लेडीज विंग सुरू केली तेव्हा काम करता करता इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनला एक तेव्हा नुकतंच 75 साली इंटरनॅशनल वुमेन्स इयर हे झालं होतं, म्हणजे त्याचं अनाऊन्समेंट झालं, त्यामुळे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन जे युएनला अटॅच्ड आहे तर ते शोधत होते की कोणी आम्हाला या स्त्रियांच्या विषयामध्ये आम्हाला कोणीतरी पाहिजे की जे सगळीकडे सेमिनार करतील आणि चेंबर ऑफ कॉमर्सने कुठे कुठे लेडीज विंग आहे त्याचा स्टडी करतील असं आम्हाला कोणीतरी पाहिजे. तर माझ्याकडे ते त्याची इन्क्वायरी म्हणजे असं एकाने मला विचारलं त्या EFI म्हणून एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया, तर ती एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया ही ILO ला अफिलिएटेड आहे, नॅशनल बॉडी आहे आणि मग तिथून मला फोन आला की एक महिन्याची तुम्ही रजा घेऊन हे काम आमच्यासाठी करू शकाल का. म्हटलं ठीक आहे, मी करू शकेन एक महिन्याचं. रजा जरी नाही घेतली तरी माझ्या रोजच्या कामाच्या ह्याच्यात मी करू शकेन. आणि त्यांनी मला सांगितलं की तू असं सर्वे करायचा, सगळ्या स्त्रिया म्हणजे अशा उद्योजक ज्या आहेत त्यांच्यावर स्टडी करायचा, नंतर वेगवेगळ्या चेंबर्स ऑफ कॉमर्समध्ये जायचं, म्हणजे मेन शहर आपली जी आहेत ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ, म्हणजे दिल्ली चेन्नई कलकत्ता अशा सगळ्या ठिकाणी जाऊन तू बघायचं की तुमच्या इंडियन मर्चंट चेंबर सारख्याच दुसरीकडे महिला शाखा आहेत की नाही, आणि त्या असल्या तर त्या काय करतात, कसं करतात वगैरे. तर मला तो इतका एक्साइटिंग म्हटला प्रोजेक्ट, आणि इतका मला आनंद झाला की, आणि एक तर वय पण असं होतं लहान होतं यंग होतं, आणि एवढ्या मोठ्या संस्थेकडून आपल्याला नुसतं बोलावणं आलं ह्याचंच मला एवढा आलं. त्यामुळे मी काही विचारलं नाही की त्याच्यातनं मला काय मिळेल किंवा काही पैशाचा काही प्रश्नच नव्हता. मग त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मला साईन करायला दिलं. मग मी ऑलरेडी इंडियन मर्चंट चेंबरमध्ये नोकरी करत होते, त्यामुळे त्यांची मला परमिशन घ्यावी लागली. तर ते म्हणले बाबा फार सुंदर हा इतका अभिमानाची गोष्ट आहे, तर तू नक्कीच ते कर वगैरे. आणि मला डॉलर्समध्ये त्यांनी पेमेंट दिलं, त्यामुळे तेव्हा डॉलर्समध्ये पेमेंट म्हणजे अगदी खूपच मोठी गोष्ट होती. पण त्यांना मुख्य म्हणजे माझा सर्वे घेतलेला आवडला, कारण मी इतकी म्हणजे ग्राउंडेड होते त्या विषयामध्ये की इतक्या स्त्रियांशी माझा कॉन्टॅक्ट होता, इतक्या उद्योजक स्त्रियांशी कॉन्टॅक्ट होता, बाहेरच्या सगळ्या चेंबर ऑफ कॉमर्सच्या लिंकेज होतं, त्यामुळे जिथे कुठे जाऊ तिथे मला खूप कॉपरेशन मिळालं. आणि मी जो स्टडी पब्लिश केला तो आयएलओला एवढा आवडला की त्यांनी मला त्याच्यानंतर प्रोजेक्टवर प्रोजेक्टवर मिळतच गेले. म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या स्त्रियांच्या रिलेटेड विषय जे होते त्याच्यातनं मला सगळ्यात इन्व्हॉल्व्ह केलं. मग मला तेव्हा असं जाणवलं की आपण एवढा अभ्यास आपण करतोय, इतका आपण स्टडी केलाय, सर्वे केलाय, आपण ह्याच क्षेत्रात काम करतोय, तर जेव्हा कॉन्फरन्समध्ये आपण जातो आणि जेव्हा आपण बोलायला उभं राहतो तेव्हा काहीतरी आपल्या मागे डिग्री असली त्या विषयातली तर लोक आपलं नीट म्हणणं ऐकून घेतात किंवा आपलं लोक वेगळ्या रिस्पेक्टने आपल्याकडे बघतात. त्यामुळे मग मला वाटायला की आपण माझे एक म्हणजे आम्ही जे आयएलओ मध्ये काम करायचो त्या हॅलो म्हणजे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, तर ती युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनचा एक अंग आहे तो. तर ते कसं, ते त्यांचं काम कसं असतं की लेबर साठी जे किंवा वर्कर साठी जे हिताचं असतं त्यासाठी ती संस्था काम करते आणि ती जगभर काम करते. त्यामुळे इंडियातले वर्कर ते एशियन कंट्रीशी कम्पेअर करतात, युरोपच्या वर्करशी कम्पेअर करतात, मग स्त्रियांचं काय स्थान आहे ते कम्पेअर करतात, असे त्यात अनेक विषय असतात. आणि त्यात स्त्रियांच्या विषयामध्ये जास्त म्हणजे मला इंटरनॅशनली ग्लोबल म्हणजे रेकॉग्निशन तेव्हा मिळाली की वुमन एम्पॉवरमेंट मधली काही नावं होती तेव्हा एक्सपर्ट लोकांची, त्यात माझं नाव त्यांच्या त्या रुस्टरमध्ये आलं. त्यामुळे मला अतिशय आनंद झाला तेव्हा आणि खूप अगदी आनंद गगनात मावेनं म्हणतात तसं झालं. आणि मग असं वाटलं की ह्या विषयात आपण आणखीन जास्त काम केलं पाहिजे. तर आम्ही जे एकत्र काम करत होतो त्यात डॉक्टर बी के सिंग म्हणून एक होते आणि डॉक्टर राजन मेहरोत्रा होते, तर ते दोन्ही माझ्या गाईड सारखे होते. तर ते म्हणाले तू असं कर, तू पीएचडीला रजिस्टर कर जमनालाल बजाज मध्ये, आता त्यांचे ऍप्लिकेशन येतात तर तू रजिस्टर कर. त्यावेळेला माझं वय जवळजवळ 45 होतं. मी जसं म्हटलं मुलं शिकत होती, हायर एज्युकेशन मध्ये मुलं होती, आणि मी म्हटलं आता मी कशी शिकणार, नाही म्हणजे तू अप्लाय तर कर बघूया. आणि मग त्याच्यात कसं होतं 20-20 मिनिटाचे पेपर होते, एक 6 पेपर होते आणि ते 3 तासामध्ये ते संपवायचे होते. आणि ऑल इंडिया एक्झाम होती, बजाजची तर माहिती आहे किती टफ असते. आणि 20-20 मिनिटाचे पेपर होते, त्याच्यात माझी 13-14 मिनिटात माझी उत्तरं लिहून तयार व्हायची आणि मी बसाय बघायचे तर सगळे बाकी सगळे लिहित असायचे. मग मला वाटायचं की आपलं काहीतरी नक्कीच चुकलंय म्हणून आपण आपलं लवकर संपलंय आणि ते लोक अजून लिहित आहे. पण समोर असं झालं की त्या सगळ्या परीक्षा मी पास झाले, चांगल्या मार्कांनी पास झाले. आणि मग ते म्हणाले की आता तुमची आम्ही वायवा घेणार, तुमची हे घेणार, ओरल एक्झाम घेणार आणि मग तुम्हाला आम्ही ऍडमिशनचं आपण ठरवूया. आणि मग जेव्हा ती वायवा घेतली तेव्हा त्यांनी मला विचारलं, डॉक्टर मणेरीकर म्हणून होत्या तेव्हा आमच्या डायरेक्टर होत्या बजाजच्या, तर त्या म्हणाल्या की तू इथून का तुला करायची आहे पीएचडी, तू एसएनडीटी मध्ये का नाही करत, कारण हा स्त्रियांचा विषय, तर तू इथून तुला काय करायचं. म्हटलं नाही, हे जगातल्या 15 मोठ्या बिस्कूज मध्ये याचं नाव आहे तर मला इथूनच करायचंय. तर त्या म्हणाले ठीक आहे. मग म्हणलं मी तुम्ही मला गाईड म्हणून तुम्ही राहा आणि मी तुमच्या
0: अंडर काम
1: करते. तर त्या म्हणला नाही, ऑलरेडी माझ्याकडे 11 स्टुडंट आहेत तर मला तुला वेळ देता येणार नाही, तर तुझं तूच गाईड शोध. तर त्यांचं जे हे असतं म्हणजे प्रॉस्पेक्टस असतं त्यात गाईडची नावं असतात. तर त्यात म्हटलं आता कोण, मग त्याच्यात राजन मेहरोत्रा म्हणते. तर म्हणलं हा चला ह्यांच्याबरोबर आपण काम केलेलंच आहे. मग त्यांना मी विचारलं तर ते म्हणाले हा, कारण त्यांना कसं असतं गाईडना काही आपल्याकडून मिळत नाही, म्हणजे त्या स्टुडंट बरोबर त्यांना खूप वेळ द्यावा लागतो आणि खूप गायडन्स द्यावा लागतो. आणि पीएचडी म्हणजे खूप जिकिरीचं काम असतं, म्हणजे डेटा गोळा करणं, तो अनालाइज करणं, खूप त्याचं. तर तरी ते हो म्हणल्यामुळे मला तो आनंद झाला. आणि मग प्रत्येक महिन्याच्या रविवारी मी त्यांना जाऊन भेटत असे. ते त्यांना कारण ते पण ह्याच्यात काम करत होते नोवार्टिस मध्ये, त्यामुळे त्यांना वेळ नसायचा. त्यामुळे रविवारी आम्ही दोघं भेटायचो रविवारच्या मंथली वन्स. आणि मग मी घरी गेले की त्यांची काहीतरी घरातली हे असायची प्रोग्राम वगैरे असायचा. आणि त्यांच्या मिसेसना वाटायचं की दर महिन्यातल्या एका रविवारी माझ्या दौऱ्याचं डोकं खाते. म्हणजे थोडंसं त्यांच्या घरातल्या वातावरणात थोडंसं मला दिसायचं की, पण ते म्हणायचे नाही नाही मला ही आल्यानंतर मी कुठेही येणार नाही आणि मी आम्ही पीएचडीचा अभ्यास आमचा चालू आहे. तर त्यामुळे त्यांनी इतकं चिकाटीने माझ्या बरोबरीने काम केलं आणि ते मग ते पास झालं. म्हणजे मी पीएचडी पास झाले त्याच्यानंतर, म्हणजे 1995 ला मी रजिस्टर केलं तर 2001 ला मला पीएचडी मिळालं. आणि आपल्या इथं रूल असे असतात की जेव्हा आपली पीएचडी सबमिट होते त्यानंतर ते जे जेव्हा भेटतात आपले जे एक्झामिनर असतात त्यांची मीटिंग काहीतरी वर्षातून एकदाच होते. त्यामुळे ती मीटिंग होऊन गेल्यानंतर तुम्ही जर पीएचडीचा थीसिस दिला असेल तर तुम्हाला एक वर्ष थांबायला जेव्हा तुमची, पण लकीली ते म्हणजे 6 महिन्यानंतरच माझी इंटरव्ह्यू वगैरे झाला आणि मी पास झाले. तर ते पीएचडी मिळाल्यानंतर म्हटलं सगळे पेपरमध्ये आलं, कारण जमनालाल बजाज मधली मी पहिलीच पहिली स्त्री आणि या उद्योजकतेवर करणारी ही पण पहिली स्त्री. आणि होम बेस वुमन अंतप्रकाश असा विषय होता. आणि त्याच्यात कसं होतं की माझे केस स्टडी जवळजवळ म्हणजे 167 होत्या महिला आणि त्या घरून काम करणाऱ्या. आणि माझ्याकडे जी यादी होती त्याच्यात जर मी त्यांना फोन करून वगैरे विचारायला लागले तर कधी मला मिळायचं माझं सॅम्पल बरोबर कधी नाही मिळायचं. पण जेव्हा मी एखाद्या स्त्रीचा इंटरव्ह्यू घेतला आणि तिला विचारलं की आणखीन तुला अशा माहिती आहेत का कोणी बायकाच्या घरून करतात, तर त्या मला बरोबर माहिती द्यायच्या की तुम्ही या पत्त्यावर जा, ही स्त्री ही घरातल्या म्हणजे रेसिपीजचं करते, कोणी कपड्याचं करत होती, म्हणजे आपण म्हणतो ना रोटी कपडा मकान या रिलेटेड ज्या होत्या स्त्रिया, कारण त्यांना तेच सगळ्यात सोपं पडतं. म्हणजे पाककला ते येतच असते, वेगवेगळ्या रेसिपी छान बनवत असतात. तर त्या लाईन मध्ये करणाऱ्या बऱ्याच एक होत्या, म्हणजे आपण लोणची पापड कॅटेगरी म्हणतो त्या, पण अगदी सुंदर काम करणाऱ्या. आणि मग कपड्याच्या उद्योगात होत्या, पण सगळं घरून ना म्हणजे घरातलं सगळं सांभाळून. तर हा सेगमेंट मी का घेतला तर आयएलओ कडे स्टडी होत्या त्या सगळ्या महिला ज्या कारखाने चालवतात आणि ज्या पुरुषांच्या बरोबरीने कामं करतात अशांचा डेटा त्यांच्याकडे होता. पण या इन्फॉर्मल सेक्टर आपण ज्याला म्हणतो की ज्यांची कुठे नोंद नसते की त्या बँकेकडे लोन घेत नाहीत किंवा ज्यांचं रजिस्ट्रेशन नसतं कंपनीचं, अशा या स्त्रिया होत्या म्हणजे इन्फॉर्मल सेक्टर आपण म्हणतो. तर ते म्हणाले की तू अशा सेक्टरमध्ये काम केलंस तर आम्हाला ते फायद्याचं आहे, कारण त्यातला डेटा आम्हाला मिळू शकेल. आणि मग मी बऱ्याच वेळा जेव्हा स्त्रियांकडे या बायकांकडे जायचे तेव्हा बऱ्याच वेळा मला ते सासू सुनांच्या गाराणी ऐकायला लागायची, आणखीन घरातले एक प्रॉब्लेम ऐकायला लागायच्या. आणि मग मी सगळं ते ऐकून घ्यायचे कारण मला त्यांच्या पोटात शिरून त्यांची कार्यवाहीची माहिती पाहिजे असेल. आणि त्या इतकं सुंदर सगळ्या कामं करायच्या. तर मला जेव्हा म्हणजे आणि त्यांना मी जेव्हा हा प्रश्न विचारायचे की तुम्ही तुमचं किती टर्न ओव्हर आहे किंवा तुम्हाला किती पैसे मिळतात, तर त्यांना भीती वाटायची. त्या म्हणायचे तुम्ही कुठल्या तरी इन्कम टॅक्सच्या याच्यातून नाही लागला, टॅक्स नाही ना पडणार. मग मी म्हणायचे नाही नाही टॅक्स नाही पडणार, मी अशी स्टडी रिसर्च करायला लागली. तर मग इनडायरेक्टली मी फाईंड आउट करायला लागले, म्हणजे जेव्हा सरळ प्रश्न विचारल्यावर उत्तर यायची नाही, तेव्हा मी इनडायरेक्ट विचारायचे की तुमचा खप किती होतो, तुमचं मार्जिन किती असतं असं. आणि मला असं दिसून आलं की फार उत्तम या सगळ्या बायका कामं करत होत्या. आणि ते सगळं मग जेव्हा माझी पीएचडी झाली तेव्हा पेपरमध्ये मोठं बॉम्बे टाइम्स मध्ये एक मोठं कटिंग म्हणजे हे
0: आर्टिकल
1: फ्रंट पेज मधच न्यूज आली की असं असं स्त्रियांत. त्यामुळे म्हटलं आता फारच सगळं मोठं झालं. आणि मग नंतर काय झालं, पब्लिशर यायला लागले माझ्याकडे, विकास पब्लिशिंग म्हणून एक आले, आणखीन एक दोघं आले आणि ते म्हणाले आपण ना याचं पुस्तक छापूया तुमच्या पीएचडीचं. तर म्हटलं की पीएचडी ही 350 पानाची पीएचडी आहे, तर त्याचं पुस्तक म्हणजे अगदी बोरिंग होईल लोकांना की ते वाचण्यात काही तसं रस वाटणार नाही. तर ते म्हणाले हरकत नाही आपण काय करूया 40-50 तुम्ही आता त्यातल्या 40-45 केस स्टडीज निवडा ज्या सगळ्यात सक्सेसफुल आहेत, सगळ्यात यशस्वी ज्या झालेल्या स्त्रिया, आणि मग त्यांचं आपण त्यांचं मनोगत त्याच्यात टाकूया, त्याच्याप्रमाणे आपण ते पुस्तक डिझाईन करूया. तर ते करता करता मग ते बिझनेस ॲट होम म्हणून तयार झालं 2001 साली. 2001-2002 दरम्यान ते रिलीज झालं. आणि त्याच्यानंतर इतके मला फोन यायला लागले, इतक्या लोकांच्या इन्क्वायरी यायला लागल्या. आणि मग कॉन्फरन्स वगैरे कुठेही गेले उभे राहिले बोलायला की सगळे म्हणायचे त्यातल्या तुम्ही गोष्टी सांगा की कशा कशा. त्यातली एक गमतीची गोष्ट म्हणजे एक स्त्री एक जी होती ती म्हणायची की मी तिच्या घरी जेव्हा गेले तर ते म्हणाले मी साडी नेसायला शिकवते लेडीजना. तर म्हटलं साडी नेसायला तर आपण सगळ्या साड्या नेसतो त्याच्यात काय शिकवतो, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या मी साड्या नेसायला शिकवतो. म्हणजे जेव्हा कॉन्झर्वेटिव्ह मारवाडी फॅमिलीतल्या बायका असतात आणि त्यांना येत नसते नीट साडी नेसायला, तेव्हा ते जेव्हा सासरी जातात तर त्यांच्याकडे लोक बघतात की अशी काय नेसली साडी, म्हणून त्यांना शिकायचं. असतं साडी नेसायला, तर मी त्यांना त्यांचे कोर्स घेते आणि मग ते काहीतरी 2000 रुपये वगैरे फी होती तिची आणि मग ते कोर्समध्ये ती शिकवायची 32 प्रकारे शिकवणं साडी नेसणं वगैरे. तर मी म्हटलं ठीक आहे मला तुझ्या कोर्सला जॉईन व्हायचं तर तू मला जॉईन करून घे. तर ती म्हणाली सॉरी मी तुम्हाला घेऊ शकत नाही कारण 6 महिन्यासाठी माझी माझा क्लास फुल आहे, मला अजिबात तुम्हाला आत्ता घेता येणार नाही. तर ते ऐकून मला एवढा आनंद झाला की इतकं छोटस स्किल आहे की नुसतं साडी कशी ठीक ठाक नेसवायची हे आणि त्याच्यातनंही इतकी म्हणजे इतका ही मोठा उद्योग निर्माण केला. अजून पण मी बघते ती सोशल मीडियावर तिचं सगळीकडे पोस्ट असतात रील असतात की साड्या कशा ठेवाव्या साड्या कशा नेसाव्या कसं सुंदर दिसावं त्याच्याबरोबर ज्वेलरी कुठली मॅच करावी वगैरे. म्हणजे असं आहे की कुठलंही छोटंसं जरी आपल्यामध्ये एक अंगी कला असली किंवा काहीतरी गुण असेल तर त्याच्यातनं उद्योग हा निर्माण हे मला तेव्हा लक्षात आलं.
0: नक्कीच आपण तुमच्या इंडियन मर्चंट ऑफ चेंबर्स बद्दल जाणून घेतलं पण तिथून मी तुम्हाला ब्रेकच्या नंतर नेणाऱ्या टाटा

0: तुमचा सगळा एक्सपिरियन्स जाणून घ्यायचा आहे. आणि अर्थातच पब्लिक अफेअर्स मध्ये तुम्ही कामाला होतात, जवळजवळ 40 देश तुम्ही फिरलेला आहात, ते 40 देशांची थोडक्यात आम्हाला सफर तुम्ही थोडीशी घडवा अशी मी तुम्हाला विनंती करते. प्रेक्षक एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि बिझनेस मंत्र सेगमेंट मध्ये भेटूया डॉक्टर वैजयंती पंडित यांना. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM यू ओन रेडिओ. विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यू ओन रेडिओ आणि आज आपण बिझनेस मंत्र सेगमेंट मध्ये डॉक्टर वैजयंती पंडित मॅडम यांना आमंत्रित केलेलं आहे. मॅडम, ब्रेकपूर्वी मी म्हटलं तुम्ही 40 देश फिरलात, म्हणजे काय कोणाचं असं स्वप्न असतं एवढं सगळीकडे फिरायचं म्हणजे आवड म्हणून, पण तुम्ही कामाच्या निमित्तानं 40 देशांना भेट दिल्या, तर त्यातले मोजके अनुभव आणि तुमच्या अगदी स्मरणात राहिलेले मोजके अनुभव मला जाणून घ्यायला आवडते.
1: तर कसं होतं, इंडियन मर्चंट चेंबरच्या लेडीज विंग मध्ये पहिलं डेलिगेशन आमचं जे गेलं ते 88 साली गेलं, तायवान, हॉंगकॉंग आणि थायलंड. तेव्हा तायवान बरोबर आपली डिप्लोमॅटिक रिलेशन नव्हती, त्यामुळे आपल्याला हॉंगकॉंग म्हणून विजा काढायचा होता आणि त्या सगळ्या ऑल वुमन बिझनेस डेलिगेशन हे म्हणून तो पहिलंच त्यावेळेला गेलं. आम्ही 25 स्त्रियांना घेऊन गेलो एकत्र आणि तिथे बिझनेस करण्याकरता घेऊन गेलो. आणि त्यावेळेला खूप आम्हाला म्हणजे कुक तू म्हणतेस क्षितिज एकदम मोठं झालं, कारण पहिलीच वेळ फॉरेनला जाण्याची आणि ते पण चायनीज वातावरण असलेले किंवा चायनीज कल्चर असलेले देश होते, त्यामुळे तिथे खूप शिकायला मिळालं. आणि आमच्याबरोबर एक तरला दलाल म्हणून तेव्हा होत्या, त्या प्रख्यात अगदी त्यांच्या म्हणजे रेसिपी बनवणाऱ्या आणि त्याच क्षेत्रातल्या खूप मोठ्या मोठं नाव आहे ते. आणि त्यांचं तिथे इंटरव्ह्यू म्हणजे नेक्स्ट डेलिगेशन आमचं जे ऑस्ट्रेलियाला गेलं तेव्हा त्यांचे रेडिओवर आणि टीव्हीवर एवढे इंटरव्ह्यू झाले, कारण तिथे NRI इंडियन लोक बरेच होते आणि त्यांना त्यांच्याकडून रेसिपी आणि सगळं शिकायचं होतं. तेव्हा काही एवढं इंटरनेटचा नव्हता, प्रभाव नव्हता सगळीकडे, त्यामुळे ते ती एक मला आठवण आहे. आणि खूप लोक आम्हाला विचारले सगळ्या स्त्रिया एकदम कशा आल्या, तुमच्याबरोबर कोणी जेंट्स नाही आणि तुम्ही कशा ट्रॅव्हल करताय, तर तेव्हा हे खूप जाणवलं की आपल्याला भारतामध्ये आपल्या इथल्या स्त्रियांना खूप प्रोटेक्टेड ठेवलं, पण आपल्याकडे फ्रीडम पण खूप आहे. म्हणजे आपण जर काही करू इच्छित असेल आणि आपल्याला जर सहकार्य दिलं आपल्या फॅमिलीनी आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांनी, तर आपण किती झेप मोठी मारू शकतो हे लक्षात आलं. आणि जेव्हा जपानला त्याच ओघात जेव्हा जपानला म्हणजे दरवर्षी डेलिगेशन जायची एक किंवा दोन जायची, जपानला जेव्हा मी गेले तेव्हा मला खूप तो वेगळा देश आणि फार सुंदर असा वाटला. त्याचं कारण तिथलं जे कल्चर आणि तिथली जी लोक इतकी मदत करणारी आणि त्यांचं जे म्हणजे काय म्हणतात त्याला एक प्रामाणिकतेचं जे त्यांचं एक कल्चर आहे किंवा देशप्रेमाचं जे आहे ते मला खूप जाणवलं. मला एके ठिकाणी जायचं होतं जेव्हा ट्रेनने जायचं होतं आणि सगळी येनमध्ये ट्रान्झॅक्शन चालायची आणि मला जेव्हा तिकीट काढायचं होतं तेव्हा मला काही समजत नव्हतं की कुठल्या स्टेशनला आपल्याला उतरायचं आणि किती पैसे आपण त्यात द्यायचे. तर मी एका जपानी मुलाला विचारलं की तुम्हाला मदत कर तिकीट काढायला, मला त्या इंडियन एम्बसीमध्ये जायचंय, तर तो म्हणाला काय हरकत नाही मी तुम्हाला करतो मदत. आणि त्यांनी तिकीट काढून दिली आणि मग तो म्हणाला ही ट्रेन तुम्ही घ्या या प्लॅटफॉर्मवर येईल, त्याला तोडकं मोडकं इंग्लिश येत होतं, तर म्हणाला तुम्ही जा. तर म्हणलं ठीक आहे. आणि मी जेव्हा त्या ट्रेनमध्ये शिरले तेव्हा मला असं दिसलं की तो माझ्या पाठीमागून माझ्या ट्रेनमध्ये शिरला. तर म्हटलं की हा कशाला आपल्या मागून येतोय, तर मी त्याला विचारलं तू, तर तो म्हणला मी तिथेच जाणार आहे त्याच साईडला जाणार, आपण बरोबरच जाऊया. म्हणून मग आम्ही तोडकं मोडकं बोलत गेलो आणि मग जेव्हा उतरलो तिथे तेव्हा तो म्हणाला हे बघा ती तुमची एम्बसी आहे. तर म्हटलं आता मी जाते, तुला कुठे जायचं असेल तू जा. तर म्हणला नाही मी तुम्हाला तिथे सोडणार आणि मग मी काय कामाला जाणार. आणि मग तो तिथे गेला, त्यांनी ते जपानीजमध्ये त्या लोकांना सांगितलं की या इंडियाहून आलेले आहेत आणि यांना तुम्ही असं असं चांगलं वागणूक द्या असं वगैरे त्याच्या भाषेजवळ सांगितलं. नंतर म्हणलं आता मी जातो. तर म्हणलं आता तू कुठे चाललंय, तर त्याला कम्प्लिटली वेगळ्या दिशेला जायचं होतं पण केवळ मी बाहेरच्या देशात नाही म्हणून त्यानं मला मदत केली. मला इतकं त्याचा आनंद झाला. दुसरी गोष्ट, एकदा मी बाथरूममध्ये गेले रेल्वेच्याच ह्याच्यामध्ये म्हणजे लोकलच्या ट्रेनच्या ह्याच्यात, तिथे मला जायचं होतं वॉशरूमला मी गेले आणि मग तिथे ना एक लाल असं बटन सारखं होतं, तिथे असं काहीतरी इमर्जन्सी सारखं त्या जपानीज भाषेत दिलं होतं. तर म्हणलं आपण हे दाबून बघूया, तेव्हा जरा खोडकर वृत्ती होती, मला एक दाबून बघूया काय होतंय. मी ते दाबलं म्हणल्यावर 2 मिनिटात सगळीकडनं इतकी माणसं आली सगळी म्हणजे सिक्युरिटी आली सगळी की आर यू ओके, व्हॉट इज हॅपन, व्हॉट इज युअर ओके. त्यांना वाटलं मला काहीतरी आतमध्ये झालं नाही असं झालं किंवा काहीतरी. तर ते मला एवढं आश्चर्यकारक वाटलं की म्हटलं 2 मिनिटं पण नाही लागली, विदिन फ्यू सेकंड्स ऍम्ब्युलन्स सारखं असा हे होऊन वगैरे सगळी लोक आली आणि असं मदतीला वगैरे बापरे म्हटलं काय देश आहे सुंदर
0: अगदी प्रगत देश
1: प्रगत प्रगत हे खूप वर्षापूर्वी म्हणजे 3-4 वेळेला मी गेले एकदा मला ट्रेनिंगसाठी पण पाठवलं होतं तर तेव्हा 18 देशांचे आणखीन होते लोक आलेले वगैरे
0: म्हणजे रिसर्चच्या उद्देशाने तुम्ही गेला
1: हे रिसर्चच्या उद्देशाने नाही आयएमसीला म्हणजे इंडियन मर्चंट चेंबरला कसं होतं एक नॉमिनी दरवर्षी पाठवायचा असं होतं तिथे जपानीचा एओटीएस म्हणून एक संस्था आहे ओसाकामध्ये तर तिथे वेगवेगळ्या देशांच्या लोकांना बोलवून ते ट्रेनिंग देतात त्याच्यात मला मार्केटिंगचं इंटरनॅशनल मार्केटिंगचं ट्रेनिंग घ्यायला पाठवलं त्यामुळे तिथे मी गेले आणि वेगवेगळ्या देशांच्या लोकांमध्ये मिक्स होऊन मला इतकं शिकायला मिळालं आणि जपानीज लोकांचं दुसरं एक असं की ते सगळं जपानीमध्येच चालायचं आणि मग ते नंतर इंटरप्रेट करायचे तर मी आणि ते बाहेर आले की आमच्याशी चांगले इंग्लिश बोलायचे तर मी म्हणाले की तुम्ही असं का करता जपानीजमध्ये का बोलता तुम्ही इंग्लिशमध्ये जर बोलला तर आम्हाला कळायचं म्हणले नाही जपानीज इंटरप्रेटर जे असतात त्यांना पण रोजगार मिळाला पाहिजे म्हणून आम्ही असं करतो
0: तुम्हाला जपानीजची भाषा येत होती
1: मला थोडं थोडं शिकले होते मी जे काम चालू आपल्याला लागतं ते सगळं शिकले होते तर ते थोडे थोडे वर्ड्स येत होते त्यामुळे खुश ते सगळे खुश असायचे मी थोडं जरी जपानीज बोलले तरी ते खुश व्हायचे म्हणजे तुम्ही इंडियन यू कॅन स्पीक जपानीज असं म्हणायचं मला आणि तेव्हा ईमेल वगैरे नुकतेच आपण करायला लागलो होतो म्हणजे आपण करायला त्यांना अजिबात येत नव्हतं कारण त्यांचा इंग्लिशचा प्रॉब्लेम असतो त्यामुळे ते बरेचसे जपानीजमध्ये शिकतात ना त्यामुळे त्यांना ते पण मोठं वाटायचं की यु नो इंटरनेट यू कॅन राईट ईमेल यू कॅन राईट टू युअर फॅमिली असं म्हणजे त्यांना खूप गंमत वाटायची ती तर तसे काही काही अनुभव आहेत अमेरिकेला आम्ही जेव्हा गेलो डेलिगेशन घेऊन तेव्हा ते सगळे म्हणाले की इंडिया म्हणजे थोडासा बॅकवर्ड देश असं आम्ही मानतो तर तुम्ही या सगळ्या लेडीजना घेऊन तुम्ही आलात आणि तुमचं आता घर कोण सांभाळतं तुम्ही इथे आलात तर तुमच्या घरातलं स्वयंपाक पाणी हे ते करतो आम्ही म्हणालो आम्हाला मदत असते घरात एक बाई असते स्वयंपाक करणारी दुसरे कोण तर म्हणजे ड्रायव्हर अँड कुक आणि सगळं तुम्ही ठेवू शकता वगैरे असं तर तेव्हा असं जाणवलं की आपण किती भाग्यवान आहोत की आपल्याला सगळं घरातली मदत पण मिळते आपण इतके 15 दिवस जरी गेलो बाहेर गावी तरी आपलं घर नीट व्यवस्थित चालतं मुलांना जेवण खाण नवऱ्याला जेवण खाण सगळं व्यवस्थित चालतं घरातलं आपण म्हणतो तसं झाडू पोता कपडे धुणं हे ते सगळं आपल्याकडे माणसं मिळतात तर ती खूप गंमत वाटायची तर ते इंटरनॅशनल एक्सपिरियन्सेस तेव्हा मला खूप असे जाणवले की आपल्याला खूप त्यातनं शिकायला मिळालं खूप एक्सपोजर मोठं मिळालं आणि नंतर मग इंडियन मर्चंट चेंबर नंतर मी फिक्कीमध्ये जॉईन झाले कारण फिक्कीची खूप मोठी संस्था आहे फिक्की नॅशनल बॉडी आहे आणि दिल्लीला हेड ऑफिस असल्यामुळे तिथे मला हेड नेमलं गेलं कारण इतका अनुभव होता म्हणजे 26 वर्षाचा अनुभव इंडियन मर्चंट चेंबरचा होता त्यामुळे त्यांनी सांगितलं की तुम्ही अशा सेक्टरमध्ये काम करा जिथे दिल्ली काम नाही करत आहे
0: तिथे कधी जॉईन झाला होता तुम्ही
1: तिथे मी 2006 ला आयएमसी सोडली आणि लगेचच मी फिक्कीमध्ये जॉईन झाली सो 2006 to 2012 मी फिक्कीत होते म्हणजे वेस्टर्न रिजनची हेड होते आणि आमच्या अंडर मध्य प्रदेश गोवा राजस्थान सगळं येत होतं त्यावेळेला वेस्टर्न रिजन पूर्ण आणि मग तेव्हा आम्ही नवीन नवीन क्षेत्रात काम केलं म्हणजे टेक्निकल टेक्सटाईल्स म्हणा किंवा न्यूट्रॉसिटिकल्स म्हणा किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या काही पॉलिसी होतं त्याचं प्रमोशन करणं म्हणा म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंट बरोबर खूप जवळीक आम्ही काम केलं म्हणजे 7 जे आपले इंडस्ट्रीयल हे आहेत म्हणजे एमआयडीसीज आहेत सगळीकडे महाराष्ट्रात सगळीकडे भेट देऊन त्या लोकांच्या काय अडचणी आहेत त्या समजून घेतल्या त्याच्यावर कॉन्फरन्सेस केल्या जेम अँड ज्वेलरीमध्ये आम्ही खूप काम केलं कारण तो सेक्टर आपल्या इथेच म्हणजे डायमंडचा आणि ज्वेलरीचा सेक्टर जो आहे तो इतका म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रातच मोठा आहे सुरत ऑफकोर्स इज नोन फॉर डायमंड पण आपल्याकडे खूप तो मोठा असल्यामुळे म्हटलं ह्याच्यात तर काम आपण करायचं ते आणि टेक्निकल टेक्सटाईल्स खूप तेव्हा नवीन होतं म्हणजे 12 त्याच्यात सेगमेंट्स आहेत ऑटो टेक्सटाईल जिओ टेक्सटाईल असे सगळे वेगवेगळे सेगमेंट आहेत साधं टेक्सटाईल तर होतंच आपल्याला तशा प्रकारे तर ते त्या वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये काम करताना पण खूप चांगला अनुभव आला आणि फिक्कीची संस्था मी हेड केल्यामुळे म्हणजे काय म्हणतात आपण एकदम टॉपला तिथे असल्यामुळे मला जसं हवं तसं करता आलं आणखीन माझी खूप ग्रोथ झाली देशोदेशी गेले दिल्लीच्या माझ्या म्हणजे जी आमची नॅशनल हेड ऑफिस होतं त्यांच्याशी माझं चांगलं संगनमत झाल्यामुळे खूप आम्ही एक फिक्की फ्रेम्स म्हणून तो कॉन्फरन्स करायचो जे तू मीडियामध्ये असल्यामुळे तुला माहित असेल तिथे 2500 डेलिगेट ऑल ओव्हर द वर्ल्ड चे आणि त्याच्यातनं पण दरवर्षी एक स्टडी पब्लिश व्हायचा KPMG ENY किंवा कोणीतरी एक जण करायचा स्टडी आणि त्याच्यात सगळी आकडेवारी यायची आम्ही वेलनेस सेक्टरवर खूप काम केलं म्हणजे वेलनेस जेव्हा काही कोणाला माहिती नसायचं की फिटनेस म्हणजे काय वेलनेस म्हणजे काय असं
0: आणि त्याची गरज काय
1: हो आणि त्याच्यातून माझं ते पुस्तक निर्माण झालं एव्हरीडे योगा आणि मी शिकत पण होते मी अय्यंगार योगात शिकले मी नवाज मोदीकडे अॅरोबिक शिकले आणि दुसरं एक प्रेमपुरी आश्रम म्हणून तिथे पण शिकले योगा वेगवेगळं तर मी राजेशजी बिर्लांबरोबर काम करायचे तर त्या मला म्हणाले की तू एकदा मला दाखव तू काय करतेस कुठला योग प्रकारचा योगा करतेस मला दाखव. तर मी एक तयार केलं, कसं पॉवर पॉईंट सारखं तयार केलं आणि मग ते घेऊन जायला मला मनात विचार आला की एवढ्या मोठ्या ह्या आहेत राजेश बिर्ला, यांच्याकडे मी नुसतं एक पॉवर पॉईंट घेऊन काय जाऊन करू, मी जरा आणखीन डीप मध्ये अभ्यास करते. असं करून मी जे काय करत होते ते मी लिहित गेले आणि जसं लिहित गेले तसं ते पुस्तक तयार झालं. आणि ते पुस्तक म्हणजे एव्हरीडे योगा, त्यात राजेश बिर्लानी त्याचं फॉरवर्ड लिहिलंय आणि नीता अंबानी एन्डोर्स केलंय ते. आणि खूप त्याचं म्हणजे खूप झाला त्याचा जो चार ते पाच एडिशन त्याचा झाला. आणि त्या कसं त्याच्यात कसं आहे की मी असंही म्हटलंय की जे बिझी लोक असतात नेहमी आपण एक्सक्यूज काय देतो की मला एक्सरसाइज करायला वेळ नाही असं आपण म्हणतो. तर 12 सूर्यनमस्कार जर तुम्ही दिवसात घातले सकाळी उठून तर त्याच्या इतका एक्सरसाइज चांगला दुसरा कुठलाच
0: कुठलाच.
1: प्राणायाम करा, मेडिटेशन करा आणि वेळ ठेवा तुमच्या. जर तुम्हाला आज अर्धा तास वेळ असेल तर तेवढा अर्धा तासच करा योगासन, पण तेवढी करा म्हणजे करा म्हणजे अगदी काहीही झालं तरी. म्हणजे आमचे सर आम्हाला म्हणायचे की तुम्ही संडेला सुट्टी का घेता, तर आम्ही म्हणायचो एक दिवस सर. आणि दुसरी गोष्ट माझ्या एक नेहमी लक्षात, आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आपल्याला आजी आपली आई वगैरे म्हणत असते की आरोग्यम धनसंपदा, म्हणजे सगळ्यात मोठं धन जे असतं आयुष्यात ते आरोग्य असतं. आणि आरोग्य जर तुमच्या तुम्ही त्याच्यावर म्हणजे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करून आत्मसात केलं तर तुमची मग एनर्जी लेवल आपल्या आता पंतप्रधान आहेत त्याप्रमाणे नरेंद्र मोदी जे ते कधी अमिताभ बच्चन बघा म्हणजे 82 वर्षाचे ते आत्ता आहेत आणि ज्या प्रकारे ते काम करतात आणि ज्या प्रकारे तो आपली
0: त्यांची उदाहरण कशाला. तुम्ही आता 72 आहात आणि एवढं कंटिन्यू बोलताय आणि इतकी तुमची एनर्जी लेवल हाय आहे आणि इतकं म्हणजे तुम्हाला अॅक्सेप्ट केलं पाहिजे.
1: आय थिंक इट ऑल कम्स विथ डिसिप्लिन. थोडस डिसिप्लिन खाण्यापिण्यावर म्हणजे आईची शिकवण होती तसं की आपली आई आजी वगैरे जे खात होते दूध पिणं म्हणा किंवा अंडं एक खाणं हेल्थसाठी किंवा आपली जी डिसिप्लिन असते वेळेची की आज ह्या वेळेला जेवलं तर त्या उद्या पण त्याच वेळेला जेवायचं किंवा साधारण ती वेळ चुकवायची नाही. तर हे जे फार महत्वाचं असतं कारण आता रिसर्च मधून असं दिसतंय की तुम्ही जर वेगवेगळ्या प्रकारची फॅट डायट केली आणि आज एक वेगळं डायट, आज फक्त फ्रूट डायट, उद्या फक्त इंटरमिटंट डायट असं तुम्ही वेगवेगळं जर करत गेलात तर त्या बॉडीला कन्फ्यूज व्हायला होतं की ती बॉडी म्हणते की आज आता हे कसं काय आपण ऍडजस्ट करायचं. त्यामुळे जर डिसिप्लिन ठेवलं खाण्याची पद्धत किंवा खाण्याच्या वेळा आणि जे काय तुम्ही खाता ते न्यूट्रिशन व्यवस्थित ठेवलं तर न्यूट्रिशन एक्सरसाइज आणि रात्रीची झोप, तर ती रात्रीची झोप चांगली येण्याकरता मन शांत हो त्यासाठी तुम्हाला मेडिटेशन हे थोडं केलंच पाहिजे. तुम्ही जप करा, तुम्ही जे कुठले तुमचे जे दैवत असेल त्यांची प्रार्थना करा किंवा प्रेयरचं पण खूप मोठं याच्यात एक सहभाग असतो. म्हणजे आमचे वडील ख्राईस्ट बद्दल खूप वाचायचे आणि आमच्या आजोबांनी तर ख्रिश्चन धर्म स्वीकारलाच होता त्यामुळे मला ख्राईस्टची पण शिकवण खूप मिळाली, ज्ञानेश्वरी बरोबर ख्राईस्टची शिकवण, भगवद्गीतेची शिकवण. त्यामुळे मी मला असं वाटतं की स्पिरिच्युअल जो आपला एक असतो म्हणजे आध्यात्मिक बेस असतो त्यामुळे आपण ग्राउंडेड राहतो की आपल्याला कळतं की आपलं पण एक शेल्फ लाईफ आहे, आपण एक इतके काळ आपण आहोत या जगात तर आपण चांगलंच काम करून जायचं आणि त्यानंतर मग जे काय असेल ते परमेश्वराची इच्छा आपण जे काय असेल ते पण हसतमुख राहायचं, पॉझिटिव्ह राहायचं, आपण जे आधीपासून जे शिकले लोकांना मदत करणं अगदी छोट्या छोट्या गोष्टीत मदत करणं हे फार महत्वाचं आहे. कारण खूप वेळा मला लोक म्हणतात तुम्ही एवढे पीएचडी झाल्यानंतर तुम्ही सगळ्यांशी बोलता तुम्ही, तर म्हटलं सगळे म्हणजे प्रत्येकाच्या अंतकरणात. आपण एक म्हणतो भगवद्गीतेने पण म्हटलंय की आपल्यामध्ये जो आत्मा आहे तो दुसऱ्या जीवात पण आहे आणि आपल्याला आनंद का होतो म्हणजे जेव्हा आपण एखाद्या समारंभात जातो किंवा एखाद्याला खूप वर्षांनी भेटतो आपण म्हणतो अरे किती बरं वाटलं तुला
0: भेटतो आहे की तुम्हाला भेटून असं पॉझिटिव्ह वाईज किंवा प्रसन्न वाटतं आणि स्वतःला पण एक एनर्जी येते असं तुमचं व्यक्तिमत्व आहे. आता थोडासा आपण फिकीचा अनुभव तुमच्याकडून जाणून घेऊया. फिकी नेमकं काय आहे, कसं त्याचे प्रोसेस असतो?
1: फिकी म्हणजे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि त्याचं मेन थीम म्हणजे इंडस्ट्रीज व्हॉइस फॉर पॉलिसी चेंज असं आहे. म्हणजे इंडस्ट्रीला जे काय वाटतं म्हणजे इंडस्ट्रीच्या ज्या काही अडचणी असतात, इंडस्ट्रीला पुढे जाण्याकरता जे काही बाधामध्ये येतात तर त्या घेऊन आपण गव्हर्नमेंटकडे जायचं आणि त्यांना सांगायचं की ह्या अडचणी आहेत त्या तुम्ही दूर करा. तर जेव्हा मी इंडियन मर्चंट चेंबरमध्ये होते आणि फिकीत पण होते तेव्हा लोकांनी विचारलं की तुम्ही कुठे काम करता, तर जेव्हा मी या संस्थेचं नाव सांगितलं तर लोकांना पटकन कळायचं नाही म्हणजे तुम्ही काय करता एक्झॅक्टली असं होतं. तर ते नुसते इव्हेंट्स केलेले दिसतात म्हणजे कॉन्फरन्सेस लोकांना दिसतात पण त्याच्यामध्ये बराच काही अभ्यास असतो, बराच काही स्टडी असतो आणि इंडस्ट्रीच्या म्हणजे आम्ही एक एक इंडस्ट्री अशी घेऊन मग समजा आपण आता बजेटचं उदाहरण घेतलं, युनियन बजेटचं असतं तर त्याच्या मिटिंग ऑक्टोबर पासून सुरुवात होते आणि फायनान्स मिनिस्टरकडे सगळेजण रिप्रेझेंटेशन घेऊन जातात की आमच्या इंडस्ट्रीचे ही अडचणी आहे हे तुम्ही चेंज करा. किंवा आपण जीएसटीचं बघतो त्यात बरीच डिस्क्रेपन्सी आहे, नंतर आपण आणखीन कितीतरी टॅक्सच्या याच्यात बघतो, कितीतरी टेक्सटाईलचे म्हणजे तुम्हाला हे मिळतात इन्सेंटिव्ह मिळतात, सबसिडीज मिळतात, तर त्या काही इंडस्ट्रीला मिळतात काही इंडस्ट्रीला मिळतात, म्हणतात की त्यांना देताय आम्हाला नाही देत, किंवा बाहेरचे टॅक्स जास्त पडतात, एक्सपोर्ट इम्पोर्टची ड्युटी पडते.
0: बरं,
1: तर ह्या सगळ्या ज्या म्हणजे बिझनेस रिलेटेड ज्या काही गोष्टी असतात त्या आपण गव्हर्नमेंटकडे जाऊन आपण आणि त्यामुळे पॉलिसी चेंज होतो. तर आम्हाला फिकीमध्ये कसं असायचं, केआरए म्हणजे तुमचे की रिझल्ट एरियाज ज्या असतात आपल्या, तर त्या कशा मोजल्या जायच्या, तर किती कॉन्फरन्स केली त्याला किती माणसं आली ते नाही, पण गव्हर्नमेंटने तुमच्या सांगण्यामुळे किती पॉलिसी चेंज केली हे आमचं निकष असायचं आमच्या परफॉर्मन्सला मोजण्याचं. तर एक अभिमानाची गोष्ट म्हणजे फ्रेम्स, फिकी फ्रेम्स जेव्हा आम्ही करायचो जे मीडियावर असतं, मीडिया आणि सिनेमाची इंडस्ट्री म्हणजे जी सेल्युलॉइड आपण म्हणतो बॉलिवूड वगैरे, तर तेव्हा काय झालं, आमिर खान एका त्याच्या पिक्चरसाठी त्याला लोन हवं होतं, तर तो बँकेकडे गेला, तर बँकेने सांगितलं की तुमची ही काही इंडस्ट्रीमध्ये मोडत नाही, तुमची जी एंटरटेनमेंट मोडत नाही, त्या इंडस्ट्रीमध्ये येत नाही, तर आम्ही तुम्हाला लोन काही देऊ शकत नाही. तर तेव्हा सगळ्यांचं म्हणजे आय ओपनर सारखं डोळे उघडले, आणि तेव्हा अर्थ सुषमा स्वराज तेव्हा ह्या होत्या इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर होते, आणि डॉक्टर अमित मित्रा आमचे हेड होते फिकीचे, तर त्या दोघांनी मिळून आम्ही त्यांना ऑफकोर्स सहकार्य केलं सगळं रिसर्च करण्यात, आणि त्या दोघांनी मिळून इतका मस्त सर्वे आणि रिसर्च केला, त्यामुळे गव्हर्नमेंटनी पॉलिसी आणली की एंटरटेनमेंट इज ऑल्सो एन इंडस्ट्री, मीडिया इज ऑल्सो एन इंडस्ट्री, सो इट शुड बी ट्रीटेड लाईक एन इंडस्ट्री, असं झालं. आणि त्यावेळेस तो एक मोठा चेंज घडून आला, आणि हे आम्ही अभिमानाने आम्ही
0: तुमच्या कारकिर्दीत
1: झाला, आणि आम्ही त्याच्यातले छोटेसे काय म्हणतात त्याला सोल्जर्स होतो करणारे, पण म्हणजे हा मोठा बदल घडून आला. तसंच स्त्रियांच्या बाबतीत पण बऱ्याच वेळा घडून आलं, स्त्रियांबद्दल पॉलिसी झाल्या, आणि मला असं वाटतं मध्ये तुम्ही विनल त्यांचा जेव्हा इंटरव्ह्यू घेतली होता तेव्हा सगळं
0: काय
1: छान सांगितलं, तर तसं पॉलिसी चेंज घडून आणणं हे आमचं मेन तेव्हा काम होतं. आणि ऑफकोर्स मोठे मोठे कॉन्फरन्स आम्ही घ्यायचं, मोठे मोठ्या म्हणजे कंपन्या छोट्या मोठ्या सगळ्या आमचे मेंबर असायचे, तर जे मेंबर्सना जे जरुरी असतं किंवा मेंबरना जिथे आपण म्हणतो ना जिथे शू पिंच होतो त्या गोष्टी आम्ही घेऊन त्यांच्या अडचणी घेऊन त्या आम्ही गव्हर्नमेंटकडे रिप्रेझेंट करण्याचं काम करत असो. तर फिकीमध्ये असं अशा टाईपचं काम होतं. आणि
0: आपण एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपण पुढे बोलूया, ते म्हणजे तुमच्या पुस्तकांबद्दल आणि थोडस योगा असं थोडस तुम्ही सांगा, आणि अर्थातच बोर्ड असाइनमेंट ज्या काही होतं त्याबद्दल एक छोटीशी विश्रांती घेऊया प्रेक्षक, आणि पुन्हा भेटूया. आज आपण बिझनेस मध्ये सेगमेंट मध्ये बातचीत करत आहोत डॉक्टर वैजयंती पंडित यांच्याशी. आता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही एकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ, आणि आज आपण बिझनेस मधल्या सेगमेंट मध्ये बातचीत करत आहोत आपल्या सिनियर एक्झिक्युटिव्ह इंडियन मर्चंट चेंबर्सच्या आणि तसंच सिनियर डायरेक्टर फिक्कीला असणाऱ्या डॉक्टर वैजयंती पंडित मॅडम यांच्याशी. मॅडम, म्हणजे खरंच हे म्हणजे अप्रूप वाटतं, कारण आम्ही फक्त आमच्या कधी कॉलेजमध्ये असताना मर्चंट ऑफ चेंबर ऑफ कॉमर्स असतं आणि हे सगळे म्हणजे फिक्की असते, हे सगळं आम्ही कॉलेजच्या म्हणजे मॅनेजमेंट स्टडीजमध्ये होतं की ह्यांचं हे कार्य चालतं ते चालत. आता तुम्ही बोर्ड ऑफ डायरेक्टर्स म्हणून बऱ्याच संस्थांवर आहात, आणि मग अशी मी उल्लेख केला तसं तुम्ही टाटा मोटर्सला होता, आयजी पेट्रोल लिमिटेडला होता, वेलिंगकरच्या इन्स्टिट्यूटमध्ये होतात, तर असं लोकांना असं वाटतं अरे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मध्ये आहे त्याला काय, फक्त त्यांच्या मीटिंग होतात तेव्हा सह्या करायच्या, अजेंडा ठरवायचे, आणि अगदी सोपं काम असतं, आणि एवढ्या वर्षांचा एक्सपिरियन्स आहे म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टर आरामात होऊ शकतात, पण ते आरामात नसतं, त्याच्यामागे पूर्ण तपश्चर्या असते. तर ते जाणून घ्यायचं की बोर्ड ऑफ डायरेक्टर असणं त्याचा रोल काय असतो, आणि तुम्ही ज्या ज्या कंपन्यांमध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर्स म्हणून आतापर्यंत रुजू आहात त्याविषयी थोडंसं जाणून घ्यायचं.
1: कसं आहे, 2013 साली जेव्हा कायदा आला की प्रत्येक लिस्टेड कंपनीच्या बोर्डवर एकतरी स्त्री हवी असा जेव्हा कायदा आला, तेव्हा थोडंसं कंपन्यांना पण असं थोडंसं विचित्र वाटलं की आता कुठल्या आपण कुठल्या स्त्रियांना इन्व्हॉल्व्ह करावं, आपण लॉयर बायका घ्याव्या की आपण सीए घ्याव्या का आपण, म्हणजे एकदम थोडंसं काय म्हणतात त्याला कन्फ्युजन झाल्यासारखं झालं. पण माझा संबंध हा मोठमोठ्या इंडस्ट्रीजशी पहिल्यापासून असल्यामुळे, म्हणजे आयएमसीच्या कारकिर्दीपासून, म्हणजे अगदी आनंद महिंद्रापासून, दीपक पारेखपासून, कोटक, उदय कोटक, जे तुम्ही म्हणाल ते सगळे आम्ही त्यांना ओळखत होतो, कारण आम्ही सगळ्यांसाठी स्पीचेस लिहिणं म्हणा किंवा आम्ही जवळचे संबंध आले होते त्यांच्याबरोबर काम करण्याबद्दल त्यामध्ये. त्यामुळे काय झालं की पटकन त्यांना ऍट द फर्स्ट म्हणजे रिकॉल जे असतं, आपण एक रिकॉल म्हणतो की आपण एखादा विचार करायला लागलो की ह्या क्षेत्रात आपल्याला कोण माहितीये, तर त्या रिकॉलमध्ये पटकन पहिलं नाव माझं येतं. त्यामुळे कारण खूप वर्ष एकत्र काम केलं होतं. दुसरं एक मला असं नेहमी वाटतं की एक विश्वास या पर्सनवर किंवा या लेडीवर आपण विश्वास ठेवू शकतो हे एक जे असतं ते फार महत्वाचं असतं. म्हणजे आजकालची जी जनरेशन आहे त्यांना क्विक मनी पाहिजे असतो, फास्ट राईस पाहिजे असतो, ते सगळ्याची कम्पॅरिझन करतात. म्हणजे जिमला गेले ना तरी कम्पेअर करतात की मी 60,000 वर्षाची फी दिली तर माझं 6 किलो तरी वजन वर्षाच्यासाठी कमी झालं पाहिजे. तर असा तुम्ही जर बिझनेस केला प्रत्येक गोष्टीचा तर तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. तर आपण जे काम करतो त्यात झोकून द्यायचं आपल्या स्वतःला, जे काय आपल्याला मिळतं त्याचा मोबदला मिळतो, त्याची अगदी इतकी बिझनेस सारखी मोजमाप नाही करायची. कारण तुम्ही जर चांगलं काम केलं तर आपोआप तुम्हाला पैसा मिळतो, आपोआप तुम्हाला कीर्ती मिळते, आपोआप तुमचं सगळं नाव होतं, तुम्ही फेमस होता, त्याच्यात काहीच प्रश्न नाही. त्यामुळे जेव्हा त्या इंडस्ट्री मधल्या जे लीडर होते तेव्हा त्यांनी मला पहिल्या वेळी जेव्हा सांगितलं, इंडोकॉम्पला मी पहिल्यांदा जॉईन झाले, ती टेक्स्टाईल कंपनी कागलला त्यांचा प्लांट आहे आणि ते 100% नाही पण 90% त्यांचं सगळं एक्सपोर्ट व्हायचं आणि ते बनवतात.

0: बेड लिनन बनवतात, म्हणजे आपण चादरी किंवा ब्लँक हे घेतो बेड लिनन, तर तसं त्यांचं उत्पादन चालायचं. आणि त्यावेळेला त्यांनी मला बोलवलं, त्यांचं कागदचं जेव्हा उद्घाटन करायचं होतं तेव्हा बोलवलं की आम्हाला मराठी अँकर पाहिजे जी मराठीत बोलू शकेल, कारण कोल्हापूर आहे मराठी, त्यामुळे त्यांनी मला म्हणजे बोलवलं की तुम्ही याल का आणि कराल का, तर म्हटलं ठीक आहे मी करीन. तेव्हा मी त्यांना असं काही विचारलं नाही की मला तुम्ही त्याच्याबद्दल किती पैसे देणार, अजिबात विचारलं नाही. आणि त्यांचं माझी रिलेशन चांगली होती, अनिल कुमार जैन त्यांचं नाव, चेअरमन. तर नंतर मग काही वर्षांनी त्यांनी मला फोन केला, मला तुमची आठवण झाली कारण तुम्ही तेव्हा आपण भेटलो होतो, तर तुम्ही माझ्या बोर्डवर काम कराल का. तर म्हटलं ही पहिलीच संधी आहे, मला ऍक्च्युली माहित नाही काय, मला टेक्सटाईल मध्ये मी काही एक्सपर्ट नाही. तर म्हणजे नाही, टेक्सटाईलची एक्सपर्ट आम्हाला नकोच आहे, आम्हाला एक स्त्री हवी आणि आम्हाला जिच्यावर विश्वास ठेवता येईल, जिची इंटेग्रिटी आम्ही गॅरंटी करू शकू की जी आपली इन्फॉर्मेशन असते, जी कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन असते, ती लोकांशी शेअर करणार नाही, शेअर मार्केटमध्ये ट्रेड करणार नाही, अशी आम्हाला पाहिजे. म्हणजे जे इन्साइडर ट्रेडिंग म्हणतात ते सगळ्यात डेंजरस कन्सिडर क्रिमिनल ऍक्ट. तुम्ही जर आतली शेअर बद्दलची माहिती बाहेर कळवली आणि तुमचं शेअरचं ट्रेडिंग केलं आणि त्याच्यात तुम्ही जर कमवत राहिला तर ते अगदी म्हणजे पनिशमेंट गुन्हा आहे, मोठा गुन्हा आहे. तर त्या दृष्टीने त्यांनी माझ्याकडे बघितलं, त्यांनी इतकं एक्सप्लिसिटली मला सांगितलं नाही की आम्ही त्या दृष्टीने तुमच्याकडे पाहतोय, पण त्यामुळे आपली इतक्या वर्षांची ओळख आहे म्हणून तुम्ही या. तेव्हा मला ते सगळं नवीन होतं, मी पहिल्यांदा सगळे ऐकायचे त्यांचे डिस्कशन चाललेलं वगैरे, तेव्हा मला एवढं कॉन्ट्रीब्युट करतायचं नाही. पण नंतर मला असं लक्षात आलं की त्यांच्या सीएसआर मध्ये मी खूप कॉन्ट्रीब्युट करू शकते, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. प्रत्येक कंपनीला 2% प्रॉफिट मधला एव्हरेज प्रॉफिट 3 वर्षांचा असतो, त्यातला 2% हा डोनेट करावा लागतो. आणि ते हेल्थ, एज्युकेशन, स्त्रियांचं सक्षमीकरण, ESG या सगळ्या गोष्टींना त्यांना विभागून ते पैसे द्यावे लागतात. तर ते मी इतकं हिरिरीने त्यांचं काम केलं तिथे की आम्ही भोकाटबरोबर काम केलं, तिथे मोबाईल व्हॅन्स ठेवल्या आणि कागलच्या खेडोपाड्यात, आजूबाजूच्या खेडोपाड्यात मोबाईल व्हॅन्स देऊन लोकांचं हेल्थचं आम्ही संरक्षण केलं. आम्ही जवळजवळ 20,000 स्टुडंटना स्मार्ट क्लासरूम दिल्या. आम्ही इव्हन तुला सांगते कोल्हापूरमध्ये स्मशान पण नीट सोलापूर बासवाडा म्हणून एक प्लेस आहे, म्हणजे जे हे पण टेक्सटाईलचीच कंपनी आहे, ती मी दुसरी जॉईन केलेली. आणि तिथे असं दिसून आलं की स्मशान आहे तिथे पण काही सोयी नव्हत्या, म्हणजे साधी शेड नाही, बसायचा बाक नाही, काही नाही. तर अशा ठिकाणी पण आम्ही मदत करून तिथे सीएसआर आम्ही केलं. करता करता लिंक्डइनवर माझी प्रोफाईल पाहून मला टाटाकडून कॉल आला, टाटाच्या ऑफिसमधून, की तुम्हाला असं असं इंटरव्ह्यूला बोलवलं वगैरे. गेले इंटरव्ह्यूला, म्हटलं भरपूर बायका असतील, आणखी बरीच कॉम्पिटिशन असेल, एखादा आपलं पण त्याच्यात असू दे म्हणून गेले. तर ते जे मेन त्यांचे होते ते मला म्हणाले की पिशा रोडी त्यांचं नाव, तर ते मला म्हणाले की मला तुझ्याबद्दल काहीच माहिती नाहीये, मला ते सीव्ही दिला तो आत्ता दिला 10 मिनिटांपूर्वी, तर ते वाचन बसण्यापेक्षा तुम्हीच मला सांगा काय करतात. 2-1 मिनिटं 2.5 मिनिटं मी बोलले की मी अशी पिकेत होते असं करतो. तर ते म्हणाले हा बस बस बस, आता काही मला आणखी माहिती नको. तर मला वाटलं आपण आता रिजेक्ट झालो, आता दुसरी कोण असेल तिला आत बोलवतील आणि आपल्याला रिजेक्ट करतील. तर ते म्हणे नाही मला तुला एकच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की मी जर तुम्हाला एकाच्या ऐवजी 3 कंपन्यांवर घेतलं तर तुम्ही तयार आहात का. तर मला एवढं आश्चर्य वाटलं, मला म्हणजे अक्षरशः ते म्हणतो ना अंधळा मागतो एकदा, मला तिसराही डोळा दिला गेला. मी म्हटलं काही हरकत नाही, म्हटलं मला ह्या विषयातले म्हणजे मोटर्स किंवा माझे म्हटलं मिस्टर मेटलर्जी इंजिनियर आहेत आणि त्यांनी प्रीमियर ऑटोमोबाईल मध्ये काम केलंय, पण त्यांना माहिती आहे मोटरचं काय असतं, म्हणजे मेकॅनिकल, मला काहीच माहिती नाही. ते म्हणजे आम्हाला तसं माणूस नकोच आहे, आम्हाला तुमच्यासारखा थर्ड व्ह्यू आणणारा म्हणजे डायव्हर्सिटी वाढवण्याकरता मी तुम्हाला घेतोय, तर तुम्ही प्लीज ऍक्सेप्ट करा वगैरे. तर तिथून मग माझी वाटचाल पुढे जात राहिली आणि मी लक्ष्मी मित्तल आणि यांची जी एक मर्ज्ड कंपनी आहे HPCL आणि लक्ष्मी मित्तल, त्यांची एक कंपनी HMEL म्हणून ती रिफायनरीज मध्ये आहे आणि त्यांचं भटिंडा मध्ये प्लांट आहे.
1: बरं,
0: तर तिथे 2 वर्ष मी काम केलं, त्याच्यानंतर मला 2 वर्ष वाढवून मिळाली म्हणजे 4 वर्ष काम केलं. तर ती फारच मोठी कंपनी होती, म्हणजे $4 बिलियन त्यांची नुसती इन्व्हेस्टमेंट होती आणि सीएसआरचं बजेट आमचं 66 कोटी होतं. तर ते बघून मला वाटायचं की आपण कसं, म्हणजे एक असं म्हटलं जातं की पैसे मिळवणं सोपं असतं पण ते चांगल्या कारणी लागणं कठीण असतं. जेव्हा तुम्ही सीएसआर साठी स्पेंड करता किंवा खर्च करता तेव्हा तुम्हाला आत्मविश्वास हवा की आपण जे देतो, आपल्या कॉन्शियसला पटलं पाहिजे की आपण खरोखर गरीब विद्यार्थ्यांना देतोय, आपण खरोखर गरीब महिलांना देतोय, हे जे पैसे आपण खर्चतोय ते कारणी लागतात, हे म्हणजे सपात्र दान म्हणतो तसं झालं पाहिजे. तर आम्ही तेव्हा जवळजवळ 20 विलेजेस तिकडची आजूबाजूची आम्ही अडॉप्ट केली आणि तिथे सगळीकडे खूप काम केलं, म्हणजे स्त्रियांना मदत केली, छोट्या छोट्या मुलांना मदत केली, म्हणजे अगदी काही काही खेडोपाड्यात जाऊन इतकं रडू यायचं की मुलं अशी चिखलातनं शाळेत जायची, त्यांच्या पायात चप्पल नसायची, स्लिपर नसायचे साधी. तर सगळीकडे आम्ही म्हणजे घडवून आणला इतका मोठा बदल, तर त्याचं जे समाधान आहे ते खूप मला, म्हणजे अजून दरवेळेला आठवलं की वाटतं की हे काम मला म्हणजे परमेश्वरांनी हे अशी संधी मला परमेश्वराने दिली आहे, किती मोठं काम आपण केलं आणि अजून पण सगळेजण आठवण काढतात आणि अजून पण माझं हे काम चालू आहे. त्यासाठी मला झी मीडियानी सीएसआर साठी अवॉर्ड दिलं, उंच माझा जो झोका त्याच्यामध्ये अवॉर्ड दिलं आणि ते म्हणजे एक छोटस रेकॉग्निशन होतं. आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटने पण गौरव पुरस्कार दिला होता मला माझ्या रिसर्च साठी, विमेन एंटरप्रेन्युअरच्या रिसर्च साठी, कारण त्यावेळेला महिला उद्योजकांवर काही फारसं
1: काम झालं नव्हतं.
0: त्यामुळे सगळ्या गोष्टी तसं सुरुवात केल्यामुळे खूप अभिमान वाटतो आणि खूप मागे बघितल्यावर असं वाटतं की ठीक आहे, आपण काहीतरी समाजासाठी थोडं काहीतरी
1: त्यातली पुस्तक लिहिली आहेत. म्हणजे योगावर पुस्तक लिहिणं, त्याच्यानंतर तुम्ही बिझनेस ऍट होमचा सुद्धा उल्लेख केला. आता आय थिंक हे नवीन पुस्तक अगदी न्यूली पब्लिश आहे, न्यू बॉर्न बेबी आहे, लाईफ प्लस ब्लूम्स ऍट 70. तर ह्याविषयी थोडस सांगूया.
0: तर मला असं दिसून आलं की माणसं म्हणजे काय करतात, वय जेव्हा व्हीआरएस यायला लागेल तेव्हा स्त्रिया म्हणायला लागल्या की व्हीआरएस आलं की आम्ही पहिलं व्हीआरएस घेणार आणि आम्ही आम्हाला जे हवं ते करणार. मग आम्ही म्हणायचं हवं ते करणार ते तुम्ही आत्ताच का नाही करू शकत, व्हीआरएस का घेता, तुम्ही जे काम करताय ते करत राहा ना. कारण कसं असतं, थोडंसं एक फायनान्शियल आपल्याला एक हेल्प मिळाली किंवा फायनान्शियल आपल्याकडे रेव्हेन्यू स्ट्रीम चालू असली तर आपलं घर नीट चालतं, आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो आणि आपण खर्च करू शकतो. तुम्हाला हवं तर तुम्ही डोनेट करा, तुम्हाला वाटलं की आपल्याकडे जास्त म्हणजे पैसे आहेत आणि आपण काहीतरी समाज कार्य करू शकतो, बाहेर पैसे देऊ शकतो, तर तुम्ही करा, पण तुम्ही काम थांबवू नका, काम करत राहा. तर असं आहे की वय हे लोकांना काउंट करू देत आपलं, आपण किती वयाचे झालोय लोकांना काउंट करू देत, पण आपण आपलं काम करत राहायचं आणि आपण जितक्या कुठल्या फील्डमध्ये आपल्याला काम करत येईल ते करत राहायचं. असं एक मनात ठेवून मी म्हटलं एक पॉझिटिव्ह आपण त्याच्यात हे ठेवूया. आणि माझी नातवंड आणि माझी मुलं वगैरे सगळ्यांनी पुढाकार घेतला आणि म्हणाले की तुझ्या 70 वाढदिवसाला आपण हे
1: छापूया.
0: आणि मग त्याच्यात अजय पिरामल आहे, त्याच्यात सुरेश आणि आदित्य मित्तल म्हणून आहेत, त्यांनी तर पहिलंच लिहिलं मला, पहिलाच ईमेल त्यांनीच लिहिला म्हणून तेव्हापासून मला एकदम असं हुरूप आला की काहीतरी प्रत्येक जण आपल्याबद्दल काहीतरी मैत्रिणी आहेत, माझे रिलेटिव्ह आहेत, आणखीन आहेत. तर म्हटलं ह्याच्यातनं आणखीन काहीतरी आपण लिहूया म्हणून एक 70 मागे मी टेकअवेज दिले की जे फॉलो करता येतील. म्हणजे आताची जी एचआर मध्ये गेलेली मुलं आहेत किंवा एमबीए करणारी मुलं आहेत त्यांना इन्स्टंट सक्सेस पाहिजे असतो, त्याच्यात म्हणतात इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन पाहिजे असतं. की मी माझ्याकडे यायची, मी जेव्हा पिकित होते तरुण मुलं मुली यायच्या, म्हणजे मॅडम आम्ही 2 वर्ष काम केलंय आता आम्हाला इन्क्रीमेंट किती देणार तुम्ही, आता आम्हाला काय इन्सेंटिव्ह देणार. मी तेव्हा त्यांना म्हणायचे अरे 2 वर्ष म्हणजे काहीच नाही, तुम्ही अजून शिकताय अजून करताय काम. तर म्हणजे एक फरक आहे सगळ्या वातावरणात आणि सगळ्या आताच्या पिढी त्यांना इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन पाहिजे असतं, म्हणजे लगेच हवं असतं सगळी गोष्ट. तर त्यांना थोडंसं की तुम्ही पेशंटली काम करा, तुम्ही लोकांना तुमची नोंद घेऊ दे तुमच्या कामाची, अशी एक वेळ आणा. तुम्ही असं म्हणू नका, दरवेळेला कम्पेअर करू नका की आमच्या माणसाला दुसऱ्या कलिगला जास्त दिलं मला वगैरे, असं कम्पेअर न करता आपोआप तुमच्या कामाची रेकॉग्निशन तुम्हाला मिळणार. त्यामुळे झोकून अगदी पूर्ण आपलं सर्वस्व त्याच्यात झोकून तुम्ही काम करत राहिलात तर यश हे तुमच्या अगदी नक्की तुमच्या पायाशीच येणार.
1: तुमचा बैठक दिसते ती अध्यात्माची आणि योगा साधनेची, थोडंसं आपण त्याबद्दलही बोलूया.
0: तर योगाबद्दल म्हणजे त्या पुस्तकातच मी लिहिलंय, जे काय आम्ही शिकलो तेच मी लिहिले. तर त्याच्यात एक अशी मॉड्यूल आहे की त्याच्यात आपण प्राणायाम करतो, आसनं करतो, सूर्यनमस्कार करतो आणि त्याच्यात एक थोडंसं मेडिटेटिव्ह आस्पेक्ट पण आहे आणि थोडंसं ओंकारचा मंत्र करतो. तर ओंकारच्या मंत्राला खूप आपल्याकडे महत्व आहे, म्हणजे एकतर एन्शंट सायन्स आपलं 5000 वर्षांपूर्वीचं आहे सायन्स ते. आणि तुम्ही नुसते जरी डोळे मिटून जरी ओंकार केला तरी तुमचं मन अतिशय शांत होतं आणि मन शांत होणं हे अगदी महत्वाचं आहे. आपण जे सगळे रोग म्हणतो, म्हणजे माझा भाऊ नेहमी म्हणायचा जो डॉक्टर रवींद्र अशेन म्हणते तो कुठल्याही रोगांचं कनेक्शन नेहमी मनाकडे लावायचा. आणि तुम्हाला जर मनाने तुम्ही अस्थिर असलात, मनाने तुम्ही जर अस्वस्थ असलात आणि तुम्हाला जर ईर्ष्या असते, निगेटिव्ह इमोशन असल्या, तर तुम्हाला कुठलाही रोग तुमच्याकडे पटकन धावत येतो. त्यामुळे तुम्ही मन शांत ठेवा, तुम्ही पॉझिटिव्ह अॅटिट्यूड ठेवा आणि तुम्ही योग साधना करत राहा, तुम्ही मेडिटेशन करा, तुम्ही प्रार्थना करा, जे काय तुम्हाला आवडेल कुठल्याही देवाचं किंवा कुठल्याही प्रकारे तुम्हाला ती साधना करता येत असत करा. त्यामुळे तुमचं मनावरही कंट्रोल राहील, तुमचं मन शांत होईल, झोप चांगली लागेल, अन्न चांगलं खा, म्हणजे ताजं अन्न आणि आपण जे म्हणतो फ्रेश फ्रूट फ्रेश व्हेजिटेबल असं खा आणि तुम्ही योग साधना करा. रोजच्या रोज ती करा आणि काही थोडा वेळ आपल्यासाठी ठेवा आणि तो नेहमी हेही म्हणायचा की इंट्रोस्पेक्शन करा की आपल्या स्वतःसाठी, म्हणजे टेक अपॉइंटमेंट विथ युअर सेल्फ. तर एक 10 मिनिटं रात्री झोपताना आपण स्वतःला विचारावं की आज मी काम केलं ते ठीक होतं का, आणखीन मी काय करू शकते का, आणखीन मी लोकांची मदत कशी करू शकेन, आणखीन मी काय करू शकेन, असं एक आपल्याच मनाचा आपण एक रिव्ह्यू घेतला तर आपल्याला पुढची वाटचाल करणं सोपं होतं.
1: आता ही 70 किंवा 72 वर्षे अगदी दैदिप्यमान झाली सगळी कारकीर्द. म्हणजे असं वाटलंही नव्हतं पुण्यातनं मुंबईत आपण म्हणजे लग्न करून येऊ आणि एवढं यश आपल्याला आणि नोकरीचं आणि काही कुठल्या व्यवसायाचं आपण ध्यानीमध्ये ठरवलं पण नव्हतं. पण एवढ्या उच्च पदस्थ तुमच्याकडे नोकऱ्या चालू झाल्या आणि उत्तम अशी पदं तुम्ही उच्च विभूषित भूषवली. आता थोडस आता अजूनही म्हणजे बराच काळ आहे आणि त्या निमित्तानं आपल्याला तुम्हाला काय करायचं म्हणजे 75 नंतर तुम्ही काय योजलेलं आहे तुमच्या आयुष्यात ते जाणून घ्यायचं.
0: असं मला दिसत नाही कुठे की मी काम कधी थांबवीन. पण असं मला दिसतं की 75 तर कसं आहे की गव्हर्नमेंटचंच रिस्ट्रिक्शन आहे की बोर्डवर तुम्ही राहू शकत नाही. तर माझ्या मनात असं आहे की एक रिप्रेझेंटेशन करायचं सरकारला की ज्या स्त्रिया किंवा जी माणसं स्पेशली स्त्रिया एकीकडे आपण स्त्रियांना महत्व देतोय त्यांना सगळीकडे इन्वॉल्व्ह करतो इन्क्लुझिव्ह आपण म्हणतो इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणतोय बरोबर आहे इम्पॅक्ट इन्स्पिरेशन इन्क्लुझिव्ह ग्रोथ आणि इम्पॅक्ट बायकांच्या कामाचा हे म्हणतोय. तर मग 75 पुढे एखाद्या स्त्रीला जर करायची इच्छा असेल जर इंडस्ट्रीला किंवा लोकांना याविषयी वाटत असेल आणि जर फिजिकली फिट असेल तर सरकारने अशी लिमिट का ठेवावी. म्हणजे जर अमेरिकेत तुम्ही पाहिलं तर अमेरिकेत रिटायरमेंट एज नाही ते कितीही वर्ष
1: करू शकतो.
0: तर तसं एक मला वाटतं की तशा प्रकारे म्हणजे मी कधी थांबेन असं मला वाटत नाही कामाच्या बाबतीत. पण एक करायची इच्छा म्हणजे अशी जास्त सीएसआर किंवा एक लोकांसाठी करावं काम आपण की आपण आपल्याला जे इतकं सगळं मिळालं आणि आपण इतके जे काय म्हणतात त्याला आपण स्वतःला इतक्या संधी आपल्याला परमेश्वराने दिल्या मिळत गेल्या तर ते थोडस आपण काहीतरी आणखीन रिटर्न करू शकतो. म्हणजे गरीब मुली पाहिल्या किंवा गरीब विद्यार्थी पाहिले तर त्यांच्याकडे जाऊन शिकवावं त्यांच्या मनावर संस्कार करावे त्यांना काहीतरी आणखीन चांगलं आपण सांगावं. आणि ज्या रफ्तारने आपण आता वाढतोय म्हणजे ती चांगली आहे रफ्तार म्हणजे डेव्हलपमेंटच्या दृष्टीने चांगली आहे. पण जे भौतिक सुखाच्या मागे आपण सगळे लागलोय म्हणजे स्पेशली तरुण पिढी जी लागली थोडासा आळस त्यांच्या अंगात येतोय थोडंसं रात्री काम करणं दिवसा झोपणं किंवा हे जे म्हणजे स्क्रीन टाइम कंट्रोल करता येणं सारखं त्या सोशल मीडियावर राहणं तर हे सगळं ह्याच्यात काहीतरी अवेअरनेस करावा. एक ESG म्हणून म्हणतात म्हणजे एन्व्हायरमेंट अँड सोशल गव्हर्नन्स म्हणतात ह्याच्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये तर त्याला तुम्ही जर डोनेशन दिलं किंवा पैसे दिले तर तुम्हाला त्याच्यात टॅक्स म्हणजे ज्या 2% जे आपल्याला द्यायला लागतं इंडस्ट्रीमधून द्यायला लागतं तर ते त्याच्यात मोडतं. आणि ह्याच्यात कसं आहे ESG मध्ये म्हणजे प्लॅनेटसाठी आपण काहीतरी करतो म्हणजे पीपल प्लॅनेट्स अँड प्रॉफिट्स ह्याचं लिंकेज हवं. तर तुम्ही प्लास्टिकचा युज कसा कमी करू शकाल तुम्ही हवा जी प्रदूषित आहे ती कशी चांगली करू शकाल तुम्ही चांगली झाडं कशी उगवू शकाल निसर्गाच्या सान्निध्यात कसं राहू शकाल तर ते मला खूप आवडेल. म्हणजे निसर्ग बघितला की मला अक्षरशः परमेश्वर भेटल्यासारखा वाटतो. समुद्र असो डोंगर असो नद्या असो हिरवीगार झाडी बघून तर मला इतका आनंद होतो की मला त्यातच परमेश्वर दिसतो. फुलं खूप आवडतात या छोट्या छोट्या गोष्टी आवडतात तर त्या अनुषंगाने काहीतरी काम करावं.
1: मनीषा आहे नक्कीच आणि तुमची ती मनीषा पूर्ण हो असंच सिद्धिविनायकाच्या प्रार्थना करते. मॅडम तुम्ही आज आलात आणि तुमचा मर्चंट ऑफ चेंबर ऑफचा प्रवास फिकीचा प्रवास सगळा उलगडून दाखवला. नक्कीच आपल्या तरुण पिढीला महिलांना फार काय म्हणतात ते उद्बोधनपर ही मुलाखत झालेली आहे आणि प्रेक्षक तुम्हाला ही मुलाखत आवडली असेल तर आम्हाला नक्की कळवा आमच्या कमेंट्सच्या माध्यमातून. आपण युट्यूबवर सुद्धा अवेलेबल आहोत. आचार्य 90 FM युट्यूब पेजला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अर्थात मॅम तुम्ही इथे आलात आमच्या आचार्य 90 FM मध्ये त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार.
0: नमस्कार. थँक्यू.
1: प्रेक्षक पुन्हा भेटूया नवीन व्यक्तींसह बिझनेस मंत्र या सेगमेंटमध्ये. आज आपण भेटलो आहोत डॉक्टर वैजयंती पंडित मॅमना आणि मी तेजस्वी आपला निरोप घेते. धन्यवाद.

सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन

0: तुमच्या माध्यमातून आपण नेहमीच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेत असतो, अनेक व्यक्तींना भेटत असतो, त्यांच्याकडून त्यांचे अनेक अनुभव असतील किंवा त्यांच्या विषयाचं जे काही ज्ञान आहे ते आपण इतर श्रोत्यांपर्यंत पोहोचवत असतो. आणि आजचा विषय जो आहे तो माझ्या अगदी जवळचा आहे किंवा मला अगदीच भावलेला विषय आहे. कारण मी असं म्हणेन की मुली ह्या स्ट्रॉंग असतात हे आपण ऐकलेलं आहे, पण मुली ह्या स्ट्रॉंग असतात याचं एक अतिशय उत्तम उदाहरण माझ्या समोर माझ्या सोबत बसलेलं आहे. आणि त्या स्वतःला अगदी कोणत्याही परिस्थितीमध्ये आलेल्या प्रत्येक संकटावर मात करून स्वतःला त्या प्रूव्ह करू शकतात याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे सोनाली दाडकर. सोनाली, तुझं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती.
1: धन्यवाद.
0: सोनाली बद्दल सांगायचं झालं तर सोनाली एक खूप गोड गुणी कलाकार आहे, पण कलाकार ही ओळख तिने तिची तयार केली आहे, बनवलेली आहे, पण त्याही अगोदर ही कलाकार म्हणून तिची ओळख बनवत असताना तिने अनेक गोष्टींचा सामना केलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोनालीला एलोपेशिया नावाचा जो काही आजार आपण म्हणूयात किंवा एलोपेशिया होता, म्हणजेच मराठी भाषेत म्हणायचं गेलं तर ते साय असं म्हणतात. तर त्यानंतर आपल्याला केस नाहीत आणि केस नसताना मग एक आर्टिस्ट मी कशी होणार किंवा मी सगळ्या जगाला कसं सामोरं जाणार, तर हल्ली तर इतके ऑप्शन्स निघालेले आहेत, पण ह्या सगळ्या ऑप्शन्सला बाजूला ठेवून मी जशी आहे तसं मला समाजाने स्वीकारलं पाहिजे किंवा तसं मला सगळ्यांनी एक्सेप्ट केलं पाहिजे हा विचार जिने मनात ठेवून ती सतत पुढे आली आणि तिच्या तिने लुकला कॅरी केलं खूप छान पद्धतीने आपल्या सगळ्यांची लाईटी सोनाली. खर तर नुकताच गुढीपाडवा झालेला आहे. गुढीपाडव्याला गेली 2 ते 3 वर्ष जी सलग तिच्या लुकने सगळ्यांना अट्रॅक्ट करते, सगळ्यांचं मन वेधून घेते आणि कॉन्फिडेंटली ती स्वतःला प्रूव्ह करते अशी ही सोनाली आहे. तर मला असं वाटतं कदाचित आज इंटरव्ह्यू ऐकताना तुम्हाला समजणार नाही, पण युट्यूबवरती तुम्ही इंटरव्ह्यू पाहाल तेव्हा तुम्ही नक्की म्हणाल अरे बाप रे. तर सोनाली, मी खूप गप्पा मारल्या किंवा मी खूप बडबड केली, आता मी तुझ्याकडे येते. खरं तर मला एक जाणून घ्यायचं आहे की हा जो एलोपेशिया आहे तो तुला केव्हा झाला, कोणत्या साली झाला, आणि तू त्याच्यातून म्हणजे तुला हे झालंय हे समजल्यानंतर तुझं काय रिएक्शन?
1: मला हा एलोपेशिया 5 वर्षाचे असताना झाला होता.
0: लहान
1: होती आणि तेव्हा काहीच कळत नव्हतं आणि तेव्हा शाळेचं वय होतं, ज्युनियर सिनियरला तेव्हा होतो, आणि तेव्हा स्कूलमध्ये जाताना अडपण यायचं की मी आईला सांगायचं की आई या केसांचं काहीच होऊ शकत नाही, म्हणजे आपण एवढी औषधं करतोय पण फरक कसा पडत नाही, पण तरी आई ते हाय म्हणजे ते गप्प म्हणून हेअरबँड लावायची किंवा टोपी घालायची, पण नॉर्मल थंडीत वगैरे ठीक आहे टोपी आपण कॅरी करू शकतो, पण इतर वेळी तेवढीच हिट मारायची. मग शाळेत पण खूप मुलं चिडवायची की आता त्यांची पण काही चूक नव्हती, आपलं ते बालपणच तसं होतं, त्यामुळे त्यांना कुठे माहिती की मला चिडवल्यानंतर मला वाईट वाटेल किंवा मलाही तेवढं माहित नव्हतं की ठीक आहे बाबा की हे थोडंसं घेतलं पाहिजे पॉझिटिव्हली, पण हे लहानपणी तेव्हा कळत नव्हतं. पण त्याच वेळी जास्त मनावर आघात झाला, म्हणजे मी अशी लहान असतानाच खूप रडायचे, एकटी एकटी असायचे, म्हणजे आत्ता जेवढी मी बोलते ना तेवढी आधी नाहीच बोलायची, एकटी अशी कोपऱ्यात असायचे किंवा कुठल्या आधी फंक्शन असेल त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट नाही करायचे, म्हणजे समजा वेडिंगला जायचं असेल तर मी म्हणायचे की मी नाही येत, कारण मला त्रास नाही द्यायचे, म्हणजे त्रास नाही द्यायचे म्हणा, लोक आई बाबांकडे जायचे आणि म्हणायचे की नक्की काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही हे औषध करा ते औषध करा. मग असं म्हणता म्हणता त्यांनी किती औषधं केली की मला असं वाटेल की त्यांनी जेवढा जमवलेला पैसा आहे ना तो सगळ्या त्या औषधांच्या.
0: पण मग हे सगळं झाल्यानंतर लहानपणापासून काही कॅरी करतो शाळेमध्ये बऱ्याच गोष्टी झाल्या असेल, पण मग पुढचं जीवन, कारण एखादा पुरुषाला केस नसणं हे समाज सहज एक्सेप्ट करतो, पुरुष अगदी बिंदास फिरत असतात, पण अशा मी मुली आणि आपल्या लेडी मी पाहिलेच नाही की ज्या ठामपणे कॉन्फिडेंटली घालून कॅरी करतात अगदी डे टू डे लाईफमध्ये. तर तुला तो कॉन्फिडन्स कसा मिळाला, कधी मिळाला?
1: मला ऍक्च्युली हा कॉन्फिडन्स मिळाला की एक हॉलिवूडचा एक पिक व्हायरल झाला होता, तर माझा एक सिनियर आहे आनंदाला, तो म्हणाला तू एकदा अशी स्वतःचा एक लुक करून बघ, फोटोशूट करून बघ. पण पहिल्यांदा जेव्हा फोटोशूट करताना आणि मी जशी त्या रूमच्या बाहेर आली माझे हातपाय ते थरथर कापत होते, म्हटलं हा असा प्रकार कोणीच केला नाही. पण एकदा आपण ट्राय करून बघूया तो म्हणाला. पण ते आम्ही तिथल्या म्हणजे आमच्या चार भिंतींच्या आत आणि ग्राउंड होत आहे तिथे गेलो. पण तेव्हा जेव्हा मी स्वतःला त्या लुक मध्ये पाहिलं की म्हणलं आणि त्याच्यामध्ये जो कम्फर्ट झोन होता वीक लावल्यानंतर जे स्वेटिंग होत किंवा ते डबल टेप असतो तिचा त्रास होतो परत ती क्लिप असते त्या आपले क्लिप असते ते जसे आधी आपले जे केस असतात ना त्याला ती अटॅच केली जाते इतका भयंकर त्रास होतो. एसी आपण चालताना रस्त्यातनं घेऊन फिरू शकतो बरोबर. मग म्हटलं की असं राहायला काय हरकत आहे. हा चला मी समजू शकते की मी आता एका क्षेत्रात काम करते तिथे वीक समजू शकते की एखादं कॅरेक्टर आहे तिथे वीक
0: लागेल.
1: मग तेव्हा ते फोटोशूट केला तेव्हा म्हणाले की असं काहीतरी करून बघितलं पाहिजे की फक्त घरापुरतं मर्यादित नाही पण बाहेर पण फिरताना लोकांना दिसलं पाहिजे की अरे हे काय इतकं मोठं असं काय हे नाही की टक्कल आहे बाबा एखाद्या मुलीला म्हणून बापरे तिला टक्कल आहे असं बोलण्याची गरजच नाही लागली. खरंच
0: म्हणजे तू आता ज्या पद्धतीने एक्सप्रेस होतेस किंवा तू ज्या पद्धतीने बोलतेस त्या सगळ्या गोष्टी खूप खूप जास्त मुलींना प्रेरित करणाऱ्या आहेत. विषयी आपण अजून पुढे गप्पा मारतच राहू परंतु वेळेचा एका छोट्याशा विश्रांतीची श्रोते हो तुम्ही कुठे जाऊ नका. आचार्य 90 FM वरती या मुलाखतीचा विशेष मुलाखतीचा आस्वाद घेत राहा ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन चॅनल.

0: एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आर्जे कुमार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आज आपल्या आजच्या विशेष गप्पांमध्ये, आपल्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत जोडली गेलेली आहे सोनाली नाडकर. सोनाली बद्दल सांगायचं झालं तर तिने एलोपेशिया जो आहे त्याच्यासोबत तिने सर्व्हाइव्ह केलेला आहे. तिने ब्रेक पूर्वीच आपल्याला सांगितलं की तिचे शाळेचे जो काही प्रवास होता किंवा पुढे तिने कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी फेस केल्या. सोनाली पण तू एक आर्टिस्ट आहेस आणि कलाकार म्हणून जी कला असते आपल्याकडे ते तर तुझ्याकडे 100% आहेच. तू यंदा कदाचित सारखं नाटक असू दे किंवा अनेक मूवी सुद्धा केलेला आहेस, त्याचं सुद्धा काम केलेलं आहेस. ऍज अन कॉस्ट्युम डिझायनर म्हणून सुद्धा तू एका मूवीसाठी काम केलेलं आहेस. मग हे सगळी कला तर तुझ्याकडे होती, पण तुला असं कधी वाटलं का की तुझ्या या लुकमुळे तुझ्या कामावरती इम्पॅक्ट पडतोय किंवा तुला कधी
1: माझ्याकडे एक लॉंग वाला विग आहे आणि एक शॉर्ट वाला विग आहे. मी म्हटलं की तो लॉंग वाला वेअर करते कारण त्याच्यामध्ये प्रॉपर लुक येत होता. तर झालं सगळं व्यवस्थित, पेमेंट वगैरे सगळं डन झाला आणि त्याच्यानंतर एकाला कळालं की मी विग लावला म्हणून.
0: पहिल्यांदा
1: मी वीग लावला तो तेव्हा सुविधा आणि माझी जुनी मैत्रिणी मला सांगितलं की तुला जर आर्टिस्ट म्हणून काम करायचं किंवा पुढे जायचं तर एक ऑप्शन आहे आपल्याकडे तो म्हणजे वीग. तर मी म्हटलं की तो वीग अगदी वाराने उठतो, मी पिक्चर मध्ये बघितलं. तर ती म्हणलं अगं तसं नाहीये, तू एकदा ट्राय कर. अरुण दादाकडे ती घेऊन येईल, तो पण एक चांगला आर्टिस्ट आहे आणि तो सुद्धा याच्यावर लागतो. तो BSC मध्ये सुद्धा काम आला. सो त्यांनी मला पहिल्यांदा मार्क वगैरे भेटलं आणि सांगितलं की आपण शॉर्ट मध्ये बनूया कारण तुला कॅरी करायला पण बरं पडेल, म्हणजे तो शोल्डर पर्यंत होता ना. आणि 15-20 दिवसानंतर जेव्हा पहिल्यांदा मी जो वीक म्हणजे जेव्हा कॅरी केला तेव्हा मला असं वाटलं की म्हणजे मी नक्की मीच आहे. वेगळाच आनंद होता. पण मी सुविधाच्या त्याच्यामुळे मी आज बरीच कामं करू शकले. पण ते झालं वीकचं काम. पण त्याच्यानंतर मी एक सोंग्या नावाची बहीण केली मीटिंग तिला करायची. सो त्यांच्यासोबत मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलं. काम करताना मी त्यांना सांगितलं की सर असं असं आहे म्हणून. तर ते युनिव्हर्सिटीला शिकवतात म्हणजे नाटक या विषयावर. तर ते म्हणाले की ठीक आहे तुला मी एक छोटासा रोल देतो. आणि एक सुंदर रोल होता तो. त्यांनी काम पण बघितलं म्हणाले अरे तू करशील बिंदास तुझ्या टेन्शन नको घेऊ. आणि असामध्ये ना एक सॉन्ग होतं दीपाली ताईंनी कोरिओग्राफ करणार होती. तर एक सॉन्ग होतो तर त्या गाण्यामध्ये म्युझिशियन लागणार होते. तर मग अचानक असं ठरलं की अरे आता कुठून आणायचं आहे म्युझिशियन. तर सर म्हणाले आणि दीपाली ताई पण इतकी खुश झाली ना ती बोलली की हा लोक तुला पुढे घेऊन जाणार मी तुला लिहून देते. ते गाणं युट्यूबला आहे दादा झाले अध्यक्ष म्हणून.
0: म्हणजे हेच ना की माझ्याकडे ही गोष्ट का नाहीये. म्हणजे आपण सतत तो विचार करत बसतो आणि त्या विचार करण्याच्या नादामध्ये आपल्याकडे असलेलं काहीतरी वेगळं पण जे आपल्याला खूप काहीतरी वेगळं मिळवून देऊ शकतं तेच आपण विसरून जातो कदाचित. पण तू हे खूप छान पद्धतीने मिळवलंयस आणि केलंयस तर ही खूप खूप अभिमानाची गोष्ट आहे मी असं म्हणेन. आता थोडासा वेगळा प्रश्न की तू स्वतःला स्वतःच्या मनाची तयारी कशी केलीस हा लूप मी गर्दीमध्ये येणार किंवा गर्दीमध्ये उतरणार किंवा ज्या वेळेला तू बाहेर पडलीस पूर्ण अशा लूपवर तर त्यावेळेला बाहेरच्या लोकांच्या काय प्रतिक्रिया होत्या आणि त्यांना कसं
1: म्हणजे एकदा मला असं जाणवलं की हा लूप मी जिथे जिथे जायचं तिथे तिथे म्हणजे मी त्यांना वाईट ना म्हणणार त्या बायकांना मे बी त्या ॲटमॉस्फिअरमध्ये राहिल्या आहेत म्हणून मे बी त्यांचे तसे विचार असतील. पण बरेचदा मी जेव्हा अशी घरी म्हणा ना ते वीज वगैरे वापरणं पटतच नाही कारण आपण जसे आहोत नॉर्मल तसे मी घरी राहते आणि माझ्या एरियामध्ये सगळ्यांनी वडाळ्यात राहते एरियामध्ये सगळ्यांना माहिती आहे की तिचा असा असा प्रॉब्लेम आहे त्यामुळे लहानपणापासून ते मला ओळखतात. पण मग आता जेव्हापासून वीज घेतला तेव्हापासून त्यांचं असं म्हणणं असायचं की तू वीज का नाही लावत असं नाही
0: काय प्रतिक्रिया
1: मिळाल्या या बाबतीत. आई बाबा थोडे दडपणाखाली होते की हिला म्हणजे त्यांचं असं म्हणणं नाही तू अशी वागू नको. त्यांना माहिती मी खूप बिंदा कधी कधी त्यांना टेन्शन येते की मी आधी सारखी पुन्हा झाले तर टेन्शन घेतलं किंवा एकटी परत बसले तर. पण जेव्हा त्यांनी पण ते फोटोज पाहिले मग आणि जेव्हा त्यांना मुलगी आहे तेव्हा त्यांना जो वाटणारा अभिमान होता म्हणजे ते पण भारावून गेले की आई बाबा म्हणाले तू जे करशील ना आम्हाला तुझा पूर्ण सपोर्ट आहे.
0: आणि यू आर सच अ लकी गर्ल की तू जे काही डिसिजन घेतलेला आहेस त्याबाबतीत ते तुला दे आर विथ यू आणि त्यांनी तुला सपोर्ट दाखवलेला आहे. सो खरंच त्यांनाही खूप खूप थँक्स, थँक्यू सो मच. कारण एका मुलीच्या पाठी ज्या वेळेला कुटुंब असतं त्यावेळेला ती चार लोक जी काहीही म्हणू नयेत मग त्याचा फरक पडत नाही कदाचित. बरोबर असेल सोनाली या सगळ्या गोष्टींमध्ये खूप वेळा अप्स अँड डाऊन्स आणि येत राहतात. तू ॲज अन आर्टिस्ट म्हणून काम करत असताना ज्या वेळेला तुला सुरुवातीला कुठेतरी नाकारलं गेलं, तुला कुठेतरी नकार तुझ्या वाट्याला आले, तर हे सगळं पचवणं कितपत अवघड ठरलं तुझ्यासाठी?
1: अवघड तर ठरलं म्हणजे काय, घरात मी मोठी असल्यामुळे ती थोडी जबाबदारी म्हणजे पैसा तर
0: ऑफकोर्स
1: आणि कंप्लीट या फील्डमध्ये काम करत असल्यामुळे मी अगदी एन जी ओपासून म्हणजे जेव्हा आपलं फील्ड असेल तर एन जी ओपासून पण काम केलं आहे आणि मला त्यात काही असं वाटत
0: नाही कमीपणा
1: नाहीच आहे. म्हणजे काही लोकांना असं वाटतं की काय अजून स्ट्रीटले करते पण माझं त्याच्यातून घर चालते.
0: बरोबर
1: मी घरी पैसे देते आणि त्यातून माझं घर चालते. पण या सगळ्या गोष्टीमधून कधी कधी वाटायचं की अरे मी माझ्या मागची पुढे गेली, तिला काम मिळालं सिरियलमध्ये म्हणा किंवा ह्याच्यामध्ये, मग मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून एक पार्ट शोधून ठेवलं. म्हणजे मला काय माहीत नव्हतं त्याबद्दल की ॲज अन कॉस्ट्युम कंटिन्युटी म्हणून कसं काम. एकदा जस्ट जयंती फिल्मला जाणून घेतले शेवटच्या शेड्यूलला म्हटलं अरे ठीक आहे हे पण मी करू शकते, म्हणजे जेव्हा मला काम मिळेल आर्टिस्टचं तेव्हा मी ते करेन आणि टेक्निकली मी ते सुद्धा करू शकते. पण प्रत्येक वेळेला असं वाटायचं की अरे कुठेतरी काहीतरी चुकतंय का, मी कमी पडतंय का म्हणून. पण माझ्याकडे एक गोष्ट आहे की मला जेव्हा डावललं जातं ना तेव्हा मला एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो की मी हे करून दाखवणार. अचानकच माझ्यामध्ये आहे ते कदाचित आई बाबांची हे असेल. मग तेव्हापासूनच मी मग हळूहळू पुढे पुढे पुढे काम करत राहिली आणि पुढे करत राहीन
0: नक्की 100%. कारण तू ज्या पद्धतीने इतक्या कॉन्फिडेंटली बोलतेस हा कॉन्फिडेंट तुला आतापर्यंत तू ज्या काही गोष्टी फेस केलेल्या आहेत त्या फेस केलेल्या गोष्टींमधून त्या अनुभवातून आलेला हा कॉन्फिडेंट आहे आणि खरंच खूप शुभेच्छा आहे तुला. यानंतर अजून एक दोन शेवटचे माझे प्रश्न आहेत पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. श्रोते हो तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, सोनाली सोबतच्या ह्या ज्या गप्पा आहेत त्या आपण अशाच सुरू ठेवणार आहोत. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

0: आपण पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आज आपल्या सोबत आपल्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये गप्पांमध्ये आपल्या सोबत जोडली गेलेली आहे सोनाली. आणि सोनाली सोबत आपण छान दिलखुलास गप्पा करत आहोत. एलो पेशा बद्दलही बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या. सोनाली, तू सुरुवातीला ज्या काही गोष्टींमधून गेली, ज्या काही गोष्टी फेस केल्यास, त्यानंतर तू एलोपेशियाला एक्सेप्ट केलं की तो एलोपेशिया मला आहे आणि तो माझ्या सोबत राहणार आहे. म्हणजे तू भले तू औषधं खाल्ली असेल, तू वीक कधी कधी लावतेस किंवा ट्राय करतेस किंवा तू असतेस वीक मध्ये, पण तू एलोपेशियाला हे एक्सेप्ट केलेलं आहेस आणि तू त्याच्यासोबत हॅपीली जगतेस. सो असंच तुला काय वाटतं, म्हणजे तू ज्या पद्धतीने एक्सप्रेस करतेस, तू युट्यूब वरती पण आलेली आहेस, तिथेही तू व्हिडिओज बनवतेस, त्याविषयी काय सांगशील?
1: गुढी पाडव्याचे फोटोज पडल्यानंतर, म्हणजे मला वाटतं 2024 जेव्हा पडला, तेव्हा मला एका मुलीचा पहिल्यांदा मेसेज आला US वरून. की ती म्हणाली की हॅलो, तिने नाव सांगितलं तिचं, ती म्हणाली की मी अप्रिशिएट करते तुला की तुला अलोपेशी आहे आणि तू बिंदास फोटोशूट वगैरे करतेस वगैरे. तर मी म्हणली अच्छा. मग ती म्हणाले की मला पण आहे पण मी भारतामध्ये यायला घाबरते. मी म्हटलं का? तर म्हणे की माझे आई वडीलच म्हणतायत की तुला केस नाहीये तर आता आजूबाजूचे लोक काय म्हणतील, तुझं लग्न कसं जमेल, इथून सुरुवात आहे ती म्हणाली. तर मी तिला एवढंच म्हणाले की तुला हा प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम तू आहे म्हणून तू असं म्हणतेस की मी नाही जाऊ शकत भारतात, पण त्याला तू पॉझिटिव्ह वेने घेतलंस की केस नाहीये हा काय प्रॉब्लेम नाहीये, एखाद्या वेळेस ठीक आहे होऊ शकतो अलोपेशिया, पण मला असं वाटतं की त्यासाठी तू तुझ्या आई बाबांना का नाही भेटायचं, त्यासाठी तुझे शेजारचे बोलतील म्हणून तू भारतात का नाही जायचं. पण ती इतकी म्हणजे डिप्रेस वाटत होती की मेसेज करताना, ती म्हणत होती की मला जायचंच नाहीये, मी इथे राहीन, US मध्ये लोक जेवढी पुढारलेली आहेत भारतात नाहीये. तर तेव्हा जेव्हा मला जाणवलं की भारतात नाहीये, ती म्हणाली की आजूबाजूची लोक खूपच काय काय म्हणतात, आता तिचं लग्न जमणार होतं तर त्यांनी डायरेक्ट म्हणजे नकारच दिला की असं जेव्हा कळालं, कारण तिला इथे असं चट्टा पडला होता. आता अलोपेशियाचा सुरुवातच तशी होती, चट्टे पडायला सुरुवात होता आणि अगदी भाग तो गुळगुळीत होतो, म्हणजे एक केसांचा लव पण दिसत नाही, मग अंगावरचे सुद्धा केस जातात, भुवयांचे पण जातात. असं तर ती म्हणाली भुवयांचे वगैरे आहेत पण मला चट्टा पडायला सुरुवात झालाय आणि तो वाढत गेला. तर मी तिला म्हणाले की मी मग तुला वीकचं ऑप्शन आहे आणि USA वीक अगदी चांगले आहेत म्हणजे इकडच्या वीकपेक्षा, तर तू ते ट्राय कर एकदा, तू तुझ्या पार्टनरशी जो होणार आहे त्याच्याशी बोलून बघ. ती खूपच अशी म्हणजे तिने व्हॉइस नोट पण पाठवले होते, अगदीच रडत वगैरे होती. तर मला तेव्हा असं जाणवलं की हा प्रॉब्लेम जरा खूपच मोठा आहे, अलोपेशिया हा प्रॉब्लेम नाहीये पण आजूबाजूच्या लोकांची मानसिकता म्हणजे ती बदलणं खूप गरजेचं. आणि तेव्हा मी ठरवलं की YouTube चॅनल ओपन करायचं, कारण सोशल मीडिया हे असं माध्यम आहे जे लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो. आणि तेव्हाच मी माझं पहिलं YouTube चॅनल सुरू केलं आणि तिथून मी सुरुवात केली की वीक कसं तुम्ही यूज करू शकता. किंवा पहिलाच व्हिडिओ मी केला की मला एकदा एक दादा आहे म्हणजे ज्यांनी मला वीक बनवून दिला होता इकडे बँकाचे, तर ते म्हणाले की तू येशील का तिथे पटकन. तर मी म्हणाली काय झालं, तर एक मुलगी आहे ती खूप अशी रडते वगैरे, तिला वीक बनवायची पण भीती वाटते.
0: अरे बापरे.
1: तर मी म्हणाली ठीक आहे, मला कळालं काय प्रॉब्लेम आहे. तर मी गेले आणि तिच्याशी थोडं डिस्कशन केलं. ती म्हणाली काय प्रॉब्लेम आहे, ती म्हणते की मला बाहेरच नाही पडायचंय, माझं असं कसं झालं, मी इतके उपास तपास केले पण माझंच कसं असं झालं, इतर मुलींचं कसं नाही झालं, आता मी कशी बाहेर पडू वगैरे. तर मी तिला सांगितलं की हे बघ, मी सुद्धा वीक यूज करते, ठीक आहे तुला जर बाळूक वर राहणं नसेल जमत की कोणाकोणाला तितके काय म्हणतात कॉन्फिडन्स का नसतो, तर या दादांकडे तुला जसा वीक हवा छोटा मोठा तसा तू बनवून घेऊ शकतेस. मग तिला मी सांगितलं की मी बघ वीक लावून कशी मी नाटकात आणि चित्रपटात काम करते. तर तसं डिस्कशन करताना थोडं तिच्या मनात तिचं
0: शांतता झाली, थोडीशी नॉर्मल
1: झाली. आणि मग तेव्हा तिने तो वीक बनवला आणि दादांना वेडिंगला गेलेली तेव्हा तिने असं अगदी हेअरस्टाईल करून फोटो पाठवला आणि त्यांनी मला पाठवलं की थँक्यू म्हणून तू आलीस आणि तिच्यामध्ये परिवर्तन
0: झालं. हो,
1: तर मला असं वाटतं की म्हणूनच मी युट्यूब चॅनल सुरू केला आणि त्याच्यावर सुद्धा मग मला लोक म्हणायला लागले की अशी अशी औषधं आहेत. पण पण मी अप्रिशिएट करते लोकांना की ते मनापासून मला सजेशन दिले. पण काय असं आहे की अलोपेशियावर औषधच नाहीये. की डॉक्टर पण मला म्हणाले की बँड्राचे अपूर्व शहा की त्यावर नाहीये. हा तू आम्ही तुला औषध देऊ शकतो पण क्वचित जर 20% आले तर आले. पण खाऊन खाऊन किती औषधं खाणार असं पण होतं ना. मी जवळजवळ वयाचे 5 वर्ष ते कॉलेजला असेपर्यंत औषधच खात होते. आणि पथ्य पाळते डाळ भात आणि पालेभाजी एवढंच खात.
0: बापरे.
1: मग त्याच्यानंतर सगळं बंद केलं आणि फायनली मग जे आहे ते
0: एक्सेप्ट केलं आणि छान आता उंदर
1: जगते.
0: क्या बात आहे. सो बेसिकली मला असं वाटतं तू बऱ्याच एलोपेशिया असणाऱ्या मुलींसाठी म्हण मुलांनाही मुलंही आजकालचे जे तरुण आहेत त्यांनाही थोडंसं कुठेतरी असं लोफी वाटू शकतं किंवा वीक पटकन लावतात.
1: हो मुलांचंच मी सांगू शकते. कधी कधी मला असं दिसतात ना म्हणजे मी जेव्हा वीकवाल्याच्या इथे जाते तेव्हा असं मला दिसतं की मुलं का आलेत वीक लावायला. म्हणजे ते मुलांना एक्सेप्ट केलंय आपल्या भारतामध्ये की मुलं टक्कर म्हणून फिरू शकतात. त्यांना काय फार तर ते एक शब्द येतो टकली किंवा टकला म्हणून ते जे चिडवतात तर त्यांना मुलांना एवढं वाटत नाही. मुलं अगदी फार अगदी मनावर घेतात. पण मुलींना जेव्हा टकली म्हणून हा शब्द म्हणून चिडवला जातो ना फार आघात होतो त्यांच्या मनांना.
0: एक्झॅक्टली.
1: मग तेव्हा असं वाटतं की अरे मुलं एवढी म्हणजे ते त्यांच्या मनावर सुद्धा हाच परिणाम होतो. की मला एवढंच वाटतं की लोकांनी त्यांची मानसिकता बदलली पाहिजे. म्हणजे त्यांनी एक्सेप्ट केलं पाहिजे की हा बाबा एखाद्याचा प्रॉब्लेम असेल तर आपण त्यांना हिनवलं नाही पाहिजे एवढंच मला वाटतं.
0: खरंच खूप जास्त पॉझिटिव्ह विचार आहे तुझे आणि हेच पॉझिटिव्ह विचार तू सगळ्यांपर्यंत तुझ्या युट्यूबच्या माध्यमातून पोहोचवशील असतात काही शब्दात नाही. आणि आज तो इथे आचार 90 वरती आलीस आणि बिंदास बैठक खूप छान आमच्याशी गप्पा मारल्यास खूप मस्त वाटलं मजा वाटली. आणि तुझ्या करिअरची जी काही शिडी आहे तुझी ती अशी छान बरोबर जात राहू अशा तुला शुभेच्छा देते. आणि ज्या पद्धतीने ज्या कॉन्फिडेंटली हा लुक कॅरी केलेला आहे जसं स्वतःला कॅरी केलेला आहे त्याच कॉन्फिडेंटने पुढे जात राहा. अजून तुला हव्या असलेल्या सगळ्या गोष्टी तुला मिळव अशीच प्रार्थना करते. आणि इथेच तुला पुन्हा एकदा आभार.
1: थँक्यू. आणि आचार्य 90 FM मी आभार मानेन आणि कोमल तुझे पण आभार मानेन की तुम्ही मला इथे इन्व्हाइट केलं. जाता जाता फक्त एवढंच सांगेन की मुलींनो जरी तुम्हाला अलोपेशिया झाला किंवा मुलांनाही सांगेन फक्त तुम्ही मनाची तयारी एवढी करा की मी मला हा जो आजार आहे किंवा ते जे अलोपेशिया झालंय त्याला निगेटिव्ह मधून पॉझिटिव्ह वेने तुम्ही कसं काय नेऊ शकता याचा फक्त एकदा विचार करा. तुम्ही नक्की पुढे जा.
0: या बाय. आणि जाता सुद्धा एक छान असा गोड मेसेज सुद्धा तुम्ही दिलेला आहे. सो वन्स अगेन थँक्यू सो मच. श्रोते हो आजची ही विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. आणि मी अर्जय कोमल सोनाली सोबत इथे तुमची रजा घेते. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.

हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची आवडती आरजे ज्योती. आचरण NTFM फ्रॉम युअर ओन रेडिओवरती तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. भ्रमंती ह्या कार्यक्रमात आपण आपली ऐतिहासिक तीर्थक्षेत्रे याविषयी माहिती घेत होतो. तर आज आपण पंढरपूर ह्या आपल्या अलौकिक अशा ऐतिहासिक तीर्थक्षेत्राविषयी माहिती घेणार आहोत. पंढरपूर हे शहर पंढरपूर तालुक्याचे प्रशासकीय ठिकाण असून हे भीमा नदीच्या म्हणजे चंद्रभागेच्या काठावर वसलेले आहे. काही मध्ययुगीन कानडी शिलालेखात पंढरपूर या क्षेत्राचे नाव पंडरंगी असे आहे. मूळ नाव पुंडरी कपूर असे असावे किंवा पांढरी या शब्दातील प्रस्तुत क्षेत्राच्या नावाचा संबंध देखील शक्यता आहे. पंढरपूरची लोकसंख्या ही 53,638 1971 सालची इतकी आहे. पंढरपूर हे सोलापूरच्या पश्चिमेस 71 किलोमीटरवर भीमा नदीच्या उजव्या तीरावर समुद्र सपाटीपासून 450 मीटर उंचीवर आहे. हे मिरज कर्दुवाडी रुंदमापी लोहमार्गावरील स्थानक असून येथून महाराष्ट्रात सगळीकडे जाणारी बस वाहतुकीची सोय देखील आपल्याला इथे उपलब्ध आहे. पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामुळे हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. या मंदिराला 8 प्रवेशद्वारे आहेत. त्यातील पूर्वेकडील प्रवेशद्वाराला नामदेवाचे नाव देण्यात आले. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे वारी करण्यासाठी व विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत येतात. हे विठ्ठल मंदिर आहे जे अवघ्या महाराष्ट्राचे एक चिरंतन स्फूर्ती स्थान आहे. गोर गरिबांचा देव म्हणून श्री विठ्ठलाची ओळख आहे. पंढरपुराच्या उत्तर दिशेला कैकाडी महाराज यांचं मठ आहे. तिथे गुफेत सर्व साधू संतांच्या मूर्त्या आहेत. पंढरपूर हे क्षेत्र हस्तलिखितात पोंडरी कपूर, पुंडरी कपूर, पंढरपूर, पंढरी, पंढरिंगे, पंढरंगे अशा विविध नावांनी ओळखले जाते. पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामुळे हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. या मंदिराला 8 प्रवेशद्वारे आहेत. त्यातील पूर्वेकडील प्रवेशद्वाराला नामदेवाचे नाव आहे. पुंडलिकांच्या काळात विटेवर पूर्वमुखी पांडुरंग आणि समोर भीमा नदीच्या पात्रात पश्चिमामुखी हरिमूर्ती असे होते. हे मंदिर आता वाहून गेले आहे, पण त्याचा मोठा चौथडा शिल्लक आहे. त्याला चौफाळा असे म्हणतात. हरी मंदिर भीमेच्या पात्रात असल्याचा उल्लेख कैलासवासी काशीनाथ उपाध्याय उपाख्य बाबा पाटील यांनी केला आहे. म्हणूनच वारकरी संप्रदायाच्या घोष वाक्यात पुंडलिकी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल असा तीर्थ व क्षेत्र देवतांचा उल्लेख असतो. हरी ही तीर्थ देवता आणि विठ्ठल ही श्री देवता. दीक्षा मंत्रातही राम कृष्ण हरी असा 3 देवतांचा उल्लेख येतो. डॉक्टर श गो तुळपळे यांनी उजेडात आणलेल्या शिलालेखाच्या आधारे असे अनुमान करता येते की शके 1111 मधील शिलालेखाच्या आधारे हा अनुमान करण्यात येतो की पंढरपुरातील विठ्ठलाचे देऊळ निर्माण झाले होते. स्थापनेच्या वेळी मंदिर अगदी लहान होते. हा लहान म्हणून हळूहळू वाढत गेला. शके 1159 मध्ये त्यास होयसळ यादवांपैकी वीर सोमेश्वर याने कर्नाटकातील एक गाव दान केला. शके 1195 मध्ये श्री रामचंद्र देवराव यादव व त्यांचा कर्णाधिप हेमांद्री पंडित यांनी पुढाकार घेऊन या देवळाची वाढ केली आणि देवस्थानाची त्याच्या कीर्तीस साजेल अशी व्यवस्था लावून दिली. देवळाचा विस्तार शके 1925 सुमारास पुष्कळच झाला. विठ्ठलाला दैवती भक्तांनी सोवळ्याच्या पालखीतून कर्नाटकात नेले, पण अद्वैती वारकरी मंडळीसाठी एकनाथांचे आजोबा भानुदास यांनी तो देव परत परत पंढरपुरामध्ये आणला अशी कथा सांगितली जाते. मराठी भक्तांइतकेच कानडी भक्त तसेच इतर जाती धर्माचे लोकही विठ्ठलाला भेटायला वर्षभर येत असतात. कर्नाटकाचे पक्वान पुरणपोळीचं विठ्ठलाला नैवेद्य फार आवडतो म्हणून ती दाखवली जाते. पंढरपुरात वारी ही सर्वात लोकप्रिय आहे. भीमाशंकरावर उगम पावलेली भीमा इंद्रायणी भामा निरा यांनी पोटात घेत पंढरपुराजवळ येतात. रेल्वे पूल ते विष्णुपद या 5 किलोमीटर अंतरामध्ये ती 3 वेळा अर्धवर्तुळाकार होते म्हणून लोकांनी तिला चंद्रभागा नाव दिले.
स्कंद पुराणातील महात्मेय चंद्रभागा नावाचे सरोवर महाद्वारात मल्लिकार्जुन मंदिराजवळ होते असे सांगितले जाते. तर संत जनाबाई, भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा अशा दोन्ही नावांचा उल्लेख केला जातो. पंढरपूर सोडले की चंद्रभागा पुन्हा नाव बदलते. नद्यांचा अभ्यास करणाऱ्या हे नावाचे कोडे अजून काही उलगडलेले नाही. इसवी सन 1850 सालच्या सुमारास चौफाळा भागात मुरलीधराचे मंदिर बांधताना पाया खणताना फार मोठा वाळूचा पट्टा तिथे सापडला. म्हणजे विठ्ठलाच्या पूर्वेस व पश्चिमेस दोन्हीकडे जलप्रवाह होते असे दिसते. काळाच्या योगात आता काही नाही. पंढरपुराच्या पंचक्रोशीत जवळील नद्या म्हणजे दुर्गा देवी जवळची धारिणी, भुवनेश्वरी जवळची पुष्पावती, जी मूळची यमुना कृष्णाबरोबर पंढरपुरामध्ये आली, संध्यावळी जवळच्या शिशुमाला, भीमा संगम, उत्तरेकडे पंचगंगा क्षेत्रामध्ये तुंगा, सती, सुना, गंगारी आणि पंचगंगा यांची भीमेशी संगम होतो. यामुळे संत मंडळी अभंगातून बऱ्याच वेळा भीमा भीमरा काठी देव असा उल्लेख करतात. भीमा नदीमध्ये प्रचंड प्रदूषण झाले आहे. पुणे, पिंपरी, चिंचवड पासून ते पंढरपूर पर्यंत अनेक साखर कारखाने आपले दूषित पाणी या नदीच्या पात्रामध्ये सोडतात. या नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने नमामी चंद्रभागा अभियान हाती घेतले. यामध्ये भीमाशंकर पासून ते रायचूर पर्यंत या नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे. त्याचबरोबर चंद्रभागा वाळवंटात घाट बांधणी, स्वच्छता, नदीकाठी वृक्ष लागवड अशा गोष्टीवर देखील भर देण्यात येणार आहे. हा नदीचे रूप पालटवण्याचा प्रयत्न अद्याप त्यावर ठोस काम होणे अपेक्षित आहे. नमामी चंद्रभागा ही योजना सरकारद्वारे 2015 साली सुरू करण्यात आली, पण या योजनेचे काम खूप मंद गतीने सुरू आहे. पण या योजनेमुळे कदाचित चंद्रभागा नदीची झालेली दुर्व्यवस्था नीट होईल. पंढरपूरमध्ये वर्षातून 4 एकादश्यांना 4 यात्रा म्हणतात, चैत्री, आषाढी, माघी आणि कार्तिकी. त्यातील आषाढी एकादशीला भरणाऱ्या यात्रेत 10 ते 15 लाख भाविक सहभागी होतात. पंढरपुराला मराठी संस्कृती घडवणाऱ्या थोर भागवत धर्मीय संतांनी नावारूपास आणलेले महाराष्ट्राचे आद्य व पवित्र तीर्थक्षेत्र मानतात. पुंडलिकांच्या काळात विटेवर पूर्वमुखी पांडुरंग आणि समोर भीमा नदीच्या पात्रात पश्चिममुखी हरिमूर्ती होती असे मानले जाते. हे मंदिर आता वाहून गेले. त्याचा मोठा चौतारा शिल्लक आहे. हरि मंदिर भीमेच्या पात्रात असल्याचा उल्लेख कैलासवासी काशीनाथ उपाध्याय उपाख्य बाबा पाटील यांनी केला. पंढरपुराची लोकसंख्या भरपूर आता 2011 साली जेव्हा मोजली गेली त्यावेळेस 2,37,446 इतकी होती आणि आता ती त्याहून जास्त झाली आहे. पंढरपूरचे देवालय व देव अत्यंत पुरातन असून अनेक वेळा मंदिरांची पुनर्बांधणी देखील झाली. शालिवाहन वंशातल्या प्रतिष्ठान राजाने या देवळाचा इसवी सन 83 मध्ये जीर्णोद्धार केला. ताम्रपटावरून इसवी सन 516 मध्ये राष्ट्रकूटांच्या काळात पंढरपूर हे चांगली लोकवस्ती असलेला ग्राम असल्याचा पुरावा मिळतो. इसवी सन 1239 च्या लेखावरून देवगिरीच्या यादवांनी या स्थळास भेट दिल्याचा दावा आहे. पादुका प्रदक्षिणेची वहिवाट इसवी सन 1296 मध्ये चालू झाली, तर इसवी सन 1650 मध्ये हैबर बाबांनी आळंदीहून निघून पंढरपूरला पोहोचणारे पालखीची प्रथा पाडली. देव व मूर्ती यावर अनेकदा मुसलमानी आक्रमणे झाली व प्रत्येक वेळेस मंदिर परत बांधण्यात आले. काहींच्या मते हे स्थान मूळतः शिवाचे होते, तर वैष्णव पंथी हे विष्णूचे स्थान मानतात. जैन धर्मी यास नेमिनाथ समजतात, तर बौद्धांच्या मते हा अवलोकितेश्वर आहे. या दैवता सूर्याचा अंशही मानतात. पंढरपुरातील गोपाळटोल या ठिकाणी श्रीकृष्ण मंदिर आहे. या मंदिराच्या पायथ्याशी जनाबाईचे देऊळ आहे. पंढरपुराला पांडुरंगाच्या दर्शनाला आलेले प्रत्येक भाविक जनाबाईचा देवळात घुसळ खा घुसळल्याशिवाय जात नाहीत. 4 प्रमुख एकादश्यांना म्हणजेच आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री आलेले भाविक एकादशीच्या नंतर पौर्णिमेच्या दिवशी गोपाळ काला खाण्यासाठी इथे हजर असतात. या ठिकाणी सर्व लोक विष्णूच्या पावलांचे दर्शन घेतात.
येथे मार्गशीर्ष महिन्यात पांडुरंगाचे वास्तव्य असते. या महिन्यात येथे भाविकांचे खूप गर्दी असते. या ठिकाणी आजही श्रीकृष्णाचे व गायीच्या खुरांचे ठसे दिसतात असे सांगितले जाते. विष्णुपद या ठिकाणी भाविकांची खूप गर्दी असते. चंद्रभागेच्या वाळवंटा पलीकडून उंच शिखरे, सपाट कौलारू छपरे, धर्मशाळा, झाडे व त्या सर्वांवरती उठून दिसणारी विठ्ठल रुक्माई व पुंडलिक मंदिराची उंच शिखरे व कलश हा सर्व देखावा फारच मनोहरी वाटतो. दगडी तटबंदी मागे हे विठ्ठलाचे देव एका टेकडावर आहे. सुमारे 52 मीटर रुंद व 106 मीटर लांब अशी ही जागा आहे. सभोवर अरुंद फरसबंद रस्ते आहेत. पूर्वेकडे 3, उत्तरेकडे 3 व दक्षिण आणि पश्चिमेकडे प्रत्येकी 1 दार आहे. महाद्वार पूर्वेकडे असून समोरच संत चोकोबा समाधी आहे. असे ज्या 11 पायऱ्या चढून गेल्यावर ती लागते त्यातील एका पायरीला नामदेव पायरी असे म्हणतात. कोकणात देवळीमध्ये गणपती असून वरती नगरखाना आहे. महाद्वारावर सिंह कमाणी, वेलपट्टी वगैरे पुरातन जुनेगडची नक्षीकाम देखील आहे. मंडप 18 मीटर रुंद व 37 मीटर लांब असून बाजूच असलेल्या ओऱ्यात सुंदर लाकडी कोरीवकाम दिसून येते. सुमारे 10 मीटर उंचीच्या 2 दीपमाळा व जवळच विष्णू वाहन गरुड व हनुमान यांची मंदिरे आहेत. पुढील 16 खांबीत एका लहान सभा मंडपातून जाता येते. येथील दाराचे बाजूस सुरेख, जय, विजय व 3 पायऱ्या असून त्यापैकी 1 पितळी पत्र्याने मढवलेली आहे. डाव्या बाजूस खजिन्यांची खोली आहे. 16 कोरीव दगडी खांब असून भाविकांच्या आशयाचा गरुड स्तंभ चांदीच्या पत्र्याने मढवलेला आहे. आत प्रवेश करताना उजव्या हातात संत एकनाथ महाराजांचे पंजोबा, संत भानुदास महाराजांची समाधी आहे. सभा मंडपाच्या उत्तरेकडे 1 ओवरी असून त्यात काशी विश्वनाथ, राम लक्ष्मण, काळ भैरव, रामेश्वर, दत्तात्रय आणि नरसोबा यांच्या देवळ्या आहेत. चौखांबीच्या दरवाजात चांदीचे नक्षीदार पत्रे लावलेले आहेत. पूर्वेकडे शेजघर असून एका लहान अंतरानंतर 2 मीटर चौरस गाभारा लागतो. रुक्मिणी मंदिरासारखी इतर लहान मंदिरे परिसरात आहेत. विठ्ठलाचे परम भक्त पुंडलिक यांची समाधी महाद्वार घाटावर आहे. देवळात समांतर पूर्वेकडे जाणारा गल्ल्या घाटाकडे जातात. सर्व 12 घाटांचा वापर वारकरी करतात. त्यातील उद्धव, चंद्रभागा, दत्ता व अमळनेर घाटांचा वापर प्रामुख्याने होतो. महाद्वार घाट हा उत्सवासाठी महत्वाचा आहे. नदीला पाणी कमी असताना नदीच्या पात्राजवळची जागा वारकरी उतरण्यास तसेच भजन कीर्तनास वापरतात. मठ, देवळे, आखाडे, धर्मशाळा, फळ वगैरे मधून अनेक भक्तांची व वारकऱ्यांची सोय होते. सर्व पंढरपुरातच भाविकांची वर्दळ असेल. पंढरपुराविषयी आणखी थोडी माहिती आपण जाणून घेऊया. त्यापूर्वी घेऊया एक छोटासा विश्रांतीचा ब्रेक.

त्र्यंबकेश्वर, ताकपिटा विठोबा, कोटेश्वर, गोंदवलेकर राम, खाजगीवाले वाड्यातील विठ्ठल, रुक्मिणी व राधा यांच्या सोन्याची मूर्ती, नामदेव मंदिर, शाकंभरी, मल्लिकार्जुन, तांबडा मारुती, मुरलीधर, गारेचा महादेव, चंद्रभागा, दत्त, वटेश्वर महादेव, बेरीचा महादेव, काळा मारुती, चोफाला, पारावरील दत्त, बाबळ्याचा महादेव, अमृतेश्वर व इतरही काही मंदिरे पंढरपुरात आहेत. अलीकडे काही नवीन मंदिरेही झाली आहेत. येथील कैकाडी महाराजांचा मठ प्रेक्षणीय आहे. 1947 मध्ये साने गुरुजींनी महात्मा गांधींचा विरोध डावलून हरिजनांना पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून उपवास केला. तेव्हा हरिजनांचे मंदिर खुले झाले. चंद्रभागेच्या वाळवंटात तुकाराम महाराजांचे वंशज भाऊसाहेब देवकर यांची व गोविंद बुवा अंबळेकर, गोविंद बुवा सोपडेकर, भानुदास महाराज, वेळा कुलकर यांच्या समाध्या आहेत. यात्रेच्या वेळी हजारो यात्रेकरू वाळवंटातच मुक्काम करतात. त्रैलोक्यनाम भवन, तनपुरे मंडप वगैरे इतर महत्वाच्या वास्तू पंढरपुरामध्ये आहेत. चंद्रभागेचे वाळवंट, पंढरपूर व तेथील विठोबा यांचा इतिहास व त्यांच्या नावांची व्युत्पत्ती याबद्दल अनेक मते आणि वाद आहेत. पंढरपुराला पांडरंगपल्ली, पंडरंगी, पौंडरी क्षेत्र, फागणीपूर, पंढरीपूर, पांडुरंगपूर, पंढरी अशी नावे निरनिराळ्या वेळी दिलेली आढळतात. पंढरपूरचा पांडरंगपल्ली या नावाने सर्वात जुना उल्लेख राष्ट्रकूट राजा अविधेय याने नोव्हेंबर 516 मध्ये जयद्वीप नावाच्या ब्राह्मणास दिलेला ताम्रपटात आढळतो. सोळखांबी मंडपाच्या पूर्वद्वारासमोरील दगडी सुळईच्या तिन्ही बाजूवर देवनागरी लिपीत आणि संस्कृत व कानडी भाषेतील शिलालेखात पंढरपुराला पंडरंगे म्हणून म्हटले असून होयसळवीर सोमेश्वर यांनी विठ्ठल देवाचे अंगभोग आणि रंगभोग यासाठी आसंदी नाडावरील हरिय गरंज हे नाव गावदान केल्याचे म्हटले जाते. बेळगाव जवळच्या बेंडेगिरी नावाच्या संस्कृत ताम्रपटात पंढरपुरास पौंडरीक क्षेत्र आणि विठोबास विष्णू म्हटले आहे. इतिहासकार राज पुरोहित व डॉक्टर रा गो भांडारकर अनुक्रमे पुंडरी कपूर आणि पांडुरंगपूर यापासून पंढरपूर हा शब्द झालेला आहे. विठोबाच्या मूर्तीचे अनेक वेळा स्थानांतर झाल्याने उल्लेख सापडतात. कधी आक्रमापासून बचवण्यासाठी ती बळव्यांनी लपवून ठेवली होती, तर कधी ती पळवून नेऊन मग पैसे देऊन परत केली होती. 16व्या शतकात विजयनगरच्या कृष्णदेवरायाने भक्तीसाठी विठोबाची मूर्ती आपल्या राज्यात नेली होती, पण ती एकनाथांचे पंजोबा भानुदास यांनी परत आणली. सोळखांबी मंडपात त्याची समाधी असून आज जाताना उजव्या हाताच्या पहिल्या पादुका हीच त्यांची समाधी होय. विठोबाची मूर्ती बिलसाजवळील उदयगिरी लेण्यातील 3र्या शतकातील मूर्तीसारखी दिसते असे म्हणतात. तथापि निरनिराळ्या काळी निरनिराळ्या लोकांनी केलेल्या विठ्ठल मूर्तीच्या वर्णनाशी सध्याचे मूर्तीचे वर्णन जुळत नाही. विठोबाचे हल्लीचे देऊळ फार जुने नाही. महाद्वार व बाकीचे देऊळ यांच्या रचनेत विसंगती आहे. मराठी शाहीत विठ्ठल मंदिरासाठी अनेक दाने दिल्याचे उल्लेख आढळतात. तथापि हे मात्र खरे की संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, सावतामाळी, गोराकुंभार, सुखावेळा इत्यादी मराठी संतांनी पंढरपुराचा महिमा वाढवला आणि गाजवला देखील आहे. महाराष्ट्रातील वारकरी आणि कर्नाटकातील हरिदास येथे सारख्याच भक्तिभावाने येतात. त्यामुळे येथे प्रादेशिक संस्कृतीचा समन्वय आणि मराठी कानडी सामंजस्याचा दुवा सापडला आहे. विशेष म्हणजे मूर्तीला स्पर्श करूनच दर्शन देत येणारी विठ्ठलाची एकमेव मूर्ती आहे. टाळ मृदुंगाच्या गजरात, विठ्ठलाच्या नामघोषात, वारकऱ्यांच्या दिंड्या एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपुरात दाखल होतात. झेंडे, तुतार्या, सजवलेला स्वारीचा घोडा, अब्दागे, पालख्या, इतर घोडे, बैलगाड्यांचे तोफे व डोक्यावर तुळशी वृंदावन किंवा सामानाची गाठोडी घेतलेल्या मराठमोळ्या स्त्रिया या सर्वांच्या गर्दीने पंढरपुरात उत्सवी वातावरण निर्माण होते. चैत्री वारीच्या वेळी पंढरपुरात म्हशी गायींचा मोठा बाजार भरतो. यात्रेच्या वेळी उदबत्ती, हळद, कुंकू, खेळणी, फुले, माळा, बांगड्या, देवाची मूर्ती, तांब्या पितळीची भांडी वगैरे अनेक वस्तूंची दुकाने

ठिकाणी मांडली जातात आणि मोठा व्यापार होतो. संत भानुदास महाराजांनी विजयनगरहून श्री विठ्ठलाची मूर्ती पंढरपुरात आणली तो दिवस कार्तिक एकादशीचा होता. या दिवसाची आठवण म्हणून सर्वप्रथम व्रत प्रदक्षिणा काढण्यात आली. याच दिवसाचे स्मरण म्हणून कार्तिकेस एकादशी व्रत काढण्यात येतो. इसवी सन 1810 मध्ये सांगलीच्या पटवर्धनांच्या प्रोत्साहनाने रथयात्रा व राजपूजा होऊ लागली. आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशीला दुपारी खाजगीवाले वाड्याजवळ ग्राम प्रदक्षिणेला सुरुवात होते. समोर हत्ती व घोडे असलेला रथ भाविक ओढतात. अंत विठ्ठल राही व रुक्मिणीच्या मूर्ती असतात. या भक्ती संप्रदायाच्या आद्यपीठात निमातटीय महायोग पीठात महाराष्ट्राच्या सर्व भागातून आणि कर्नाटकातून आणि इतर राज्यातून प्रतिवर्षी आषाढी व कार्तिकी शुद्ध एकादशी हजारो वारकरी आणि यात्रेकरू लुटतात. चैत्रातील व माघातील यात्रा त्या मानाने लहान असतात. महाराष्ट्रातील सामान्य माणसाचे श्रद्धास्थान आहे. गरिबांपासून श्रीमंतापर्यंत सर्वजण दरवर्षी मनोभावे येथे भेट देतात. पंढरपूर हे महाराष्ट्राचे सुविख्यात तीर्थ आहे. भीमा नदीच्या काठावर वसलेले हे तीर्थक्षेत्र सोलापूर जिल्ह्यातील आहे. भीमा शंकरावर उगम पावलेली भीमा म्हणजेच भिवरा इंद्रायणी भामानीरा यांनी पोटात घेत पंढरपुराजवळ येते. गावात पक्के रस्ते 34.53 किलोमीटर व कच्चे रस्ते 1.53 किलोमीटर असून देवळाभोवतालीच्या जुन्या वस्तीत अरुंद फरसबंदी बोर्ड आहेत. नव्या वस्तीत रुंद रस्ते मोठमोठ्या इमारती व सेना महाराज दामाजी पंत संत गाडगे महाराज वेंकटस्वामी मुक्ताबाई नाथ महाराज रोहिदास तनपुरे महाराज कैकाडी महाराज घाटके महाराज इत्यादींचे मठ व धर्मशाळा आहेत. गौरक्षण अनाथ बालकाश्रम नवरंगे अनाथ बालकाश्रम फाउंडिंग होम संस्कृत पाठशाळा मिशन रुग्णालय इतर संस्था येथे मुलाचे समाजकार्य करतात. येथे दिवाणी व फौजदारी न्यायालय व पोलीस ठाणे देखील आहे. मंगळवारी आठवड्याचा बाजार भरतो. तांदूळ गहू इतर अन्नधान्य कापूस तंबाखू जर्दा तपकीर अगरबत्ती घोंगड्या इत्यादींची मोठी देवघेव होते. यात्रेच्या वेळी गुरे व घोंगड्यांचा मोठा बाजार असतो. येथे 8 बँका व 2 कृषीतर पतसंस्था आहेत. यात्रेच्या निमित्ताने कुंकू बुक्का लाह्या चुरमुरे डाळे खड बांगड्या तुळशीमाळ अष्टगंध याचा चांगला खपही होतो. वारकऱ्यास लागणारे टाळ मृदुंग चिपड्या इत्यादी वस्तू देखील इथे मिळतात. विठ्ठल मंदिर हे अर्थातच गावातील सर्वात मुख्य मंदिर आहे. विठ्ठलाचे दर्शन घेण्यापूर्वी पुंडलिकांच्या समाधीचे दर्शन घ्यावे अशी प्रथा आहे. पंढरपुरास भीमा नदीचा प्रवाह अर्धचंद्राकृती आहे म्हणून तिला चंद्रभागा म्हणतात. तिच्या वाळवंटातील पुंडलिकाचे देवालय येथून विठ्ठल मंदिर सुमारे 200 मीटरवर आहे. मध्यवस्थेतील हे मंदिर पूर्वाभिमुख असून त्याची पूर्व पश्चिम लांबी सुमारे 107 मीटर व दक्षिण उत्तर रुंदी 52 किलोमीटर आहे. देवळास तटबंदी असून त्याला पूर्वेस 3 दक्षिणेस 1 पश्चिमेस 1 व उत्तरेस 3 असे एकूण 8 दरवाजे आहेत. पूर्वेकडील महाद्वारास नामदेव दरवाजा म्हणतात. तेथे रस्त्यावरून 12 पायऱ्या आहेत. त्यातली पहिली पायरी ही नामदेव पायरी आहे. पंढरपुरात गरुडाचे व समर्थ रामदासांनी स्थापलेले हनुमंताचे मंदिर आहे. त्यानंतर अरुंद दगडी मंडपाच्या भिंतीत 3 दरवाजे आहेत. मधल्या दरवाजाच्या 2 बाजूस जय विजय हे द्वारपाल गणेश सरस्वती आहेत. मधल्या दारातून आपण 16 खांबी मंडपात जातो. तिथे छतावर दशावताराची व कृष्णलीलेची चित्र आहेत. बाजूला खोली वजा दालनात काशी विश्वनाथ राम लक्ष्मण काळ भैरव दत्तात्रय नरसोबा यांच्या मूर्ती आहेत. दुसरा खांब सोन्या चांदीने मढवलेले असून त्यावर छोटी विष्णू मूर्ती आहे. येथे पूर्वी गरुड स्तंभ होता असे सांगतात. या खांबाला मिठी घालून व पुढे जातात. त्यानंतर चौखावी मंडप आहे. तेथे उत्तरेस देवाचे शेजघर आहे. नंतरची चौरस जागा कमांड नावाची असून त्यानंतर गर्भागार आहे. येथे सिंहासनावरील विटेवर पांडुरंगांची दगडी मूर्ती असून तिची उंची 1 मीटर पेक्षा किंचित जास्त आहे. 1873 मध्ये काही शैव वैराग्यांनी दोंडा मारल्यामुळे मूर्तीचा पाय दुखवला होता. तेव्हापासून पायास न कवटाता त्यावर फक्त डोके ठेवून जाता येते. 16 खांबा मंडपीच्या दक्षिण दरवाजाबाहेर एका ओसरीत 4 मूर्ती आहेत.
एक तरटीचे झाड व त्याच्या पायाशी कामपात्राची मूर्ती, नंतर व्यंकटेश मंदिर, त्यासमोर नागोबा बाजीराव पेशव्यांनी बांधलेले ओवरी असे लक्ष्मी मंदिर आहे. ओवरीत नारदाची व कोपऱ्यात रामेश्वराची मूर्ती असून पश्चिमेच्या भिंतीत सूर्य, गणेश, खंडोबा व नागोबा यांच्या मूर्त्या आहेत. विठ्ठल मंदिरामागे वायव्येस रुक्मिणी मंदिर आहे. जवळ सत्यभामा व राही यांच्या खोल्या आहेत. सभा मंडपाच्या पायऱ्या चढून आल्यावर समोर सुवर्ण पिंपळ आहे. येथून पुन्हा सोळ खांबे मंडपात आले आणि एका भिंतीत 84 शिलालेख आहेत. त्यावर देवी आहेत. जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी लाखो भाविकांनी या शिलालेखाला पाठ घासल्यामुळे तो गुळगुळीत झाला आहे. आता त्यावर लोखंडी जाळी बसवण्यात आली आहे. देवळात रंगशिला, गारेच्या पादुका इत्यादी विशिष्ट महत्वाच्या जागा देखील आहेत. पंढरपूरचे महात्म्य सांगणारी अनेक पुस्तके मराठीमध्ये लिहिली आहेत. त्याच्यामध्ये आपल्या पंढरपुराचे संपूर्ण महात्म्य लिखित आहे. पंढरपूर हे मराठी लेखक द. मा. मिराजदार आणि उल्लेखनीय चित्रकार मकबूल किताब हुसेन यांचे जन्मस्थळ आहे. 11 नोव्हेंबर 1947 रोजी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हरिजनांसाठी मुक्त केले. साने गुरुजींनी त्याच्यासाठी महात्मा गांधींचा विरोध पत्करून सत्याग्रह केला. पंढरपूर हे सोलापूरच्या पश्चिमेस 71 किलोमीटर व भीमा नदीच्या उजव्या तीरावर समुद्र सपाटीपासून 450 मीटर उंचीवर आहे. मिरज कर्लुवाडी रुंदमापी लोहमार्गावरील स्थानक अजूनही येथे महाराष्ट्रात सगळीकडे जाणार बसची वाहतूक आहे त्याची सोय आहे. पंढरपूर शहर हे महाराष्ट्राशी लोहमार्गाने व रस्त्याने जोडलेले आहे. पूर्वी येथे मीटरमापी लोहमार्ग होता, नंतर त्यावेळी मालगाडीतून वारकऱ्यांना आणले जाई. पुढे मिरज कर्डुवाडी हा लोहमार्ग परिवर्तित होऊन रुंदमापी झाला. इसवी सन 2017 मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये पंढरपूर लोणंद रेल्वे मार्गासाठी आर्थिक तरतूद केली गेली. प्रलंबित असलेल्या पंढरपूर लोणंद रेल्वे मार्गाचे कार्य आता सुरू होत आहे. पंढरपूर हे गाव सोलापूरला बस मार्गे जोडलेले आहे. पंढरपूरला जाण्यासाठी जवळपास विमानतळ सोलापूरला आहे. असे माझे विठ्ठलाचे निवासस्थान पंढरपूर, माझे विठ्ठल रुक्मिणीचे तिथे वास्तव्य आहे. हे असे ऐतिहासिक आपले तीर्थक्षेत्र पंढरपूर. जय महाराष्ट्र.

0: हॅलो हाय नमस्कार श्रोता आणि प्रेक्षक हो मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो आचार्य 90 FM माध्यमातून आपण विविध मान्यवरांना भेटत असतो, विविध विषयांना हात घालत असतो आणि छान गप्पा या गप्पांच्या माध्यमातून आलेल्या आपल्याकडे जे गप्पा मारण्यासाठी आलेले जे पाहुणे आहेत मंडळी आहेत त्यांच्यातून आपण बऱ्याच गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत असतो. खरं तर आत्ताच्या या टेक्निकल जे जग आहे त्या टेक्निकलमध्ये सुद्धा बरेच लोक क्रिएटिव्हिटी वापरून पैसा जे आहे ते कमवतात, मी असंच म्हणेन. तर पॅशन जे आहे ते पॅशनला फॉलो करून आपण जर त्याचं प्रोफेशनमध्ये कन्व्हर्ट केलं त्या पॅशनला आणि त्या कन्व्हर्ट केलेल्या पॅशनमधून आपण जर काही आपण छान दोन पैसे कमवत असू तर त्याने काय बदल होऊ शकतो किंवा आपल्या आवडीचं काम करताना आपल्याला किती छान आनंद मिळतो याचं अतिशय उत्तम उदाहरण आज माझ्यासोबत स्टुडिओमध्ये बसलेलं आहे. जी पेशाने तिने होम सायन्स केलेलं होतं परंतु नंतर तिला जी लहानपणापासूनची आवड होती ती म्हणजे मेहंदी काढण्याची आणि मेहंदी आर्टिस्ट म्हणून आता सध्या ती बरेच आता काही वर्ष झालं ती एक ऍज अ मेहंदी आर्टिस्ट म्हणून काम करते. ब्राइडल मेहंदी असू देत किंवा इतर सगळ्या मेहंदीज असू देत या सगळ्या मेहंदी काढून ती प्रत्येक मुलीचा जो एक तो गोड क्षण असतो त्याला ती छान आठवणीच्या रुपात तयार करत असते. तर जाई खावणेकर आज आपल्यासोबत इथे आहेत आपल्या स्टुडिओमध्ये. ताई तुझं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये. खरं तर आमच्या भेटण्याची स्टोरी सुद्धा खूप छान इंटरेस्टिंग होती. आम्ही आज पहिल्यांदाच इथे भेटतोय समोरासमोर बट वी नो हर. तिचं डेडिकेशन तिचं पॅशन मी स्टेटसमधून इंस्टाग्रामच्या पोस्टमधून पाहत होते. तर ऍज अन मेहंदी आर्टिस्ट ही जी आता ओळख मिळालेली आहे, खरं तर ही आवड तुला कधी आणि कशी निर्माण झाली?
1: ऍक्च्युली ही आवड मला लहानपणापासूनच होती बट एक सर्टन पिरियड असतो एक आपल्याला एक असं वाटतं ना की जी आपली आवड आहे ती आपण पॅशनमध्ये टर्न करावी. सो मी लहानपणापासून नॉर्मली अशी मेहंदी काढत होते बट एक सर्टन पॉईंट येतो तेव्हा असं वाटतं की नाही आपण त्या स्टेजला पोहोचलं पाहिजे किंवा त्या स्टेजला पुढे एक आपल्या लेवलला
0: काही अजून
1: एक अजून पुढे केलं पाहिजे. सो मी स्वतः ते ग्रूम केलं स्वतःला म्हणजे मी पूर्ण प्रॉपर शिकली व्यवस्थित हे केलं
0: कोर्स
1: केला आम्ही प्रॉपर आणि मग त्याच्यानंतर मी क्लासेस चालू केले. जे क्लासेस मी एक माझा कोर्स झाल्यानंतर एक सर्टन पिरियड मध्ये मी स्वतः प्रॅक्टिस केली त्याच्यानंतर क्लासेस चालू केले आणि मग पुढे जसं एक स्वतः एक कॉन्फिडेंट जसं जसं येत गेला तसे मला ऑर्डर्स भेटत गेले माझे स्टुडंट्स. आता सध्या माझ्याकडे 17 स्टुडंट शिकलेले आहेत
0: आणि
1: माझ्यासोबत माझे स्टुडंट स्वतः काम करतात. माझं असं स्वतःच एक ओपिनियन आहे की आपण आपल्याकडे जे शिकलेले आहेत आज ते एका पॉइंटने येतात की आज मी सुद्धा 4 पैसे काहीतरी कमवेन. सो मी माझा असा विचार आहे की माझ्या स्टुडंट्स माझ्याकडे जे आलेले आहेत त्यांनी माझ्यासोबतच काम करावं की मला दुसऱ्या आर्टिस्ट लोकांना बोलवा. आज माझी एवढी इच्छा आहे की माझे जेवढे 17 स्टुडंट जे आहेत या त्याच्यातले काही एक सगळ्या ऑलमोस्ट मॅरिड आहेत जे हाऊस वाईफ आहेत आणि काही स्टुडंट आहेत ते ऑफिस जॉईन ऑफिस करून सुद्धा माझ्याकडे संडे टू संडे शिकायला येतात मेहंदीसाठी. जस्ट आवड आहे आणि त्यांना ते पॅशन म्हणजे त्यांना ते कन्व्हर्ट करायचं त्या गोष्टीमध्ये. सो मी असं एक हॅपी आहे आणि मी अजून त्यांच्यासोबत मी पण शिकते आणि अजून मला पुढे शिकायचं पण आहे.
0: क्या बात आहे. सो बेसिकली तुला लहानपणापासून आवड होती. आज मी बऱ्याच ठिकाणी बघते मेहंदी आर्टिस्ट म्हणजे पहिलं कसं असायचं, पहिला एक ऑरा होता वेगळा, एक वेगळा तो एरा होता की त्या मुमेंटला प्रत्येक ब्राईड किंवा फॉर एक्झाम्पल आपल्या घरात एखादं लग्न असेल तर कोणाला तरी जिला चांगली मेहंदी काढायला येते तिला बोलवायचं आणि मग तिच्याकडून ती मेहंदी काढून घ्यायची किंवा त्यावेळेसच्या ज्या मेहंदीच्या पद्धती होत्या त्या फार वेगळ्या होत्या. आणि आता प्रत्येकीला प्रत्येक मुलीला आपण म्हणूया कारण फार तर मुली महिलाच विशेषतः मेहंदी काढत असतात, आता प्रत्येक महिलेला तिचा मुवमेंट जो आहे तो छान एक मेमोरेबल बनवायचा असतो. मग ते अगदी लग्न असू देत, लोहाळे जेवण असू देत, अॅनिव्हर्सरी असू देत
1: किंवा
0: रेग्युलर फेस्टिवल्स आपले असू देत, तर या सगळ्या फेस्टिवल्समध्ये ज्या आहेत त्या लेडीज आपल्या छान मेहंदी काढत असतात. तर हे जे ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे म्हणजे पहिलं मला नाही वाटत आपल्या आईचं जो जनरेशन होती त्या प्रत्येक सणाला एवढ्या मेहंदी काढतात आणि काढली तरी त्यांची मेहंदीची पद्धत फार वेगळी होती की अगदीच अशीच डिझाईन पाहिजे आणि हे पाहिजे असं काही नव्हतं. तर हे जे ट्रान्सफॉर्मेशन झालंय त्याच्याकडे तू ऍज अ मेहंदी आर्टिस्ट म्हणून कसं पाहतस?
1: एकतर एक सर्टन पिरियड आहे एक पहिला पूर्वीचा आणि आताचा ह्यामध्ये खूप चेंजेस झालेला आहे म्हणजे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन किंवा त्या जी गोष्ट मला हवी आहे ही गोष्ट मला करायची आहे एक मेहंदी आर्टिस्ट मध्ये पण आणि अदर फील्ड मध्ये पण सेम गोष्टीकडे जर ते बघतात नाही आणि जो ट्रान्सफॉर्मेशन आहे टुवर्ड्स लाईक ओल्ड टू न्यू तो एक गॅप मध्ये ना एक भरपूर शिकण्यासारखं आहे. काही म्हणजे पहिल्या वेळेला जेव्हा मेहंदी काढायचंय तेव्हा आम्ही असं बघायचं की ते फक्त सर्कल
0: काढतायत
1: बस तेवढं जरी हाताला मेहंदी लागली तरी खूप असे लगो खूप अरे हातावर मेहंदी काढली.
0: लिटरली तुला माहितीये का म्हणजे मला आता एक तू आता ते दाखवलंच म्हणून म्हणजे मला आठवतं की ज्या वेळेला मी लहान होते त्यावेळेला घरामध्ये लग्न असायचं तर त्यावेळेला म्हणजे मम्मीच्या आई म्हणजे आजी आपल्या आजी आणि आपली खापर पंजी वगैरे असं पंजीच्या होत्या त्या लोक काय करायचं ते त्यांचं असायचं मेहंदी म्हटलं की कुठेही लग्नाला गेले की ते वाटी भरून मेहंदी घेऊन यायचे आणि मग ते मेहंदी तेव्हा कोण वगैरे इतके काही नसायचे किंवा असले तरी ते असायचं ना तुमच्या एकच घरात तुमच्या घरात एक कोण देणार होता मी आणि नाहीतर मग तुम्ही वाटी घेऊन जा. मग त्या वाटीसोबत जे काही एक्सपेरिमेंट करायचे किंवा ते मातीच्या काडीने ते टिपके द्यायचे
1: ना तो खूप असं बदल आहे. आणि आता पण ह्या न्यू ह्याच्यामध्ये जेव्हा आता आम्ही ऑर्डरला जातो जेव्हा ते मोठे म्हणजे 50 अबाव जे लेडीज आहेत एक सीझन असतो एक आपला वेडिंगचा एक प्रॉपर आहे जे लोक साईडस काढतात ते एक आहे करवाचा देतात ते आहे पण त्याच्या बायका जेवढ्या उत्साहाने मला ही डिझाईन काढायची आहे मला ही डिझाईन काढायची 60+ पण ज्या वुमेनच्या आहेत ना त्या जेव्हा आम्हाला एक असं एवढा एक्साइटेडमेंट सांगतात ना की मला हे करायचंय मला हे काढायचंय ते जनरेशन किंवा तो गॅप बघून आणि असं वाटतं की आपण खूप अपग्रेड म्हणजे
0: चाललोय
1: इंडस्ट्री पण अपग्रेड झालेली आहे भरपूर
0: एक्झॅक्टली.
1: तेव्हा असं कधी कधी असं आठवत अरे तेव्हा टिपक्यांची ती मेहंदी आणि आता डिझाईन खूप लोक असे समोरून सत्तावून आम्हाला सांगतात की आम्हाला असं डिझाईन पाहिजे असं हे पाहिजे खूप सारे प्रकार झालेत खूप सारे व्हेरिएशन झाले त्याच्यामुळे मेहंदीमध्ये अजून शिकण्यासारखं
0: भरपूर आहे भरपूर.
1: आणि ब्राईड्स पण जेवढे जसे हे करतात जसे रिक्वायरमेंट असतात ब्राईड्स पहिल्यांदा असायचं नाही की नाही साधं सिम्पल
0: म्हणजे
1: आपल्या हाताला फक्त एक मेहंदी
0: फार फार तर त्याच्यामध्ये सनई चौघडे आले बस आता लिटरली पूर्ण फॅमिली
1: म्हणजे
0: असं काही नाही
1: एक नॉर्मल आपल्याला आपण जसं शगून बोलतो
0: किंवा मोर एक काढला
1: बस झालं आपल्या होणाऱ्या नवऱ्याचं
0: नाव
1: पहिलं हे होतं पण आता एक असतं की ब्राईड ग्रूम सनई डोली
0: अगं हल्ली तर मी पाहिले आई बाबा पण पाहिजे असतात
1: हो हो हो
0: विदाई ते पूर्ण हे
1: म्हणजे ब्राईडचे
0: रिक्वायरमेंट
1: खूप आहे खूप म्हणजे एकदम असं म्हणतात ना की आपण ते वेगळंच आणि ते आम्हाला स्वतः ते डिझाईन करताना पण एवढं मजा येते किंवा एवढं छान वाटतं की ते समोरच्याला ते फील करतात ते आपल्या हातावरती आपल्या आई वडिलांचं किंवा आपल्या नवऱ्याचं एक पूर्ण एक फॅमिली हे असतं
0: ते सगळं
1: क्रिएट करणं आणि आपण त्यांना एक लाईफ टाईम काय म्हणतो
0: एक मोमेंट
1: देतोय हेच आपल्यासाठी खूप असतं. भले एक म्हणतात ना की एक 5 पैसे कमी भेटले तरी
0: समोरच्या आनंद मॅटर करतो म्हणजे मलाही वाटलं नव्हतं की मी मेहंदीच्या बाबतीमध्ये इतकी एक्साइटेड होऊन बोलेल पण माझं तर तू सोडूनच दे पण ज्या पद्धतीने तू मेहंदी या विषयाविषयी बोलतीयस ना तुझ्या चेहऱ्यावर ग्लो आलाय तर श्रोते आपल्यासोबत जाई जोडली गेलेली आहे आणि शी इज अ मेहंदी आर्टिस्ट आणि मेहंदी आर्टिस्ट जे काही बदललेलं एक स्वरूप आहे त्याविषयी आपण जाणून घेतोय आणि आपल्या फॅशनिस्टा या सेगमेंटच्या अंडर आपण जर काही ज्या कोणी नवीन न्यू कमर्स असतील किंवा त्यांना ऍज अ मेहंदी आर्टिस्ट म्हणून काम करायचंय पुढे जायचंय इन्कम सोर्स काय पाहिजेत कसं असेल किती इन्कम सोर्स आहे या सगळ्या गोष्टी जर जाणून घ्यायच्या आहेत तर थोडा वेळ एक विश्रांती घेऊयात लगेचच पुन्हा भेटूया. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

0: नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून आपण विविध मुलाखती घेत असतो आणि आपला आजचा सेगमेंट जो आहे हा फॅशनिस्टा. या फॅशनिस्टा सेगमेंटच्या अंडर आज आपण मेहंदी आर्टिस्ट जाईला भेटलेलो आहोत आणि तिच्यासोबत छान दिलखुलास गप्पा मारत आहोत. तर ब्रेकपूर्वी तिने सांगितलं की मेहंदी असणं किंवा शगूनची मेहंदी हा ब्रेक म्हणजे काही वर्षांपूर्वी हा ट्रेंड कसा होता किंवा काही वर्षांपूर्वी त्याला कसं महत्व होतं आणि आता जो काही एक चेंज झालाय तो आपण पाहिला. पण आता आपण बघतोय की खूप जास्त ग्रोथ आहे या फील्डमध्ये किंवा अगदीच प्रत्येक घराघरामध्ये असं म्हणायला गेलं तर प्रत्येक लेडी आहे ही छान ते मेहंदी आर्टिस्टला बोलावतच असते. तर तू आता जेव्हा ऑर्डर सुरू केलीस किंवा तू पहिली ऑर्डर घेतलीस, तुझा काय एक्सपिरियन्स होता आणि पहिली ऑर्डर तू कोणासोबत केली होतीस?
1: माझी पहिली ऑर्डर ही ब्राइडच मला भेटली.
0: क्या बात आहे.
1: म्हणजे एक असतं ना की आपण जेव्हा एक प्रोफेशनली शिकतो, आपण जेव्हा स्वतः एक ग्रूम होतो, तर एक असतं ना की आपल्याला साईडच न मिळता एक तरी ब्राइड मिळावी.
0: बरोबर बरोबर.
1: तेव्हा मला एक ब्राइड भेटली. एक्सपिरियन्स खूप छान होता. पण तेव्हा जर एक ब्राइड माझी खूप लकी होते, त्याच्यानंतर जे माझे ब्राइड चालू झाले तर कंटिन्यू माझे ब्राइड चालू होते
0: कंटिन्यू
1: पूर्ण. पण एक म्हणतात ना की एक लव असतं आपल्याला एक प्रत्येक गोष्टीचा किंवा एक सर्टन व्यक्तीचा पण हे असतं ना. तर ती एक माझी फर्स्ट ब्राइड होती, लाईक शी वॉज माय गुड लक.
0: ब्राइड
1: चालू झाले आणि नंतर माझे तसे क्लासेस पण चालू होते आणि ब्राइड्स पण चालू होते. हो, आणि माझ्यासमध्ये मी पण शिकत होते. मी स्वतः काम
0: करत होती.
1: येस येस. मी नाही, आपण एक म्हणतो ना की आपण प्रॅक्टिस केल्यानंतर आपण स्वतः द पर्सनल
0: ग्रूम होतो.
1: येस, ग्रूम होतो. पण आपण समोरासमोर फेस टू फेस आपण ऍज अ प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून पहिल्यांदा त्या क्लायंटशी हे होतो. मग एक म्हणतात आपण स्वतः शिकतो, आपण शिकतही असतो आणि आपल्यासोबत जे आपलं एक एन्व्हायरमेंट असतं त्यांच्यासोबत पण आपण एक स्वतः त्या फ्लो मध्ये होत गेलो आणि नाव फायनली मी ते प्रोफेशनल ऍज आर्टिस्ट म्हणून केलं.
0: नाही, क्या बात आहे. आणि मुळात म्हणजे आज त्या निमित्तानं तुला एक्सप्लोरही करायला मिळत आहे, कारण ब्राईड कडे जाणं, तिथला तो माहोल आणि तिच्या त्या माहोलमध्ये आपण गेल्यामुळे काहीतरी
1: ऍडिशनल कम्फर्टेबल करणं त्या पिरियडला. एक तिचा पण तिचा एक मोठा दिवस असतो. ती स्वतः लग्नाच्या ह्याच्यात असते. एक तर एक ती ब्राईड असते, ती स्वतः टेन्स असते. तसं तिला कम्फर्टेबल करणं, तिचे काय रिक्वायरमेंट आहेत, काय आपण व्यवस्थित तिच्यासाठी डिस्कस करून एक ती एक मस्त फील करेल, ती त्या गोष्टीमधून हॅपी हे व्हायला पाहिजे, राहायला पाहिजे. किंवा इट्स अ बिग डे, कारण तिचा स्वतःचा एक मोठा दिवस असतो. एक तिचे घरातले पण फॅमिलीज पण त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असतात.
0: 100%. आणि हल्ली फक्त ब्राईड नाही तर ब्राईड्समेड्सचा पण एक ट्रेंड आलाय की त्यांच्यासाठी मग मेहंदी आर्टिस्ट, सायडर्ससाठी मेहंदी आर्टिस्ट लागतात. तर एकंदरीतच आता आपण याविषयी बोललो तर बेसिकली मला सांग की या पॅशनला तू प्रोफेशन बनवलंस, बट या प्रोफेशन मधून तुला वाट म्हणजे तुझा आतापर्यंतचा एक्सपिरियन्स काय सांगतो की हा ह्याच्यामध्ये जे आहेत पैसे आहेत, किंवा कारण असं म्हणतात की सगळ्या गोष्टींचं सोंग आणता येतं पण पैशांचं आणता येत. कारण मी ऑब्झर्व केल्या अनुसार की मेहंदी आर्टिस्ट जे आहेत ते स्वतःचे कोण स्वतः बनवतात, त्यांना स्वतःचे कोण बनवावे लागतात, ते बाहेरून कुठून ऑर्डर करत नाही. तर ती जी मेहनत आहे त्या व्यतिरिक्त तिकडून जो मिळणारा पैसा आहे किंवा मानधन म्हणूयात आपण, तर ते कसं आहे? किंवा जर मला फुल फ्लेज याच्यामध्ये करिअर करायचं आहे तर इट इज ओके ऑर नॉट, काय सांगशील?
1: येस, डेफिनेटली ह्याच्यामध्ये इन्कम सोर्स आहे. फक्त आपल्याला पेशंटली काम करायला पाहिजे. एक सर्टन तुमचं अमाऊंट तुम्ही एक स्वतःशी हे केलं तर ही फील्ड किंवा हे सेक्शन असं आहे की तुम्हाला काम केलं आणि जर तुम्ही काम सातत्याने करत किंवा तुम्ही लोकांना दाखवलं तर ते काम समोरच्यापर्यंत
0: पोहोचणार
1: आहे. ॲज अ मी हा ठीक आहे, मी शिकली, मी मेहंदी आर्टिस्ट आहे आणि ते मी माझ्या पुरती ठेवलं तर त्याच्यातून इन्कम सोर्स काम
0: नाही आहे.
1: ॲज अ बघायला गेलं तर मेकअप आर्टिस्ट म्हणा किंवा अदर फील्ड मधले म्हणा, जसं त्या लोकांना प्रॅक्टिस लागते तसं इथेही भरपूर प्रॅक्टिस लागते. ती प्रॅक्टिस जर तुम्ही लोकांपर्यंत कळवलं किंवा लोकांपर्यंत सोशल मीडिया थ्रू केला तर एक तुमचं तो इन्कम टर्निंग पॉइंट चालू होतो.
0: बरोबर बरोबर.
1: आणि ह्याच्यात इन्कम आहे असं नाही की इन्कम नाही आहे ह्याच्यामध्ये पण मुली बऱ्यापैकी इन्कम अर्न करतात. पण एवढंच आहे की पेशंटली काम केलं.
0: हा पेशंटली पण म्हणा किंवा इट्स ऑल अबाउट यू. आणि यु नो व्हॉट आय बिलीव की तुम्ही माउथ पब्लिसिटी किती करताय.
1: येस आता जो काय तुमचा काय म्हणतात ऍड करण्याचा सोर्स आहे मग तुमचे माउथ पब्लिसिटी असू देत सोशल मीडिया असू देत व्हॉट एव्हर तुम्ही कुठच्याही थ्रू जे पब्लिकली पोहोचताय तर तुम्ही तुमची ऍड होते. फक्त एक एक असतं ना हा बाबा मी जाई आहे जाई मेहंदी आर्टिस्ट आहे ही छान मेहंदी काढते बट लोकांना आपलं काम बघायचं असतं मग ते काम कसे बघणार लोक.
0: इट्स ऑल अबाउट प्रेझेंटेशन. तू काय कसं प्रेझेंट करते
1: तू लोकांपर्यंत तू किती काम केलं आहेस तू किती प्रॅक्टिस करते तू तुझ्या मेहंदीचं फिनिशिंग काय आहे तू त्या मेहंदीमध्ये काय व्हरायटीज देते हे पण लोक बघतात बारकाईने बघतात.
0: बरोबर बरोबर क्या बात आहे. मला ना आता हा टॉपिक इतका आवडायला लागलाय बॅक ऑफ द बॅट माझ्या चाललं काय काय वाटतंय संडे टू संडे जाऊयात का बॅचला.
1: चालेल
0: म्हणजे नंतर असं होईल की अँकरिंगची ऑर्डर हा आय एम मेहंदी आर्टिस्ट सुद्धा सो तुम्हाला पाहिजे असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट. सो ऍक्च्युली इट्स ऑल अबाउट क्रिएटिव्हिटी. आणि एकदा त्याच्यात मन रमलं की आपण म्हणजे पूर्ण भारावून जातो.
1: आणि तुम्ही माझ्या सुद्धा गॅलरी बघाल
0: तर माझे सगळे मेहंदीचे
1: फोटोज आहेत म्हणजे आपण अदर जे आर्टिस्ट आहेत त्यांच्याकडून पण काही गोष्टी शिकतो खूप सारं शिकायला मिळतात. म्हणजे जसजसं आपण त्या म्हणजे ते म्हणजे दिवसेंदिवस तेच बघणार तरी आपण अजून स्टुडंट्सला काय हे करायचं नेक्स्ट क्लायंट असतील त्यांना काय आपण अजून
0: बेटर देऊ शकतो
1: त्याच्यानंतर अजून काय बेटर देताय हेच तर डोक्यात प्लॅन असतं किंवा माझे स्टुडंट आले ते कितपर्यंत कुठपर्यंत जायला पाहिजे ते माझ्या लेवलला पोहोचण्यासाठी मला अजून काय मेहनत
0: करायची बरोबर
1: हे सगळं डोक्यात.
0: पण आता थोडासा एक वेगळा प्रश्न युजली असं म्हटलं जातं की आता अरे मेहंदी आर्टिस्ट इतके पैसे घेते तितके पैसे घेते एवढं कुठे कोण घेतं का असेही शब्द कानावरती ऐकायला मिळतात. पण एका मेहंदी आर्टिस्टचा स्ट्रगल यु नो. आणि मला म्हणजे मी माझी पण प्रिपरेशन माझं मनातल्या मनात प्रिपरेशन चाललंय असं तू म्हण की एका मेहंदी आर्टिस्टला एक ब्राइड कम्प्लीट करायला किती वेळ लागतो आणि त्या मुमेंट मध्ये त्या मेहंदी आर्टिस्ट काय काय सफर करतो हे मला ऐकायचंय.
1: एक ब्राइड पूर्ण करायला 6 to 7 hours लागतात.
0: ओके
1: कसं असतं बेसिकली लोकांना असं वाटतं की लोक लोक लोक पटापट पटापट पटापट मेहंदी करून मेहंदी संपवा बट ऍक्च्युली तसं नसतं. 5 to 6 hours लागतात. 5 to 6 hours यांनी सिन्स की आपण मधला टाइम जो जो ब्रेक घेतो 10-15 minutes तो आपण तो
0: ओव्हरऑल
1: तेवढ्या 5 to 6 hours लागतात. एक हाताचं हे करायला असलं तरी एक पायाचे दोघी जणी पूर्ण ब्राइड कम्प्लीट करते तर 5 to 6 hours लागतात. बट त्या 6 hours मध्ये पेशंटली बसून पाठ जाते हात आपलं माइंड पूर्ण त्याच्यातच असतं.
0: म्हणजे एक मेहंदी आर्टिस्ट असताना आपण काही अगदीच आरामात हवं तसं बसून नाही मेहंदी काढू शकत.
1: आपण नाही कम्फर्टेबली बट आपल्या समोरची जी 5 to 6 hours आपल्या समोर जी बसणार आहे ब्राइड ती कम्फर्टेबल असणं गरजेचं आहे. दिस इज व्हॉट अ प्रोफेशनली असं नाही की आपण अरे आपण स्वतः कम्फर्टेबली बसलो आणि ब्राइड अशी
0: ब्राइड थोडीशी होते बरोबर.
1: नाही 5 to 6 hours टेक्स पूर्ण प्रॉपर ब्राइड पूर्ण कम्प्लीट होईल.
0: आणि तोपर्यंत त्या 5 to 6 hours स्वतःची कंबर स्वतःची मान स्वतःचा हात ह्या सगळ्या गोष्टी स्वतःचे डोळे बापरे डोळे मला जर ना नीट स्पष्ट दिसतच नाहीये तर मी कशी इतकी बारीक डिझाईन काढू. आणि म्हणजे आता मी सुद्धा काही मेहंदी सेशन्स ऍज अन अँकर म्हणून वर्कशॉप अटेंड केलेत अँड आय नोटीस वन थिंग तो इतकोसा एक शगूनचा मोर काढायला हार्डली 1.5 तास जातो. सो हे खूप पेशंटली हँडलिंग करायचं.
1: हा जेव्हा आपण ते समोरच्याला हे करतो तेव्हा असं वाटतं की अरे अरे एवढीशीच आहे
0: हो.
1: बट आपण जेव्हा ती मी स्वतः असं विचार करते की मी असं स्वतःला स्वतः बोलते अरे एवढासा काढायला मला एवढा वेळ लागला. म्हणजे आपण जेव्हा फोटो बघतो अरे हे खूप इझी आहे पण जेव्हा आपण ते
0: ऍक्च्युअल
1: जातो किंवा त्या गोष्टी आपण क्रिएटिव्हिटी करायला जातो ना तेव्हा
0: खूप आपलं
1: हे होतं. आणि समोरच्या ब्राईट जमलेल्या टचवर जर ती एकदम पेशंटली बसलेली असेल ना तर काम करा अजून
0: मजा येते. म्हणजे हेही एक्सपिरियन्स वेगळे आहेत, सगळेच एक्सपिरियन्स चांगले असतात असं नाहीये. तर त्यामुळे काही
1: कम्फर्टेबली बसूच शकत नाही, म्हणजे जणांना एक बसण्याचं तेवढं.
0: म्हणजे आता माझ्यासारख्या असतील तर कसं पॉसिबल आहे? आम्ही एक तासभर पण एका जागेवर बसत नाही, शांत 5-6 तास कसे बसणार?
1: सरप्राईज आम्हाला असतं की नाही
0: चॅलेंज,
1: तुम्हाला जसं हवं तसं करा पण मला चांगली डिझाईन्स हवी. असे सरप्राईज
0: आम्हाला मजा दिसते
1: अजून.
0: क्या बात आहे श्रोते हो, आज आपण जाईसोबत छान दिलखुलास गप्पा मारत आहोत आणि मेहंदी या फील्ड विषयी बऱ्याच गोष्टी जाणून घेत आहोत. तर तुर्तास वेळ झाली की छोट्याशा विश्रांतीची, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनोमुरात गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. मला विश्वासच बसत नाही आपण मेहंदी या विषयावर इतकं छान आणि भरभरून बोलतोय. आता मेहंदीला मेहंदीचा क्लास जॉईन करणं म्हणजे काय फक्त डायरेक्ट मेहंदी नाही तर त्याच्या ज्या काही स्टेप्स असतात, म्हणजे तू मला असं वाटतं तुझा तो स्टेटसला तो शेअर केलायस तो फोटो मेहंदी क्लासेसचा, त्याच्यामध्ये तू ते पॉइंटर्स टाकलेत, मी ते ऑब्झर्व केले.
1: वर्कशॉपचा टाकला.
0: ओके
1: माझा दुसरा आताचा नवीन वाला बघितलास का?
0: हा म्हणजे हे बहे हे बहे की त्याच्यामध्ये मेहंदीचा क्लास मध्ये फक्त मेहंदीच नाही तर ह्या पण आहेत गोष्टी की तुम्ही कोण बनवायला शिकवता, तुम्ही मेहंदी बनवायची कशी ते शिकवतो, लाईन्स आणि फॉलोअर्स फ्लॉवर्स कसे काढायचे, अरेबिक डिझाईन कशी, स्ट्रिंग डिझाईन कशी, मग ह्या पण गोष्टी तू शिकवतेस. आपण आता ते पण
1: बेसिकली
0: चालो रेडी

0: हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आपल्या आजच्या फॅशनिस्टा सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडली गेलेली आहे जाई, आणि शी इज अ मेहंदी आर्टिस्ट, आणि आपण तिच्याविषयी मेहंदी आर्टिस्ट या फील्ड मेहंदी मुळात मेहंदीविषयीच बरोबर बोलतोय. ओके, तर ब्रेकपूर्वी आपण पाहिलं की कशा पद्धतीने हे फील्ड पुढे या फील्डमध्ये जायचं असेल तर कशा पद्धतीने आपण गेलं पाहिजे, किंवा कशा पद्धतीने ब्राईड्स पर्यंत पोहोचलं पाहिजे, किंवा तुम्ही कशा पद्धतीने तुमचे काम करण्याची जी तुमची पद्धत आहे किंवा टेक्निक आहे ते कशी असली पाहिजे. आता ब्रेक नंतर मी पुन्हा एकदा तुझ्याकडे येईन, आणि आता मला जाणून घ्यायचं आहे मुळात की मेहंदी आर्टिस्ट होणं म्हणजे नक्की काय काय असतं, कारण मला छान मेहंदी काढायला येते म्हणजे मी लगेच मेहंदी आर्टिस्ट होते असं नाहीये, तर त्याच्यामध्ये पण मला असं वाटतं बऱ्याच स्टेप्स आहेत, तर त्या काय काय आहेत की एक फुल फ्लेज आणि शी इज अ पॅकेज असं म्हणता येईल लोकांना, तर ते काय मेहंदी आर्टिस्ट होणं म्हणजे.
1: मेहंदी आर्टिस्ट होणं म्हणजे तुम्हाला स्वतः पहिल्यांदा प्रॉपर मेहंदीचा कोर्स करायचा. प्रॉपर भरपूर कोर्सेस अवेलेबल आहेत.
0: येस,
1: प्रॉपर मेहंदीचा कोर्स म्हणजे काय, आपल्याला नुसतं मेहंदी काढता येते म्हणजे मेहंदी आर्टिस्ट होत नाही, पण त्याच्यामध्ये बारकाईने तुम्ही जेव्हा मेहंदी काढता त्या लोक त्यांचे फिनिशिंग आपल्याला म्हणजे लोकांना ती अट्रॅक्टिव्ह वाटली पाहिजे. आपण जे डिझाईन्स काढतो किंवा काही गोष्टी आपण ज्या हातावरती क्रिएटिव्हिटी करतो ते तुम्हाला समोरच्याला अट्रॅक्टिव्ह वाटले पाहिजे. तर मग कोर्समध्ये काय होतं, बेसिकली लाईन्स पासून डॉट्स पासून सगळ्या गोष्टी तुम्हाला कोर्समध्ये शिकवल्या जातात.
0: बरोबर,
1: त्याच्यात नुसतं ते नाही, तेच नाही की लाईक मेहंदी कोण कसा बनवायचा, मेहंदी पेस्ट कशी बनवायची, अरेबिक डिझाईन्स, फ्लावर्स, इंडियन मेहंदी, ब्राईड्स मेहंदी, आपल्या लेग्स मेहंदी, त्याचं मेजरमेंट कसं असतं, कसे टेक्निक्स वापरायचे, किंवा दोन्ही हातावरती सिमिलॅरिटी येण्यासाठी काय टेक्निक्स वापरायच्या, बॅक कसं करायचं, प्लस तुम्हाला हे तुम्ही डिझाईन्स क्रिएटिव्हिटी केल्यानंतर सोशल मीडियावरती कसं तुम्हाला
0: अपलोड करायचं,
1: पोस्ट करायचं आहे. तुम्ही जर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जर त्याच्यातच तुमचं एक करिअर करायचं असेल तर तुम्ही तुमचं एक स्वतःचे एक सर्टन अमाऊंट कशी हे करायची किंवा समोरच्याशी कसं बोलायचं,
0: बरोबर,
1: हे सगळं टोटल क्लासमध्ये शिकवतात.
0: ख्या बात आहे. म्हणजे मला असं वाटतं की फक्त मेहंदी काढता येणं नाही तर मेहंदी बनवण्यापासून तो कोण बनवण्यापासून अगदी, म्हणजे मी जर आज एखाद्या क्लायंटकडे घरी गेली आणि मला जर क्लायंटने पटकन गुगली टाकली की मला ही अशी नकोय अशी डिझाईन हवी तर मी मला येत नाही असं म्हणू शकत नाही, हा ठीक आहे चला मी काढते आपण बनवूयात.
1: हे सर्टन असं होतं की आपण जेव्हा किंवा आता समजा एक ब्राईड आहे आणि ब्राईडशी आणि माझं एक सर्टन वेगळं
0: क्रिएटिव्हिटी
1: डिझाईन्सचं झालेलं असतं, पण ऍट द मोमेंट ब्राईड कधी कधी डिझाईन्स पण चेंज करतात. मग ते तुम्ही त्या कन्फ्युजन होऊ नये किंवा काय म्हणतात त्याला क्लायंटशी आपण कसं
0: गोष्टी हँडल केल्या पाहिजे
1: ते हे सुद्धा क्लासमध्ये मी बारकाईने सगळ्यांना व्यवस्थित
0: शिकवतात. क्या बात आहे ताई, खरं तर मला असं मला वाटलंच नव्हतं की मुळात आपण मेहंदीविषयी इतकं छान भरभरून बोलू. मला असं वाटतंय आत्ताची जी जेन झी जनरेशन आहे ती असू देत ऑर एल्स हाऊस वाईफ लेडीज असू देत, प्रत्येकीला कुठे ना कुठे वाटतंय की आपण स्वतः इंडिपेंडेंटली काहीतरी छान करावं, आणि त्यासाठी लोक मेकअप आर्टिस्ट होत आहेत, लोक मेहंदी आर्टिस्ट होत आहेत, एक क्रिएटिव्ह फील्डमध्ये स्वतःला छान अजमावून पाहतायत लोक. पण बऱ्याच वेळेला काहीही माहीत नसताना कुठेतरी आपण फसलो सुद्धा जातो, तर असे जे न्यू कमर्स असतील म्हणजे त्या हाऊस वाईफ असू देत किंवा त्या कॉलेज गोईंग स्टुडंट असू देत, मुली मुलं असू देत, तर त्याविषयी काय सांगशील, आणि मुलांवरून विषय निघाला मुलं सुद्धा तितक्याच मोठ्या पद्धतीने शिकतात का, मेहंदी आर्टिस्ट बनतात का
1: बॉईज लोक, पण क्रिएटिव्ह शेवटी ही क्रिएटिव्हच फील्ड आहे.
0: या
1: आर्टिस्ट मी एक खरं सांगू मेकअप आर्टिस्ट सहज होतील लाईक सहज होतील इन सेन्स एक आपल्याला मेकअप करता येतो म्हणून आपण काय म्हणतात त्याला एक प्रोफेशनली वगैरे जातो की वगैरे, पण मेहंदी ही गोष्ट आहे ना ही रेअर लोकांना काढता येते किंवा रेअर लोकांना जमते मेहंदी काढायला. नॉट अ सिंगल कोण असं नाहीये की अरे हा मला मी मेहंदी काढते नाही, बट कोण डायरेक्टली कोण पकडून मेहंदी काढणं इट्स नॉट इझी. किंवा आपण पेन्सिलने ड्रॉइंग काढतो, पेन्सिलने स्केच काढतो आणि तेच स्केच किंवा तेच तुमची एक एलिमेंट असते, एक फिगर असते, कोणी काढणं इट्स व्हेरी डिफिकल्ट. खूप प्रॅक्टिस हवी, ते सगळ्यांना जमत नाही.
0: बरोबर.
1: ह्यामध्ये ना जेंट्स पण खूप असं इन्वॉल्व्ह एज अ क्रिएटिव्हिटी लाईन्स मध्ये आहेत ना, ते खूप खूप जास्त काय म्हणतात त्याला, त्या लोकांचं पण खूप असं काय म्हणतात
0: आणि ते त्या गोष्टी मुळात मला असं वाटतं की ते आपण आवडीने, आवड एक मस्त आहे तुमची आणि उगाचच काहीतरी करायचंय म्हणून की हा मला कुठेतरी हे जेन्युइनली शिकायचं आहे आणि पुढे त्याच्यामध्ये काहीतरी करायचंय. बरं, पण मग आता जे न्यू कमर्स येणारे आहेत त्यांना काय सूचना देशील?
1: त्यांना मी एवढंच सांगेन की तुम्ही जर ह्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही हे करताय, इन्वॉल्व्ह होतात, तुम्ही करतात आहात, तर प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे आणि पेशन्स लेवल खूप महत्वाचे आहे. तुम्ही जेवढ्या पेशंटली या फील्डमध्ये काम कराल तेवढ्या लवकर तुम्ही पुढे जा.
0: 100%. म्हणजे मला ब्राईडने बोलवलंय आणि मी 5-10 मिनिटात मेहंदी उरकेल, तासाभरात काम उरकेल असं नाहीये. सो तुम्हाला पेशन्स हवेत, कारण जर तुमच्यात पेशन्स असेल तर समोरच्या जिच्या हातावरती तुम्ही मेहंदी काढताय ती पेशंटली काम करणार आहे. सो खूप छान वाटलं आज इथे आलीस. आणि मुळात हा खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे, म्हणजे बोलताना इतके प्रश्न आणि इतक्या गोष्टी समजत गेल्या की हो, हे इतकं इंटरेस्टिंग आहे. आणि खरंच तुला मनापासून धन्यवाद आणि खूप छान छान ब्राईड्सला तुझ्यामुळे आनंद मिळू देत आणि तुझ्याकडून बऱ्याच मुली मुलं सगळे छान शिकू देत, प्रत्येकाला त्याच्या पायावरती उभं राहायला एक हिंमत येऊ देत आणि हे तुझ्याकडून घडू देत अशा शुभेच्छा तुला देते. आणि पुन्हा एकदा मनापासून थँक्यू, थँक्यू सो मच. तर श्रोते हो, आपली आजची विशेष मुलाखत फॅशनिस्टा या सेगमेंटमध्ये आज आपण जाईला भेटलो आणि मुळात म्हणजे शी इज अ मेहंदी आर्टिस्ट, जाई मेहंदी आर्टिस्ट म्हणून तिचा एक छान प्रोफेशनली तिचा पेज आहे. शी इज अ प्रोफेशनल मेहंदी आर्टिस्ट, खूप छान पद्धतीने ती काम करते आणि प्रत्येक मुलीचा महिलेचा लेडीजच्या जो काही एक क्षण असतो तो अविस्मरणीय बनवण्यामध्ये तिचा सुद्धा तितकाच हात मोलाचा वाटा आहे. आणि इथे ह्या दिलखुलास गप्पा तुम्हाला कशा वाटला तुम्ही सुद्धा नक्की प्रतिक्रिया कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. तूर्तास मी आजय कोमल जाईसोबत इथे तुमची रजा घेते, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद. क्या बात है.
2: राजश्री से जुड़े रहने के लिए सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3.

0: नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM योन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आजच्या आपल्या बिझनेस मंत्र सेगमेंट मध्ये दोन छान तरुण व्यावसायिक मुली आलेल्या आहेत आणि माझ्या मैत्रिणी आहेत त्या शिवाजी पार्क दादरच्या. तर माझ्यासोबत आहेत रोशनी. हाय रोशनी. आणि आयशा. येस येस, दोघींचंही स्वागत आहे. मोठ्याने खणखणीत बोलायचं आहे तुम्हाला आणि आपण आपल्या तुमच्याच व्यवसायाबद्दल आमच्या सगळ्या श्रोत्यांना माहिती द्यायची आहे. प्रेक्षक हो, समर वेकेशन सुरू झालंय आणि समर वेकेशन मध्ये काय करायचं असा आपल्याला सगळ्यांना प्रश्न पडतो. पण आपल्याकडे भरपूर ऑप्शन्स असतात. कोण ड्रॉइंग काढतं, कोण सिंगिंगला जातं, कोण डान्सिंग करतं. राईट राईट. आणि आता नवीन म्हणजे आपण पूर्वीच्या काही असं होतं की मुली पाहायला गेल्या ना, तुला भरतकाम येतं का, तुला शिवणकाम येतं का असं विचारतात. पण आता ती कला सुद्धा आता लोप पावत गेलेली आहे असं म्हणतात. पण ती आता नवीन स्वरूपात आपल्या झेनझी मुलींनी आणलेली आहे. तर बिझनेस स्टार्टअप त्यांनी केलेला आहे. तर त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत आज रोशनी आणि आयशाकडनं. रोशनी, ही तुमची जी आवड आहे, जी तुम्ही व्यवसायात मध्ये त्याचं रुपांतर केलंय, तर ही आवड तुम्ही कधी म्हणजे कधी वाटलं की आपण हे करूया म्हणून? कोण आई वगैरे करत होती, आई मावशी करत होत्या घरात?
1: माझी मम्मी आधी करायची आणि मी कोकणातली म्हटलं तर ऑफकोर्स हे गावी मोस्टली जास्त गावी केलं जातं. आणि तिथे मी शिकले पण, माझं कॉलेज सगळं तिथे झालंय. परत तिथून मला आयडियाज पण आले भरपूर, काय काय कोकणातले पण व्यवसाय असतात ते पण त्याच्या जाणीव मला समजली की किती काय काय करू शकतो कोकणात पण असेल, पण मुंबईमध्ये पण त्याला कसं आणायचंय ते सगळं त्याची माहिती तिथून कळाली जास्त. आणि ह्याची आता ग्रोथ आता मुंबईमध्ये भरपूर चालली म्हटलं तर, गावच्या पेक्षा मुंबईमध्ये जास्त चालली आहे. तर मग विचार चालू होता की आम्हाला बिझनेस करायचा होता, एवढं होतं पण कुठला करायचा हे माहित नव्हतं.
0: बरं.
1: तर म्हणजे आयडिया आली की काहीतरी करूया, घरी बसल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं. मग आम्ही करायला चालू केलं, मी, बहीण, माझा भाऊ, आम्ही तिघं बसलो आणि विचार केला की करूया, स्टार्टअप करूया. इन्स्टावर काय होईना तो करूया. मग इन्स्टावर आयडी तयार केली, लोगो बनवला. मग नंतर हळूहळू मग व्हिडिओ वरून व्हायरल करत गेलो.
0: अच्छा.
1: हा, एक दोन व्हिडिओ व्हायरल झाले की मग आम्हाला अजून हे झालं,
0: इन्स्पिरेशन
2: रिस्पॉन्स. मग स्टॉल सेटअप करायला लागलो. आधी एकादशीला आम्ही स्टॉल लावला शिवाजी म्हणजे जत्रेच्या इथे, आणि मग तिथे नॉर्मल युथ लोकांचा आणि कॉलेजच्या जे स्टुडंट होते ते मोस्ट रिस्पॉन्स करत होते की किचन चांगले आहेत, अजून व्हरायटीज आणा, ऑक्टोबर्स किचन्स अँड फ्लावर्स मोस्ट ट्रेंडिंग होते. मग ते बोलले की तुम्ही अजून व्हरायटीज आणा, इन्स्टावर ऑर्डर्स यायला लागले त्याचे.
0: अच्छा.
2: तसंच आम्ही मग अजून अजून चालू करत गेलो आणि अजून दुसऱ्या कॉलेजच्या बाहेर स्टॉल लावत गेलो.
0: अच्छा.
2: जसं की खालसा कॉलेज, रुया कॉलेज, जय हिंद कॉलेज, स्टॉल सेटअप केली.
0: प्रेक्षक तुम्ही बघू शकताय माझ्यासोबत किती छान छान, म्हणजे मी असं विसरून गेलंय स्वतःला आणि किती बघू काय बघू इथे छान. ही म्हणाली जसं की किचन्स आहेत ह्या ऑक्टोपसच्या, जसं म्हणाली तसं हे ऑक्टोपस आहेत आणि किती छान छान कलर्स त्यांनी दिलेले आहेत. सनफ्लावर्स आहेत. हो, दाखव तू. येस येस.
1: रोजेस
0: रोजेस पण बनवले आहेत. किती
1: मोस्टली कॉलेजला किचन्स आणि रोजेस
0: हे जास्त
1: खूप जास्त.
0: बरोबर.
1: आणि कस्टमाइज सुद्धा बनवतो आम्ही, तोरण असेल, परत आजकाल बायकांना लागतात ना, काय बोलतात,
0: टेबल क्लॉथ असेल. आणि फुलं, मला वाटतं तुमची फुलांची स्पेशालिटी आहे कारण तुम्ही फुलं फार छान बनवतात.
2: हे कस्टमाइज करून बुके मध्ये आणि हे राहतात, लॉंग टर्म पर्यंत राहतात, वॉशेबल आहे, युजफुल पण आहे, आठवण म्हणून पण एक राहते कोणी गिफ्ट दिलं, म्हणून मोस्ट पीपल क्रोशेट प्रोडक्ट आमचे ह्याच्यामुळे जातात.
0: मी फुलांचं म्हटलं की आता आपण जी फुलं देतो ती कधी कधी कार्यक्रमांना कसं होतं की 10 वाजताचा कार्यक्रम 12 वाजता सुरू होतो, मग ती खरी फुलं आपण घेलो गेली की ती महाग पण आहेत फुलं, ती खरी फुलं आणि ती कोमेजून पण जातात, म्हणजे त्याचं शेल्फ लाईफ खूप कमी आहे. पण हा जर असं गुलाबाचं फुल तुम्ही दिलं किंवा एक बुके टेबल पीस मधून तुम्ही आपल्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये ठेवू शकता, कुठेही, म्हणजे शाळेमध्ये ठेवू शकता, कॉलेजमध्ये ठेवू शकता. शकता किंवा आपल्या वर्किंग डेस्कवर घरी सुद्धा आपण ते ठेवू शकतो. आणि बुके आणि हे एक फूल आहे पण असा जर गुच्छ तुम्ही दिला तर किती छान वाटेल, म्हणजे आपल्या गेस्टना सुद्धा ते बुके आपण प्रेझेंट केला कार्यक्रमात किंवा घरी आलेल्या पाहुण्यांना सुद्धा तर त्यांना फार असं छान वाटेल. कारण हे लाईफ लाँग आहे तुमचं, म्हणजे तुम्ही वॉशेबल जसं हिने सांगितलं तर ते तुम्ही ही फुलं सुद्धा. आणि किती वेगवेगळी फुलं आहेत कारण ह्याचं डिझाईन जर पाहिलं, ह्याचं डिझाईन पण छान वेगळं मल्टी कलर आहे. हा आपला आवडता पिंक गुलाब आहे,
1: डेझी आहे,
2: डेझी पण आम्ही ठेवतो गेस्ट लोकांना या आमचे कस्टमर्सला प्रोव्हाइड करू कलर्स ऑप्शन्स वगैरे.
0: आणि मला एक सांगा की हे कसं बनवता तुम्ही, कारण ही कला आहे आणि ती कला तुम्हाला मला वाटतं म्हणजे बोलून करता येणार नाही पण करता येईल, तर कसं थोडस टिप्स देऊ शकता का आपल्या ज्यांना बनवायचं आहे त्यांना?
1: नक्की.
2: टाइम कन्झ्युमिंग आहे पण ते न्यू न्यू पॅटर्न्स वगैरे असतात, ते रोज मध्ये अशी वेगळी झाले युनिक पॅटर्न आहे. कोणती कोणती आम्ही मम्मी पप्पांकडनं पण शिकल्या आणि जे युनिक प्रोडक्ट मध्ये असे पॅटर्न्स असतात वगैरे ते ऑनलाईन वरनं पण शिकलो, युट्यूब वर पण आम्हाला शिकवतो, त्याच्यावरनं पण बघतो. आणि आता हे जे रोजेस केले बेस्ट पार्ट आहे की पप्पांनी बनवलेत हे रोजेस, ते पण खूप सपोर्टिव्ह.
1: रोजेस आणि स्क्रंचीज पप्पा बनवतात.
0: अच्छा.
1: बाकीचे जे कस्टमाइज प्रोडक्ट असतात ते आम्ही दोघे बनवतो.
0: हे कसे कंचीज, म्हणजे आपण हेअर बँड म्हणून वापरू शकतो, इथे हेअर क्लिप्स सुद्धा आपल्याला दिसत आहेत छोट्या छोट्या, छान आहेत ह्या क्लिप्स, मस्तच मला खूप आवडल्या. आता मला सांगा तुम्ही मार्केटिंग याचं सगळ्याचं कसं करता, कारण कसं आहे तुम्ही जसं म्हणालात की कॉलेजमध्ये स्कूलमध्ये तुम्ही स्टॉल लावता बरोबर, आपण शिवाजी पार्कमध्ये भेटलो तेव्हा पण तुम्ही अगदी मोक्याच्या ठिकाणी स्टॉल लावलाय आणि तिथे अशी गर्दी असते लोकांना घ्यायची, तर ते मार्केटिंग म्हणजे मला वाटतं माउथ पब्लिसिटी हेच तुमचं मार्केट.
2: मार्केटिंग मोस्टली माझी दीदी बेस्ट करते, इन्स्टा हँडल सांभाळते आणि माझा भाऊ आहे
0: हो तिच्या रील्स चांगल्या करते.
1: सोशल मीडिया पॉवर आहे, म्हणजे एकदा जर सोशल मीडियावर व्हायरल गेलो आपण तर आपण काही करू शकतो. जर आता बनवताना पण त्याची प्रोसेस दाखवा, म्हणजे कसं त्या प्रोडक्टचं व्हॅल्यू किती हाय लेवल मध्ये आहे आणि कस्टमाइज आता हे जे असतील ते सॉफ्ट यान असतात, हे ते ऍक्रेलिक यान आहे, यान म्हणजे धागा. तर हे ह्याच्यामध्ये वेगळे वेगळे असतात, आता हे एक्सपेन्सिव्ह असतं हे नॉर्मल असतं जे
0: त्यात मल्टीकलर
1: तर ते तसं व्हिडिओ मध्ये दाखवलं ना तो व्हायरल होतो असं. आणि लोकांना तेच पाहिजे असतं मोस्टली की जास्त चांगलं दिसलं पाहिजे, आपल्याला चांगली क्वालिटी पाहिजे, हे मॅटर जास्त करतं,
0: युनिक असलं
1: युनिक असं पाहिजे. आणि मार्केटमध्ये हे प्रोडक्ट लवकर भेटत नाही असं चाललं, तर आम्ही बोललो की इन्स्टावर पण रील बनवून व्हायरल करूया आणि ऑफलाईन पण स्टॉल लावायला सुरुवात करूया. तर आम्ही पहिला आम्ही विठ्ठलाची एकादशी होती तेव्हा आम्ही पहिल्या जत्रेला स्टॉल लावला वडाळ्याला. पहिला स्टॉल आमचा एकूणता एकदा होता पहिला, मग नंतर तिथून आम्हाला प्रोग्रेस जास्त मिळाली, कस्टमरचा रिव्ह्यू जास्त मिळाला, तेवढे अजून करा, एन्करेज एवढे करायचे ना माणसं की तुम्ही करा, आम्ही हाय पार्टीशी करा.
2: आणि कॉलेज एज आम्ही असे पोहोचले तर त्यांना असं वाटतं की तुम्ही अजून ग्रोथ केली की एक लोकांना पण चांगलं भेटेल, की तुम्ही अजून वाटलं की दुसऱ्यांना पण वाटेल
0: करावं नक्की. कारण मुलींना कॉलेज गोईंग म्हणजे तुम्ही जे जेंजी आहात त्यांना फार असं इंटरेस्टिंग असतं आणि काही ना काही आपल्याला बर्थडे असतात किंवा काहीतरी अॅनिव्हर्सरी असतात किंवा कोणाची लग्न असतात किंवा साखर पुडा असतो, त्यांना ह्या छोट्या छोट्या गोष्टी गिफ्टिंग मध्ये आपण छानपैकी देऊ शकतो नक्कीच. त्यामुळे मला वाटतं तुमच्याकडे तरुणही जास्ती आकर्षित झालेली असते.
2: कपल्स आणि मोस्टली ते घेऊनच जातात, कपल्स खूप कस्टमाइज ऑर्डर करतात, जसे टोट बॅग्स पण असतात सनफ्लावर्स मध्ये
0: बॅग्स आणले नाही,
1: त्याला बनवायला टाइम लागतो, वन वीक लागतो बनवायला, एक आठवडा लागतो. तर आम्ही दोघी बनवतो म्हटलं तर टाइम लागणारच, टाइम कन्झ्युमिंग आहे प्रोडक्ट पण ते क्वालिटीचे आहेत असं आहे, की म्हणजे जरी तुम्हाला वॉशेबल करायचं वॉशेबल करू शकता, परत त्याला कॅनकॅन लावलं जातं, अस्तर लावलं जातं, मग नंतर चैन लावली जाते.
0: अच्छा,
1: असं डायरेक्ट देणं पण चांगलं नाही वाटत ना, डायरेक्ट करून देणं, नीट करून देणं हे महत्त्वाचं.
0: प्रेझेंटेबल असलं पाहिजे. बरोबर, नक्कीच. आता मग तुम्हाला ऑर्डर्स तुम्हाला इंस्टाग्राम वरनं मिळतात किंवा फेस टू फेस तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा तुम्हाला मिळतात, किंवा एक्झिबिशन मध्ये तुम्ही पार्टिसिपेट करता?
1: हो, एक्झिबिशन आम्ही ठाण्याला केलंय, परत डोंबिवलीला केलंय, आणि कुठे भांडुपला पण केलंय.
2: आणि आम्हाला असे मोठे बिझनेस असतात ना, बीकेसी, सॉफ्टेल, ताज प्रेसिडेंट हॉटेल, तिथे मला माझ्या फ्रेंडनी कॉन्टॅक्ट भेटला, पण तिथे आम्ही स्टॉल सेटअप केला. त्या लोकांनी स्मॉल बिझनेस असतात त्यांना ते अपॉर्च्युनिटी
1: एनकरेज करतात
2: करून, आणि तिथे रिस्पॉन्स चेक करा, तर त्यांचे जे ऑफिस खूप घेतात करून, मग त्या रिस्पॉन्स भेटला की किती प्रोडक्ट अजून करू शकतात.
0: बरोबर. आता मला सांगा, तुम्ही दोघीच करता बरोबर, मग तुम्हाला असं होतं का की एकदम खूप ऑर्डर आली आहे आणि तुम्ही ती कशी कम्प्लीट करणार? दडपण असतं ना, आणि तुम्हाला कॉलेजचा अभ्यास, तुम्ही दोघी पण कॉलेजला आहात, तर त्याचा कॉलेजचा स्टडीज पण करायचा, मग कसं मॅनेज करता दोन्ही?
1: कसं होतं, माझं झालंय कॉलेज, माझी सिस्टर करते, तिने पण आता 1 इयर गॅप घेतलाय, कंटिन्यू आता करणार आहे.
0: बरोबर.
1: पण आता जर जास्त प्रोडक्ट आम्हाला आलं ना,
0: ऑर्डर
1: आम्ही करतो काय, थोडं थोडं डिवाइड करून घेतो, नाही तर पप्पा पण आमचे करतात, त्यांना आता शिकवलंय मी, त्यांना 5 महिने लागले करायला, पण केलंय मी त्यांनी.
0: तुम्हाला किती महिने लागले शिकायला?
1: मला आम्हाला पण सेम 3 गावी 1-2 महिने
2: आम्ही शिकलो, आणि मग नंतर आम्ही डिसाइड केलं तिघं मिळून भाऊ बहीण की जूनच्या 1 तारखेला लॉन्च करू हे सगळं. 2 महिने सगळं डिसाइड चालू होते की कसे प्रोडक्ट लॉन्च करायचे, कसे इन्स्टा हँडल करायचं, मग त्याच्यानंतर वेबसाईट पण लॉन्च करायची, त्याच्यावर भाव काम करतोय, तर ते हळूहळू होणारच आहे, तर तुम्ही बघत
0: राहा इन्स्टा चॅनलला. क्रोशाज ऑफिशियल
1: इन्स्टाची आयडी आहे, क्रोशाज ऑफिशियल, आणि तिथे आर्सन ज्वेलरीचं पण आपलं आहे.
0: हो, त्याबद्दल मी तुम्हाला विचारणारच आहे, पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया, छोटासा कमर्शियल ब्रेक घेऊया, आणि पुन्हा भेटूया रोशनी आणि आयशाला आपल्या आचार्य 90 FM वर. बिझनेस मंत्र सेगमेंट मध्ये आपण समर स्पेशल करतोय, कारण ह्या खूप गोष्टी तुम्ही समर वेकेशन मध्ये सुद्धा शिकू शकता आणि तुम्ही तुमचा व्यवसाय जून पासून सुरू करू शकता. तर अशा या दोघींकडनं इन्स्पिरेशन घेऊया आणि पुन्हा भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: विश्रांतीनंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण जाणून घेतोय बिझनेस मंत्र सेगमेंटमध्ये समर स्पेशल एपिसोड करतोय. माझ्यासोबत आहेत रोशनी आणि आयशा. आता आपण सगळं फुलांविषयी जाणून घेतलं, भरतकाम त्या करतात आणि छान छान फुलं बनवतात, किचन्स बनवतात, हे असे क्रोशेस म्हणजे काय म्हणतात रबर, हा रबर क्रंचेस बनवतात, क्लिप्स बनवतात, म्हणजे असं भरपूर काही काही व्हरायटी त्यांची आहे. बॅग्स पण बनवतात, पण त्यांनी अजून एक ह्यालाच ऑल्टरनेटिव्ह आणि ह्यालाच एक सप्लिमेंट म्हणून ज्वेलरी बिझनेस सुद्धा सुरू केलेला आहे साईड बाय साईड. कारण मुलांना त्यांच्याकडे यूथ सगळे येतात, मुलं मुली येतात, त्यामुळे त्यांना ट्रेंडिंग ज्वेलरी हवी असते. सो ते खूप त्यांनी ट्रेंडिंग ज्वेलरीमध्ये सुद्धा त्यांनी स्टार्टअप केलेलं आहे त्यांचं. तर सुंदर ह्या चेन्स आहेत, म्हणजे ज्वेलरी म्हणजे आपण जी घालतो तर ती तू दाखव, त्याविषयी सांगशील.
1: तर मोस्टली कसं असतं, जेंजेस लोकांना आजकाल प्रोडक्ट हवे जर असतात ना ते वॉटरप्रूफ पाहिजेत आणि मेन ते जास्त टिकणारे पाहिजेत.
0: ओके.
1: हा तर मी विचार केला की ऑनलाईन हे जास्त सेल होतात, पण मी विचार ऑफलाईन नाही भेटत कुठे.
0: बरं,
1: मी ऑफलाईन मी पण शोधलं ऑफलाईन मार्केट मध्ये वगैरे, पण लवकर हे दिसून येत नाही.
0: अच्छा.
1: हा तर मी शिवाजी पार्कला स्टॉल लावते, हा वाला हे पण असतो त्यासोबत. तर तिथे चेन्स वगैरे म्हटलं तर ऑनलाईन 500-300 पासून चालू आहेत.
0: ओके.
1: माझ्या इथे 200 पासून चालू आहेत. अँटी डॅनिश आहेत, वॉटरप्रूफ आहेत, आणि ब्रेसलेट पण आता हे लॉन्च केले आहेत, नवीनच आहेत हे पण. आणि मोस्टली आता ऑनलाईन आहे ना हे खूपच चालले आहेत ब्रेसलेट, ट्युलिप ब्रेसलेट म्हणतात त्याला.
0: ट्युलिप ब्रेसलेट.
1: हा तर ते ऑनलाईन म्हटलं तर 600-500 पासून आहेत. मी इथे 300 विकते, बिकॉज ऑफकोर्स सगळ्यांना अफोर्डेबल व्हावं. जेंजेस लोक आहेत म्हणजे कॉलेजेस आहेत, कॉलेजला जाणारे मुलं आहेत, म्हणून 300 मी ठेवलंय. आणि ऑफकोर्स क्वालिटी मॅटर जास्त करते, तर म्हणून मी क्वालिटीमध्येच जितकं होईल तितकं ट्रेंडिंग आणि क्वालिटीमध्येच आणायचा प्रयत्न करते.
0: किती सुंदर ब्रेसलेट्स आहेत, म्हणजे कलर्स कॉम्बिनेशन, आणि हे मोठे ब्रेसलेट्स पण आहेत, म्हणजे जे तुम्हाला आपण पार्टीजना जातो संध्याकाळी आपल्याला जर कॅज्युअल किंवा म्हणजे वेस्टर्न वेअर करायचं तर तुम्हाला हे ब्रेसलेट सुद्धा अवेलेबल आहेत. आणि हे पण तुम्ही कडा टाईप्स आहेत
1: त्यामुळे
0: हा ते आपण घेऊ शकतो. आणि यांच्याकडे व्हरायटी आहे त्यामुळे तुम्ही ते नक्की ट्राय करू शकाल. त्यांचं तुमचं आता कुठे कुठे आउटलेट्स आहेत तुमचे? शिवाजी पार्क मध्ये आहेत.
1: शिवाजी पार्क मध्ये सॅटरडे संडे 9 to 5 PM असतो.
0: ओके.
1: 5 to 9 PM असतं. आणि प्लस हे दोन स्टॉल असतात क्रोशेटचे आणि याचे, एकत्र मिळून आम्ही लावतो.
0: बरोबर.
2: आणि नॉर्मल डेज ला कॉलेज वगैरे कॉलेज डे असतो, मॉर्निंग असतो 10 to 1 PM पर्यंत.
0: अच्छा. ओके. मस्त. आता पुढे हे झालं तुम्ही करताच आहात, तर आता पुढे जाऊन तुम्ही काय नवीन करायचं असं काही ठरवलंय का? किंवा कोणाला आता मुलं आता समर वेकेशन आहे, म्हणजे 2 महिने रात्र आता 1 महिना राहिला आपल्या हातात, तर मुलांना काही शिकवायचं किंवा आता लेडीज सुद्धा म्हणजे 40 नंतर थोड्या म्हणजे रिलॅक्स असतात, मुलं त्यांची सेटल असतात, त्या पण फॅमिलीमध्ये सेटल असतात.
2: सो ह्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे आमच्या पोरांना तुम्ही शिकवशाल का, वर्कशॉप वगैरे येशाल का? आम्ही आता ह्या मे महिन्यामध्ये चालूच करणार आहे वर्कशॉप.
0: व्हेरी गुड.
2: 1 day 2 day एक दिवसाचे पण वर्कशॉप असतात की तुम्ही
0: कोणाच्याही घरी तुम्ही घेऊ शकता.
2: स्क्रंचेस शिकवायला आहे, किचन्स नॉर्मल
1: बेसिक स्टिच शिकवायला, बेसिक जितकं होईल तितकं आम्ही शिकवायचा प्रयत्न करू.
2: कॉलेजची पोरे जे 10th 11th वाले पण आहे, 6th 7th ते लोक आम्हाला बोलतात की आम्हाला पण असं प्रोडक्ट बनवायला शिकायचं, जरा काहीतरी प्रोडक्टिव्ह काम
0: करता येतं. कारण कसं हल्ली ते सगळे मोबाईल मध्ये आणि आपले डोळे खराब होतात, आणि मुलांसाठी हे खूप चांगलं आहे. आणि पुस्तकं पण हल्ली मुलं वाचायला खूप कमी बघतात, त्यापेक्षा मग तुम्हाला जर काहीतरी क्रिएटिव्ह करायचं असेल तर तुम्ही हे नक्की शिकून घ्या. रोशनी तुझा नंबर सांगशील सगळ्यांना?
1: 9867648677.
0: तर नक्की तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा. आणि शिवाजी पार्कचा जो आपला राजाराणी चौकाचा जो किंवा आपला फेमस हॉटेल आपलं जे आहे हा तिथे आहे, तर तिथे तुम्ही येऊन त्यांच्या स्टॉलला भेट देऊ शकता आणि छान छान या गोष्टी घेऊ शकता. आता फ्रेंड्सचे रिएक्शन्स मला तुमच्या

0: कडून जाणून घ्यायच्यात, म्हणजे तुमचे कलिग्ज असतील किंवा एकदम फ्रेश कस्टमर्स असतील, की तुम्ही आता जसं मी तुम्हाला भेटले तेव्हा मी पण फ्रेशच होते पण मग आपली नंतर मैत्री झाली, असे म्हणजे कन्सिस्टन्सी कस्टमर्स तुमच्याकडे कोणते आहेत किंवा तुमचं माउथ पब्लिसिटी ते कसं करतात, काही चांगले रिएक्शन आले किंवा कोणी तुम्हाला सजेशन दिले की हे असं करू नका, हा ते तसं करा, असं कोणी सांगितलं का तुम्हाला?
1: हो बोलतात की आमच्याकडे असे कस्टमर लॉयल कस्टमर खूप आहेत. एक तर असे कस्टमर आहेत ज्यांनी आमच्याकडनं 6-7 बुके घेतलेत आणि रेग्युलर घेत असतात आमच्याकडनं, तर आम्हाला खूप ते मोटिवेशन पण देत की लॉयल कस्टमर्स पण आणि आमचे तेवढे प्रोडक्ट पण क्वालिटी देतोय त्यांना प्रोव्हाइड करतोय, तर लकी पण असं वाटतं. आणि मम्मी पप्पा फुल सपोर्टिव्ह आहे त्याच्यामुळे ग्रेटफुल आहे की करतोय आम्ही.
0: नक्कीच. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, तुमचा व्यवसाय अधिक चांगला वृद्धिंगत होऊ आणि ही सिद्धिविनायका चरणी मी प्रार्थना करेन. आणि आज तुम्ही आचार्य 90 FM स्टुडिओत आलात त्याबद्दल तुमचे आभार. आणि तुम्ही दोघी करताय, दादाची मदत घेताय, तर मला वाटतं तुम्ही असं 5-6 माणसं ठेवून असा मस्त शॉप टाकून छान तुमचा सेटअप असू दे दादरमध्ये. नक्कीच. तुमच्या आई बाबांनाही खूप खूप आभार. आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांना, तुम्हाला हा आमचा एपिसोड नक्कीच आवडेल, त्यांच्याकडनं प्रेरणा घ्या, इन्स्पिरेशन घ्या आणि तुम्ही पण त्यांच्याकडनं शिकून घेऊ शकता आणि ते अवेलेबल आहेतच एव्हरी टाइम टू हेल्प यू. तर मी तेजस्विनी आजच्या एपिसोडमध्ये बिझनेस मंत्र समर स्पेशलमध्ये तुमची रजा घेते. तुम्ही मात्र पाहत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ. थँक्यू रोशनी अँड आयशा फॉर जॉईनिंग अस ऑन आचार्य 90 FM.
2: थँक्यू सो
1: मच फॉर इन्व्हायटिंग अस आचार्य 90 FM.
0: येस,
1: तुम्ही आम्हाला अपॉर्च्युनिटी दिली एक पॉडकास्ट करा.
0: हो बरोबर, हे तुम्ही शेअर करू शकता म्हणजे आमचं चॅनल पण शेअर होईल. येस येस, ओके, थँक्यू सो मच. बाय
1: बाय. थँक्यू.

0: नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वर्गीय शरद भाऊ आचार्य स्मृती व्याख्यानमालेचं आयोजन आपल्या नारायण गजानन आचार्य आणि दामोदर कृष्णाजी मराठी महाविद्यालयात संपन्न झालं आणि अर्थातच व्याख्याते होते आजचे डॉक्टर मुकुंद कुळे. तर त्यांना आपण आपल्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांचा जीवन प्रवास आणि साहित्यिक प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत. डॉक्टर मुकुंद कुळे, तुमचं मनपूर्वक स्वागत. आणि आपल्यासोबत आहेत उपप्राचार्य जयश्री जंगले मॅडम. जयश्री मॅडम, तुमचंही मनपूर्वक स्वागत. आज मुकुंद सरांची मी थोडक्यात तुम्हाला ओळख करून देते. हे लोकसाहित्याचे अभ्यासक आणि संशोधक आहेत. सुमारे 32 वर्ष पत्रकारितेचा अनुभव आहे त्यांच्याकडे आणि त्यासोबतच साहित्य कला संस्कृती यासंबंधी विशेष लेखन त्यांनी केलेलं आहे. आतापर्यंत त्यांची 19 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्यापैकी 5 स्वतंत्र पुस्तकं आहेत आणि 5 संपादित केलेली आहेत. तर डॉक्टर मुकुंद कुळे यांना तुम्ही वर्तमानपत्रातनं खास त्यांचं लिखाण जे आहे ते तुम्ही वाचलं असेलच, लोकसाहित्याला लोकसंस्कृतीला धरून असलेलं. तर डॉक्टर, अर्थातच मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी तुमची सुरुवात लोकसाहित्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कधी वाढीला लागला?
1: खरं तर काय म्हणूया की माझी आई ही गावाकडे लहानाची मोठी झाल्यामुळे माझ्या जन्मानंतर ती मला घेऊन मुंबईला आली.
0: अच्छा.
1: पण तिच्या मनामध्ये गावचं संपूर्ण निसर्ग, गावपण, ग्रामीण संस्कृती ही सगळी रुजलेली होती. त्या ह्याच्यातनं तिने काय केलं की तिचा तो परिसर सुटला आणि जेव्हा मला कळायला लागलं तेव्हा तिने मला गोष्टी, गाणी या रूपानं ती ते निसर्ग मला सांगत राहिली. म्हणजे एक प्रकारे ती मला सांगत होती पण तिचं ते पुन्हा एकदा जगून घेणं होतं. आणि त्यामुळे मग लहानपणी त्याच्या माझ्या तिथं सगळ्या लोकसंस्कृतीचा एक प्रकारे संस्कार झाला आणि मग पुढे तो वाढत गेला. पण त्याचं मला असं काय म्हणूया की एक भान येणं असं जे म्हणतात ना, तर तसं भान मला खूप उशीर आलं. म्हणजे माझी आई मला गाणी सांगते, म्हणी सांगते, उखाणे सांगते किंवा अगदी लोककथा, लोकगीतं ऐकवते, तर त्याचा अभ्यासाच्या दृष्टीने असा काही उपयोग होता का? तर तेव्हा मला माहिती नव्हतं किंवा ती एक वेगळी ज्ञानशाखा आहे का हेही मला माहिती नव्हतं. मी महानगर या सहाय्य दैनिकामध्ये नोकरीला लागल्यावरती मी एकदा मी तेव्हा TYBA होतो. मी नोकरीला लागलो फर्स्ट इयर BA असताना. मी 13वीमध्येच होतो विल्सन कॉलेजमध्ये आणि मी तिकडे तरुण पत्रकार म्हणून जॉईन झालो आणि मला कला साहित्य संस्कृतीची आवड असल्यामुळे त्या एका वर्षी कोल्हापूरला साहित्य संमेलन होतं आणि रमेश मंत्री त्या संमेलनाचे अध्यक्ष होते. तर त्याचं रिपोर्टिंग करायला म्हणून मला मुंबईवरून तिकडे मी गेलो होतो. मी आणि माझी अजून एक कलीग होती वैशाली रोडे म्हणून, असे आम्ही गेलो होतो दोघे. आणि तिकडे एका परिसंवादामध्ये ना डॉक्टर तारा भोवळकरांचं याच विषयावरती व्याख्यान होतं. ते मी ऐकलं. मी ते रिपोर्टिंगसाठी तिथे बसलो होतो पण ते जेव्हा मी ऐकलं ना तेव्हा मला कळलं की आपल्या आईने आपलं जे काही हे सांस्कृतिक भरण पोषण केलंय ना ते नुसतं सांस्कृतिक नाही तर ते लोकसांस्कृतिक भरण पोषण आहे. आणि मग मी याच्याकडे सजगपणे पाहायला लागलो. अर्थात मी MA मला लोकसाहित्य हा पेपर होता पण त्याला पर्यायी म्हणून संशोधन होतं, रिसर्चचा पेपर होता. तर मला रिसर्चची आवड असल्यामुळे मी तो पेपर घेतला, लोकसाहित्याचा पेपर घेतला नाही. पण मुळात असलेल्या आवडीमुळे मी सायमेंटेनियसली त्याचा अभ्यास करत गेलो आणि मग पुढे ताराबाईंशी थेट परिचय झाल्यावरती त्या तर माझ्या एक प्रकारे काय म्हणूया की मार्गदर्शक झाल्या एक प्रकारे. आणि मग मी तो अभ्यास सुरूच केला एक प्रकारे.
2: म्हणजे तुमची आवड लोकस म्हणजे संस्कृतीचा अभ्यास म्हणा किंवा त्याच्यातला तुमचा रस आणि तुम्हाला असलेली संशोधनाची आवड, हे दोन्ही एकत्र येऊन नंतर तुम्ही लोकसाहित्य लोकसंस्कृती यावरच संशोधन केलं असं झालं.
1: अगदी बरोबर.
2: खूप छान. आणि आता तुम्ही जे सांगितलं त्याच्यावरून मला एक असं म्हणावंसं वाटतं की तुमची आई, आता तुम्ही जी घेतली उदाहरणामध्ये, तर ही एक लोकसाहित्याचं प्रातिनिधिक रूप असं म्हणता येईल का?
1: हो हो.
2: म्हणजे एक ग्रामीण स्त्री असं म्हणू.
1: अगदी अगदी अगदी. म्हणजे माझी आई ही तर काय म्हणूया की ग्रामीण स्त्री कशी आत्मनिर्भर असते. आपण काय म्हणूया की स्त्रीवादी दृष्टिकोन आपल्याकडे 1975 हे जागतिक वर्ष आपण साजरं केलं बरोबर. पण आपल्या संत स्त्रिया ही आत्मनिर्भर होत्या की म्हणजे तारा भवाळकरांनी असं म्हटलंय की आमच्या स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर कोणी मुळात आमच्याकडे हे केला, उच्चारला, तर तो या संत स्त्रियांनी उच्चारला. आणि आपल्या एक प्रकारे काय म्हणूया की ग्रामीण भागातल्या महिला आहेत ना, त्या एक प्रकारे तेव्हापासून पूर्वीपासूनच आत्मनिर्भर राहिलेल्या आहेत, स्वतंत्र राहिलेल्या आहेत. आपल्याकडे स्त्रीवादी दृष्टिकोन हा आपण शहरी स्त्रियांच्या माध्यमातून ती चळवळ एक प्रकारे उभी केली. पण आपण या पार्श्वभूमीवरती आपण जर ग्रामीण भागातल्या स्त्रियांकडे बघितलं ना, त्या पहिल्यापासून मोकळ्या ढाकळ्या, कणखर, राकट, कुठल्याही गोष्ट करायला न घाबरणाऱ्या अशा होत्या. आणि माझी आई या सगळ्यांचं एक प्रातिनिधिक रूप होतं असं म्हणावं लागेल. मी अगदी आता उदाहरण सांगावं की माहित नाही की एक प्रसंग गाव असा तिच्या आयुष्यामध्ये आला की ती गावी होती त्यावेळेला आणि घरातली सगळी पुरुष मंडळी मुंबईला होते आणि आमच्या घरामध्ये पाटीलकी होती. पण पुरुष मंडळी मुंबईला असल्यामुळे गावातल्या काही मंडळींनी विचार केला की यांच्या घरी आता इथे पुरुष माणूस कोणी नाहीये, तर मग आता यांच्या घरातली पाटीलकी आपण शिफ्ट करूया, दुसरीकडे कोणाकडे तरी देऊया आपण. आणि मग ते सांगायला आले पंच की तुमच्या घरामध्ये आता कोणी पुरुष नाहीये, तर आपण ती दुसऱ्या घरामध्ये शिफ्ट करूया, ट्रान्सफर करूया. पण माझी आई म्हणाली तुम्हाला लागतो कशाला पुरुष, गावात नुसती हाकच मारायची असते ना काय कार्यक्रम असेल तर, आणि रोज दिवाबत्ती करायची असते ना मंदिरामध्ये जाऊन, मी करेन की मी हाक मारेन गावामध्ये आणि मी करेन रोज रात्री दिवाबत्ती, मी काही घाबरत नाही कोणाला. आणि तिने ती आपल्या
2: घरामध्ये
1: अगदी अगदी. आणि गंमत म्हणजे माझ्या आईचं लग्न झालं तेव्हा तिला लहान पण आलेलं नव्हतं,
2: अगदी लहान,
1: लग्नानंतर हो हो एकट्या 5 वर्षांचे लग्न व्हायचे. तर ती तेच सांगायची की लग्नानंतर मला 3 वर्षांनी लहान आलं, लग्नानंतर 12 वर्षांनी माझी मोठी बहीण झाली. तर हा सगळा जो भाग आहे ना, हे सगळ्या मुळात म्हणजे या सगळ्या विषयी माझ्याशी खूप मोकळेपणाने बोलायची, तिला त्याचा कधी मी काय म्हणूया की
0: संकोच
1: नाही वाटला. आणि ही त्या महिलांची खासियतच असते की त्या अशा संकोच वगैरे नाही, जे आहे ते थेट बोलून मोकळं व्हायचं. भांडण झाली तर माझी आई म्हणायची जास्त आवाज करू नकोस, ओटीत कोंबून मारेन म्हणून, ती नवरी नेसायची. हा कणखरपणा आहे तो.
2: पण म्हणजे मला असं

0: आणि हे जे इतक्या वर्षांपासून चालत आलेलं आहे त्यातून या लोकसाहित्य
1: लोकसंस्कृती त्यातनच निर्माण झालेली आहे. म्हणजे अगदी मी काय म्हणूया की हे खरेदी गंमतच आहे की त्यांचं प्रेम करणं आणि त्यांचा राग या एका स्थानाच्या दोन बाजू आहेत. मी त्या दोन्ही तीव्र स्वरूपाच्याच असायच्या. म्हणजे मी माझ्या आईच्या बोलतो की मी एकदा माझ्या मोठ्या बहिणीला सहज तिच्या माझ्या 16 वर्षाचं अंतर असल्यामुळे मी पाहिलं आईला तेव्हा आईचं वय 42-45 होतं आणि माझ्या ताईने पाहिलं तेव्हा आईचं वय 20 वगैरेच असेल.
0: अगदी
1: तरुणपणी पाहिलेलं आहे. तर मी ताईला एकदा म्हटलं की ताई आईचं आणि बाईचं, आता आमच्याकडे कोकणामध्ये आजीला बाई म्हणतात, की बाईचं कधी भांडण व्हायचं काय गो? तर ती मला म्हणाली की भांडण तिचं आणि आईच, बाईचं आणि आईचं भांडण, आणि आम्ही आई नाही म्हणत, आई आई म्हणतो, आई आई. तर ती म्हणे की हो आयाचं आणि बायचं भांडण व्हायचा, पण आयाचा बायपेक्षा पण ना आपल्या आजोबांशीलाही भांडण व्हायचं. तर मी म्हटलं काय सांगतेस? तर ती म्हणे की हो, तर ते तर तिला कैदाशीन म्हणायचे. मी म्हटलं काय सांगतेस? तर ती म्हणाली की हो, ते तिला कैदाशीन म्हणायचे, पण ते असंही म्हणायचे की माझं नाव जर कोणी गाजवेल तर ती माझी ही सुनच गाजवेल. कारण गावाकडे राहून पुरुष मंडळी मुंबईला आहेत आणि गावाकडे सगळं सांभाळायचं, तर त्यासाठी जो एक कणखरपणा लागतो ना तो तिच्याकडे होता. नाही तो नॉर्मली बहुतेक ग्रामीण भागातल्या स्त्रियांकडे असतोच, कारण चाकरमानी सगळे नोकरी धंद्याच्या निमित्ताने मुंबई पुण्याकडे असे गेलेले असतात, शहरांमध्ये गेलेले असतात, आणि गावी मग मुलांना सांभाळणारी शेतीपाती सांभाळणारी स्त्रीच असते. आणि मजा म्हणजे आपली जी लोकसंस्कृती आहे ही खऱ्या अर्थाने मातृसंस्कृती आहे, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं.
0: अगदी बरोबर. आता असाच प्रश्न विचारणार होते की मग तुमच्या ह्याच्यातून एकूण या जे तुम्ही बोललात त्याच्यातून असं वाटतं की स्त्रियांकडूनच या संस्कृतीचं भरण पोषण निर्मिती सगळं झालं.
1: हो हो, मी स्त्रीच आपली आधी उद्गाती आहे. म्हणजे अगदी आपण आदिम काळापासून सुद्धा आपण प्रवास बघायला गेलो ना तर आपल्याला असं लक्षात येतं की मातृसत्ताक पद्धती तेव्हापासूनच निर्माण झाली आहे. म्हणजे पुरुषाला म्हणजे त्यावेळेच्या माणसांना जे काही प्रश्न पडायचे, मी निसर्गातली अनेक प्रश्नांची त्यांना उकल झालेली नव्हती. म्हणजे रात्र कसं कशी होते, उजेड कसा येतो, सूर्य चंद्र किंवा नदी नाले पाण्याचे प्रवाह वारे या सगळ्याची काही मी सुसंगत त्यांना तर्कसंगती लावता आलेली नव्हती. आणि मग त्यांनी त्यांना देव मानलं होत तो मग त्या निसर्ग पूजक पुजायला लागला निसर्गातल्या त्या शक्ती म्हणून. त्याने अशीच निसर्गातली शक्ती स्त्रीलाही मानलं होतं. कारण महिन्यातले काही दिवस त्यांना जी ऋतुप्राप्ती होते तर तिच्या मागचं कारण त्यांना तेव्हा माहिती नव्हतं ना. आणि मग तो असा ऋतुस्राव वाहतो आणि मग त्यातनं बाळ मूल जन्माला येतं. तर त्यामुळे हिच्या काही काहीतरी वेगळी शक्ती आहे हे त्याने मानलं, तिच्यापुढे नम्र झाला. आणि त्या नम्रपणात पुढचा काळ आपल्याकडे संपूर्णपणे एक प्रकारे मातृसत्ताक पद्धती होती. आणि मग ही मातृसत्ताक पद्धती केव्हा बदलली? जेव्हा माणूस एका जागी स्थिर झाला. जोपर्यंत तो भटका होता ना तेव्हा या टोळ्यांचं नायकपण या खऱ्या स्त्रियांकडे होतं. एका जागी स्थिर झाल्यावरती जेव्हा कुटुंब संस्था आकाराला यायला लागली, नंतर नातेसंबंध नातेसंस्था आकाराला यायला लागली, तेव्हा हे सगळं मालकी हक्क जो स्त्रीकडे होता तो पुरुषाकडे यायला लागला. आणि गंमत आता मी गंमत सांगतो की ताराबाईने याची उकल केलेली आहे की आपण नवरात्र गणपतीच्या दुसऱ्या दिवशी ती कसली भाजी करतो, ऋषीची भाजी आपण म्हणतो. मुळात ती ऋषीपंचमी असा शब्दच नाहीये, ती वृषभ पंचमी आहे. आणि वृषभ पंचमीचं वृष पंचमी होती, ऋष पंचमी झाले. आणि वृषभ पंचमी असल्यामुळे त्याच्या श्रमाचं काही खाल्लं जात नाही, पण ते बैलाच्या श्रमाचं काही खाल्लं जात नाही, तो एक प्रकारे स्त्रियांनी केलेला निषेध आहे त्या बैलाचा, हे आपल्याला कोणी सांगत नाही.
0: हे तर खरंच वेगळं.
1: कारण काय होतं की जोपर्यंत शेती व्यवस्था स्त्रीच्या हाती, स्त्री शेतीचा शोध स्त्रियांनी लावला.
2: अच्छा.
1: हो. आणि तेव्हा ते काय करायचे की काठीने जमीन उकरायच्या आणि त्याच्यामध्ये बी पेरायच्या. तर त्यामुळे त्यांच्या हातामध्ये ती सत्ता होती. रानटी बैलांना पुरुषांनी माणसाळवून त्यांच्या माध्यमातून नांगर पकडायला लागले आणि शेत पिकवायला लागले ना, तेव्हा ती सत्ता पुरुषांकडे गेली. आणि तेव्हा अरे बैला तुझ्यामुळे आमच्या हाती आपली सत्ता गेली म्हणून आम्ही तुझा निषेध म्हणून एक दिवस तुझ्या श्रमाचं काही खाणार नाही. पण नंतर मग हे सगळं मूळ रूप बदलत बदलत संस्कृती अशी बदलत जाते आणि हेतू पुरस्सरही कधी कधी बदलली
0: जाते.
1: त्याचं हे उदाहरण.
0: आणि ते कसं होतं ते कळत नाही इकडून तिकडे.
1: अजिबात अजिबात.
0: पण आता तुम्ही हे जी तुमची एकूण कशी पार्श्वभूमी तयार होत गेली हे सांगितलं, आणि एक तुमचं पुस्तक आहे पण

0: तुमच्या लावण्याने
1: हो हो
0: तर म्हणजे आता त्याचाही संबंध कुठेतरी या सगळ्या लोकसंस्कृतीशी आहे असं म्हटलं तर म्हणजे कसं काय आहे ते
1: खरं म्हणजे लोकसाहित्याची लोकसंस्कृतीची आवड असल्यामुळे लोककलांची आवड होतीच पण तशा थेट लोककला बघणं म्हणजे मुंबईला म्हणजे आता आपण वासुदेव येतो नंदी बैलवाला येतो तर हे सगळे आपण पाहिलेले होते पण माझं ते पंचलावण हे जे पहिलं पुस्तक आहे ना त्याच्यामध्ये पाच लावणी कलावंतांवरचे लेख आहेत एक यमुनाबाई वाईकर भामाबाई पंढरपूरकर सुरेखा पुणेकर रोशन सातारकर आणि ज्ञानोबा उत्पात नावाचे पंढरपूरचे लावणी गायक ते ज्ञानोबा उत्पात म्हणजे रुक्मिणीचे पुजारी तर कसं झालं की मी चित्रलेखा नावाच्या साप्ताहिकात काम करत होतो तर एकदा मी रिपोर्टिंगसाठी मला वाटतं काही खंडोबाच्या काहीतरी होतं आणि मी रिपोर्टिंगसाठी जेजुरीला गेलो होतो तर जेजुरीला या लावणी सादर जो कलावंत आहे तमाशा कलावंत तर त्यांचं तिथे वास्तव्य खूप
0: आहे
1: तर तिथे रोशनबाई होत्या तर त्यांच्याशी माझा माझ्या त्या फोटो तिथे जो एक लोकल फोटोग्राफर होता त्याच्यामुळे मला त्यांच्या घरी जायची संधी मिळाली आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की या रोशनबाई म्हणजे येऊ कशी तशी मी नांदायला त्या काळातल्या आणि त्या खूपच फेमस झाल्या होत्या म्हणजे आणि मुख्य म्हणजे त्या शिकलेल्या नव्हत्या निरक्षर होत्या त्यामुळे त्यांना लावण्या ऐकवाव्या लागायच्या ऐकून झाल्या की त्या ऐकून ऐकून त्या पाठ करायच्या आणि मग त्या म्हणायच्या आणि त्यांची ही जी लावणीची रेकॉर्ड त्यावेळेला एचएमव्हीने काढली होती येऊ कशी तशी मी नांदायला तर ती जवळजवळ 500 रुपये ब्लॅकने विकली जायची
0: म्हणजे अजूनही ती लावणी
1: आणि मग त्यांच्यावरती मी चित्रलेखाच्या दिवाळी अंकात लेख लिहिला पहिला आणि नंतर मग मी क्रमाक्रमाने दरवर्षी एक एक लिखाण अशा लावणी कलावंतांवरती लिहित गेलो आणि मग एक लावणीचं एक लावणी आणि तमाशा यांचं एक वेगळंच विश्व माझ्यासमोर उभं राहिलं म्हणजे खरं सांगायचं तर म्हणजे रोशन सातारकर असतील यमुनाबाई वाईकर असतील त्यांच्या आधीच्या पिढीतल्या भामाबाई पंढरपूरकर असतील किंवा गोदावरीबाई पुणेकर असतील या सगळ्या बायका म्हणजे काय म्हणूया की लावणी कलेचं चालतं बोलतं विद्यापीठ होत्या मी तर अनेकदा वाईला मग नंतरच्या काळामध्ये यमुनाबाई वाईकरांकडे गेलेलो आहे तर यमुनाबाई वाईकर या शृंगारिक लावण्यांसाठी फेमस होत्या म्हणजे भयंकर काय म्हणूया की
0: आजकाल लावणी म्हटलं की शृंगारिक असंच
1: पण हो हो पण
0: तुमच्या या बोलण्यातून असं वाटतं की तसं नाहीये
1: नाही मी आज जो होतो ना शृंगार जो काय सादर केला जातो तर तो एक प्रकारे समोरच्याच काय म्हणूया की थोडस सवंगता त्याच्यामध्ये आलेली आहे पण मूळ लावणी गायिका ज्या होत्या सगळ्यांना तर त्यांच्यामध्ये ही सवंगता नव्हती म्हणजे यमुनाबाई वाईकर असतील भामाबाई असतील रोशनबाई असतील एकापेक्षा एक शृंगारिक अशी असलेल्या लावण्या होत्या पण त्या जेव्हा प्रेक्षकांसमोर सादर करायच्या ना तेव्हा त्यातला शृंगारिक आशय बाजूला राहायचा त्यातली कला वरती यायची मी त्या आपल्या अंग प्रत्यंगाने ते सगळं जेव्हा सादर करायच्या ना तेव्हा एक प्रकारे ते कलेच्या उच्च स्थानापर्यंत ती लावणी पोचलेली असायची म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटतं मी सांगावं की त्यांना माहिती नाही कदाचित पण मी एकदा जेव्हा यमुनाबाईंकडे गेलो होतो आणि त्यांच्या घरीच थांबलेलो होतो तेव्हा एक काहीतरी असा गप्पा विषय निघाला आणि मी म्हटलं बाई एखादी लावणी म्हणून दाखवा ना शृंगारी तर त्यांनी लावणी म्हणून दाखवली त्यावेळेला बाईंचं वय 82 का 84 होतं आणि बाईंनी लावणी म्हणून दाखवली आता तुम्ही लावणीचे शब्द सांगतो काय होते ते ती लावणी अशी होती की अहो भाऊजी मी कोरा माल अहो भाऊजी मी कोरा माल मुखी विडा लाल नरम गोरे गाल वर तिळ झळ झळी जशी फुलली चाप्याची कळी ग बाई गो तर अशा एकापेक्षा एक आपण अश्लीलच अशा लावण्या पण या सगळ्याच्या महिला होत्या ना त्या जेव्हा नऊवारी नेसून एक पाय पुढे करून बसायच्या एक पाय मागे मुडपलेला असायचा एक पाय पुढे असं पायावरती ठेका झालेला असायचा तब्बल जी चुकला तरी पायाचा ठेका चुकायचा नाही तर अशा पद्धतीचं त्यांचं सगळं काय म्हणूया की कला वैभव होतं आणि ते मला खूप थेट पाहायला मिळालं ऐकायला मिळालं
0: एक शंगाने विचारते की लोकलेणी हे तुम्ही पुस्तक संपादित केलेलं आहे तर म्हणजे ते
1: त्याच्यामध्ये ना काय आहे की वेगवेगळ्या लोककलावंतांच्या लोककलेच्या अभ्यासकांच्या मुलाखती आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे राचिम ढेरेंची आहे, तारा भवाळकरांची आहे, तसेच काही लोककलावंतांच्या मुलाखती आहेत. तर ते
0: लावणीसहित इतर सगळ्या लोक,
1: शाहिरी वगैरे, म्हणजे लोककला अकादमी जी आहे मुंबई विद्यापीठाचा, त्यांचा तो प्रोजेक्ट त्यांनी तो केला होता आणि त्याचं जेव्हा पुस्तक रूपाने मी त्यांनी डॉक्युमेंटेशन केलं, म्हणजे डॉक्युमेंटेशनचं पुस्तकाचं संपादन मी त्याचं केलंय.
0: म्हणजे पहा, फक्त तुम्ही एक लोक कला किंवा लोकसाहित्य संस्कृती याच्या मध्ये असलेला रस आणि त्यातून ही तुम्ही दोन, आणि मला वाटतं की तारा भवाळकर, डॉक्टर तारा भवाळकर यांच्या एक वेगळं पुस्तक आहे प्रतिभ संवाद.
1: प्रतिभ संवाद
0: तुम्ही केलेलं
1: आहे. प्रतिभ संवादची गंमत अशी की त्याच्यातनं ताराबाईंनी घेतलेल्या मुलाखती आहेत.
0: अच्छा, त्यांनी घेतलेल्या मुलाखती,
1: त्या मुलाखतींचं संपादन केलं.
0: म्हणजे केवढा मोठा लोकसाहित्याच्या अभ्यासाचा ऐवज आहे खरोखर, आणि तो तुम्ही अतिशय श्रमांनी परिश्रमांनी गोळा केलेला आहे आणि एक मोठा ठेवा आहे,
2: सांस्कृतिक ठेवा आहे. असाच या सांस्कृतिक ठेवाला आपण पुन्हा भेटणार आहोत. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि डॉक्टर मुकुंद कुळे यांच्याशी आपला संवाद असा सुरू ठेवूया. तोवर तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM ओल्ड रेडिओ.

0: विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि आज आपण डॉक्टर मुकुंद कुळे सर यांच्याशी संवाद साधतोय. मॅडमना मी विनंती करते की पुढचे त्यांचं लोकसाहित्याचं जे ग्रंथसंपदा आहे त्यांचा आपण आढावा घेऊया.
1: आतापर्यंत आपण एकूण त्यांच्याबद्दल म्हणजे पंचलावण्य हे त्यांचं झालेलं प्रकाशित पुस्तक आणि लोकलेणी हे त्यांनी संपादित केलेलं पुस्तक आणि प्रातिभसंवाद याच्याविषयी जाणून घेतलं. पण आणखी एक तुमचं लोकरहाटी म्हणून पुस्तक आहे ज्याला राज्य शासनाचा पुरस्कार उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार मिळालेला आहे. आता हे नाव सुद्धा वेगळं आहे म्हणजे ते लोक संस्कृतीबद्दल नाही पण लोकरहाटी असं नाव तुम्ही दिलेलं आहे.
2: ते खरं आहे की नामशेष होत चाललेली ग्रामसंस्कृती
1: बरोबर
2: आणि मग त्याच्यामध्ये खूप वेग जवळजवळ वाटत 15 ते 20 लेख असतील त्याच्यामध्ये. आणि कसं आहे की आज आपण शहरांमध्ये जगत असतो आणि गावाकडचं आपल्याला काही माहीत नसतं. तर मी थोडासा मी वाढलोय जरी मुंबईला तरी मी म्हटलं ना की आईने माझ्यामध्ये ती ग्रामसंस्कृती रुजवलेली होती. तर त्यातून मग काय व्हायचं की मी जेव्हा पत्रकारितेच्या निमित्ताने महाराष्ट्रभर फिरायचो ना तर तेव्हा मग मी तिकडचं माझं साप्ताहिकाचं काम करून झालं म्हणजे माझं काम झालं की मी संध्याकाळी तिथल्या लोकांशी बोलायचो गप्पा मारायचो आणि तिथल्या मग स्थानिक जे वैशिष्ट्य असतील लोकसंस्कृतीतील तिथल्या ग्रामसंस्कृतीतील ते मी जाणून घ्यायचो. म्हणजे अगदी म्हणी म्हणजे त्याच्यामध्ये मी लोकवाङ्मय जाणून घ्यायचो किंवा त्यांचे खाद्यपदार्थ. माझं तर अनेकदा त्या तिकडचे आमचे जे कोणी ओळखीचे असतील ना तर त्यांच्या मी सांगायचो की मला कोणाच्या ती घरी जेवायला ना किंवा घरगुती खानावळीमध्ये न्या, मला पंजाबी डिशेस किंवा असं काही नकोय, मला एखादं लोकल फूड कल्चर
0: जाणून
2: टेस्ट करायचं.
1: कारण ते आजकाल काय आहे सगळीकडे सारख्याच चवी
2: असतात बरोबर आणि हे खूप वेगळे पण असायचं. तर त्यातनं मी माझं ना संपूर्ण महाराष्ट्र आढावा उभा फिरला मी माझं फिरून झालो आणि मग त्यामुळे जेव्हा मी हे पुस्तक माझं हे ऍक्च्युली सदर होतं एखाद्या मनोविकास नावाचं जे प्रकाशन आहे तर त्यांचं ना इत्यादी नावाचं मासिक त्यावेळेला निघायचं. त्या मासिकामध्ये मी सदर सुरू केलं होतं लोकरहाटी आणि आपण जगरहाटी
0: वापरतो
2: ना तर मी ती मुद्दाम लोकरहाटी म्हटलं कारण लोकसंस्कृतीशी लोक निगडीत असल्यामुळे. आणि मग मी वेगवेगळे विषय त्याच्यामध्ये कव्हर केले म्हणजे अगदी देवतांची लोकदेवतांची निर्मिती कशी झाली, मग भूतकेत कशी आली, मग त्यांचे पुरोहित वर्ग म्हणजे भगत मंडळी कशी आली
0: किंवा मग
2: देवचार वगैरे असं खूप वेगवेगळं त्याच्यामध्ये देवचार वगैरे आणि फक्त मी काय केलं की ते करताना ना एक प्रकारे हे नामाशेष होत चाललेल्या ग्रामसंस्कृतीचं दस्तावेजीकरण आहे डॉक्युमेंटेशन. कारण दुर्गाबाईने एक संदेश देऊन ठेवला होता. दुर्गाबाई म्हणाल्या होत्या की लोकसंस्कृतीतला ना अर्ध्याहून अधिक भाग हा टाकाऊ असतो कारण तो अंधश्रद्धा जवळ करणारा असतो. तर त्यामुळे जेव्हा आपण लोकसंस्कृतीचा अभ्यास करतो तेव्हा काळाबरोबर कुठल्या गोष्टीचा हात सोडला पाहिजे आणि काळाबरोबर कुठली गोष्ट पुढे घेऊन गेली पाहिजे याचं विवेक भान आपण बाळगलं पाहिजे. तर त्यामुळे हे सगळं मी जेव्हा हे लेख लिहित होतो ना तेव्हा मी हे असं होतं हे आता नामशेष होत चाललंय पण हे सगळं करताना काय नेलं पाहिजे याचं मला भान आहे हे पण मी उल्लेख केलाय. अनेकदा काय व्हायचं की एखादी प्रथा खूपच अंधश्रद्धेकडे नेणारी असते पण त्याच्या माध्यमातून जे निर्माण होतं ना ते खूप वेगळं असायचं. म्हणजे अगदी उदाहरण ठेवून सांगतो आमच्या गावामध्ये मांड नावाचा प्रकार असतो. तो मांड म्हणजे वर्षाच्या शेवटी म्हणजे मे महिन्यामध्ये असतो पावसाळा सुरू व्हायच्या आधी आणि एक प्रकारे गाव बांधणीचा विधी असं त्याचं स्वरूप असतं. गावाच्या 4 सीमा बांधून घ्यायच्या की कुठली रोगराई येऊ नये म्हणून. हे बांधणार कोणतर ज्याच्या अंगामध्ये देव येतो अशा त्या महिला वर्ग आणि मग तो महिला वर्ग त्यांच्या अंगामध्ये येतो तर त्यांच्या निमित्ताने खूप गाणी सुरेख सुरेख म्हटली जायची. तर आता नवीन मुलं नवीन पिढी शिकायला लागली त्यांना यातला फोलपणा कळला म्हणण्यापेक्षा त्याच्या मागचा कार्यकारण भाव उमगला शास्त्रीय कारण काय आहे त्यांच्या अंगात येण्यामागचं वगैरे. तर त्यामध्ये तर बंद केला पण मग या प्रथा सुरू कधी झाल्या असतील. तर जेव्हा मानवाला देव आणि आपल्यात कोणतरी एक संवादक वाहक हवा असायचा म्हणून हे भगत किंवा ही मंडळी देवाचे काय म्हणूया की भक्त निर्माण झाले म्हणजे हे अंगात येणारे देव वगैरे आणि मग त्यांची गाणी पण त्यामुळे निमित्ताने निर्माण झाली. म्हणजे अगदी फार गंमत म्हणून सांगतो की आमच्या गावाला मी जे लहानपणी जायचो ना तर मला ते बघायला खूप आवडायचं. त्याच्यामध्ये ठासून नाट्य भरलेलं असायचं. म्हणजे त्या देवळामध्ये आल्या ना की त्यांची अशी देवांची अशी बैठक मांडलेली असायची. सगळ्यात मध्यभागी शंकराचं वारं अंगात असलेली बाई मध्यभागी बसायची आणि मग इंद्राचा दरबार भरतो तसा तिचा दरबार भरायचा आणि सगळे उपदेव असे बाजूला बसलेले असायचे. त्यांच्या पुढ्यामध्ये त्यांना वाज घेण्यासाठी मी आपण देवाला फुलं वाहतो उद्बत्ती लावतो त्यांच्या पुढ्यामध्ये ते सगळे ठेवलेले असायचे. म्हणजे एक प्रकारे प्रतिष्ठित निर्माण झालेली असायची आणि मग प्रश्नोत्तर असायचे. गावचा पाटील त्यांना प्रश्न विचारायचा की असं झालं तसं झालं त्याचं कारण काय मग ते देव त्याचं उत्तर देणार आणि मग ते तो उपाय केला जायचा. तर हे सगळं त्यांचं ते देवपण शाबूत राहण्यासाठी गाणी म्हटली जायची ते अधिकाधिक तापवण्यासाठी म्हणजे अधिकाधिक ते प्रेरित व्हावे देवपण अधिकाधिक त्यांचं बाहेर यावं तर मग ती गाणी इंटरेस्टिंग असायची की बिरगुलाला न भरलाय चौरंगाट या बाई कोण्या मग राहतो अशी गाणी किंवा मग त्यांचं म्हणजे त्या सीमा बांधायला बाहेर पडायचे ना ते सगळे देव तर तेव्हा मग तेव्हाही गाणं म्हणायचे बाया निघाल्या कोणीतरी जीवाचा पिंजरा करा हो बाया निघाल्या. माझं दुःख आहे ते प्रथा बंद झाली हे माझं दुःख नाहीये. त्याच्यामध्ये अंधश्रद्धा तरी बंद व्हायलाच पाहिजे पण त्या निमित्ताने निर्माण झालेले लोक वाङ्मय आहे ना ते आता निर्माण होणार नाही. माझं दुःख हे आहे तर त्यामुळे किंवा मग त्याचं तरी जतन करून ठेवलं पाहिजे
1: या भावनेत आणि त्याच्यात एक जो भाबडे पण त्यांच्या दृष्टीने ते
2: खरं विश्व होतं. म्हणजे ते देव आहेत म्हणून त्यांच्या मागण्या काय असायच्या की मला तू वनीचं वाघरू धरून दे आकाशीची वीज दे अशा त्या बाया म्हणायच्या. तर त्यांचं देव पण त्याच्यावरती टिकलेलं असायचं. अशी सगळी गंमत जंमत होती ती नष्ट होणारी गंमत जंमत मी एक प्रकारे या लोकनाटीच्या अनुषंगाने त्यांनी जपली आहे.
1: म्हणजे कधीतरी हे असं होतं आपल्याकडे आता लिखित स्वरूपामध्ये झालं. मग आता याच्याच नंतर एक आणखी जातीची खादाडी असं एक वेगळंच काही नाव आहे.
2: बरोबर
1: हे पुस्तक
2: जातीची खादाडी पण माझं मी एका दैनिकात काम करत होतो ना तेव्हा मी ते सदर सुरू केलं होतं आणि ते सदर सुरू करताना पण माझ्या डोक्यात समोर असं होतं की प्रत्येक जातीची ना स्वतःची एक खाद्य संस्कृती असते आणि आपण म्हणतो ना जात जात जात तर एक वेळ खरोखरच्या जाती जातील खरोखरचे जातपात भेद नष्ट होतील पण खाद्य संस्कृतीतली ही जी जातीची वैशिष्ट्य आहेत ना ती नाही नष्ट होणार. कारण लोकांना आमच्याकडे असं म्हणतं याचा जो काही एक स्वाभिमान असतो तो कधीच कमी होणार नाहीये. तर त्यातनं मला असं वाटतं की आपण अशा काही म्हणजे वेगवेगळ्या जातींमध्ये त्यांच्याशी म्हणजे गप्पा मारून त्यांच्याशी बोलून त्यांचं खाद्य संस्कृती जाणून घ्यावी असं माझ्या डोक्यामध्ये आलं आणि मग मी हे सदर सुरू केलं आणि मी असं डोळ्यासमोर ठेवलं की आता वर्तमानपत्रामध्ये जागा कमी असते त्यामुळे त्या मर्यादेमध्ये चार पदार्थ त्या जातीचे प्रामुख्याने येतील असं बघायचं आणि मग त्यांच्या घरातल्या पदार्थांना म्हणजे पदार्थांना वेगळी नावं असतील किंवा भांड्यांना वेगवेगळी नावं असतील
1: कृतींना
2: नावं असतील तर ते सगळं येण्याच्या दृष्टीने मी त्या प्रयत्न केला त्या सदरामध्ये आणि मग पुढे त्याचं पुस्तक म्हणलं.
1: त्यात आपण म्हणतो महाराष्ट्राचा खास पदार्थ म्हणजे पुरणपोळी पण ती सुद्धा वेगळ्या वेगळ्या भागात वेगळ्या वेगळ्या प्रकारे बनवली जाते. कुठे गुळाची कुठे साखरेची करण्याची पद्धत वेगळी
2: आणि मजा अशी की त्याच्यामध्ये सुद्धा ना मी आता खाद्य संस्कृतीचं मी जातीची खादाडी करताना मला लक्षात आलं की एखादा समूह असेल ना तर तो मूळचा तिथला नसेल तो कुठून तरी आलेला असेल तर तो जिथून आलेला असतो ना तिथल्या काही लकबी पण त्याच्या या खाद्य संस्कृतीमध्ये टिकून असतात. म्हणजे अगदी उदाहरण देऊन सांगायचं तर पाठारे प्रभू तर पाठारे प्रभू आपल्या बशीला रकाबी म्हणतात चहा बशीमधल्या बशीला रकाबी म्हणतात आणि हा रकाबी शब्द ते गुजरात मधून आलेले असल्यामुळे गुजरातीमध्ये बशीला रकाबीच म्हणतात. तर तो त्यांच्याकडे अजून शिल्लक राहिला कारण हे तेव्हा बिंब राजाबरोबर इकडे आले ना पाठारे प्रभू मी गुजरात मधल्या त्या पाटणना प्रभू म्हणून ते पाठारे प्रभू
1: पाठारे
2: गुजरात मधून ते इकडे आले तर तिकडचं असे काही शब्द त्यांच्याकडे शिल्लक राहिले. तर असे इंटरेस्टिंग गोष्टी असतात म्हणजे आहेत त्या पुस्तकामध्ये.
1: खूपच वेगळं विश्व आहे हे आणि मला असं वाटतं की किती जितकं आपण खोल जाऊ तेवढे त्यातले बारकावे आपल्यालाही समजत जातात
0: आणि प्रांतावर ते बदल
1: प्रांताप्रमाणे जातीप्रमाणे प्रदेशाप्रमाणे आणि कधी कधी तर मला असं वाटतं कुटुंबात सुद्धा वेगळा वेगळा प्रकार असतो.
2: आता म्हणजे आंबील नावाचा एक प्रकार असतो आंबील आता ते काय म्हणूया की पौष्टिक पेय म्हणून सुरू झालंय न्यूट्रिशियस फूड म्हणून आंबील प्यायला लागले. पण पूर्वी आंबील हे गरिबागरचं पेय होतं. पेज पेज ही तांदळाची पेज काढायची. पण आंबील ही ना म्हणजे आता नाशणीची करतात. मग आमच्या कोकणामध्ये ती कोंड्याची करायची.
1: दुसरं काहीच नाही तर कोंडा.
2: कोंडा भुकेला कोंडा निजेला धोंडा म्हणतो ना. आता कोंडा म्हणजे काय तर मोठं जे जात असतं घरट, त्या घरटावरती भात काढल्यावरती म्हणजे घरट भरडल्यावरती त्याचे जे फोलपट खालती पडतात त्याच्या फोलपट आणि भाताची कणी अशी एकत्र दळून तो कोंडा तयार केला जायचा. त्या कोंड्याचं पीठ, त्या पिठाचं ते आंबील असायची आणि नुसतं आदल्या दिवशी पीठ आंबवायचं, दुसऱ्या दिवशी ते आंबवायचं आणि त्याच्यामध्ये मग पाण्याला उकळी काढून त्यात ते पीठ टाकून मीठ टाकून ते तेवढंच प्यायचं. आता अलीकडे काय झालं की ते
1: फायबर
2: मसाला ताक कसं असतं
1: तसं
0: आणि डायबिटीस कमी होतो
2: हे सगळं उमगलं. पण मूळ ते तिथे होतं. अशा अनेक गोष्टी आहेत.
1: पण आता तुम्ही आंबील हा विषय काढला म्हणून सांगते की मला विदर्भात नंतर म्हणजे लग्नानंतर मला ही गोष्ट कळली. तिकडची आंबील वेगळी
2: असते. ज्वारीची
1: ज्वारीची असते. त्याच्यामध्ये दही दूध गूळ म्हणजे ते फार श्रीमंत
2: कोकणात.
1: मी आंबील कोकणातली खाल्लेली नव्हती. पण जेव्हा मला ही कळली मी म्हटलं आम्ही आंबील खाऊन दिवस काढले असं का बरं म्हणतात. आंबील तर महागाईचं दिसत.
2: आंबील पिऊन दूध काढले.
1: मग आता ह्या सगळ्यांचा तुमच्या आणखी एका पुस्तकाला उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार मिळाला आणि ते म्हणजे
2: इतिहास.
1: तर आता हे म्हणजे मला आता पुन्हा काहीतरी एक वेगळं मला असं वाटतं की एवढे पैलू तुमच्या एकूण लिखाणाचे.
2: मला काय आहे की ना माझं म्हणजे कला साहित्य संस्कृती असं मला आणि इतिहास असं आवड असल्यामुळे ना
1: हा एक प्रकार आहे लोकसंस्कृतीचा साहित्याचा इतिहासच आहे.
2: आणि बरोबर आणि माझं एक थोडंसं ना बहुतेक सगळ्या याच्यामध्ये दृष्टिकोन कसा असतो की सोशिओ कल्चरल मागोवा घेणं सामाजिक सांस्कृतिक मागो. मी नुसतं गंमत म्हणून मी नाही करत. त्यात माझं काहीतरी एक स्टेटमेंट असतं. ते स्टेटमेंट महत्वाचं असतं. म्हणजे ते जे पंचलावण्य असेल किंवा सगळीच पुस्तकं असतील. आता हे जे इतिहासाचे साक्षीदार म्हणताय ना तर त्याची सुद्धा म्हणजे गंमत की तेव्हाही मी एका मी चित्रलेखनामध्ये साप्ताहिकातच काम करत होतो तेव्हाही. आणि मी एकदा यमुनाबाई वाईकरांना भेटायला वाईला गेलो होतो. तर वाईचे घाट खूप प्रसिद्ध आणि वाईला विश्वकोशाचं मंडळ कार्यालय आहे. तर मी तेव्हा यमुनाबाईंना भेटायला गेलो होतो ना तेव्हा विश्वकोशाचे अध्यक्ष होते मेपुम रेगे. तर मी त्यांच्याशी गप्पा मार त्यांची राहण्याची सोय बाजूच्या वाड्यामध्ये केलेली होती. तर मी त्यांच्याशी ते म्हणाले की चल चहा प्यायला. आणि मग मी त्यांच्या वाड्यात गेलो आणि मी बसलो होतो. तर मी बसलो होतो ना तर तिकडून त्यांच्या घराचा मागचा दरवाजा उघडा होता जो घाटाकडे उघडलेला दरवाजा होता. आणि संध्याकाळची वेळ होती. सूर्य कललेला होता आणि मी मावळ्याला सुरुवात झाली होती. आणि मग गुरुघराकडे येत आहे त्या महिला वर्ग पाणी भरण्यासाठी घाटा कृष्णाच्या घाटावरती येतोय. तर ते आपण सिनेमात बघतो ना तसं दृश्य मला प्रत्यक्ष दिसत होतं. आणि मी असं एकदम अनिमिष नजरेने ते सगळं बघत होतो. तर माझी ही अवस्था नंतर रेगे सरांच्या लक्षामध्ये आली. तर त्यांनी मला मग घाटावरती नेलं आणि म्हणजे की हे घाट असे तसे आणि ते घाटाचं महत्व समजावून दिलं. आणि मला ते म्हणले की या घाटांना ना आपल्या संस्कृतीत एक महत्व आहे. तर त्याच्यावरती तू दिवाळी अंकात लेखली. आणि मग मी खरोखरच मुंबईमध्ये आल्यावरती मी आमच्या संपादकाला म्हटलं की आपण नद्यांवरच्या घाटांवरती एक लेख करूया म्हणून दिवाळी अंकासाठी. आणि मग मी तो 20-25 पने लेख केला आणि मग तो लोकांना आवडला प्लीज. आणि मग मी सलग असे 5 लेख लिहिले. मी पहिला लेख नद्यांच्या घाटांवरचा झाला. मग स्टेप वेल ज्याला बारव म्हणतो बारवांवरती लेख झाला. मग मराठ्यांच्या युद्धात वापरली गेलेली शस्त्र वस्त्र आणि वाडे ह्या सगळ्यांवरती मी असं ना. पण आणि मुख्य म्हणजे मी पत्रकार असल्यामुळे मी इथे बसलो आणि नुसता ग्रंथाभ्यास केलाय लायब्ररी वर्क केलं आणि लेख लिहिलेत असं नाही केलं. मी सगळ्याचा क्षेत्रीय अभ्यासही केला. फील्ड वर्कही केलं. फील्ड वर्क करताना माझ्या लक्षात आलं की ग्रंथातून मिळणारी माहिती असतेच पण स्थानिक पातळीवरती ज्या त्या वास्तूसंबंधी किंवा व्यक्तीसंबंधी

0: संधी ज्या काय अफवा म्हणण्यापेक्षा पण ज्याला दंतकथा किंवा किंवदंती असा हिंदीतला शब्द आहे त्यात खूप जास्त चांगल्या उमगतात. म्हणजे मी अगदी घाटावरती मी गंमत म्हणून सांगतो की घाटावरती जेव्हा मी तो लेख लिहित होतो तेव्हा मी सातारला माहुलीचं संगम माहुली आहे किंवा क्षेत्र माहुली तर तिथे मी गेलो होतो आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की समोरच्या साईड पलीकडच्या काठावरती ना दोन घाट एकसारखी दिसतील असे दिसत आहेत पण एक छान बांधलेला आहे आणि एक असंच अर्धवट सोडलेला आहे. तर जेव्हा मी चौकशी केली तेव्हा मला कळलं की जो छान बांधलेला घाट दिसतोय ना तो त्यावेळचे पेशव्यांचे सरदार होते. हे सरदार नाही काय म्हणूया की कर्ज देणारे सावकार बाबूजी नाईक बारामतीकर नावाचे तर त्यांनी तो बांधलेला होता आणि बाजूचा आहे ना तो दुसऱ्या बाजीरावांनी बांधलेला होता. पण गंमत अशी होती की तो बाबूजी नाईक बारामतीकरांचा घाट आवडला म्हणून बाजीरावांनी त्यांना आम्हीच दाखवलं की मी तुला याची रक्कम देतो हा घाट माझ्या नावाने प्रसिद्ध होऊ दे. पण ते पेशव्यांना कर्ज देणारे सावकार तर त्यांना पैशाची कसली कमी होती ते माहिती की मी काय असं करणार नाही आणि तेव्हा त्यांना त्या सावकाराला धडा शिकवण्यासाठी दुसऱ्या बाजीरावाने सांगितलं की तुझ्या घाटाचं मी पाणीच तोडतो आणि तुझ्या बाजूला जसे तसा घाट बांधतो आणि तो घाट बांधायला सुरुवात केली पण तो अर्धवट राहिला आणि मग त्याला पळपुट्या बाजीरावाचा घाट म्हणून नाव मिळालं. आता ही जी गंमत जंमत आहे ती तिथे स्थानिक ह्याच्यात फिरल्याशिवाय आपल्याला मिळणार अशा सगळ्या गोष्टी इतिहासाचे साक्षीदार मुद्दा.
1: म्हणजे आपण नेहमी जो आपल्याला इतिहास माहिती आहे त्याच्या मागच्या ह्या अशा काही वेगळ्या फारच
2: हा नक्कीच सरांना लोकसाहित्याची आवड आहेच तसंच लोकसंगीताची आवड आहे कारण आणि त्यांना गाता गळा लावलेला आहे. तुम्हाला मुलाखतीच्या शेवटी आपण काही गाणी तुमच्याकडनं आम्हाला जाणून घ्यायची ऐकायची आहेत. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि डॉक्टर मुकुंद कुळे यांच्याशी संवाद असा सुरू ठेवूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ओन रेडिओ आणि आज आपण डॉक्टर मुकुंद कुळे सर यांच्याशी संवाद साधतोय.
1: आपण मगापासून जे पाहत आहोत की डॉक्टर मुकुंद कोळे यांनी लिहिलेली वेगवेगळी पुस्तकं आणि प्रत्येक पुस्तकाचा काहीतरी एक वेगळेपणा आहे पण मला एक असं जाणवतं की या सगळ्यांमध्ये एक धागा आहे समान धागा आहे आणि तो म्हणजे लोकसंस्कृतीचा त्यांचा अभ्यास. पण आता मी जे सांगणार आहे ते खरोखर आणखी वेगळं आहे की राई आणि इतर कथा हे त्यांचं एक मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केलेलं पुस्तक आहे आणि हा एक वेगळंच आहे हा कुमार कथा संग्रह आणि मला हेही समजलंय की ते अभ्यासक्रमामध्ये शिवाजी विद्यापीठामध्ये लावलेलं आहे तर हा एक वेगळाच आणखीन तुम्ही प्रांतात केलेली मुसाफिरी कशी काय आहे.
0: खरं तर लहान मुलांसाठी लिहिणं खूप कठीण असतं आणि मी कधी असा विचारही केला नव्हता की लहान मुलांसाठी लिहावं म्हणून पण अमृता वाळिंबे नावाची माझी एक मैत्रीण आहे आणि ती माऊस नावाचं दिवाळी अंक काढायची तर तिला माझं लेखन आवडायचं आणि म्हणून तिचं असं म्हणणं होतं की मी लहान मुलांसाठी अगदी नक्कीच चांगलं देईन आणि ती मागे लागली म्हणून मी एकदा एक तो प्रयत्न करून बघितला आणि मग तो तिला तिच्या दृष्टीने तो सक्सेस झाला प्रयोग आणि मग सलग 5 वर्षे मी त्या कुमारांसाठी त्या कथा लिहिल्या. फक्त मी एक त्या कथा लिहिताना काय केलं की नागर पार्श्वभूमी असलेली किंवा नागर परिसर शहरातली म्हणजे कथा असतातच गावाकडच्या कथाही खूप लिहिल्या जातात पण मला असं वाटत होतं की आई आणि मूल यांच्यामधले जे भावबंध असतात ना ते अतिशय तरलपणे यायला हवे आणि ते फक्त त्या दोघांमधले नाही तर थोडस गावाकडचे आणि गावाकडचा निसर्ग त्यात आला पाहिजे.
1: मला असं वाटतं हे तुम्ही तुमचंच लिहिलेलं आहे.
0: अगदी बरोबर ओळखलं तुम्ही. हे खरं तर मी आणि माझी आई आमचे जे भावबंध होते ना गावच्या घराच्या पार्श्वभूमीवर गावच्या नदीच्या पार्श्वभूमीवर गावच्या मंदिराच्या पार्श्वभूमीवरती आमची जी गुरं होती त्यांच्या पार्श्वभूमीवरती अशा त्या 5 कथा आहेत आणि ते आता नावं बदलून तिथे आलेले आहेत पण त्या लिहिताना मला खूप मजा आली आणि असं मला वाटतं की मी पुन्हा एकदा माझं बालपण
2: पुन्हा
0: जगलो.
1: पण त्याच्यामध्ये एक जो सच्चेपण आला की एक मुलगा जो वाढत्या वयातला मुलगा त्याची आई आणि त्या दोघांचं आयुष्य त्या एका परिसराच्या संदर्भामध्ये तर त्यामुळे त्याला एक वेगळा आयाम प्राप्त झाला या पुस्तकाला आणि म्हणून त्याचा अभ्यास केला जातो. आता पुन्हा मला आणखीन एक प्रश्न असा तुमच्या विषयीचा वाचताना असा पडतो की हे सगळं एका बाजूला आणि मग तुम्ही नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या तीन पुस्तकांचं संपादन केलंय, कायमचे प्रश्न हे त्यांचे सामाजिक आणि राजकीय लेख आहेत आणि रंगरूप आणि रसगंध याच्या त्यांच्या रंगभूमीशी संबंधित, तर हा आणखीन एक वेगळा प्रांत झाला.
0: ते कसं होतं की मतकरींशी माझा खूपच तरुणपणापासूनचा संबंध आला होता. म्हणजे मी महानगर सायन्स दैनिकामध्ये जेव्हा 13वीला असताना जॉईन झालो तिथे रुजू झालो तर तिथे आमच्या शनिवार रविवारची जी आमची पुरवणी असायची त्या पुरवणीमध्ये मतकरींचं सोनेरी सावल्या नावाचं सदर होतं. तर मी त्यावेळेला पुरवणीचं काम बघायचो माझ्या वरिष्ठ इतर सहकाऱ्यांबरोबर, तर तेव्हा मतकरींशी संबंध आला होता. आणि मग तो मतकरींची खासियत अशी होती ना की त्यांना समोरची व्यक्ती लहान आहे मोठी आहे याचं त्यांना फार काय म्हणूया की त्यांना त्याचा काही फरक पडायचं नाही, ते त्याच्याशी ना तेवढ्याच आत्मीयतेने प्रेमाने बोलायचे की जेवढे एखाद्या मोठ्या व्यक्तीशी बोलतील. आणि त्यामुळे असं होतं ना की त्यांच्याशी बोलणं त्यांच्याशी गप्पा मारणं किंवा त्यांना भेटणं हे म्हणजे एक प्रकारे आपण अधिकाधिक प्रगल्भ होत जाणं अनुभव समृद्ध होत जाणं असा सगळा जो प्रकार असायचा. तर त्यामुळे जेव्हा कधी निमित्त मिळेल त्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारायला जाणं वगैरे किंवा कधी कधी तेच हक्काने फोन करून काय करतो रे गप्पा मारायला वगैरे ते असं म्हणायचे. आणि मग ते दादरला राहायचे दादरला गंमत म्हणजे आपल्याला ते सगळे गुढ कथाकार म्हणून ठाऊक जे राधा निवास होतं दादर हे वडाळ्याकडे जाताना म्हणजे दादर किती म्हणून वडाळ्याकडे रस्ता जातो तिथे त्यांचं ते राधा निवास होतं आणि ते पहिल्या मजल्यावर राहायचे. पण तो तळ मधल्यावरून पहिल्या मधल्यावर जायचं मी एकूणच त्या बिल्डिंग मध्ये जिने अतिशय काळोखी
2: म्हणजे
0: मला ते
2: तळमधल्यासारखे
0: एक्झॅक्टली मी मला म्हटलंही अहो तळमधल्यावरून तुमच्या घरी येताना जो काळोख लागतो ना तो मला तुमच्या गुड कथांमधलाच काळोख वाटतो आणि भीती वाटते तुमच्याकडे यायला. त्यात मजा अशी की मला भीती वाटायची म्हणजे त्यांच्या कथातली ती भीती किती ताकदवान असेल ती तिथे नातं जोडायचो त्याच्याशी आणि मग ते आमचं छानच परिचय होता आमचा. आणि मग त्यातनं मग ते मला त्यांचे हे जे वेगवेगळी पुस्तकं झाली म्हणजे आता कायमच्या प्रश्नामध्ये आम्ही त्यांचे सगळे सामाजिक राजकीय लेख घेतले. आता कसं होतं की अनेकदा लेखक म्हणून सामाजिक राजकीय भूमिका घ्यायला तसा घाबरतो कारण कसं असतं शेवटी की पुरस्कार हवे असतात आपल्याला सगळ्यांनी चांगलंच म्हणावं असंही एक असतं. मी साहजिकच आहे मी कुणालाही मी माणूस म्हटलं की त्याला हे यश हवंच असतं लोकप्रियता हवी असते. पण मतकरींचं असं होतं की त्यांना त्यांच्या लेखनातून किंवा आम्ही नाटककार म्हणून किंवा गोड कथाकार म्हणून खूप त्यांच्या लेखनातून त्यांना प्रसिद्धी लोकप्रियता मिळालेली होतीच पण त्यांना असं वाटायचं की आपण सामाजिक प्रश्नांमध्ये किंवा वेगवेगळ्या राजकीय प्रश्नांमध्येही आपण बोललं पाहिजे आणि अशा विचारवंता मी त्या अर्थाने ते विचारवंत होते अशा विचारवंतांची समाजामध्ये गरज असते. म्हणजे दुर्गाबाई होत्या किंवा विजय तेंडुलकर होते ते समाजासाठी रस्त्यावरती उतरायचे. मतकरींचं थोडंसं उलट होतं. मतकरी रस्त्यावरती जेव्हा मेधा पाटकरांचं नर्मदा आंदोलन असेल त्याच्यासाठी ते आणि आंदोलनाला ते येऊन बसले वगैरे हा भाग होता. पण त्यांचं म्हणणं असतं की दरवेळेला त्यांनी रस्त्यावरती उतरलं पाहिजे लेखकाने असं नाही. तो जे लिहित असतो ते पण त्याची भूमिका असते त्या चळवळीशी संबंधित. तर त्यामुळे नॉट नेसेसरी गरज नाही की त्यांनी रस्त्यावरती उतरलं पाहिजे. पण त्यांचे असे खूप लेख होते की वेगवेगळ्या भूमिका घेऊन त्यांनी व्यक्त होणं वगैरे असं. आणि मग मला असं वाटलं की हे वेगळं आहे मग आमच्या गप्पांमधूनच विषय निघाला आणि मग आम्ही ते कायमचे प्रश्न हा त्यांचा सामाजिक राजकीय लेखांवरचं पुस्तक केलं. आणि त्यांनी ते नाटककार असल्यामुळे स्वतःच दिग्दर्शक असल्यामुळे रंगभूमीचे अभ्यासक असल्यामुळे त्यांना रंगभूमीवरती होणारे प्रयोग तर त्यांचे कळायचे आणि ते स्वतःच खूप करत असायचे. तर त्या अनुषंगाने त्यांचे वेळोवेळी लेख लिहिले होते ते पण मग आम्ही वेगवेगळ्या याच्यामध्ये बसवले. म्हणजे त्यातला जो रंग रसगंध आहे ना तर रसगंध मध्ये आम्ही त्यांनी ज्या वेगवेगळ्या नाट्य समीक्षा लिहिल्या त्याचे लेख एकत्र केले आणि रंगरूपमत त्यांचे नाटकातल्या रंगभूमीविषयक वेगवेगळे काय म्हणूया की पैलू घेऊन त्यांनी जे काही लिहिले असतील ना किंवा काही प्रयोगांविषयी लिहिले असतील ते लेख एकत्र केले असं ते पंडित दोन्ही पुस्तकं खूप चांगली झाली कारण खूप महत्वाचं चिंतन त्यांनी त्यातनं रंगभूमी विषयक मांडलेलं आहे.
2: आता आपण रंगभूमी बद्दल बोलतो आहोत, नाटकाबद्दल बोलतो आहोत, तर आता लोकसाहित्य जे सगळं आहे किंवा लोकसंगीत जे आहे ते फक्त नाटक आणि चित्रपटांपुरतं मर्यादित राहिलेलं दिसतंय किंवा एखादं गाणं असतं चित्रपटात
1: किंवा
2: बॅकग्राऊंड स्कोर बॅकग्राऊंड स्कोअर असतो तो म्हणजे ग्रामीण भागाचा चित्रपट असेल तिथे आपल्याला लोकसंगीत जास्ती दिसतं पण हा खरं तर एक समाजाचा भाग आहे आणि तो जास्तीत जास्ती प्रमाणात लहान मुलांपासून किशोरवयीन महाविद्यालयीन मुलांपर्यंत आला पाहिजे आणि तिथूनच खरी रुजवात झाली पाहिजे यासाठी नेमकं आता काय करण्याची गरज आहे.
0: मी तेच म्हणलं की म्हणजे आपण जे लोकप्रिय संगीत आहे ते आपण सुरू असतं सिनेमात वगैरे किंवा नाटकात नाही असतं आणि जे लोकसंगीत आहे ते तसं त्या अर्थाने त्याचा काय म्हणूया की पाहिजे तसा वापर होत नाही. म्हणजे आता कधी कधी मी आता झुलवासारखं नाटक असेल वामन केंद्रेंचं किंवा कोणा अजून देवबाबळी असेल किंवा सुषमा देशपांडेंचं बया दारुगड असेल तर अशामध्ये ह्या गंमत म्हणजे या सगळ्यांचं संगीत ना देवदत्त साबळेंनी केलेलं आहे आणि देवदत्त साबळेचं बालपण पसरणीला अतिशय संस्कृती लोकसंस्कृतीचा भरपूर साठा असलेल्या परिसरामध्ये गेलेलं आहे त्यामुळे त्यांची सगळी गाणी बघितली तर लोकसंस्कृतीचा लोकसंगीताचा असलेला प्रभाव जाणवतो. तर ते खरं तर लहानपणापासून आपण ती जी गाणी शिकवायचो ना पूर्वी तर त्यातनं जर सुरू केलं आपण तर ते मुलांवरती त्याचे लोकसंगीताचे संस्कार होतील आणि पुढच्या वेगवेगळ्या कलाकृतींमधून झिरपू शकतात.
2: म्हणजे जसं म्हणजे फक्त विद्यापीठात एक लोकसंगीताचा
1: अभ्यासक्रमाकडे जावं असं मुलांना वाटावं
0: अगदी लहानपणापासूनच ते रुजवलं पाहिजे. मी म्हटलं की कथा सांगण्या मी नेहमी म्हणतो की तुम्ही जर लहान मुलांना कथा सांगितल्या तर त्यांच्यावरती श्रवणाचे संस्कार होतील त्या श्रवणाचं रूपांतर नंतर वाचनामध्ये होत असतं.
1: अगदी बरोबर
2: म्हणजे मनाच्या श्लोकांबरोबर हे सुद्धा
0: अगदी म्हणजे गोष्टी गाणी अगदी म्हणजे पूर्वी मराठ बालकवींनी कशी बडबड गीतासारखी काहीतरी कविता केलेली होती ना बोल बाई बोल ग नीट बोल बाई बोल ग तुझ्या बोलांचं काय मोलग असं काहीतरी कविता होती तर अशा या सगळ्या काय म्हणूया की या लोकपरंपरेत आलेल्याच होत्या. म्हणजे अगदी उदाहरण म्हणजे पूर्वी शाळांमध्ये जे वार्षिक सण समारंभ असायचे ना त्याच्यामध्ये एक गाणं एक नृत्य असायचं डोंगरी शेतमाळ. आता हे ऐकताना आपल्याला वाटतं की ते लोकगीत आहे असं वाटतं पण ते लोकगीत म्हणजे नारायण सुर्वेची
1: कविता आहे
0: पण ते एवढी व्यापक झाली की तिला लोकगीतांचं स्थान मिळालं. तर असं ते सगळं जर केलं ना जाणीवपूर्वक तर लोकसंगीत लोकगीत यांचा प्रभाव समाज मनावरती पडेल आणि त्याचा अधिकाधिक वापर रोजच्या कृतींमधला वाढेल आणि नकारात्मक टिकेल सुद्धा.
2: मुलाखतीच्या शेवटी जसं मी म्हटलं तसं थोडी गाणी आम्हाला ऐकायची आहेत लोकगीत ऐकायची
1: आहेत
2: विसरली
1: नाही
2: छान
1: आहे आणि त्याला जो एक असा गोडवा आहे ना एक गुण लोक संगीताचा तो फार छान वाटतो.
0: नेहमी गंमत आता खरं मी सहज सांगतो की म्हणजे तुम्हाला सगळ्यांना दादा कोंडकेंचा सिनेमा ठाऊक तर त्यातलं ते गाणं आहे की मळ्याच्या मळ्यामध्ये कोण तर त्याची मी गंमत सांगतो इंटरेस्टिंग म्हणून की ते गाणं मी लहान असताना जेव्हा सिनेमा लागला होता ना तेव्हा माझी आई असं मला सहज म्हणाली की अरे हे गीत आम्ही लहानपणी म्हणायचो हे गाणं आम्ही लहानपणी म्हणायचो. मी तिला म्हटलं की असं कसं शक्य आहे तुझं बालपण तर तुझा जन्म 1939 सालचा हा सिनेमाला 1960-70 दशकातला तर तू कसं काय ऐकशील हे तर ती म्हणाली की मीच तिला म्हटलं की तू कधी वेगळं ऐकलं असेल ते तू आठव मग तिला काहीतरी आठवलं वेगळं आणि मग ती म्हणाली की या चालीवरचं आम्ही काहीतरी गाणं म्हणायचो आणि ते गाणं म्हणजे असं थोडस सगळे शेतकरी कुटुंब शेतावरती गेलेले असायचे आणि मग संध्याकाळी जेव्हा परत फिरायचे तेव्हा मग कोणतरी त्या समूहात एखादी मुलगी एखाद्या मुलाला बोरीचं झाड हलवायला सांगायची आणि मग ते पडलेली बोर उचलता तिला खूप वेळ लागायचा आणि मग या त्या सगळ्या कबिल्यामध्ये जो ज्येष्ठ व्यक्ती असायची वृद्ध तर तिला भीती वाटायची की काहीतरी भलतच जांगड भूत सोडून नाही ना आणि मग तो हाळी द्यायचा तर ते हाळीची ते जी हाळी आहे ना तर ती हाळी ऐकल्यावर ती माझ्या लक्षात आली की अरे हीच चाल आहे जी सोंगाऱ्यामधल्या गाण्याला आहे. ते गाणं साधारणपणे असं होतं बोरीची बोर बोरी वरी पोराची नजर पोरी वरी चल पोरी गुरा निघाली घरी निनांगर शेतावरी चल पोरी गुरा निघाली घरी निनांगर शेतावरी मळ्याच्या मळ्या

0: नांगर शेतावरी सामने असलेले आपल्याला दिसत. खरं तर अशी खूपच गाणी आहेत म्हणजे, पण वेळेचा प्रश्न आहेच आपला.
1: बरोबर आहे.
2: तर प्रेक्षक हो, आमची ही मुलाखत आणि सरांचा साहित्याचा, लोकसंगीताचा आणि लोकसाहित्याचा अभ्यास आपण थोडासा जाणून घेण्याचा आज प्रयत्न केला.
1: एक झलक
2: हो झलक त्या डॉक्टर मुकुंद कुळे, तुम्ही आज आमच्या महाविद्यालयात आलात, आचार्य 98 नंबर सुंदरशी मुलाखत दिली, त्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि तुम्हाला ज्यांनी आणलं, देवभू प्राचार्य, जयश्री जंगले मॅडम, तुमचेही आभार. आणि तुम्ही पुनश्च यावं अशीच विनंती करेन. तर दोघांचे आभार व्यक्त करते आणि आमची ही मुलाखत तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा व्यक्त करते. आणि मी तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद.

0: प्रेक्षक हो मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरती मुलाखती घेत असतो. विविध विषयातील तज्ज्ञांना मान्यवरांना इथे बोलावून त्यांच्याशी संवाद साधत असतो आणि त्यांना आलेल्या अनुभवातून बऱ्याच काही शिकण्याचा प्रयत्न करत असतो. आजच्या आपल्या या विशेष सेगमेंटमध्ये अर्थात आज की नारी या सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सौ सुमित्रा पराडकर मॅडम. सुमित्रा मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. आणि फायनली हा योग आलाय असं मी म्हणेन, कारण बऱ्याच फॉलोअप नंतर आणि थोड्याशा बिझी शेड्यूल आणि डेट्स मागे पुढे आणि काही कारणांमुळे जी मुलाखत राहिली होती ती आज इथे होणार आहे. आणि आजचा विषयही तसा खूप स्पेशल असणार आहे, कारण मी असं म्हणेन की जर स्त्रियांनी ठरवलं तर त्या एका वेळी आपलं घर, आपलं पॅशन आणि आपलं प्रोफेशन खूप छान पद्धतीने याची सांगड घालू शकतात. याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे सुमित्रा मॅडम आहेत. सुमित्रा मॅडमची ओळख करून देईन. मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी MA इकॉनॉमिक्स अर्थात त्याचबरोबर संपादन केली आहे. पदवी अभ्यासक्रमात BA गोल्ड मेडल त्यांनी प्राप्त केलं. सर 1989 मध्ये कॅडबरी इंडिया लिमिटेड तर्फे द बेस्ट ऑलराऊंडर ऑफ द इयर या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलं. त्या व्यतिरिक्त शिक्षण क्षेत्रात 35 वर्षांहून अधिक काळ सेवा असून मुंबई विद्यापीठाशी त्या संलग्न आहेत. अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापक म्हणून त्या कार्य केलं त्यांनी केलेलं आहे. या काळामध्ये असंख्य विद्यार्थ्यांना, विशेषतः गरीब व गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण करण्याबरोबरच त्यांच्या बौद्धिक विकासासोबत व्यक्तिमत्व विकासासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. समाजातील वंचित व गरजू घटकांसाठी विधायक कार्य करण्याची जाणीव मनात ठेवून गेली 25 वर्षांहून अधिक काळ श्रद्धानंद महिलाश्रमांशी त्या सक्रियपणे जोडलेल्या आहेत. सुमारे 98 वर्षांची परंपरा असलेली ही संस्था अनाथ मुली, समाजातील गरजू स्त्रिया तसंच वृद्ध महिलांना आश्रय, शिक्षण आणि पुनर्वसनाच्या सुविधा उपलब्ध करून देतात. अर्थात जेव्हा शैक्षणिक क्षेत्राशी कुठेतरी आपण जोडले जातो त्यावेळेला आपण निस्वार्थ भावनेने ते काम करत असतो आणि ते काम करत असताना या समाजाचं आपण काहीतरी देणे लागतो ही भावना मनामध्ये कुठेतरी येते. आणि त्यामुळे कळत न कळत आपल्या हातून अर्थात मॅडमच्या हातून हे काम इतकं घडलेलं आहे. तर याच कामाचा लेखाजोखा, याच कामाचा आढावा आपण आजच्या गप्पांमध्ये घेणार आहोत. सुमित्रा मॅम, पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आचार्य 90.
1: मला खूप आनंद झाला आज तुझ्याशी बोलताना.
0: नक्कीच, आपण मुलाखतीला, मी मुलाखत म्हणणार नाही, मी गप्पा म्हणेन, कारण मला अशा खूप गोष्टी आहेत ज्या तुमच्याकडून जाणून

0: आणि त्याच्यामध्ये मला सर्वात जर भावल्या कोण असतील तर रमाबाई रानडे. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल असं वाटायचं की त्या स्वतः शिकल्या आणि त्यांनी समाजात स्त्रियांचं स्थान सुधारण्याकरता जे प्रयत्न केले त्यामुळे त्या माझं प्रेरणास्थान आहेत आणि आदर्श सुद्धा. त्यामुळे बरेच ऑप्शन्स होते एम ए इकॉनॉमिक्स झाल्यावर, पण मला असं वाटलं की आपण जर शिक्षण क्षेत्रात गेलो तर आपण कारण तेव्हा शाळेत असतो ना, माझ्या मनात हे रमाबाईं जे वाचन वगैरे केल्यामुळे असं जाणवायचं की आजूबाजूला आपण बघितलं तर कायम मुलगा आणि मुलगी ह्याच्यामध्ये भेदभाव केला जातो. म्हणजे मुलांच्या गरजांना महत्व देतात, मुलांच्या करिअरला महत्व देतात आणि मुलींना नेहमी दुय्यम दर्जा देतो. तर मला असं वाटलं की जर आपण शिक्षण क्षेत्रात गेलो तर आपण त्यांच्या ह्या म्हणजे जेव्हा काय म्हणतात संस्कार घेण्याचं जे वय असतं त्याच्यात आपण मुलांवर म्हणजे इम्प्रेशनेबल एज आपण ज्याला म्हणतो तेव्हा आपण त्याला इन्फ्लुएन्स करू शकू. आणि तसा मी प्रयत्नही केला म्हणजे, आणि मला असं वाटतं मी यशस्वी प्रयत्न केला, कारण मी जेव्हा वर्गामध्ये अर्थशास्त्र शिकवायची तेव्हा दाखवताना असं मी दाखवायची की आपण ओघात शिकवण्याच्या ओघात बोलतोय, पण मी आय युज टू मेक इट अ पॉइंट की एक 5-7 मिनिटं तरी असे काहीतरी एक्झाम्पल्स द्यायचे की मुलांना जाणीव झाली पाहिजे की देशाच्या विकासाकरता किंवा आपल्या समाजाच्या विकासाकरता स्त्री आणि पुरुष ह्यांना समान वागणूक मिळणं फार महत्वाचं आहे. आणि मुलांवर तर मी मुलगी म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांवर खूप असं हे करायची की संसाराची चाकं जर एकाच साईजची असतील तरच तो संसार यशस्वी होऊ शकतो. आणि त्यामुळे मुलांनी आपल्या जोडीदाराला म्हणजे बायकोला समान वागणूक देणं किंवा त्यांच्या पण अशा आकांक्षांना खतपाणी घालणं हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे तो जो प्रवास झाला माझा शिक्षण क्षेत्रातला तो मी कायम मुलींना कसं वर आणता येईल असं कायम माझं त्याच्यावर म्हणजे भर असायचा, भर होता. म्हणजे प्रत्येक वेळेस मी मुलींना सांगायची की मला येऊन भेटा, तुम्हाला जर संशय वाटत असेल की आपण काय करावं, आणि म्हटलं की लग्न करून नुसता संसार थाटणं हा हल्लीच्या काळी उपाय हे ऑप्शन असूच शकत नाही. तुम्ही स्वतः फायनान्शियली इंडिपेंडंट होऊन तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे आणि त्याच्याकरता तुमचं काय आवड आहे त्याप्रमाणे आपण त्याच्यावर ऑप्शन शोधू शकतो. सो मला ते शिक्षण क्षेत्रात असल्यामुळे मला ते खूप करता आलं असं वाटतं मला.
1: नाही ऍक्च्युली मॅम, कारण असं म्हणतात की जर सावित्रीबाई फुले म्हणजे ही जी मोठी मोठी नावं आहेत ह्याच्या थोर महिला समाज सुधारक आहेत, त्यांनी जर समाजाचा विरोध पत्कारून जर त्यांनी या गोष्टी केल्या नसत्या, त्यांनी मुलींसाठी मुलींच्या शिक्षणासाठी जर आवाज उठवला नसता किंवा डॉक्टर आनंदीबाई जोशी असती, ह्या सगळ्या अशा स्त्रिया समाजसुधारक आहेत, स्त्री समाजसुधारक आहेत ज्यांनी कुठेतरी तो आवाज उठवला, ज्यांच्या मनामध्ये ती पालवी फुटली, निर्माण झाली, त्या पुढे आल्या आणि मला असं वाटतं त्यांच्यामुळे आज आपण सगळे इथे आहोत. तर यानंतर सुद्धा तुम्ही असा विचार केला नाही की मी शिकलीये किंवा मग माझं चांगलं चाललंय असा विचार कुठेही मनात न करता मला असं वाटतं तुमच्या डोक्यामध्ये सतत कुठेतरी असं होतं की मी ज्या ज्या मुलींना भेटते त्या त्या मुलींना ज्ञात करायचं, त्या त्या मुलींना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देत राहायचं. आणि केवळ मुलींनाच नाही तर मुलांवरती सुद्धा हे संस्कार तुम्ही,
0: कारण मला असं वाटतं की मुली पुढे जायला हवे असतील तर मुलांचं सुद्धा अटिट्यूड बदल करणं फार गरजेचं
1: आहे. एक्झॅक्टली. आणि मला असं वाटतं हे काम जे आहे ना हे मला असं वाटतं शैक्षणिक क्षेत्रात शिक्षकी पेशानेच आपण एखाद्यावरती छान पद्धतीने इन्फ्लुएन्स करू शकतो. कारण एखाद्या वेळेला अशी सिच्युएशन येते की आपल्याला आपल्या आईचं म्हणणं सुद्धा पटत नाही पण आपल्याला बाईंचं म्हणणं पटतं. त्यामुळे शिक्षकी पेशाचा अतिशय उत्तम वापर मला असं वाटतंय तुम्ही करत आलात. अर्थशास्त्र थोडस मी विषयाकडे वळेल. अर्थशास्त्र म्हटलं की सगळ्यांना वाटतं की अर्थशास्त्र मग कंटाळा येतो, मग ते लेक्चर्स अटेंड करायचे किंवा काय. तुम्ही ज्या वेळेला विषय शिकवता किंवा शिकवायचात अनेक विद्यार्थी तुमच्याकडे होते आवडीने यायचे, आवडीने बसायचे, मग ते कसं तुम्ही ते गणित ते समीकरण कसं साधलं होतं?
0: ऍक्च्युली माझे ते बहुतेक वेळा 7:45 लेक्चर असायचं सकाळी, पण तरी सो फुल असायचं. आणि माझा अगदी नियम होता की फक्त मी 10 मिनिटं उशिरा येणाऱ्या मुलांना येऊ द्यायची, त्यामुळे मुलं सो अगदी पर्टिक्युलर होती की वेळेवर पोचायची. ह्याचं कारण मी नेहमीच अर्थशास्त्राचं रोजच्या जीवनाशी सांगड घालत राहिले. म्हणजे जे रोज आजूबाजूला आपल्या घडतंय आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे आईनी तुम्हाला

0: भाजी आणायला पाठवलं, तर कालचा भाव आणि आजचा भाव याच्यामध्ये तुम्हाला काय जाणवलं असं आज विचारायचं. कारण कधी कधी आपल्याला असं होतं की टोमॅटोचे भाव वाढलेले असतात, मग कशामुळे वाढले, त्यातून त्यांचं अशी बोलायचं, त्यामुळे काय इफेक्ट होतो, टोमॅटोचे आपण मागणी कमी करतो का, काही गोष्टींकरता वापरतोच, म्हणजे असे छोट्या छोट्या एक्झाम्पल्स मधून कायम मी त्यांना अर्थशास्त्र शिकवत आले. त्यामुळे एकदम डायरेक्ट मोठं काहीतरी बोलायचं आणि मग मुलांना ते खूप घाबरवून टाकण्यापेक्षा रोजच्या आपल्या आजूबाजूच्या घटनांमधून अर्थशास्त्र शिकवून मग टॉपिक्स घेण्यावर माझा भर
1: असायचा. नक्कीच मला असं वाटतं. आणि कुठेतरी आपल्याशी निगडीत काहीतरी या गोष्टी आपण ऐकतोय, म्हटल्यानंतर मुलांचाही तो उत्साह आहे, तो नक्कीच वाढत असणार. मॅम, तुम्ही गेली अनेक वर्ष, म्हणजे 35 वर्षांचा हा काळ होता, नक्कीच हा काळ खूप मोठा होता. कारण दररोज उठून परत येऊन ते लेक्चर्स अटेंड, लेक्चर्स घेणं, मुलांना शिकवणं, हे एक जे तुमचं रुटीन होतं, या रुटीनमधून तुम्ही स्वतः, म्हणजे आज तुम्ही अनेक सामाजिक कार्याशी कार्य करत आहात, त्याच्याशी जोडलेला आहात, संस्थांशी जोडलेला आहात, आणि हे मला असं वाटतं की नंतर अचानक आलेलं नाहीये, तर ते कुठेतरी अगोदरही सुरू असणार आहे. तर तुम्ही शैक्षणिक पेशा, म्हणजे शिक्षकी पेशा सांभाळून या गोष्टी कशा करत होतात?
0: ऍक्च्युली आमच्या, माझं कुटुंब म्हणाल तर पहिल्यापासून सामाजिक बांधिलकी आहे. म्हणजे आता अवयवदान, देहदान ह्याला खूप लोकांमध्ये जाणीव झाली ह्याच्याबद्दल, पण 15 वर्षापूर्वीच माझ्या आईनी देहदान केलं. कारण ती अगदी हेल्दी होती, म्हणजे तिला जेव्हा ती गेली 75 वर्षी तेव्हा तिला नखातही रोग नव्हता. पण ती असं म्हणायची की माझं शरीराचा उपयोग नाहीतरी नुसतं जाळून काही उपयोगच नाही, त्यापेक्षा जर तो मेडिकल स्टुडंट्सना त्याच्यावर अभ्यास करता आला तर त्याचा सदुपयोग झाल्यासारखं होईल. सो आमच्या घरामध्ये ती सामाजिक बांधिलकी होतीच. माझ्या वडिलांच्या आत्या, म्हणजे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सुलभा भाटोडेकर, ह्या जवळजवळ 50 वर्षांहून अधिक काळ निराधार महिला आणि अनाथ मुलींना पूर्णपणे, म्हणजे मोफत वैद्यकीय सेवा आणि सल्ला द्यायच्या. आम्ही ज्या श्रद्धानंद महिलाश्रममध्ये मी आता इतके वर्ष काम करते, त्याच्या वाटचालीमध्ये त्यांचा अगदी सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे असं म्हणता येईल की मला ते समाजकार्याचं बाळकडूच मिळालं होतं.
1: नक्कीच
0: ते आई सो माझी श्रद्धानंद महिलाश्रम मध्ये कार्यरत होती, त्यामुळे एक आपसुकच मी त्या कामामध्ये ओढली गेले आणि झपाटल्यासारखी काम करायला लागले. आणि हे कधी झालंय मला कळलंच नाही, कारण त्याचं काम कधी वाटलंच नाही, एक रोजच्या आपल्या आयुष्यातला एक तो भाग, एक हिस्सा होऊन गेला.
1: म्हणजे मला असं वाटतं की या गोष्टी कुठेतरी तुमच्याकडे इनबिल्ड होत्या, हे जेनेटिक्स आहेत मला असं वाटतंय,
0: किंवा ते सतत आईनी ते
1: बगड्या तुमच्यावरती असल्या
0: लहानपणापासून ते आईनी सुद्धा ते बिंबवलं होतं. की कारण माझी आई सातारची होती, तर सातारला तसं थोडं जुनं वळण होतं आणि तिला त्याचं नेहमी असं खेद वाटायचं की मुलींना कमी लेखतात किंवा एक लग्न करून देणं हेच मुलींचं ऑब्जेक्टिव्ह असतं. त्यामुळे इतक्या लहानपणापासून तिने माझ्यावरती संस्कार केले ना की मुलींनी स्वतःच पर्सनॅलिटी फुलवली पाहिजे.
1: नक्कीच,
0: तर त्याचा पण खूप इफेक्ट झाला असा.
1: नक्की 100%. आणि टचवूड, म्हणजे खूप अभिमान वाटतो की जेव्हा एखादी आई आपल्या मुलीला म्हणते की अच्छा माझ्याकडून इतकं झालंय, पण तू त्याच्यापेक्षा अजून जास्त काहीतरी कर. मला असं वाटतं तुमच्या या संपूर्ण वाटचालीमध्ये तुमचे कुटुंब, पूर्ण सगळं कुटुंब म्हणे, हे याचा मोलाचा वाटा आहे. कारण त्या व्यतिरिक्त असं म्हणतात की लग्नानंतर सगळं करिअर किंवा आपल्या पॅशनला फॉलो करणं थोडंसं अवघड होतं, तर असा जो एक समज आहे ना, त्यावरती तुम्ही काय सांगाल? कारण
0: तेच मी म्हणेन की माझ्या माहेरी तर म्हणजे हे होतं, समाजकार्याचं वातावरण होतंच. सासरी आले तर माझे सासरे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अगदी कार्यकर्ते होते आणि एकदम ऍक्टिव्ह कार्यकर्ते होते. माझ्या सासूबाई हेडमिस्ट्रेस होत्या, त्यामुळे मला तो इथे आल्यावरचा तो आदर्श होताच. नंतर माझे पती आणि माझा मुलगा ह्यांचा पण अगदी मोलाचा वाटा आहे. म्हणजे माझी आजपर्यंतची जी काही समाजकार्यातली यशस्वी वाटचाल आहे त्याच्यामध्ये ह्यांचा अगदी अमूल्य वाटा आहे. कारण माझे पती जे आहेत ते अर्थ आणि वित्त क्षेत्रातले आहेत, त्यामुळे ह्या सगळ्या संस्था चालवताना जेव्हा जेव्हा मला कधी अडचण येते की कसं प्लॅनिंग करावं, तेव्हा नेहमीच त्यांचा मोलाचा सल्ला असतो.
1: येस,
0: आणि माझा मुलगा मुळात हुशार आहेच, पण त्यांनी स्व संस्कारामुळे असेल किंवा काय की त्यांनी VZTM म्हणून तो बीटेक झाला आणि पुढच्या शिक्षणाकरता अमेरिकेला गेला. पण ह्या सर्व वाटचालीमध्ये त्यांनी असं कधी मला म्हटलं नाही की आई तू बाहेर जाऊ नकोस. कारण मी जेव्हा हे समाजकार्य करायला लागले तेव्हा तो अगदी लहान होता, 8-9 वर्षाचा होता. म्हणजे बाकीची मुलं कशी की आई बाहेर गेली की टिवळ्या भावल्या करत राहतात, पण तसं त्यांनी काहीच केलं नाही. म्हणजे अतिशय शैक्षणिक क्षेत्रात चांगलं यश मिळवत गेला. त्यामुळे दिव्याखाली अंधार आहे किंवा आई समाजकार्य करत बाहेर फिरतीये आणि मुलाकडे कोण बघणार हा कधी प्रश्न आलाच नाही. त्यामुळे ह्या दोन सगळ्यांकडून म्हणजे मला असं वाटतं की उत्तेजनच मिळालं मला.
1: नक्कीच, कारण पुढे जात असताना जेव्हा त्या 8-9 वर्षाच्या बाळाला सुद्धा समजतं की आपली आई काहीतरी चांगलं करते बाहेर जाऊन आणि त्याने त्रास न देणं, हीच मला असं वाटतं हेच एक सपोर्ट केल्यासारखं किंवा ते समजून घेण्याची जी भावना आहे.
0: कारण ह्याच्याकरता ना मी त्याला घेऊन जायची आश्रमामध्ये आणि त्याला दाखवायची की हे ही माणसं कशी, म्हणजे त्यांची काय आहेत, त्यांना आई बाबा नाहीत, ते एकटे तरी सुद्धा राहतात आणि तुला तर सगळंच आहे, म्हणजे मग तू चांगलं वागायलाच पाहिजेस. म्हणजे इनडायरेक्टली त्याच्यावर ते संस्कार झाले होते असं झालं, पण तो पण जागला त्या संस्काराला असं म्हणता येईल.
1: नक्कीच नक्कीच. आणि जसं तुमच्या आई बाबांकडून हे बाळकडू तुमच्याकडे आलं, अर्थात ते तुमच्याही इनबिल्ड होतं कुठेतरी आणि आज तुम्ही त्या पावलांवरती पुढे चाललात. ती जी वाट त्यांनी धरली होती त्याच वाटेवरती तुम्ही आलात आणि हे संस्कार तुम्ही कळत नकळतपणे तुमच्याही मुलावरती केले आणि मला असं वाटतं आय एम फॉर शुअर की तोही त्याच्या अभ्यासाचा यामध्ये नक्कीच उपयोग करेल. आणि किंवा त्याने दिलेले सजेशन्स किंवा तुमचे मिस्टर असतील, सर असतील, त्यांचंही तुम्हाला मिळालेलं सहकार्य हे कुठे ना कुठेतरी खाडीचा एक वाटा आहे. मला असं वाटतं सुमित्रा मॅमसोबतच्या ह्या गप्पा ज्या आहेत त्या ज्या सुरू राहणार आहेत, नक्कीच तुमचाही इंटरेस्ट वाढत चाललेला आहे कारण अजून बऱ्याच गोष्टींचा उलगडा होणं बाकी आहे. बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडूनही आपल्याला जाणून घ्यायच्या, पण तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, आचार्य 90 FM सोबत छान जोडलेले राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM. युअर ओन रेडिओ.

0: आय एम सॉरी. मला क्षमा करायला इंग्रजीत आय एम सॉरी असं म्हणतात.
1: बघा, माफी मागतानाही इंग्रजीचे धडे.

0: नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो मी आरजे कोमल पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आपल्या आज किनारी या सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जुडल्या गेलेल्या आहेत सुमित्रा पराडकर मॅडम आणि मॅडम सोबतच्या या दिलखुलास गप्पा अशाच आपण सुरू करणार आहोत, सुरू ठेवणार आहोत. आणि ब्रेकपूर्वी आपण पाहिलं की त्यांची शैक्षणिक क्षेत्रातली वाटचाल कशी होती, सामाजिक क्षेत्राकडे त्या कशा वळल्या आणि अर्थात आता मी त्यांच्या सामाजिक क्षेत्राविषयी अजून थोडीशी माहिती इथे तुम्हाला देऊ इच्छिते. 98 वर्षांची परंपरा असलेली जी संस्था आहे श्रद्धानंद महिलाश्रम यासोबत त्या जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्या व्यतिरिक्त त्या अनेक गरजू महिलांसाठी सुद्धा कार्य करताना दिसतात. सुयोग्य व्यवस्थापन आणि सामाजिक कार्यासाठी ही संस्था शासनमान्य आणि प्रतिष्ठित संस्था म्हणून ओळखली जाते. या संस्थेत मानद सचिव तसंच विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या असून सध्या या संस्थेच्या अध्यक्षा म्हणून त्या कार्यरत आहेत. तसेच शिवाजी पार्क येथील धन्वंतरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर या चॅरिटेबल रुग्णालयाच्या कार्याध्यक्ष म्हणून सुद्धा त्या काम करतात. हे रुग्णालय ब्राह्मण सहाय्यक संघ या सेवाभावी संस्थेतर्फे चालवले जाते. या रुग्णालयामार्फत गरजू तसेच मध्यमवर्गीय नागरिकांना अत्यंत माफक दरात दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. याशिवाय ब्राह्मण सहाय्यक संघाच्या माध्यमातून त्या साहित्यिक सांस्कृतिक आणि संगीत विषयक उपक्रमांना सुद्धा सक्रिय प्रोत्साहन देतात. मॅम, खरं तर श्रद्धानंदची जी जर्नी होती तुम्ही सांगितलं की आई कुठेतरी अगोदर संलग्न होत्या, जोडलेल्या होत्या, नेहमीच काहीतरी वेगळे उपक्रम तुम्हाला राबवायचे असतील, अनेक महिला तिथे असतील, कशा प्रकारचे उपक्रम तुम्ही राबवता आणि त्या महिलांसोबत राहिल्यानंतर, त्या महिलांसोबत इतका वेळ काढल्यानंतर तो जो एक अनुभव असतो किंवा तो जो टाइम तुम्ही आता तिकडे स्पेंड करतात ते कसे असतात, त्या मुमेंट्स काय सांगतात?
1: मी तुम्हाला सांगू का, त्या महिलांबरोबर काम करायला लागल्यापासून आपल्याला एक सतत जाणीव होते की आपलं आयुष्य किती आपण भाग्यवान आहोत. म्हणजे हे आपल्याला नॉर्मल याच्यामध्ये आपण बारीक बारीक गोष्टींना आपल्याला कंप्लेंट करायची सवय असते, पण तिथे गेल्यावर असं लक्षात येतं की आपण खूप भाग्यवान आहोत, आपलं आयुष्य खूप अलगद चाललंय. कारण तिथल्या प्रत्येक मुलीची आणि प्रत्येक स्त्रीची एक वेगळी कहाणी असते आणि कालची कहाणी बरी म्हणायची असं आजची कहाणी असते. पण आम्ही त्यांना सगळ्या मुलींना त्यांचं पुनर्वसन कसं करता येईल, प्रत्येकीची कपॅसिटी वेगळी असते. काही जणांना शिक्षणातून, काही जणांना स्किल्स शिकवून,
0: बरोबर
1: त्यांच्या कपॅसिटीप्रमाणे. आता तर आमच्या श्रद्धानंद महिलाश्रमातल्या बहुतेक सगळ्या मुली, म्हणजे 99% मुली ह्या कॉम्प्युटर इलिटरेट झालेल्या आहेत आणि चांगल्या ठिकाणी नोकरी पण करतात. सो ते आम्ही करतोच. आणि अशा ज्या मुली असतात की ज्यांना आमच्याकडे येतात, आता एक 2011 सालची मी एक गोष्ट सांगते, किरण आणि कमल अशा दोन अनाथ मुली आमच्याकडे आल्या. त्यांचं आई वडिलांचं छत्र त्यांच्यावरचं हे झालं होतं, आई वडील दोघंही गेले होते. आणि आल्या तेव्हा ते इतक्या अशा घाबरलेल्या वगैरे होत्या की खूप म्हणजे बघूनच आपल्याला कसं तरी वाटतं. पण त्यातली जी किरण होती ती थोड्या दिवसांनी आमच्या लक्षात आलं की तिला खूप जिद्द आहे, अभ्यासाची खूप आवड आहे. तर ती जिद्द अकधिकपणा तिला कुठेही जाणवून न देता तिची ती जिद्द आम्ही जोपासली. आता ती BA DED झाली, नंतर तिने जळगावला हे असं ना पोलीस प्रशिक्षण ते तिने पूर्ण केलं आणि आता माहीम पोलीस स्टेशनमध्ये ती लेडीज कॉन्स्टेबल म्हणून नोकरीला लागली. आणि एवढंच नव्हे तर आत्ता ह्या वर्षीच्या महिला दिनाच्या दिवशी आपल्या चीफ मिनिस्टर फडणवीस आहेत, त्यांचा आणि आदिती ताई तटकरे म्हणजे ज्या महिला आणि बाल विकास मंत्री आहेत, त्यांचा एक प्रोग्राम होता, त्याच्यात तिचा सन्मान झाला. मला वाटतं काहीतरी आदर्श महिला आणि असं काहीतरी होतं, प्रोग्राम होता, तर त्याच्यामध्ये तिचा सन्मान झाला. म्हणजे असं जेव्हा होतं ना तेव्हा इतका आनंद मिळतो, म्हणजे तो शब्दात मला एक्सप्रेस नाही करता येणार एवढा आनंद. तशी आमच्याकडे एक पिंकी सुनील म्हणून मुलगी होती की जी थोडी स्पेशल नीड्स वाली होती, पण तिला सुद्धा स्पोर्ट्सची खूप आवड होती. तर तिला स्पोर्ट्समध्ये ती स्पेशल ऑलिम्पिक्स करता USA गेली आणि शू स्नोईंग ह्या स्पर्धेमध्ये तिला पहिलं बक्षीस मिळालं. त्यामुळे असे जेव्हा घटना घडतात ना तेव्हा सगळं आपण काय केलेलं कष्ट असतात ते भरून पावले असं वाटतं, खूप समाधान मिळतं.
0: म्हणजे त्या मुलींचंही नशीब, म्हणजे ज्या वेळेला असं वाटतं की सगळं काही संपलंय त्यावेळेला कुठेतरी तुमच्यासारखे लोक जे आहेत ते असं त्यांच्याशी जोडले गेले आणि त्या माध्यमातून लिटरली त्यांचं भविष्य जे आहे ते उजळून टाकलं.
1: आणि तिला पिंकी सुनीलला तिकडे जाऊन आल्यावर एवढा कॉन्फिडन्स आला, मग तिला लग्न करायची इच्छा होती. पण आमच्यातल्याच काही जणांना असं वाटत होतं की संसार कसा करू शकेल. पण मी पुढाकार घेतला, म्हटलं जो कॉन्फिडन्स मध्ये जो बदल आलाय तो नक्कीच आपण त्याचा उपयोग केला पाहिजे. पुढाकार घेऊन तिचं लग्न केलं आणि आता ती अगदी सुखी संसार करते. खूप असे अनुभव हे
0: खरंच खरंच. आणि मला असं वाटतंय म्हणजे मॅम तुम्ही ही गोष्ट कुठेतरी ऑब्झर्व केली असेल, अनुभवलेली आहे, तुम्ही ऑब्झर्व नाही म्हणणार अनुभवलेली असेल. सगळं सुख एकीकडे आणि या गोष्टींमध्ये मिळणारा मानसिक सुख एकीकडे. म्हणजे जेव्हा आपलं बाळ मोठं होऊन असं काहीतरी करत ना, तेव्हा जो आनंद आज मला तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय तो खरंच कौतुकास्पद आहे, कौतुकाची थाप आहे. की आपण कुठेतरी एखाद्याचा आधार बनलो आणि आपण आधार केवळ आपण आधार बनल्यामुळे आज त्या मुली पुढे जाऊ शकल्या. खरंच म्हणजे हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ युअर टीम.
1: प्रश्नच
0: खरंच, कारण हे टीम वर्क आहे मला असं वाटतं.
1: आणि समाज सेवा करताना मला एक जाणवलं की टीम स्पिरिट लागतंच, की आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जायला लागतं तरच आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो.
0: ही
1: समाज कार्य हे एक दुसऱ्याने करायचं काम नाहीच आहे.
0: नाही, 100% मॅम. खर तर हे सगळं करत असताना बऱ्याच वेळेला अनेक वेळेला चढ उतार येतात. कधी कधी आपलं शरीर कधीतरी शरीर थकतं, कधी कधी मन सुद्धा थकतं. कारण मला असं वाटतं हे चॅलेंज आहे अनेक महिलांना, अनेक मुलींना उभं करणं स्वतःच्या पायावर. कारण प्रत्येकीची बॅक ऑफ द स्टोरी एक वेगळी
1: आहे
0: आणि त्या सिच्युएशन मधून एखाद्या मुलीला बाहेर काढणं, तिला स्वतःच्या पायावर उभं करणं, आपण आणि आपल्यासाठी ती एकच नाही अशा अनेक आहे. तर हे सगळं करत असताना जेव्हा कधीतरी अप्स अँड डाऊन आले असतील तेव्हा तुम्ही स्वतःला कसं सांगता, म्हणजे स्वतःमध्ये पॉझिटिव्हिटी कसा, पॉझिटिव्ह विचार कसा आणता?
1: मुळात माझा स्वभाव जरा पॉझिटिव्ह आहे असं म्हणता येईल. आणि मी थोडं मेडिटेशन पण करते, रोज मी एक 20 मिनिटं मेडिटेशन करतेच. कारण जो काही आपल्याला कधी कधी असा प्रश्न पडतो की कन्फ्युजन असतं आपल्या मनात की हे आपण करतोय ते बरोबर की नाही. कधी कधी एखादा फर्म डिसिजन घेताना थोडं मन चलबिचल झालेलं असतं, पण ते मेडिटेशन केल्यामुळे मला असं वाटतं की ते मनाला शांती आणि स्थैर्य येतं. आणि मी रेग्युलर व्यायाम करते रोज 1 तास. म्हणजे जेव्हा मी नोकरी करतो तेव्हा कधी 1 तास व्यायाम करणं हे कधीही चुकवलं नाही, त्यामुळे शरीर आणि मन दोन्ही हेल्दी राहायला मदत होते.
0: नक्कीच. त्याचबरोबर मॅडमकडून आपण अजून बऱ्याच गोष्टी जाणून घेऊयात. खरं तर इतकं मोठं काम आहे ना, म्हणजे केवळ अर्धा किंवा पाऊन तासामध्ये सगळंच नाही इथे सांगता येणार. पण तुर्तास वेळ झाला एका छोट्याशा विश्रांतीच्या. आपल्या आजच्या आज किनारी या सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सुमित्रा पराडकर मॅडम. आणि मॅडम सोबतचा हा दिलखुलास संवाद या गप्पा अशा सुरू राहतील. पण तुर्तास घेऊयात छोटीशी विश्रांती. ऐकत रहा आचार्य 90 FM.

0: नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन जर्नी. श्रोते हो, आचार्य 90 FM च्या आपल्या आजच्या या आज की नारी सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सुमित्रा बराडकर मॅडम. सुमित्रा मॅडमचा शैक्षणिक जो काही एक काळ होता तो शैक्षणिक काळ, त्याचबरोबर आता सामाजिक क्षेत्राशी त्या जोडलेल्या असताना त्यांचं जे काही काम त्या ज्या करतायत किंवा त्यांची काम करण्याची पद्धत जी आहे ती सुद्धा आपण जाणून घेतली. आणि मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे आलेल्या असताना मॅम, इतकी वर्ष जी काही कामं तुम्ही केलेली आहेत, तुमचा शैक्षणिक प्रवास असू देत, सामाजिक क्षेत्रातला प्रवास असू देत, मागे जेव्हा वळून पाहता तेव्हा काय वाटतं?
1: मला खूप आनंद होतो. म्हणजे असं वाटतं की आपण जे मनात योजलं होतं की स्त्रियांच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणायचा, त्याच्यामध्ये खारीचा वाटा नक्कीच मी उचललाय आणि चालू आहे ते काम. त्यामुळे मला तो खूप आनंद वाटतो. आणि आता आम्ही माझं धन्वंतरी रुग्णालयातलं जे असोसिएशन आहे त्याच्यामध्ये सुद्धा रुग्णांचं आयुष्य कसं, म्हणजे तिथे राहताना हॉस्पिटलमध्ये राहताना कसं काय त्यांचं सुसह्य होईल, प्रसन्न वातावरण होईल आणि अतिशय माफक दरामध्ये सर्वात उत्तम दर्जाची रुग्णसेवा कशी करता येईल याच्याकरता आम्ही विविध डोनर्सना अप्रोच होतो आणि अगदी लेटेस्ट इक्विपमेंट घेण्याचा प्रयत्न करतो त्या हॉस्पिटल करता. त्यामुळे मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये न जाता सुद्धा आमच्याकडे येणारे रुग्ण तेवढ्याच क्वालिटी ऑफ सर्व्हिस त्यांना मिळते आणि लवकरात लवकर त्यांना कसं डिस्चार्ज मिळेल ह्याचा आमचा प्रयत्न असतो. त्यामुळे मला म्हणजे मी समाधानी केलेल्या कामामुळे
0: नक्कीच
1: म्हणजे असं वाटतं की वेळ कमीच पडला असं वाटत.
0: नाही, कारण असं असतं ना बऱ्याच सारं की आता मी रिटायर झाले मग मी रिटायर नंतर काय करू किंवा काय, तर मला असं वाटतं तुमच्याकडे तो ऑप्शनच नसावा की मी काय करू. मुळात या प्रश्नाला जागाच, कारण तुमचा कामाचा लेखाशोका पाहिल्यानंतर मी ठामपणे सांगू शकेन की तुम्हाला उलट 24 तासही कमी पडत असतील. कारण एका वेळेला महिलांसोबत जोडलेले आहात, त्या आश्रम तिथे काम करायचं आहे, धन्वंतरी रुग्णालय, अर्थात अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्ही एका वेळेला खूप छान पद्धतीने मॅनेज करताय, छान फॅमिली आहे. तर खरंच मला असं वाटतं हे असं हॅपनिंग लाईफ मी म्हणेन, दररोज नवीन काहीतरी खूप छान.
1: सकाळी उठल्यावर एक मनामध्ये विचारच असतात की आज आपल्याला काय काय काय काय करायचंय, म्हणजे एक लिस्ट असते त्याच्यावर फक्त टिक मार्क करत राहायचं की दिवसभरात झालं.
0: नक्कीच नक्कीच. आणि टचमोड तुम्ही अशाच बिझी राहा, चांगल्या कामांच्या माध्यमातून तुमच्या हातून चांगली कामं होत राहू देत. सध्या शेवटी मॅम, मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे आलेलं असताना मला इतकंच म्हणायचंय, एक काळ होता म्हणजे मला असं म्हणेन की माझ्या आई बाबांचा तुमच्या जो तो एक काळ होता त्या काळामध्ये त्यावेळेला कुठे असं सांगावं नाही लागायचं की तू हे कर किंवा तू ते कर, कुठेतरी एक अपसुकच जाणीव होती. म्हणजे तुम्ही तुमच्या आईबाबांचं उदाहरण दिलं, तुम्ही त्या गोष्टी शिकलात, तुम्ही त्या गोष्टींवरती पुढे चालत राहिलात. आत्ताचे जे जनरेशन आहे त्या जनरेशनमध्ये जर समाजसेवा ह्या जर गोष्टी हे जर बीज कुठेतरी रोवायचं असेल तर काय आजच्या जनजीजना किंवा इथून पुढच्या येणाऱ्या पिढीला आणि तरुणाईला काय मार्गदर्शन करणार?
1: मला असं वाटतं की थोडंसं मी ह्या कॉन्सेप्टमधून मुलांनी बाहेर आलं पाहिजे आणि आपल्या आजूबाजूला काय घडतंय हे बघितलं पाहिजे. आणि जसं आपण एकमेकाला मदत करतो ना, तसं मदत करायची वृत्ती जर आली तर त्यातून जो आनंद मिळतो तो पहिला एक्सपिरियन्स घेणं फार महत्वाचं असतं.
0: बरोबर.
1: की तो जो आनंद एकदा तुम्हाला मिळाला की तुम्हाला त्याची चटक लागते त्या आनंदाची.
0: बरोबर.
1: मदतीमधून दुसऱ्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यातला जो आनंद आहे, त्यामुळे मला वाटतं की जेन्झीनी तो घ्यायला प्रयत्न करायला पाहिजे. आणि ऍक्च्युली वेगवेगळे आपले उपक्रम असतात, NSS वगैरे, तो जास्त मोठ्या प्रमाणावर त्याचा प्रसार झाला पाहिजे. कारण NSS मध्ये पण ते शिकवतात ना, पण ते अगदी ठराविक मुलांपुरतं असतं, त्यापेक्षा इट शुड बी मोर ब्रॉड बेस्ड.
0: नक्की, 100%. आणि सर्वे शेवटी मॅम, एक महिला म्हणून काम करत असताना तुम्ही तुमचा जो पहिल्यापासून जो एक कल होता की मुलींनी शिकलंच पाहिजे, मुलींनी स्वतःच्या पायाबरोबर राहिलं पाहिजे, आणि आज तुम्ही त्या कॉन्फिडेंटली स्वतः उभ्या आहात, तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या सगळ्यांना तुम्ही मोटिवेट करत असता. आज अनेक बऱ्याच महिला आहेत ज्यांना असं वाटतं की आता काय करू आणि मला पुढे करायचंय आणि फक्त ते करायचं या शब्दामध्ये सडकून राहिलेल्या आहेत. अशा सगळ्या महिलांना जाता जाता काय सांगा?
1: मला असं वाटतं करायचं नाही, मी हे करणार आहे असं ठरलं. त्यामुळे करायचं आणि करणार ह्या शब्दामध्ये जो फरक आहे तो त्यांनी जर अंमलात आणला तर नक्कीच त्या जे मनात आहे स्वप्न आहे ते साकार करू शकतील
0: नक्की. मला असं वाटतं आजची ही मुलाखत या गप्पा खरं तर संपूच नाही असं वाटतात. मॅडमनी मध्ये उल्लेख केला की मला असं वाटतं मी मुळतः पॉझिटिव्ह आहे, तर ही पॉझिटिव्हिटी मी आज मॅडमना पहिल्यांदा भेटली आहे, कॉलवरतीच बोलणं झालं होतं, पण ही पॉझिटिव्हिटी आज इथे भेटल्यानंतर इथे बाजूला बसल्यानंतर खरंच आली. कारण मला असं कुठेच वाटलं नाही की आता पुढे काय घ्यायचं किंवा काय, आणि जो एक हॅपीनेस जो चेहऱ्यावरती जे कोण स्माईल दिसत आहे मला असं वाटतं तेच खूप पुरेशं असतं की आपण एखाद्याशी संवाद साधत असताना. आणि आज तुम्ही इथे आलात आणि खूप चांगले विचार आज रेडिओच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचवले, पुन्हा एकदा मी तुमचे खूप खूप आभारी आहे.
1: मी पण आभारी आहे, मला पण माझे विचार मांडायची तुमच्यामुळे हे झाली, अपॉर्च्युनिटी मिळाली, त्याबद्दल मी पण तुमची आभारी.
0: आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. तुमच्या हातून हे जे कार्य आहे, हा जो विडा तुम्ही उचललेला आहे, हे कार्य असंच पार पडत राहू दे. आणि तुम्ही मगाशी शब्द वापरलेत की दुसऱ्याला मदत केल्यानंतरचा जो आनंद मिळतो तो आनंद तुम्हाला नेहमी मिळत राहू देत अशा शुभेच्छा इथे तुम्हाला देते.
1: शुभेच्छांबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: तर श्रोते हो, आपली आजची विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली नक्की प्रतिक्रिया कळवा. आणि त्यासाठी आपला संपर्क क्रमांक आहे 9167999 3999. आचार्य 90 FM ला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती फॉलो करायला विसरू नका. आचार्य 90 FM आपले इंस्टाग्राम पेज आहे, युट्यूब चॅनल आहे, सगळीकडे फॉलो करा. आणि लवकरच मॅडमची ही मुलाखत तुम्हाला युट्यूब वरती सुद्धा पाहायला मिळणार आहे. तर अशाच अपडेट साठी स्टे ट्यून आणि ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

चकाचक इरलो पान चबाए आ

0: हॅलो हाय नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो आचार्य 90 FM माध्यमातून आपण विविध मान्यवरांना भेटत असतो, विविध विषयांना हात घालत असतो आणि छान गप्पा या गप्पांच्या माध्यमातून आलेल्या आपल्याकडे जे गप्पा मारण्यासाठी आलेले जे पाहुणे आहेत मंडळी आहेत त्यांच्यातून आपण बऱ्याच गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत असतो. खरं तर आत्ताच्या या टेक्निकल जे जग आहे त्या टेक्निकलमध्ये सुद्धा बरेच लोक क्रिएटिव्हिटी वापरून पैसा जे आहे ते कमवतात, मी असंच म्हणेन. तर पॅशन जे आहे ते पॅशनला फॉलो करून आपण जर त्याचं प्रोफेशनमध्ये कन्व्हर्ट केलं त्या पॅशनला आणि त्या कन्व्हर्ट केलेल्या पॅशनमधून आपण जर काही आपण छान दोन पैसे कमवत असू तर त्याने काय बदल होऊ शकतो किंवा आपल्या आवडीचं काम करताना आपल्याला किती छान आनंद मिळतो याचं अतिशय उत्तम उदाहरण आज माझ्यासोबत स्टुडिओमध्ये बसलेलं आहे. जी पेशाने तिने होम सायन्स केलेलं होतं परंतु नंतर तिला जी लहानपणापासूनची आवड होती ती म्हणजे मेहंदी काढण्याची आणि मेहंदी आर्टिस्ट म्हणून आता सध्या ती बरेच आता काही वर्ष झालं ती एक ऍज अ मेहंदी आर्टिस्ट म्हणून काम करते. ब्राइडल मेहंदी असू देत किंवा इतर सगळ्या मेहंदीज असू देत या सगळ्या मेहंदी काढून ती प्रत्येक मुलीचा जो एक तो गोड क्षण असतो त्याला ती छान आठवणीच्या रुपात तयार करत असते. तर जाई खावणेकर आज आपल्यासोबत इथे आहेत आपल्या स्टुडिओमध्ये. ताई तुझं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये. खरं तर आमच्या भेटण्याची स्टोरी सुद्धा खूप छान इंटरेस्टिंग होती. आम्ही आज पहिल्यांदाच इथे भेटतोय समोरासमोर बट वी नो हर. तिचं डेडिकेशन तिचं पॅशन मी स्टेटसमधून इंस्टाग्रामच्या पोस्टमधून पाहत होते. तर ऍज अन मेहंदी आर्टिस्ट ही जी आता ओळख मिळालेली आहे, खरं तर ही आवड तुला कधी आणि कशी निर्माण झाली?
1: ऍक्च्युली ही आवड मला लहानपणापासूनच होती बट एक सर्टन पिरियड असतो एक आपल्याला एक असं वाटतं ना की जी आपली आवड आहे ती आपण पॅशनमध्ये टर्न करावी. सो मी लहानपणापासून नॉर्मली अशी मेहंदी काढत होते बट एक सर्टन पॉईंट येतो तेव्हा असं वाटतं की नाही आपण त्या स्टेजला पोहोचलं पाहिजे किंवा त्या स्टेजला पुढे एक आपल्या लेवलला
0: अजून
1: एक अजून पुढे केलं पाहिजे. सो मी स्वतः ते ग्रूम केलं स्वतःला म्हणजे मी पूर्ण प्रॉपर शिकली व्यवस्थित हे केलं
0: कोर्स
1: केला मी प्रॉपर आणि मग त्याच्यानंतर मी क्लासेस चालू केले. जे क्लासेस मी एक माझा कोर्स झाल्यानंतर एक सर्टन पिरियड मध्ये मी स्वतः प्रॅक्टिस केली त्याच्यानंतर क्लासेस चालू केले आणि मग पुढे जसं एक स्वतः एक कॉन्फिडेंट जसं जसं येत गेला तसं तसे मला ऑर्डर्स भेटत गेले माझे स्टुडंट्स. आता सध्या माझ्याकडे 17 स्टुडंट शिकलेले आहेत
0: आणि
1: माझ्यासोबत माझे स्टुडंट स्वतः काम करतात. माझं असं स्वतःच एक ओपिनियन आहे की आपण आपल्याकडे जे शिकलेले आहेत आज ते एका पॉइंटने येतात की आज मी सुद्धा 4 पैसे काहीतरी कमवते. सो मी माझा असा विचार आहे की माझ्या स्टुडंट्स माझ्याकडे जे आलेले आहेत त्यांनी माझ्यासोबतच काम करावं की मला दुसऱ्या आर्टिस्ट लोकांना बोलवा. आज माझी एवढी इच्छा आहे की माझे जेवढे 17 स्टुडंट जे आहेत या त्याच्यातले काही एक सगळ्या ऑलमोस्ट मॅरिड आहेत जे हाऊस वाईफ आहेत आणि काही स्टुडंट आहेत ते ऑफिस जॉईन ऑफिस करून सुद्धा माझ्याकडे संडे टू संडे शिकायला येतात मेहंदीसाठी. जस्ट आवड आहे आणि त्यांना ते पॅशन म्हणजे त्यांना ते कन्व्हर्ट करायचं त्या गोष्टींमध्ये. सो मी असं एक हॅप्पी आहे आणि मी अजून त्यांच्यासोबत मी पण शिकते आणि अजून मला पुढे शिकायचं पण आहे.
0: क्या बात आहे. सो बेसिकली तुलाही लहानपणापासून आवड होती. आज मी बऱ्याच ठिकाणी बघते मेहंदी आर्टिस्ट म्हणजे पहिलं कसं असायचं, पहिला एक ऑरा होता वेगळा, एक वेगळा तो एरा होता की त्या मुमेंटला प्रत्येक ब्राईड किंवा फॉर एक्झाम्पल आपल्या घरात एखादं लग्न असेल तर कोणाला तरी जिला चांगली मेहंदी काढायला येते तिला बोलवायचं आणि मग तिच्याकडून ती मेहंदी काढून घ्यायची किंवा त्यावेळेसच्या ज्या मेहंदीच्या पद्धती होत्या त्या फार वेगळ्या होत्या. आणि आता प्रत्येकीला प्रत्येक मुलीला आपण म्हणूया कारण फार तर मुली महिलाच विशेषतः मेहंदी काढत असतात, आता प्रत्येक महिलेला तिचा मुमेंट जो आहे तो छान एक मेमोरेबल बनवायचा असतो. मग ते अगदी लग्न असू देत, लोहाळे जेवण असू देत, अॅनिव्हर्सरी असू देत
1: किंवा
0: रेग्युलर फेस्टिवल्स आपले असू देत, तर या सगळ्या फेस्टिवल्समध्ये ज्या आहेत त्या लेडीज आपल्या छान मेहंदी काढत असतात. तर हे जे ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे म्हणजे पहिलं मला नाही वाटत आपल्या आईचं आई जो जनरेशन होती त्या प्रत्येक सणाला एवढ्या मेहंदी काढतात आणि काढली तरी त्यांची मेहंदीची पद्धत फार वेगळी होती की अगदीच अशीच डिझाईन पाहिजे आणि हे पाहिजे असं काही नव्हतं. तर हे जे ट्रान्सफॉर्मेशन झालंय त्याच्याकडे तू ऍज अ मेहंदी आर्टिस्ट म्हणून कसं पाहतस?
1: एकतर एक सर्टन पिरियड आहे एक पहिला पूर्वीचा आणि आताचा ह्यामध्ये खूप चेंजेस झालेला आहे. म्हणजे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन किंवा त्या जी गोष्ट मला हवी आहे ही गोष्ट मला करायची आहे एक मेहंदी आर्टिस्ट मध्ये पण आणि अदर फील्ड मध्ये पण सेम गोष्टीकडे जर ते बघतात नाही आणि जो ट्रान्सफॉर्मेशन आहे टुवर्ड्स लाईक ओल्ड टू न्यू तो एक गॅप मध्ये ना एक भरपूर शिकण्यासारखं आहे. काही म्हणजे पहिल्या वेळेला जेव्हा मेहंदी काढायचंय तेव्हा आम्ही असं बघायचं की ते फक्त सर्कल
0: काढतायत
1: बस तेवढं जरी हाताला मेहंदी लागली तरी खूप असे लगो खूप अरे हातावर मेहंदी काढली.
0: लिटरली तुला माहितीये का म्हणजे मला आता एक तू आता ते दाखवलंच म्हणून म्हणजे मला आठवतं की ज्या वेळेला मी लहान होते त्यावेळेला घरामध्ये लग्न असायचं तर त्यावेळेला म्हणजे मम्मीच्या आई म्हणजे आजी आपल्या आजी आणि आपली खापर पंजी वगैरे असं पंजीच्या होत्या त्या लोक काय करायचं ते त्यांचं असायचं मेहंदी म्हटलं की कुठेही लग्नाला गेले की ते वाटी भरून मेहंदी घेऊन घ्यायचं आणि मग ते मेहंदी तेव्हा कोण वगैरे इतके काही नसायचे किंवा असले तरी ते असायचं ना तुमच्या एकच घरात तुमच्या घरात एक कोण देणार होता मी आणि नाहीतर मग तुम्ही वाटी घेऊन जा. मग त्या वाटीसोबत जे काही एक्सपेरिमेंट करायचे किंवा ते माचीसच्या काडीने ते टिपके द्यायचे
1: ना तो खूप असं बदल आहे. आणि आता पण ह्या न्यू ह्याच्यामध्ये जेव्हा आता आम्ही ऑर्डरला जातो ज्यामध्ये मोठे म्हणजे 50 अबाव जे लेडीज आहेत एक सीझन असतो एक आपला वेडिंगचा एक प्रॉपर आहे जे लोक साईडस काढतात ते एक आहे करवाचा येतं ते आहे पण त्याच्या बायका जेवढ्या उत्साहाने मला ही डिझाईन काढायची आहे मला ही डिझाईन काढायची 60+ पण ज्या वुमेनच्या आहेत ना त्या जेव्हा आम्हाला एक असं एवढा एक्साइटेडमेंट सांगतात ना की मला हे करायचं आहे मला हे काढायचं
0: आहे
1: ते जनरेशन किंवा तो गॅप बघून आले असं वाटतं की आपण खूप अपग्रेड म्हणजे
0: चाललोय
1: इंडस्ट्री पण अपग्रेड झालेली आहे भरपूर
0: एक्झॅक्टली.
1: तेव्हा असं कधी कधी असं आठवत अरे तेव्हा टिपक्यांची ती मेहंदी आणि आता डिझाईन खूप लोक असे समोरून स्वतःहून आम्हाला सांगतात की आम्हाला असं डिझाईन पाहिजे असं हे पाहिजे खूप सारे प्रकार झालेत खूप सारे व्हेरिएशन झाले त्याच्यामुळे मेहंदीमध्ये अजून शिकण्यासारखं
0: भरपूर आहे भरपूर.
1: आणि ब्राईड्स पण जेवढे जसे हे करतात जसे रिक्वायरमेंट असतात ब्राईड जसं पहिल्यांदा असायचं नाही की नाही साधं सिम्पल
0: म्हणजे
1: आपल्या हाताला फक्त एक मेहंदी
0: फार फार तर त्याच्यामध्ये सनई चौघडे आले बस आता लिटरली पूर्ण फॅमिली
1: म्हणजे
0: असं काही नाही
1: एक नॉर्मल आपल्याला आपण जसं शगून बोलतो
0: किंवा मोर एक काढला
1: बस झालं आपल्या होणाऱ्या नवऱ्याचं
0: नाव
1: हे होतं पण आता एक असतं की ब्राईड ग्रूम सनी
0: डोली
1: डोली
0: अगं हल्ली तर मी पाहिले आई बाबा पण पाहिजे असतात
1: हो हो हो
0: बिदाई ते पूर्ण हे
1: म्हणजे ब्राईडचे
0: रिक्वायरमेंट
1: खूप आहे खूप म्हणजे एकदम असं म्हणतात ना की आपण ते वेगळंच आणि ते आम्हाला स्वतः ते डिझाईन करताना पण एवढं मजा येते किंवा एवढं छान वाटतं की ते समोरच्याला ते फील करतात ते आपल्या हातावरती आपल्या आई वडिलांचं किंवा आपल्या नवऱ्याचं एक पूर्ण एक फॅमिली हे असतं
0: क्रिएट
1: करणं क्रिएट करणं आणि आपण त्यांना एक लाईफ टाईम काय म्हणतो
0: मोमेंट
1: हेच आपल्यासाठी खूप असतं भले एक म्हणतात ना की एक 5 पैसे कमी भेटले तरी
0: समोरच्याचा आनंद मॅटर करतो. म्हणजे मलाही वाटलं नव्हतं की मी मेहंदीच्या बाबतीमध्ये इतकी एक्साइटेड होऊन बोलेल पण माझं तर तू सोडूनच दे पण ज्या पद्धतीने तू मेहंदी या विषयाविषयी बोलतीयस ना तुझ्या चेहऱ्यावर ग्लो आलाय तर श्रोते आपल्यासोबत जाई जोडली गेलेली आहे आणि शी इज अ मेहंदी आर्टिस्ट आणि मेहंदी आर्टिस्ट जे काही बदललेलं एक स्वरूप आहे त्याविषयी आपण जाणून घेतोय आणि आपल्या फॅशनिस्टा या सेगमेंटच्या अंडर आपण जर काही ज्या कोणी नवीन न्यू कमर्स असतील किंवा त्यांना ऍज अ मेहंदी आर्टिस्ट म्हणून काम करायचंय पुढे जायचंय इन्कम सोर्स काय पाहिजेत कसं असेल किती इन्कम सोर्स आहे या सगळ्या गोष्टी जर जाणून घ्यायच्या आहेत तर थोडा वेळ एक विश्रांती घेऊयात लगेचच पुन्हा भेटूया. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

0: नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून आपण विविध मुलाखती घेत असतो आणि आपला आजचा सेगमेंट जो आहे हा फॅशनिस्टा. या फॅशनिस्टा सेगमेंटच्या अंडर आज आपण मेहंदी आर्टिस्ट जाईला भेटलेलो आहोत आणि तिच्यासोबत छान दिलखुलास गप्पा मारत आहोत. तर ब्रेकपूर्वी तिने सांगितलं की मेहंदी असणं किंवा शगूनची मेहंदी हा ब्रेक म्हणजे काही वर्षांपूर्वी हा ट्रेंड कसा होता किंवा काही वर्षांपूर्वी त्याला कसं महत्व होतं आणि आता जो काही एक चेंज झालाय तो आपण पाहिला. पण आता आपण बघतोय की खूप जास्त ग्रोथ आहे या फील्डमध्ये किंवा अगदीच प्रत्येक घराघरामध्ये असं म्हणायला गेलं तर प्रत्येक लेडी आहे ही छान ती मेहंदी आर्टिस्टला बोलावतच असते. तर तू आता जेव्हा ऑर्डर सुरू केलीस किंवा तू पहिली ऑर्डर घेतलीस, तुझा काय एक्सपिरियन्स होता आणि पहिली ऑर्डर तू कोणासोबत केली होतीस?
1: माझी पहिली ऑर्डर ही ब्राइडच मला भेटली.
0: क्या बात आहे.
1: म्हणजे एक एक असतं ना की आपण जेव्हा एक प्रोफेशनली शिकतो, आपण जेव्हा स्वतः एक ग्रूम होतो, तर एक असतं ना की आपल्याला साईडच न मिळता एक तरी ब्राइड मिळावी.
0: बरोबर बरोबर.
1: तेव्हा मला एक ब्राइड भेटली. एक्सपिरियन्स खूप छान होता. पण तेव्हा जर एक ब्राइड माझी खूप लकी होते, त्याच्यानंतर जे माझे ब्राइड चालू झाले तर कंटिन्यू माझे ब्राइड चालू होते
0: कंटिन्यू
1: पूर्ण. पण एक म्हणतात ना की एक लव असतं आपल्याला एक प्रत्येक गोष्टीचा किंवा एक सर्टन व्यक्तीचा पण हे असतं ना. तर ती एक माझी फर्स्ट ब्राइड होती, लाईक शी वॉज माय गुड लक.
0: माझे
1: ब्राइड चालू झाले आणि नंतर माझ्या तसेही क्लासेस पण चालू होते आणि ब्राइड्स पण
0: चालू होते.
1: हो, आणि माझ्यासमोर मी पण शिकत होते, मी स्वतः काम
0: करत होते.
1: येस येस. नाही, आपण एक म्हणतो ना की आपण प्रॅक्टिस केल्यानंतर आपण स्वतः द पर्सनल
0: ग्रूम होतो.
1: येस, ग्रूम होतो. पण आपण समोरासमोर फेस टू फेस आपण ऍज अ प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून पहिल्यांदा त्या क्लायंटशी हे होतो. मग एक म्हणतात आपण स्वतः शिकतो, आपण शिकतही असतो आणि आपल्यासोबत जे आपल्यासोबत जे आपलं एक एन्व्हायरमेंट असतं त्यांच्यासोबत पण आपण एक स्वतः त्या फ्लो मध्ये होत गेलं आणि नाव फायनली मी ते प्रोफेशनल ऍज अ आर्टिस्ट म्हणून
0: केलं. नाही, क्या बात आहे. आणि मुळात म्हणजे आज त्या निमित्तानं तुला एक्सप्लोरही करायला मिळतंय कारण ब्राईड कडे जाणं, तिथला तो माहोल आणि तिच्या त्या माहोल मध्ये आपण गेल्यामुळे काहीतरी
1: ऍडिशनल कम्फर्टेबल करणं त्या पिरियडला.
0: हो,
1: एक तिचा पण एक तिचा एक मोठा दिवस असतो. ती स्वतः लग्नाच्या ह्याच्यात असते. एक तर एक ती ब्राईड असते, ती स्वतः टेन्स असते. तसं तिला कम्फर्टेबल करणं, तिचे काय रिक्वायरमेंट आहेत, काय आपण व्यवस्थित तिच्याशी डिस्कस करून एक ती एक मस्त फील करेल, ती त्या गोष्टीमधून हॅपी हे व्हायला पाहिजे, राहायला पाहिजे. किंवा इट्स अ बिग

0: बापाचा एक मोठा दिवस असतो, त्याचे घरातले पण फॅमिलीज पण त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असतात.
1: 100%. आणि हल्ली फक्त ब्राईड नाही तर ब्राईड्समेड्सचा पण एक ट्रेंड आलाय की त्यांच्यासाठी मग मेहंदी आर्टिस्ट, साइडर्स साठी मेहंदी आर्टिस्ट लागतात. तर एकंदरीतच आता आपण याविषयी बोललो तर बेसिकली मला सांग की या पॅशनला तू प्रोफेशन बनवलंस, बट या प्रोफेशन मधून तुला वाट म्हणजे तुझा आतापर्यंतचा एक्सपिरियन्स काय सांगतो की हा ह्याच्यामध्ये जे आहेत पैसे आहेत, किंवा कारण असं म्हणतात की सगळ्या गोष्टींचं सोंग आणता येतं पण पैशांचं आणता येत नाही. कारण मी ऑब्झर्व केल्यानुसार की मेहंदी आर्टिस्ट जे आहेत ते स्वतःचे कोण स्वतः बनवतात, त्यांना स्वतःचे कोण बनवावे लागतात, ते बाहेरून कुठून ऑर्डर करत नाही, तर ती जी मेहनत आहे त्या व्यतिरिक्त तिकडून जो मिळणारा पैसा आहे किंवा मानधन म्हणूयात आपण, तर ते कसं आहे, किंवा जर मला फुल फ्लेज याच्यामध्ये करिअर करायचंय तर इट इज ओके ऑर नॉट, काय सांगशील?
0: येस डेफिनेटली ह्याच्यामध्ये इन्कम सोर्स आहे, फक्त आपल्याला पेशंटली काम करायला पाहिजे. एक सर्टन तुमचं अमाऊंट तुम्ही जर तुम्ही एक स्वतःशी हे केलं तर ह्या ही फील्ड किंवा हे सेक्शन असं आहे की तुम्हाला काम केलं आणि जर तुम्ही काम सातत्याने करत किंवा तुम्ही लोकांना दाखवलं तर ते काम समोरच्यापर्यंत पोहोचणार. ऍज अ मी हा ठीक आहे, मी शिकली, मी मेहंदी आर्टिस्ट आहे आणि ते मी माझ्या पुरते ठेवलं तर त्याच्यातून इन्कम सोर्स काही नाही. ऍज अ बघायला गेलं तर मेकअप आर्टिस्ट म्हणा किंवा अदर फील्ड मधले म्हणा, जसं त्या लोकांना प्रॅक्टिस लागते तसे इथेही भरपूर प्रॅक्टिस लागते. ती प्रॅक्टिस जर तुम्ही लोकांपर्यंत कळवलं किंवा लोकांपर्यंत सोशल मीडिया थ्रू केला तर एक तुमचं तो इन्कम टर्निंग पॉइंट चालू होतो.
1: बरोबर बरोबर.
0: आणि ह्याच्यात इन्कम आहे असं नाही की इन्कम नाही आहे, ह्याच्यामध्ये पण मुली बऱ्यापैकी इन्कम अर्न करतात, पण एवढंच आहे की पेशंटली काम केलं.
1: हा पेशंटली पण म्हणा किंवा इट्स ऑल अबाउट यू. आणि यु नो व्हॉट आय बिलीव्ह की तुम्ही माउथ पब्लिसिटी किती करता?
0: येस सगळं. आता जो काय तुमचा काय म्हणतात ऍड करण्याचा सोर्स आहे, मग तुमचे माउथ पब्लिसिटी असू देत, सोशल मीडिया असू देत, व्हॉट एव्हर, तुम्ही कुठच्याही थ्रू जे पब्लिकली पोहोचताय तर तुम्ही तुमची ऍड होते. फक्त एक एक असतं ना, हा बाबा मी जाई आहे, जाई मेहंदी आर्टिस्ट आहे, ही छान मेहंदी काढते, बट लोकांना आपलं काम बघायचं असतं, मग ते काम कसे बघणार लोक?
1: इट्स ऑल अबाउट प्रेझेंटेशन. तू काय कसं प्रेझेंट करते,
0: तू लोकांपर्यंत तू किती काम केलं आहेस, तू किती प्रॅक्टिस करते, तू तुझ्या मेहंदीचं फिनिशिंग काय आहे, तू त्या मेहंदीमध्ये काय व्हरायटीज देते, हे पण लोक बघतात, बारकाईने बघतात.
1: बरोबर बरोबर. क्या बात आहे, मला ना आता हा टॉपिक इतका आवडायला लागलाय. बॅक ऑफ द माइंड माझ्या चाललंय काय काय वाटतंय, संडे टू संडे जाऊयात का बॅचला?
0: चालेल.
1: म्हणजे नंतर असं होईल की अँकरिंगची ऑर्डर, हा आय एम मेहंदी आर्टिस्ट सुद्धा, सो तुम्हाला पाहिजे असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट. सो ऍक्च्युली इट्स ऑल अबाउट क्रिएटिव्हिटी. आणि एकदा त्याच्यात मन रमलं की आपण म्हणजे पूर्ण भारावून जातो.
0: आणि तुम्ही माझ्या सुद्धा गॅलरी बघाल तर माझे
1: सगळे फोटोज
0: आहेत, म्हणजे आपण अदर जे आर्टिस्ट आहेत त्यांच्याकडून पण काही गोष्टी शिकतो, खूप सारं शिकायला मिळतात. म्हणजे जसं जसं आपण त्या म्हणजे दिवसेंदिवस तेच बघणार, तरी आपण अजून स्टुडंट्सला काय हे करायचं, नेक्स्ट क्लायंट असतील त्यांना काय आपण अजून
1: बेटर देऊ
0: शकतो, अजून काय बेटर देता येईल, हेच तर डोक्यात प्लॅन असतं. किंवा माझे स्टुडंट आले ते कितपर्यंत कुठपर्यंत जायला पाहिजे, ते माझ्या लेवलला पोहोचण्यासाठी मला अजून काय मेहनत करायची,
1: बरोबर,
0: हे सगळं डोक्यात.
1: पण आता थोडासा एक वेगळा प्रश्न, युजली असं म्हटलं जातं की आता अरे मेहंदी आर्टिस्ट इतके पैसे घेते, तितके पैसे घेते, एवढं कुठे कोण घेतं का, असेही शब्द कानावरती ऐकायला मिळतात. पण एका मेहंदी आर्टिस्टचा स्ट्रगल यु नो. आणि मला म्हणजे मी माझी पण प्रिपरेशन, माझं मनातल्या मनात प्रिपरेशन चाललंय असं तू म्हण की एका मेहंदी आर्टिस्टला एक ब्राइड कम्प्लीट करायला किती वेळ लागतो, आणि त्या मुमेंट मध्ये त्या मेहंदी आर्टिस्ट काय काय सफर करतो हे मला ऐकायचंय.
0: एक ब्राइड पूर्ण करायला 6 to 7 आवर्स लागतात.
1: ओके.
0: कसं असतं, बेसिकली लोकांना असं वाटतं की लोकं लोकं लोकं पटापट पटापट पटापट मेहंदी करून मेहंदी संपवा, बट ऍक्च्युली कसं नसतं, 5 to 6 आवर्स लागतात. 5 to 6 आवर्स इन दि सेन्स की आपण मधला टाइम जो ब्रेक घेतो 10-15 मिनिटं, तो आपण तो
1: ओव्हरऑल
0: तेवढ्या 5 to 6 आवर्स लागतात. एक हाताचं हे करायला असलं त्यांनी एक पायाचे दोघी जागी पूर्ण ब्राईड कम्प्लीट करते तर 5 to 6 आवर्स लागतात. बट त्या 6 आवर्स मध्ये पेशंटली बसून पाठ जाते, हात, आपलं माइंड पूर्ण त्याच्यातच असतं.
1: हा म्हणजे एक मेहंदी आर्टिस्ट असताना आपण काही अगदीच आरामात हवं तसं बसून नाही मेहंदी काढू शकत,
0: आपण नाही कम्फर्टेबली. बट आपल्या समोरची जी 5 to 6 आवर्स आपल्या समोर जी बसणार आहे ब्राईड, ती कम्फर्टेबल असणं गरजेचं आहे. दिस इज व्हॉट अ प्रोफेशनली, असं नाही की आपण अरे आपण स्वतः कम्फर्टेबली बसलो आणि ब्राईड अशी
1: ब्राईड थोडीशी होते. बरोबर,
0: नाही 5 to 6 आवर्स टेक्स पूर्ण प्रॉपर ब्राईड पूर्ण कम्प्लीट होईल.
1: Yes. आणि तोपर्यंत त्या 5 to 6 तासामध्ये स्वतःची कंबर, स्वतःची मान, स्वतःचा हात, ह्या सगळ्या गोष्टी, स्वतःचे डोळे. बापरे डोळे, मला जर नीट स्पष्ट दिसतच नाहीये तर मी कशी इतकी बारीक डिझाईन काढू. आणि म्हणजे आता मी सुद्धा काही मेहंदी सेशनचे ऍज अन अँकर म्हणून वर्कशॉप अटेंड केले आहेत, अँड आय नोटिस वन थिंग, तो इतकोसा एक शगूनचा मोर काढायला हार्डली 1.5 तास जातो. सो हे खूप पेशंटली हँडल करायचं.
0: हात जेव्हा आपण ते समोरच्याला हे करतो तेव्हा असं वाटतं की अरे अरे हे एवढीशीच आहे.
1: हो,
0: बट आपण जेव्हा ती, मी स्वतः असं विचार करते की मी असं स्वतःला स्वतः बोलते अरे एवढासा काढायला मला एवढा वेळ लागला. म्हणजे आपण जेव्हा फोटो बघतो अरे हे खूप इझी आहे, पण जेव्हा आपण ते ऍक्च्युअल जातो किंवा त्या गोष्टी आपण क्रिएटिव्हिटी करायला जातो ना तेव्हा ते खूप आपलं हे होतं. आणि समोरचे ब्राईड आपल्याला टच वर्ड जर ती एकदम पेशंटली बसलेली असेल ना तर काम करायला अजून
1: मजा येते. म्हणजे हेही एक्सपिरियन्स वेगळे आहेत, सगळेच एक्सपिरियन्स चांगले असतात असं नाहीये. तर त्यामुळे काही
0: कम्फर्टेबली बसूच शकत नाही, म्हणजे काही काही जणांना एक बसण्याचं तेवढं,
1: म्हणजे आता माझ्यासारख्या असतील तर कसं पॉसिबल आहे. आम्ही एक तासभर पण एका जाग्यावर बसत नाही, 5-6 तास कसे बसणार.
0: चॅलेंज आहे, तुम्हाला जसं हवं तसं करा पण मला चांगली डिझाईन्स हवी. मग असे जर प्राईज आम्हाला
1: मजा
0: दिसते अजून
1: क्या वाटत श्रोते हो. आज आपण जाईसोबत छान दिलखुलास गप्पा मारत आहोत आणि मेहंदी या फील्ड विषयी बऱ्याच गोष्टी जाणून घेत आहोत. तर तुर्तास वेळ झाली की छोट्याशा विश्रांतीची, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुरात गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. मला विश्वासच बसत नाही आपण मेहंदी या विषयावर इतकं छान आणि भरभरून बोलतोय. आता मेहंदीला, मेहंदीचा क्लास जॉईन करणं म्हणजे काय फक्त डायरेक्ट मेहंदी नाही तर त्याच्या ज्या काही स्टेप्स असतात, म्हणजे तू, मला असं वाटतं तुझा तो स्टेटसला तो शेअर केलायस तो फोटो मेहंदी क्लासेसचा, त्याच्यामध्ये तू ते पॉइंटर्स टाकलेत, मी ते ऑब्झर्व केले.
0: मी वर्कशॉपचा टाकला.
1: ओके,
0: माझा दुसरा आताचा नवीन वाला बघितलास का?
1: हा म्हणजे हे बहे, हे बहे की त्याच्यामध्ये मेहंदीचा क्लास मध्ये फक्त मेहंदीच नाही तर ह्या पण आहेत गोष्टी की तुम्ही कोण बनवायला शिकवता, तुम्ही मेहंदी बनवायची कशी ते शिकवतो, लाईन्स आणि फ्लॉवर्स कसे काढायचे, अरेबिक डिझाईन कशी, स्ट्रिंग डिझाईन कशी, मग ह्या पण गोष्टी तू शिकवतेस. आपण आता ते पण
0: बेसिकली
1: क्लास. चलो रेडी,

0: नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आपल्या आजच्या फॅशनिस्टा सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडली गेलेली आहे जाई, आणि शी इज अ मेहंदी आर्टिस्ट. आणि आपण तिच्याविषयी मेहंदी आर्टिस्ट या फील्ड मेहंदी मुळात मेहंदीविषयीच बरोबर बोलतोय. ओके, तर ब्रेकपूर्वी आपण पाहिलं की कशा पद्धतीने हे फील्ड पुढे या फील्डमध्ये जायचं असेल तर कशा पद्धतीने आपण गेलं पाहिजे, किंवा कशा पद्धतीने ब्राईड्स पर्यंत पोहोचलं पाहिजे, किंवा तुम्ही कशा पद्धतीने तुमचे काम करण्याची जी तुमची पद्धत आहे किंवा टेक्निक आहे ते कशी असली पाहिजे. आता ब्रेक नंतर मी पुन्हा एकदा तुझ्याकडे येईन. आणि आता मला जाणून घ्यायचं आहे मुळात की मेहंदी आर्टिस्ट होणं म्हणजे नक्की काय काय असतं, कारण मला छान मेहंदी काढायला येते म्हणजे मी लगेच मेहंदी आर्टिस्ट होते असं नाहीये, तर त्याच्यामध्ये पण मला असं वाटतं बऱ्याच स्टेप्स आहेत. तर त्या काय काय आहेत की एक फुल फ्लेज आणि शी इज अ पॅकेज असं म्हणता येईल लोकांना, तर ते काय मेहंदी आर्टिस्ट होणं म्हणजे?
1: मेहंदी आर्टिस्ट होणं म्हणजे तुम्हाला स्वतः पहिल्यांदा प्रॉपर मेहंदीचा कोर्स करायचा. प्रॉपर भरपूर कोर्सेस अवेलेबल आहे.
0: येस,
1: प्रॉपर मेहंदीचा कोर्स म्हणजे काय, आपल्याला नुसतं मेहंदी काढता येते म्हणजे मेहंदी आर्टिस्ट होत नाही, पण त्याच्यामध्ये बारकाईने तुम्ही जेव्हा मेहंदी काढता त्या लोक त्यांचे फिनिशिंग आपल्याला म्हणजे लोकांना ती अट्रॅक्टिव्ह वाटली पाहिजे. आपण जे डिझाईन्स काढतो किंवा काही गोष्टी आपण ज्या हातावरती क्रिएटिव्हिटी करतो ते तुम्हाला समोरच्याला अट्रॅक्टिव्ह वाटले पाहिजे. तर मग कोर्समध्ये काय होतं, बेसिकली लाईन्स पासून डॉट्स पासून सगळ्या गोष्टी तुम्हाला कोर्समध्ये शिकवल्या जातात.
0: बरोबर,
1: त्याच्या नुसतं ते नाही, तेच नाही की लाईक मेहंदी कोण कसा बनवायचा, मेहंदी पेस्ट कशी बनवायची, अरेबिक डिझाईन्स, फ्लावर्स, इंडियन मेहंदी, ब्राईड्स मेहंदी, आपल्या लेग्स मेहंदी, त्याचं मेजरमेंट कसं असतं, कसे टेक्निक्स वापरायचे, किंवा दोन्ही हातावरती सिमिलॅरिटी येण्यासाठी काय टेक्निक्स वापरायचं, बॅग कसं करायचं, प्लस तुम्हाला हे तुम्ही डिझाईन्स क्रिएटिव्हिटी केल्यानंतर सोशल मीडियावरती कसं तुम्हाला
0: पोस्ट करायचं
1: आहे. तुम्ही जर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जर त्याच्यातच तुमचं एक करिअर करायचं असेल तर तुम्ही तुमचं एक स्वतःचे एक सर्टन अमाऊंट कशी हे करायची किंवा समोरच्याशी कसं बोलायचं,
0: बरोबर,
1: हे सगळं टोटल क्लासमध्ये शिकवलं जातं.
0: ह्या बात आहे. म्हणजे मला असं वाटतं की फक्त मेहंदी काढता येणं नाही तर मेहंदी बनवण्यापासून तो कोण बनवण्यापासून अगदी, म्हणजे मी जर आज एखाद्या क्लायंटकडे घरी गेली आणि मला जर क्लायंटने पटकन गुगली टाकली की मला ही अशी नकोय अशी डिझाईन हवी तर मी मला येत नाही असं म्हणू शकत नाही. हा ठीक आहे, चला मी काढते आपण बनवूयात.
1: हे सर्टन असं होतं की आपण जेव्हा किंवा आता समजा एक ब्राईड आहे आणि ब्राईडशी आणि माझं एक सर्टन वेगळं डिझाईन्सचं झालेलं असतं, पण ऍट द मोमेंट ब्राईड कधी कधी डिझाईन्स पण चेंज करतात. मग तुम्ही त्या कन्फ्युजन होऊ नये किंवा काय म्हणतात त्याला क्लायंटशी आपण कसं
0: गोष्टी हँडल केल्या पाहिजे
1: ते हे सुद्धा क्लासमध्ये मी बारकाईने सगळ्यांना व्यवस्थित
0: शिकवते. क्या बात आहे ताई. खरं तर मला असं मला वाटलंच नव्हतं की मुळात आपण मेहंदीविषयी इतकं छान भरभरून बोलू. मला असं वाटतं आत्ताची जी जेन झी जनरेशन आहे ती असू देत, ऑरेल्स हाऊस वाईफ लेडीज असू देत, प्रत्येकीला कुठे ना कुठे वाटतं की आपण स्वतः इंडिपेंडेंटली काहीतरी छान करावं. आणि त्यासाठी लोक मेकअप आर्टिस्ट होत आहेत, लोक मेहंदी आर्टिस्ट होत आहेत, एक क्रिएटिव्ह फील्डमध्ये स्वतःला छान अजमावून पाहतायत लोक. पण बऱ्याच वेळेला काहीही माहीत नसताना कुठेतरी आपण फसलो सुद्धा जातो. तर असे जे न्यू कमर्स असते म्हणजे त्या हाऊसवाईफ असू देत किंवा त्या कॉलेज गोईंग स्टुडंट असू देत, मुली मुलं असू देत, तर त्याविषयी काय सांगशील? आणि मुलांवरून विषय निघाला, मुलं सुद्धा तितक्याच मोठ्या पद्धतीने शिकतात का मेहंदी आर्टिस्ट बनतात का?
1: बॉईज लोक पण क्रिएटिव्ह, शेवटी ही क्रिएटिव्हच फील्ड आहे. एक आर्टिस्ट, मी एक खरं सांगू, मेकअप आर्टिस्ट सहज होतील, लाईक सहज होतील आणि सिन्स एक आपल्याला मेकअप करता येतो म्हणून आपण काय म्हणतात त्याला एक प्रोफेशनली वगैरे जातो की वगैरे, पण मेहंदी ही गोष्ट आहे ना ही रेअर लोकांना काढता येते किंवा रेअर लोकांना जमते मेहंदी काढायला. नॉट अ सिंगल कोण असं नाहीये की अरे हा मला मी मेहंदी काढते नाही, बट कोण डायरेक्टली कोण पकडून मेहंदी काढणं इट्स नॉट इझी. किंवा आपण पेन्सिलने ड्रॉइंग काढतो, पेन्सिलने स्केच काढतो आणि तेच स्केच किंवा तेच तुमची एक एलिमेंट असते, एक फिगर असते, कोणी काढणं इट्स व्हेरी डिफिकल्ट. त्याला खूप प्रॅक्टिस हवी, ते सगळ्यांना जमत नाही.
0: बरोबर.
1: ह्यामध्ये ना जेंट्स पण खूप असं इन्वॉल्व्ह एज अ क्रिएटिव्हिटी लाईन्स मध्ये आहेत ना, ते खूप खूप जास्त काय म्हणतात त्याला, त्या लोकांचं पण खूप असं काय म्हणतात
0: आणि ते त्या गोष्टी मुळात मला असं वाटतं की ते आपण आवडीने, आवड एक मस्ट आहे तुमची आणि उगाच काहीतरी करायचं म्हणून की हा मला कुठेतरी हे जेन्युइनली शिकायचं आहे आणि पुढे त्याच्यामध्ये काहीतरी करायचं आहे. बरं, पण मग आता जे न्यू कमर्स येणारे आहेत त्यांना काय सूचना देशील?
1: त्यांना मी एवढंच सांगेन की तुम्ही जर ह्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही हे करताय, इन्वॉल्व्ह होतात, तुम्ही करता आहात, तर प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे आणि पेशन्स लेवल खूप महत्वाचे आहे. तुम्ही जेवढ्या पेशंटली या फील्डमध्ये काम कराल तेवढ्या लवकर तुम्ही पुढे जाल.
0: 100%. म्हणजे मला ब्राईडने बोलवलं आणि मी 5-10 मिनिटात मेहंदी उरकेल, तासाभरात काम उरकेल असं नाहीये. सो तुम्हाला पेशन्स हवेत, कारण जर तुमच्यात पेशन्स असेल तर समोरच्या जिच्या हातावरती तुम्ही मेहंदी काढताय ती पेशंटली काम करणार आहे. सो खूप छान वाटलं आज इथे आलीस आणि मुळात हा खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. म्हणजे बोलताना इतके प्रश्न आणि इतक्या गोष्टी समजत गेल्या की हो, हे इतकं इंटरेस्टिंग आहे आणि खरंच तुला मनापासून धन्यवाद. आणि खूप छान छान ब्राईड्सला तुझ्यामुळे आनंद मिळू देत आणि तुझ्याकडून बऱ्याच मुली मुलं सगळे छान शिकू देत, प्रत्येकाला त्याच्या पायावरती उभा राहायला एक हिंमत येऊ देत आणि हे तुझ्याकडून घडू देत अशा शुभेच्छा तुला देते. आणि पुन्हा एकदा मनापासून थँक्यू, थँक्यू सो मच. तर श्रोते हो, आपल्या आजची विशेष मुलाखत फॅशनिस्टा या सेगमेंटमध्ये आज आपण जाईला भेटलो आणि मुळात म्हणजे शी इज अ मेहंदी आर्टिस्ट, जाई मेहंदी आर्टिस्ट म्हणून तिचा एक छान प्रोफेशनली तिचा पेज आहे. शी इज अ प्रोफेशनल मेहंदी आर्टिस्ट, खूप छान पद्धतीने ती काम करते आणि प्रत्येक मुलीचा महिलेचा लेडीजच्या जो काही एक क्षण असतो तो अविस्मरणीय बनवण्यामध्ये तिचा सुद्धा तितकाच हात मोलाचा वाटा आहे. आणि इथे ह्या दिलखुलास गप्पा तुम्हाला कशा वाटला तुम्ही सुद्धा नक्की प्रतिक्रिया कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. तू तास मी आजय कोमल जाईसोबत इथे तुमची रजा घेते, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद. क्या बात आहे.

हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची आवडती आर जे ज्योती आचार्य 90 FM ओन रेडिओवरून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये आपण यापूर्वी महाराजांचे ऐतिहासिक किल्ले याविषयी माहिती घेतली. आता आपण जवळणार आहोत आपले ऐतिहासिक देवस्थानं. पहिल्या प्रथम मी घेते आपले ज्योतिबा देवाचं कोल्हापूरमध्ये वास्तव्य असलेलं मंदिर. ज्योतिबाच्या नावाने सांग बलं. ज्योतिबा मंदिर हे महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील आपले हे मंदिर आहे. ज्योतिबा या देवतेला ज्योतिर्लिंग, केदारलिंग, रवळनाथ, सौदागर अशा विविध नावांनीही उल्लेखले जाते. ज्योतिबा हे ब्रह्मा, विष्णू, महेश, जमदग्नी ऋषी आणि 12 सूर्य यांचा तेजपुंज अवतार आहे. कोल्हापुराच्या वायव्येस 14.48 किलोमीटर अंतरावर ज्योतिबाचा डोंगर आहे. या डोंगरावर ज्योतिबाचे मंदिर आहे. ज्योतिबाला केदारेश्वर, केदारलिंग असेही म्हणतात. सपाट प्रदेशात 1000 फूट उंचीवर शंकाकृती हत्तीच्या सोंडेसारखा पसरलेल्या ज्योतिबाच्या डोंगराला वाडी रत्नागिरी असे म्हणतात. हा डोंगर पन्हाळ्यापासून कृष्णेकडे गेलेल्या सह्याद्रीच्या फाट्याचाच एक भाग आहे. या डोंगरावरील पठारी भागात ज्योतिबा हे मंदिर व गाव आहे. ज्योतिबा किंवा केदार या दैवतेचा उल्लेख यादवपूर्व काळातही आढळतो. महानुभावाच्या पोथ्यांमध्ये पैठण व जळगाव येथील केदारेश्वर मंदिराचा उल्लेख आहे. खोलेश्वराच्या शिलालेखातही केदारेश्वराचा उल्लेख आहे. अग्नी, तेज व ज्ञानाचे प्रतीक असलेल्या ज्योतिबा भक्तांना आपलाच वाटतो. ग्रामीण भागातील लोकगीतांमधून व ओव्यांमधून ज्योतिबाला मानाचे स्थान प्राप्त झालेले आहे. देवांमध्ये देव ज्योतिबा ले मोठा चैत्याच्या महिन्यात त्याच्या फुल्या चारी वाटा. ज्योतिबा डोंगरावर 3 प्रमुख देवळे आहेत. हे ज्योतिबाचा अवतार असलेले केदारलिंग, केदारेश्वर व रामलिंगाची आहेत. श्री ज्योतिबा अथवा केदारेश्वर ही बद्री केदारचे रूप आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि जमदग्नी या सर्वांचा मिळून एक तेजपुंज अवतार म्हणजे ज्योतिबा किंवा केदारनाथ. ज्योतिबा या नावाची उत्पत्ती ज्योत या शब्दापासून झाली. ज्योत म्हणजे तेज, प्रकाश, वायू, तेज, आप, आप म्हणजे पाणी, आकाश व पृथ्वी या पंचमहाभूतांपैकी तेजाचे शक्तिदैवत म्हणजेच वाडी रत्नागिरीचा ज्योतिबा. पौगंड ऋषी वंशाला दिवा नव्हता. त्यांनी तपश्चर्या करून बद्रीनाथाला संतुष्ट केले. बद्रीनाथांनी ऋषी व त्यांची पत्नी विमला गुंजा यांच्या पोटी जन्माला येण्याचे वचन दिले. त्याप्रमाणे चैत्र शुद्ध षष्टीच्या मुहूर्तावर स्वतः 8 वर्षाची बालमूर्ती घेऊन बद्रीनाथ हे ऋषी दापंत्यासमोर अवतरले. ही बालमूर्ती जी होती ती बद्रीनाथांची प्राणज्योती, म्हणूनच त्याचे नाव ज्योतिबा असे ठेवले. आपला पुत्र हा जगाचा तारण करता व गरिबांचा कैवारी असावा अशी विमला भुजांची तीव्र इच्छा होती. त्याप्रमाणे तिच्या ओंजळीत केदारनाथांची प्राणज्योत प्रकट झाली. ते ज्योतिबाचे रूप होय. श्री ज्योतिबाला गुलाल, दवणा, खोबरी व खारका अत्यंत प्रिय आहेत. त्याच्या दवण्याला गंध हा सत्व, रज, तम गुणयुक्त आहे. आजच्या ज्योतिबा मोठ्या मंदिराची जागी एक लहान मंदिर होतं. ज्योतिबा मंदिर समुद्र सपाटीपासून 3124 फूट उंचीवर आहे आणि ते ज्योतिबाला समर्पित आहे. हे मंदिर कोल्हापुराच्या वायव्येस 18 किलोमीटर अंतरावर आहे. परंपरेनुसार मूळ केदारेश्वर मंदिर कराडजवळील किवल गावातील नवजी सयाजी, ज्यांना केदारबाबा म्हणूनही ओळखले जाते, यांनी बांधले होते. 1730 मध्ये राणूजी शिंदे यांनी त्या जागी सध्याचे ज्योतिबा मंदिर बांधले. हे मंदिर केदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कारागिरांनी बांधले होते, जे त्यांच्या शिल्पासाठी प्रसिद्ध होते. शास्त्रानुसार बारीक काळ्या बेसाळ दगडाचा वापर करण्यात आला होता. केदार कारागीर हे आचार्यांचे वंश असल्याचे मानले जात होते. त्यांनी 8व्या शतकात आदि शंकराचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली केदारनाथ मंदिराची पुनर्बांधणी केली. नंतर त्यांनी केदारांचे म्हणून ओळखले जाऊ लागलेले केदार कारागिरांनी मार्तंड भैर, जेजुरी खंडोबा मंदिर,
तुळजापुराचे तुळजाभवानी मंदिर आणि हरिश्चंद्रगडाचे केदारेश्वर मंदिर देखील बांधले. ज्योतिबा येथील मंदिर 57 फूट 37 फूट आणि 77 फूट उंच आहे, ज्यामध्ये शिखरांचा समावेश आहे. हे मंदिर 1808 मध्ये दौलतराव शिंदे यांनी बांधले होते. 1780 सुमारास मालजी नीलम पनाळकर यांनी हे पुन्हा बांधले. मंदिराचा आतील भाग प्राचीन आहे. परिसरात इतर मंदिरे आणि प्रकाश बुरुज देखील आहेत. ज्योतिबा संदर्भात एक कथा आहे. प्राचीन काळात कोल्हापूर परिसरात दैत्यांनी हाहाकार माजवला होता. येथील जनता त्यांच्या छळाला कंटाळून गेली होती. कोल्हापूरच्या करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईलाही या दैत्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. या राक्षसाच्या छळापासून लोकांची मुक्तता करण्यासाठी महालक्ष्मी अंबाबाईंनी तपश्चर्या केली. केदारेश्वराला या दैत्यांचा संहार करण्याची विनंती केली. केदारेश्वराने राक्षसांशी युद्ध करून प्रमुख राक्षस रत्नासुराचा वध या डोंगरावर केला. म्हणून ह्या डोंगराचे नाव वाडी रत्नागिरी असे पडले. रत्नासुराच्या वधानंतर महालक्ष्मी अंबाबाईंनी अशी प्रार्थना केली की पुन्हा असे संकट येऊ नये म्हणून तुझी दृष्टी सदोदित माझ्यावर असू दे. म्हणून महालक्ष्मी अंबाबाईच्या रक्षणाकरता ज्योतिबाचे मंदिर कोल्हापूरच्या दिशेला दक्षिणाभिमुख आहे. देवळाकडे जाताना प्रथम मराठा शैलीतील भव्य दगडी प्रवेशद्वार लागते. या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर पायऱ्या उतरताच 3 देवळांचा समूह दृष्टीस पडतो. या 3 देवळांच्या मध्यभागी केदारलिंगाचे मुख्य देवालय आहे. या मूळ देवालयाचे बांधकाम ज्योतिबा भक्त किवळगावच्या नावजी साळुंखे पाटलांनी म्हणजे संत नावजीनाथ यांनी केलेले आहे असे म्हणतात. 1730 मध्ये राणोजीराव शिंदे यांनी या जागी हल्लीचे देवालय बांधले. हे देऊळ 57 फूट लांब 37 फूट रुंद असून त्याच्या शिखराची उंची 77 फूट आहे. या देवळा शेजारी केदारेश्वराचे देवालय आहे. या देवालयाचे बांधकाम 1808 मध्ये दौलतराव शिंदे यांनी केलेले आहे. या देवळाची लांबी 48 फूट असून रुंदी 22 फूट आहे. शिखर 89 फूट उंच आहे. केदारेश्वर देवळासमोर 2 पाषाणांचे नंदी आहेत. येथे असलेल्या रामलिंग मंदिराचे बांधकाम 1780 मध्ये मालजी निकम पनाळकर यांनी केलेले आहे. या मंदिराची लांबी 13 फूट रुंदी 13 फूट असून शिखर 40 फूट आहे. या देवळाजवळ चोपडाई देवीचे मंदिर देखील आहे. या मंदिराचे बांधकाम 1750 मध्ये प्रीतिराव चव्हाण हिम्मत बहादूर यांनी केले. त्या देवळापासून थोड्या अंतरावर यमाई देवीचे मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम 1750 मध्ये राणोजीराव शिंदे यांनी केले. या मंदिरासमोर पाण्याची 2 तीर्थे असून जवळजवळ 6 कुंड व 2 विहिरी देखील आहेत. कोल्हापूर परिसरातील मंदिराच्या शिखराप्रमाणेच येथील मंदिराची शिखराची रचना आहे. यादवकालीन वास्तुशैलीत थोडा फरक करून मराठी कारागिरांनी या शिखराचे बांधकाम केले. या शिखरांना तळापासून वरपर्यंत रथपट्ट पद्धतीची साधी अशी नक्षी आहे. येथील मंदिर हेमाडपंथी पद्धतीचे असून तत्कालीन मराठा वास्तुशैलीचा प्रभाव येथे आढळतो. या मंदिराच्या बांधकामाकरिता याच डोंगरात सापडणारा काळा बेसॉल दगडाचा वापर करण्यात आला. या देवालयाच्या प्रांगणात पारंपरिक दगडी दीपमाळ देखील आहे. आपण आता आपल्या ज्योतिबा देवाच्या देवस्थानाची अजून माहिती घेऊया. त्यापूर्वी घेऊया एक छोटासा

विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते आचार्य 90 FM युअर ओल्ड रेडिओवरती. ज्योतिबाची मूर्ती ही काळ्या खोटीव पाषाणात घडवलेली चतुर्भुज मूर्तीच्या हातात खडक, पाणपात्र, डमरू व त्रिशूळ असे आहे. शेजारी ज्योतिबाची उपवाहन शेष आहे. ज्योतिबाचा शरीर रक्षक काळभैरव बाहेरच्या बाजूस असून तेथे मूळ ज्योत तेवत आहे. ज्योतिबाचे दर्शन घेण्या अगोदर काळभैरव व ज्योतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. चंपकवनातील यमाई देवी हिची मूर्ती दगडाची असून या मूर्तीला शेंदूर लेपलेला असतो. येथील वाडील रत्नागिरी या गावात पुजारी व दुकानदारांची घरे देखील आहेत. मूळ माया यमाई देवीच्या पदस्पर्शाने ज्योतिबा परिसर पावन झाला. पूर्वी दक्षिण दिशेला मोहिमेत केदारनाथ व औदासूर राक्षसांची समोरासमोर भेट झाली. तब्बल 7 दिवस 7 रात्री त्यांचे निकराचे युद्ध झाले. परंतु पूर्ण शक्तीपणास लावून सुद्धा औदासूर तसुभर देखील मागे हटत नव्हता. दिव्य स्मरण करताच औदासुराचा वध यमाई देवीच्या हस्ते असल्याचे नाथास उमगल्यावर त्यांनी तिला ये माई अशी आर्थ साध घातली. तेव्हापासून तिचे नाव यमाई असे रूढ झाले. ज्योतिबांनी घातलेली साथ ऐकताच शिवशक्ती स्वरूपिणी पार्वती अर्थातच आदिमाया आदिशक्ता आदिशक्ती रेणुका मातेने यमाई देवीचा अवतार धारण केला. श्री यमाई देवीनी औदासुराचा वध करून केदारनाथांच्या दक्षिणेकडील मार्ग निष्कलंक केला. हे सर्व सातारा जिल्ह्यातील औंध या गावी घडले. औंधच्या कंठगिरी या डोंगरावर मूळ माया यमाई देवी औदासुराचा निपात करण्यासाठी या ठिकाणी प्रगट झाली. म्हणूनच या कंठगिरीचे नाव मूळगिरी झाले. पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री देवीने महाभयंकर दानवाचा वध केला. या विजयाचे आनंदित होऊन सर्व देवगण आणि भक्तगणांनी देवीचा विजयोत्सव साजरा केला. आजही औंधगावी यमाई देवीचे विजयाप्रत्यर्थ पौष पौर्णिमेला भव्य यात्रेचे आयोजन केले जाते. देवीच्या या अलौकिक पराक्रमावर प्रसन्न होऊन केदारनाथांनी औंधश्रेमी यमाई देवीचा पट्टाभिषेक करून देवींना औंधच्या गादीवर बसवले. केदारनाथांची दक्षिण मोहीम पार पडल्यानंतर ते परत हिमालयाकडे जाण्यास निघाले. त्यावेळी अंबाबाई महालक्ष्मीने विनवणी करून वाडी रत्नागिरी डोंगरावर गादी स्थापन करून

त्वरित केदारनाथाने औंध गावी प्रस्थान करून यमाई देवीचा रुसवा काढला. देवीच्या भेटीसाठी केदारनाथ दरवर्षी वाडी रत्नागिरी ते औंध असा भक्तगणांसोबत पायी प्रवास करायचे. काही वर्ष उलटल्यानंतर यमाई देवीस वाईट वाटले. त्या केदारनाथांना म्हणाला, तुम्ही आता औंधकडे येऊ नका, मीच वाडी रत्नागिरी येथे चाफे मनात प्रकट होईल. त्याप्रमाणे यमाई देवीचे

चा विवाह सोहळा आयोजित केला, जो आज चैत्र यात्रेचा सोहळा म्हणून जगभरात सुप्रसिद्ध आहे. पुढे केदारनाथ चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या यात्रेत नित्याप्रमाणे लवायजमासह यमाई देवीस भेटण्यात गेले. कृतयुगात जमदग्नीच्या हातून रेणुका देवीचा वाढ झाला. त्यावेळी जमदग्नीने पूर्ण ब्रह्म सनातन ज्योती स्वरूपाकडे रेणुका व आपले मिलन घडवण्याची इच्छा मागून घेतली. ते नाथांना आठवून आपल्या स्वरूपातील जमदग्नीस वेगळा करून त्या जमदग्नीचा व पूर्वजन्मीची रेणुका म्हणजे श्री यमाई देवी या दोघांचा विवाह नाथांनी लावला. त्याप्रमाणे जमदग्नी व यमाईचे पुनर्मिलन घडून आले. आजही चैत्र यात्रेच्या दिवशी सासनकाठी व पालखी सोहळा मिरवणूक सर्व लवायजमासह यमाई देवीच्या भेटीस जाते. विवाहाचा मानाचा आहे यमाईस अर्पण करून केदारनाथ सदरीवर बसतात आणि यमाई देवी अर्थात माता रेणुका आणि देवांच्या शिक्के कटारी वास असलेल्या क्रोधांशरूपी ऋषी जमदग्नीचा विवाह सोहळा दरवर्षी थाटात पार पडतो. यमाई देवीचे मूळ स्थान सातारा जिल्ह्यातील औंध येथे आहे. ज्योतिबाच्या आग्रहाखातर चैत्र महिन्यात देवीचे वास्तव्य ज्योतिबाच्या डोंगरावर होते. चैत्र यात्रेच्या मुख्य दिवशी यमाई ज्योतिबा भेट दरवर्षी थाटात पार पाडला जातो. चैत्र यात्रेच्या दिवशी सासनकाठी व पालखी सोहळा सर्व लवाजमा यमाई देवीच्या भेटीत जातो. देवीस मीठ पीठ वाहण्याची पूर्वापार परंपरा आहे. नवीन लग्न झालेले दाम्पत्य मंदिरासमोर दगडाच्या व खापराच्या उतरंडी लावतात. ही उतरंड म्हणजे 14 चौक कड्या व 7 समुद्र रूपी विश्वाची प्रतीक आहे. आम्ही नवजीवनाची सुरुवात करतो, तुझ्या दारातूनच होऊ दे, तेव्हा आमचा संसार सुखी कर असे साकडे घालून भाविक देवीस मीठ आणि पीठ अर्पण करतात. यमाई देवीच्या मंदिरावरील मूळ भिंतीवर काही आकर्षक शिल्पे आहेत. ही शिल्पे माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे हे शिकवण देतात. बहीण भावाचे अर्धपशूचे कृष्ण व दुधाचे मान घेऊन जाणाऱ्या गवळणी रामायणातील वनवासाचा एक प्रसंग अशी ही शिल्पे आहेत. श्री ज्योतिबाचे दर्शन घेतल्यानंतर चाफेवनातील यमाई देवीचे दर्शन करण्याचा दंडकच येथे आहे. यमाईच्या दर्शनाविना ज्योतिबाची वारी पूर्ण होत नाही अशी मान्यता भाविकांमध्ये प्रामुख्याने दिसून येते. आता घेऊया एक छोटासा ब्रेक, त्याच्यानंतर आपण आपल्या ज्योतिबा देवस्थानाची पूर्ण माहिती घेऊया.

तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आपण ज्योतिबा देवस्थानाची माहिती घेत आहोत आचार्य 90 FM युअर ओन रेडिओवरनं. श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर प्रमुख 4 यात्रा पार पडतात. त्यातील मुख्य आणि सर्वाधिक लोकप्रिय असलेली म्हणजे चैत्र यात्रा. ही श्री रमाई देवी समर्पित केलेली आहे. ही यात्रा यमाई म्हणजेच रेणुका आणि कट्या स्वरूपी ऋषी जमदग्नी यांच्या विवाह प्रत्यर्थ भरवली जाते. चैत्र पौर्णिमेस दरवर्षी एप्रिलमध्ये ज्योतिबा डोंगरावर विराट जत्रा भरते. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून व परप्रांतातून सुमारे 6-7 लाख भाविक या यात्रेसाठी येतात. यावेळी भक्तांचा विराट जनसागर आपले संपूर्ण देहभान हरपून चांग भलच्या एक जयघोषात ज्योतिबाच्या नावाचा गजर करतात आणि अवघा डोंगर या एका जयघोषाने दुमदुमून जातो. गुलालाची उधळण, खोबऱ्याची पाखरण, पालखीवर फेकली जाणारी बंदी नाणी हे सारे उत्सव दृश्य अगदीच अनोखे असते. या दिवशी श्रीचा शासकीय महाभिषेक पहाटे 5 ते 6 या वेळेत होतो व महावस्त्रासह महापूजा 7 ते 8 या वेळेत होते. तसे सकाळी 10 ते 12 या वेळेत धूपारतीसह पंचारती होते. दुपारी 1 च्या सुमारास मान्यवरांच्या हस्ते सासनकाठी मिरवणुकीस प्रारंभ होतो. यावेळी सासनकाठ्या हलगी पिपाणी सनईच्या सुरावर नाचवली जाते. सासनकाठी म्हणजे शेंड्याला तुरा व ध्वजपताका असलेली सुमारे 30 ते 50 फूट उंचीचा वजनदार वेळू. त्यावर तळामध्ये ज्योतिबाचे वाहन घोडा बसवलेला असतो. ज्योतिबाच्या मनाच्या 96 सासनकाठ्या असून त्या यात्रेच्या आदल्या दिवशी डोंगरावर येतात. सासनकाठ्यांशिवाय हत्ती उंट तोफागाडी व भालदार चोपदारांचा लवाजमा हे या यात्रेच्या वैभवात मोलाची भर घालतात. त्यानंतर पाठोपाठ सायंकाळी 5 च्या सुमारास विधीपूर्वक पूजाविधी झाल्यावर श्री ज्योतिबांची उत्सवमूर्ती पालखीत बसून यमाई मंदिराकडे मार्गस्थ होते. यमाई देवी ही ज्योतिबाची गुरुमाता अर्थात आई. याच वर्षी सूर्यास्तानंतर यमाई ही देवी शिक्के कट्यारशी म्हणजे जमदग्नीशी विवाहबद्ध होते. हा विवाह समारंभ यमाई मंदिरातच पार पडतो. यानिमित्त श्री ज्योतिबा पालखीतून यमाईसाठी आहेर घेऊन जातात व विवाहानंतर माघारी परत येतात. यावेळी विविध धार्मिक विधी होतात व नयनरम्य असे आतिषबाजी सुद्धा करण्यात येते. चैत्र पौर्णिमेची यात्रा ही सुमारे महिनाभर म्हणजे पाखाणीपर्यंत चालते. चैत्र यात्रेनंतर 5 रविवार ही यात्रा भरते. या यात्रेस पाखाणी असे म्हणतात. ज्यांना चैत्र यात्रेस येण्यास मिळत नाही ते पाखाणीस येऊन पालखी व शिखरावर गुलाल खोबरे टाकून दर्शन घेतात. दुसरी आहे श्रावण षष्ठी यात्रा. श्रावण षष्ठी यात्रा ही श्री चोपडाई देवी समर्पित असून श्रावण शुद्ध षष्ठीला चरपट अंबाने रत्नासुर राक्षसाचा वध केला. असुराच्या रक्तातील तामसिक गुणांमुळे देवीच्या अंगाचा दाह झाला होता. त्यामुळे केदारनाथासह सर्व देवांनी लिंबू दुर्वा बेल आणि वल यांनी देवीची पूजा केली. तेव्हापासून श्रावण शुद्ध षष्ठीला रात्री लिंबू बेल आणि फुलांची विशेष पूजा केली जाते. या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे पावसाळ्यात लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. या उत्सवात फक्त धूपारती होते आणि रात्रीचा उत्सव असतो. संपूर्ण रात्र देवीचा जागर असतो. दुसऱ्या दिवशी पहाटे धूपारतीने उत्सव संपतो. खेटे यात्रा. माघ महिन्यात 5 रविवारी जी यात्रा भरते त्या यात्रेत ज्योतिबाची खेटे असे म्हणतात. ही यात्रा करवीर निवासनी श्री महालक्ष्मी समर्पित आहे. देवीने यात्रेला प्रघात पाडला. या खेट्याचे वैशिष्ट्य असे आहे की फक्त कोल्हापूरचे भाविक हे खेटे घालतात. या बाबतीत आख्यायिका अशी आहे की पूर्वी केदारनाथ आपले दक्षिणेकडील मोहीम संपवून हिमालयाकडे परत चालले होते. हे करवीर निवासनी श्री महालक्ष्मीला कळताच ती कोल्हापूरहून अनवाणी पायाने पळत आली व केदारनाथाला न जाण्याविषयी विनवणी केली. तेव्हा केदारनाथाने ज्योतिबावर आणायचे मान्य केले. तेव्हापासून कोल्हापूर ते ज्योतिबा डोंगराकडे पायी चालत खेटे घालण्याची प्रथा आजपर्यंत सुरू आहे. ज्योतिबाच्या जन्मदिवशी रविवारी म्हणजे श्रावण शुद्ध षष्ठीला येथे भाविकांची मोठी गर्दी होते. रत्नासुरावर मिळवलेला विजया प्रत्यर्थ चैत्री पौर्णिमेस असलेली भव्य जत्रा भरते. कर्नाटक मध्य प्रदेश महाराष्ट्र व देशाच्या इतर भागातून लाखो भाविक इथे गोळा होतात. ज्योतिबाच्या डोंगर माणसांनी अक्षरशः फुलून जातं.
येथे धान्य, कापड, तांब्या पितळेची भांडी, पूजा साहित्य, मेवा मिठाई इत्यादी साहित्याची दुकाने थाटली जातात. चैत्री पौर्णिमेच्या दिवशी ज्योतिबाच्या मूर्तीची प्रदक्षिणा देवळाभोवती घातली जाते. नंतर ज्योतिबाच्या चांदीची मूर्तीची मिरवणूक पालखीतून वाजत गाजत यमाई देवीच्या मंदिराकडे निघते. या मिरवणुकीत अनेक सासनकाट्या नाचवल्या जातात. ज्योतिबाच्या यात्रेस 50 अधिक छोट्या मोठ्या अशा सासनकाट्या असतात. पहिल्या सासनकाठीचा मान सातारा तालुक्यातील तीर्थक्षेत्र पाडळी गावचा आहे. छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर यांनी 1896 साली हा मान पाडळी या गावाला दिला. गडद उलक गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचे उच्च रेशमी वस्त्र, धवळ रंगाचे गंगवान, सुती तोरण्या आणि बसण्यावर सुवर्ण पादुका असा हा साज असतो. या सासनकाठीला 18 सेवक आहेत. तीर्थक्षेत्र पाडळी गावच्या गावाचे भक्त 120 किलोमीटरहून जास्त अंतर म्हणजे वाडी रत्नागिरी येथे 4 दिवसांमध्ये सासनकाठी पायी उचलून नेतात. परतीचा प्रवास मिळून हा प्रवास एकूण 8 दिवसांचा असतो. सासनकाठीचा प्रवास सुरू असताना सासनकाठीचे वजन 300 किलोहून जास्त असते. सासनकाठी आणि श्रीफळाची तोरणे, धन, हारतुरे इत्यादी. सासनकाठी म्हणजे 45 ते 50 फूट उंचीच्या वेळीला पांढरी व तांबडी पागोटी एका आड एक तिरपी गुंडाळलेली असते. काठीच्या टोकाला गंगावणाचे काळे आणि पांढरे झुपके बांधतात. त्या बांबूच्या तळापासून 4 ते 5 फूट उंचीवर आडवी फळी घट्ट बांधलेली असते. ही फळी खांद्यावर घेऊन भक्तगण काठी नाचवतात. या काठीचा तोल जाऊ नये म्हणून काठीला बांधलेले दोर ताणून लोक उभे असतात. या फळीवर घोड्याची व देवाची प्रतिमा ठेवलेली असते. यातील काही काट्या पूर्वापार मानाच्या असतात. ढोलताशाच्या तालावर भक्तगण देहभान विसरून काठ्या नाचवत असतात. निळसर आणि गुलाबी गुलालाच्या धुराळ्यात या रंगीबेरंगी काठ्यांची शोभा अगदी अवर्णनीय असते. यावेळी भाविक चांगभलेचा गजर करत इतर काही महत्वाच्या मानाच्या शासनकाठ्यामध्ये मौजे, विहे, नवाजी बाप किवळ, हिम्मत बहादूर चव्हाण, वाळवा तालुक्यातील करंजवडे गावातून येणारी ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांची सासनकाठी, कोल्हापूरच्या छत्रपती या काठ्यांचा समावेश असतो. मानाच्या 18 व एकूण 96 शासनकाठ्या उत्सवात सहभागी होतात. पूर्वी ज्योतिबा देवस्थानात शिंदे सरकारांकडनं अनुदान मिळत असे. सध्या इनामी गावांच्या उत्पन्नातून देवस्थानाचा खर्च भागवला जातो. श्री ज्योतिबा मंदिर गिरजवडे तालुका शिराळा जिल्हा सांगली येथे ज्योतिबाचे प्रसिद्ध ठिकाण असून याला थोरला ज्योतिबा असे म्हणतात. प्रतिवर्षी चैत्र पौर्णिमेला इथे सुद्धा मोठी यात्रा भरते. तीर्थक्षेत्र पाडळी तालुका जिल्हा सातारा, विहे तालुका पाटण, किवळ तालुका कराड, श्री ज्योतिबा मंदिर कासेगाव तालुका वाळवा, श्री क्षेत्र निनाम तालुका जिल्हा सातारा, श्री क्षेत्र कुसवडे ज्योतिबा मंदिर तालुका जिल्हा इथेही सातारा, रेटरे बुद्रुक तालुका कराड, कुंठे कोरेगाव, मुळगाव तालुका पाटण, येथे यमाई आणि ज्योतिबा दोन्हीही मंदिरे आहेत. तसेच संपूर्ण महाराष्ट्रभर गावोगावी श्री ज्योतिबांची अनेक मंदिरे आहेत. असे आपले ज्योतिबाचे मंदिर, ऐतिहासिक देवस्थान. बोला ज्योतिबाच्या नावाने चांग बल. जय महाराष्ट्र.

अब वो शिकायत में बदल रही है, मोरे सैया नहीं आए। देन अब उसने